सुप्रभात श्रोते हो, नमस्कार। आकाशवाणीचं हे आहे सातारा केंद्र 103.1 MHz या एफ एम लहरींवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। श्रोते हो, आज बुधवार, भारतीय सौर दिनांक 6 ज्येष्ठ शके 1948, दिनांक 27 मे 2026। सकाळचे 5:56 झाली आहेत। आमच्या आजच्या प्रसारणात सर्व श्रोत्यांचं सस्नेह स्वागत। प्रसारणाला सुरुवात करूयात मंगलध्वनीनं।

0: भक्त वत्सल पांडुरंगाच्या दर्शनाला पंढरपुरात आली. मुळातला गोड आवाज, हृदयाचा निर्मळपणा आणि सश्रद्ध अंतःकरणाच्या त्रिवेणी संगमातून वारकऱ्यांबरोबर गायलेले अभंग सर्वांना आकर्षित करू लागले आणि सर्वांबरोबर देवालाही. सत्संगतीमुळं दुधात केशर पडावं असं झालं आणि ती पुढं पंढरपुरातच निवास करून राहिली. किंबहुना भगवंतांनीच तिचा भाव पाहून तिला पंढरपुरात पायाजवळ ठेवून घेतलं असावं. नित्य चंद्रभागेचं स्नान आणि पांडुरंगाचं दर्शन घेऊन त्याच्याच भजनात आयुष्य व्यतीत करण्याचा तिनं दृढ निश्चय केला आणि भगवत कृपेनी तो अखंड पाळलाही गेला. पुढे कधी काळी बेदरच्या बादशाच्या कानावर कान्हो पात्रेच्या सौंदर्याची हकीकत आली आणि त्यांनी कान्हो पात्रेला बेदरला आणण्यासाठी शिपाई पाठवले. ते पंढरपुरात आल्यावर कान्हो पात्रेला झाल्या प्रकाराची माहिती कळली. बादशहाच्या शिपायांनी तिला धाक दाखवून बेदरला येण्याविषयी ठणकावलं. तेव्हा तिने आकांत मांडून भगवंताचा आर्त धावा केला. त्या अभंगात कान्हो पात्रा म्हणतात, पुरविली पाठ न सोडी खळ, अधम चांडाळ पापराशी, वारिता नायके दुष्ट दुराचार, काय करू विचार पांडुरंगे, तू माय माऊली जगाची जननी, म्हणवोनी मिठी चरणी घातलीसे, विनवी कान्हो पात्रा जोडोनी आहात, आता देहांत समय आला. भगवंताला आई म्हणून त्याच्या कुशीत शिरून या दुष्ट जनांपासून मला वाचव म्हणून टाहो फोडताना पुढे त्या म्हणू लागल्या, नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे, हरणीचे पाडस व्याघ्रे धरी येले, मज लागी जाहले तैसे देवा, तुझ वीण ठाव न दिसे त्रिभुवनी, धावे हो जननी विठाबाई, मोकोलोनी आस जाहले मी उदास, घेई कान्हो पात्रेस हृदयात. कान्हो पात्रेचा आकांत देवाच्या हृदयाला पीळ पाडू लागला आणि भक्तवत्सल ईश्वरानी तिच्या विनवणीप्रमाणे खरोखरच तिला आपल्या हृदयात सामावून घेतलं. अर्थात श्री कान्हो पात्रा यांची प्राणज्योत श्रेष्ठ सिद्ध साधकाप्रमाणे देवाच्या हृदयात विलीन झाली. दीन पतित अन्यायी शरण आले विठाबाई, मी तो आहे यातीहीन नकळे काही आचरण, मजा अधिकार नाही भेटी देई विठाबाई, ठाव देई चरणापाशी तुझी कान्हो पात्रा दासी, अशी देवाला विनवणी करणाऱ्या श्री संत कान्हो पात्रा सर्वांना वंद्य आहेत. जय जय रामकृष्ण.
1: श्रोतो, चिंतन हे सदर आपण ऐकलं आकाशवाणी सातारा केंद्रावरून. याचं लेखन केलं होतं विद्यागौरी ठुसे यांनी. सकाळचे 6:10 झाले आहेत. आता ऐकणार आहोत भक्ती संगीताचा भक्तिमय कार्यक्रम प्रभात वंदना. कार्यक्रमात सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. सुरुवातीला ऐकणार आहोत मधुरा दातार यांनी गायलेलं अर्धनारी नटेश्वर स्तोत्र.

श्रोत्यो, ही होती समर्थ रामदास स्वामींची सुरेश वाडकर यांनी गायलेली भूपाळी. प्रभात वंदना हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत सी रामचंद्र यांनी गायलेली अण्णा जोशी यांची भक्तिरचना.

श्रोतो, ही होती सुमन कल्याणपूर यांनी गायलेली शांताबाई जोशी यांची भक्तिरचना. याला संगीत दिलं होतं गोविंद पवळे यांनी. प्रभात वंदना कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून. आता ऐकणार आहोत पंडित नरेंद्र शर्मा यांची लता मंगेशकर यांनी गायलेली हिंदी भक्तिरचना.

0: श्रोतो, समूहस्वरातील देशभक्तीपर गीताबरोबरच प्रभात वंदना कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलाच आकाशवाणी सातारा केंद्रावरून. आता प्रसारित होत आमचं शेतीविषयक सदर कृषीवाणी.
1: शेतकरी बंधूंना नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बदलत्या हवामानानुसार खरीप हंगामाची पूर्वतयारी. याविषयी कोरेगाव येथील सहाय्यक कृषी अधिकारी हिमगौरी डेरे बर्गे यांनी केलेलं मार्गदर्शन. मॅडम नमस्कार.
2: नमस्ते
1: मॅडम. आपण बघतोय की बदलत्या हवामानानुसार खरीप हंगामाची पूर्वतयारी कशा पद्धतीनं केली पाहिजे. काल तुम्ही सांगितलं की जमिनीची सुपीकता हळूहळू कशी काय कमी होत चाललेली आहे, आता मग ही सुपीकता वाढवायची

0: आपल्याला काय करता येईल?
1: हो, मग आता हे कशामुळे होतंय, ही सुपीकता कमी का होते, हे शेतकऱ्यांनी कसं जाणून घेतलं पाहिजे? तर आपल्या जमिनीत सेंद्रिय खर्पाचं प्रमाण हे कमी कमी होत चाललंय, हे याच्या मागचं मुख्य कारण आहे.
2: बरोबर.
1: तर ते वाढवण्यावर भर दिला पाहिजे. जमिनीचा सामू मध्यम ते जास्त विम्लतेकडे वाढत जातोय, त्याच्यामुळे सुद्धा आपल्या जमिनी ह्या टणक होत चाललेल्या आहेत. तुम्ही एकाच एक पीक पद्धतीचा वापर करताय, वर्षानुवर्ष तुम्ही एकच पीक घेताय, त्या पिकांची फेरपालट ही अपेक्षित आहे. असमतोल असा अन्नद्रव्यांचा वापर आहे. तुम्ही जमिनीच्या माती परीक्षणानुसारच त्याला खत देणं आवश्यक असताना देखील तुम्ही
2: भरमसाठ खतांचा
1: मारा त्या तुम्ही शेतीवर त्या जमिनीवर करताय. अमर्याद असा सिंचनाचा वापर करताय. तुम्हाला दिवसातून ठराविक तासच सिंचन सोडणं गरजेचं असतानाही आवाजवी पाण्याचाही आवाजवी वापर त्या जमिनीसाठी केला जातोय. त्याचबरोबर रासायनिक खतं देण्याची चुकीची वेळ, चुकीची मात्रा आणि चुकीची पद्धत हे सगळंच त्याला कारणीभूत आहे. आता जमिनीचं बिघडत चाललेला भौतिक गुणधर्म आणि कमी होत चाललेली सूक्ष्म जीवाणूंची जी संख्या आहे हे सुद्धा याच्यात मोठं कारण आहे. जमिनीच्या वाढत चाललेल्या अपधावामुळे जमिनीचा सुपीक थर आहे तो पाण्याबरोबरच वाहून जातोय. आणि मग काय होतोय, पिकांच्या शेतातल्या शिल्लक अवशेषांचा नाश होतोय. म्हणजे आता सोयाबीन आहे, उडीद आहे, भात आहे, आपल्याकडे पीक घेतलं जातं. बरोबर. गव्हाचं काड आहे, हे शेतकरी वर्ग काय करतात, त्याची काढणी झाल्यानंतर ते पेटवून देतात आणि मग पिकांचा फेरपालटीचा अभाव देखील होतोच आहे. आणि आता तुम्ही म्हणालात, मग याच्यासाठी आपल्याला काहीतरी उपाययोजनाही करणं गरजेचं आहे की हे वाढवले पाहिजेत. तर याच्यासाठी सगळ्यात पहिलंच आहे, सेंद्रिय कर्ब तुमचा वाढवला पाहिजे. तुमचा सेंद्रिय कर्ब जर 1% जास्त असेल तर जमिनीत दिलेली जेवढी काही तुम्ही अन्नद्रव्य आहेत ते पिकांच्या मुळांना सहजपणे ते पिकांच्या वाढीसाठी त्यांना स्वतःला वापरता येतात. मातीची हलवाहलव कमी करण्यासाठी शून्य मशागत किंवा कमी मशागत हे तंत्रज्ञान तुम्ही वापरलं पाहिजे.
2: बर.
1: मृदसंधारणाची कामं करून जमिनीची धूप टाळली पाहिजे. बरोबर. आणि पीक पद्धतीमध्ये कडधान्य पिकांचा तुम्ही समावेश केला पाहिजे. उताराला आडवी पेरणी करायला हवी आहे. जमिनीवर तुम्ही आच्छादन म्हणजे ऊस पाचट किंवा गव्हाचा भुसा यासारखी आच्छादन म्हणजे जैविक आच्छादनांचा वापर केला पाहिजे. त्याचबरोबर पिकांचे जे अवशेष आहेत तर ते न जाळता जमिनीतच गाडले पाहिजे. मग त्याच्यात भरखत, शेणखत आहे, कंपोस्ट खत आहे, गांडूळ खत आहे, हिरवळीचे खत म्हणजे बोरू, धेंचा असेल, ताग असेल, याचा तुम्ही नियमितपणे वापर सुद्धा करणं गरजेचं आहे. तर याचबरोबर तुम्हाला अझॅटोबॅक्टर असतील, स्पुरद विरघळवणारे जीवाणू असतील, ऍसिटोबॅक्टर आहेत, रायझोबियम आहे, या जीवाणू खतांचा वापर करायचा आहे. बागायत जमिनीमध्ये किमान 3 वर्षातून 1 आणि जिरायतीला किमान 5 वर्षातून 1 माती परीक्षण करणं हे गरजेचंच आहे. माती परीक्षणाच्या अहवालानुसारच तुम्हाला खतमात्रा द्यायची आहे. रासायनिक खतं पिकांना फेकून देण्याऐवजी पेरूनच दिली पाहिजेत. त्याच्यानंतर पाण्याचा अतिवापर हा तुम्ही टाळला पाहिजे. त्यासाठी तुम्ही ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन यांचा वापर केला पाहिजे. आणि जमिनीचा सामू आहे तो जास्त असेल तर जिप्समचा वापर तुम्ही केला पाहिजे. आणि अतिक्षारांचा निचरा करण्यासाठी तुम्हाला चर खोदणं हे आवश्यक आहे. आणि खारपण जमिनीमध्ये भूसुधारकांचा वापर करायचा.
2: म्हणजे थोडक्यात जमिनीचं माती परीक्षण करून आपल्याला सुपीकता कशी वाढवता येईल याच्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. ही खरीपाची पूर्वतयारी खूप महत्वाची आहे.
1: हो,
2: धन्यवाद मॅडम.
1: धन्यवाद.
3: शेतकरी बंधूंना कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण ऐकलं बदलत्या हवामानानुसार खरीप हंगामाची पूर्वतयारी याविषयी कोरेगाव येथील सहाय्यक कृषी अधिकारी हिमगौरी डेरे बर्गे यांनी केलेलं मार्गदर्शन.
4: कृषीवाणी हे सदर आपण ऐकलं आकाशवाणी सातारा केंद्रावरून. सकाळची 7:41 झाली आहेत. श्रोतो, ऐकूयात आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर सकाळी 6:50 किरकसाल तालुका मानची जैवविविधता पुनर्निर्माण याविषयीची माहिती. याचं लेखन केलंय चिन्मय सावंत यांनी. दिनविशेष 6:55 संकलक सचिन प्रभुणे. ठीक 7 आजचा सुविचार सांगितला जाईल. सकाळी 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. त्यानंतर 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. हे दोन्ही कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू आकाशवाणी सातारा केंद्रावरून. श्रोते, आमचे आज दिवसभरात प्रसारित होणारे ग्राहक केंद्रित कार्यक्रम असे आहेत. सकाळी 7:40 मसवडकर सराफ, 7:45 प्लॅनेट फर्निचर,

असता ओळख बाजारपेठेची, तर 8:25 विमोहन हर्बल केअर हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आम्ही प्रसारित करणार आहोत. सकाळी 10 डॉक्टर राजभोई सर्जिकल अँड एंडोस्कोपी क्लिनिक. अनुरूप विवाह संस्था या ग्राहक केंद्रित कार्यक्रमाची वेळ आहे 10:05. 10:10 जोगळेकर हॉस्पिटल आणि 10:15 पुणे गाडगिळ अँड सन्स हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम प्रसारित केला जाईल.

0: आमच्या संगीतविषयक कार्यक्रमात आज सकाळी 7:50 आपण ऐकणार आहोत भाविकगीतांच्या ध्वनिमुद्रिका सुगम संगीताच्या कार्यक्रमात. 8:40 मराठी चित्रपट संगीताचा आनंद घेणार आहोत. तर 9:00 हिंदी चित्रपटातील काही सुमधुर गीतं हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात ऐकू शकाल. 10:30 मिश्र गीतांच्या ध्वनिमुद्रिका आणि 11:00 आनंद घेणार आहोत पुन्हा एकदा नाट्यसंगीताचा. श्रुतो आज आहे बुधवार 11:30 एक ही कलाकार या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत ज्येष्ठ आणि सदाबहार अभिनेते जितेंद्र यांच्यावर चित्रित काही सुमधुर गीतं. दरम्यान सकाळी 9:30 महिलांसाठी कार्यक्रम घरकुल अंतर्गत 31 मे जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या अनुषंगाने ॲडव्होकेट चैत्रा व्ही सी यांची मुलाखत. सूत्रनिवेदन आहे कविता प्रभुणे यांचं. 5:00 उमंग हा NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम. त्यानंतर 7:30 आमची शेती आमचा परिसर या कार्यक्रमात भुईंज तालुका वई येथील आत्मनिर्भर शेतकरी राजेंद्र गायकवाड यांची सुप्रिया मोरे यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करू. विषय आहे वर्षभरासाठी शेतीचं नियोजन. आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम यामध्ये 12:00 वनिता मंडळ, 5:30 युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी, 7:15 वृत्तविशेष आणि उर्वरित वेळेत विविध भारती प्रसारणाचे कार्यक्रम. श्रोतेहो हे सर्व कार्यक्रम आम्ही आकाशवाणी सातारा केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. याखेरीज नेहमीच्याच वेळेवर प्रादेशिक आणि राष्ट्रीय बातमीपत्र सहक्षेपित केली जातील. तर ही होती रूपरेषा आमच्या आज दिवसभरातील कार्यक्रमांची. आकाशवाणीचं हे आहे सातारा केंद्र. सकाळचे 6:45 झाली आहेत.
1: रेशीम गाठी मराठा समाजातील वधूवरांचे विवाह जमवणारी सुधाकर देशमुख यांची संस्था रेशीम गाठी शाहू चौक नगरपालिकेजवळ सातारा. मोबाईल 9926 38 37 90. ऑनलाइन नोंदणी करता वेबसाइट www.reshimgathimaratha.com.
2: रयत शिक्षण संस्थेचे KBP पॉलिटेक्निक सातारा सर्व मागासवर्गीय मुलांना आणि सर्व प्रवर्गातील मुलींना संपूर्ण फी सवलत.
3: OBC आणि EBC प्रवर्गातील मुलांना 50% फी सवलत. नियम व अटी लागू.
2: अनुभवी आणि उच्च शिक्षित प्राध्यापक वर्ग, डिजिटल क्लासरूम,
3: बस आणि हॉस्टेलची सुविधा उपलब्ध. प्रगतीच्या उच्च शिखरावर नेणारं KBP पॉलिटेक्निक सातारा 86 68 84 14 43 आणि 77 0 96 0 39.
4: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याज दर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था गणपती आळी भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
5: आदेश्वर ज्वेलर्स वाण अधिक मासाचा माण सोन्या चांदीचा अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेश्वर ज्वेलर्स सदाशिव पेठ सातारा.
6: मावशी मला असं कॉलेज हवंय जिथे माझं करिअरही घडेल आणि आत्मविश्वासही वाढेल.
7: मग तुझ्यासाठी अगदी योग्य ठिकाण म्हणजे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा.
6: खरंच?
7: अगं आर्टिफिशियल इंटेलिजन्स सह आधुनिक शिक्षण, स्मार्ट इंटरॅक्टिव्ह पॅनलने परिपूर्ण डिजिटल क्लासरूम्स आणि BCA BCOM IT सारखे व्यावसायिक अभ्यासक्रम
6: आणि पारंपरिक कोर्सेस
7: BA BCOM BCOM IT MA MCOM MCOM IT हे तर आहेच, शिवाय रयत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रासह विविध प्रकारचे शॉर्ट टर्म कोर्सेसही आणि स्पोर्ट्स मध्ये आंतरराष्ट्रीय कामगिरी, शिवाय कल्चरल मध्ये सुद्धा देश पातळीवर अव्वल.
8: मुलींसाठी सुरक्षित वातावरण आणि आधुनिक गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा रयत शिक्षण संस्थेचे

0: सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय कोवाई नाका सातारा. संपर्क 9895594464.
1: एक नंबर आर्थिक नियोजनासाठी 7387812179 7387812179.
2: गुंतवणुकीचे लेटेस्ट ऑप्शन्स, बॅलन्स्ड पोर्टफोलिओ, अर्थपूर्ण प्रशिक्षण.
1: गिरीशा वेल्थ प्रायव्हेट लिमिटेड, साखरगड प्राईड, NH 48, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा.
3: स्वप्नातल्या घराची, आवाक्यातल्या दराची, आता शेवटची 5वी विंग सुरू.
4: ऍट 64 अवेन्यू, 1BHK 2BHK फ्लॅट्स, मेडिकल कॉलेज शेजारी, सातारा. 72-94-94-64-64.
3: साताऱ्याच्या 64 अवेन्यू ची आता शेवटचीच 5वी विंग. बुकिंग सुरू.
5: बेतलेजर कधीची वाशी, DCC उभी आहे पाठीशी. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण.
1: अर्थात खातेदाराचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये मिळणार सदर विमाला प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत.
5: तेव्हा लगेचच नजीकच्या सातारा DCC शाखेत समक्ष जाऊन केवळ सुविधा फॉर्म भरून द्या बस. बाकी वार्षिक प्रीमियम सातारा DCC बँक भरेल.
1: सातारा DCC च्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण. सदर सुविधा नव्याने बचत खाते काढणाऱ्यांनाही लागू.
6: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ज्ञ चिकित्सा. सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा. 9021-2845-4570.
7: खासे खास जावयाच्या रुपेरी मानपानासाठी JK देवी ज्वेलर्स चे सिल्व्हेरियम. चांदीचे माहेर घर, अधिक मासाचे आहेर घर.
8: चांदीच्या अनोख्या भेटवस्तू आणि नजराने चांदीच्या मजुरीवर 20% सूट.
7: JK देवी अँड सन्स ज्वेलर्स, साजरी करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष. फक्त पंचमुखी गणपती शेजारीच, सातारा.
9: जस्ट बेसिक इंटरनॅशनल इनरवेअर्स, आता 2 शाखांमधून.
7: 1 नगरपालिका शॉपिंग सेंटर शाहू चौक आणि 2 कमानी हाऊस राजपथ, सातारा. जेंट्स लेडीज स्वतंत्र विभाग.
9: जस्ट बेसिक, आता आतून रहा एकदम इंटरनॅशनली कम्फर्टेबल.
10: ये वा, मोहित्यांचं फिश पॉइंट आपलोच असा. सुरमई पापलेट बांगड्यान बांधलेली, चव मात्र सर कोकणी बांधलेली.
7: ऍट मोहितेज फिश पॉइंट, विलासपूर, सातारा.
10: साताऱ्यातलो साताऱ्यात असल कोकणाचा मजो.
11: श्रोत्या, आपण कथो आपल्या सरळ जवळची FM वाहिनी सातारा आकाशवाणी 103.1 MHz वर सकाळचे 6:50 आणि 33 सेकंद झाले. प्रसारित करीत आहोत परिसर हे सदर. आज या सदरात आपण ऐकणार आहोत किरकसाल तालुका मांडची जैवविविधता पुनर्निर्माण याविषयीची माहिती. लेखन आहे चिन्मय सावंत यांचं.
12: नमस्कार श्रोत्यो, मानदेशातील गवताळ प्रदेश आणि वन्यजीवांच्या रक्षणासाठी सादर करण्यात आलेला किरकसाल कुकुडवाड संवर्धन राखीव क्षेत्र हा प्रस्ताव अतिशय अभ्यासपूर्ण आणि सर्वसमावेशक आहे. या प्रस्तावाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे प्रस्तावित राखीव क्षेत्र केवळ एका सलग आणि मोठ्या जंगलाचा भाग नाही, त्याऐवजी दख्खनच्या पठारावरील नैसर्गिक भौगोलिक रचनेचा अभ्यास करून हे विस्तीर्ण क्षेत्र 3 मुख्य वनक्षेत्रांच्या गटात म्हणजेच क्लस्टर्स आणि ब्लॉक्समध्ये अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने विभागले आहे. या संपूर्ण भौगोलिक रचनेत मान आणि खटाव तालुक्यातील तब्बल 23 गावांच्या वनक्षेत्रांचा समावेश होतो, ज्यामुळे हा प्रकल्प खऱ्या अर्थाने लोकसहभागाचा आणि विस्तीर्ण आदिवासाचा एक उत्तम नमुना बनला आहे. या प्रस्तावित संवर्धन राखीव क्षेत्राची 3 प्रमुख क्लस्टर्समध्ये विभागणी केली आहे. पहिला किरकसाल क्लस्टर हा पहिला आणि निसर्ग संवर्धनाच्या चळवळीला केंद्रबिंदू असलेला गट आहे. हे क्लस्टर एकूण 1301.19 हेक्टर इतक्या विस्तीर्ण भूभागावर पसरले आहे. या गटामध्ये किरकसाल या मुख्य गावाव्यतिरिक्त बोंबाळे, डांबेवाडी, तडवळे, काळेवाडी, दोरगेवाडी, गोंदवले खुर्द आणि पिंगळी खुर्द या गावांच्या वनहद्दींचा समावेश करण्यात आला आहे. हा भाग विशेषतः ओपन नॅचरल इकोसिस्टम आणि कॅपिरस प्रजातीच्या दुर्मिळ वनस्पतींसाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो. दुसरा कुकुडवाड क्लस्टर

0: हा या प्रस्तावातील सर्वात मोठा आणि मध्यवर्ती गट आहे. कुकुडवाड क्लस्टर तब्बल 2,540.50 हेक्टर इतक्या प्रचंड मोठ्या वनक्षेत्रावर विस्तारलेला आहे. या विशाल गटामध्ये कुकुडवाड, आगासवाडी, पुकळेवाडी, नरवणे, वडजल, धामणी, लोधवडे आणि वळई या गावांचा समावेश आहे. लांडगा आणि पट्टेरी तरस यासारख्या मोठ्या पल्ल्याच्या आणि अधिक जागा लागणाऱ्या वन्यजीवांसाठी हा सलग आणि विस्तीर्ण अधिवास अत्यंत जीवनदायी आणि सुरक्षित आश्रयस्थान ठरणार आहे. तिसरा कलिडोन क्लस्टर हा तिसरा आणि शेवटचा गट असून तो एकूण 991 हेक्टर क्षेत्रावर पसरलेला आहे. या गटामध्ये प्रामुख्याने कन्हरवाडी, हिवरवाडी, पाचवड, मुळीकवाडी, गारुडी, तरसवाडी, कलेढोन आणि गाराळेवाडी या गावांचा समावेश होतो. हा भाग वन्यजीवांच्या सुरक्षित भ्रमंतीसाठी आणि परिसंस्थेची सलगता टिकून ठेवण्यासाठी अत्यंत मोलाची भूमिका बजावतो. या प्रस्तावातील सर्वात महत्वाची आणि जमेची बाजू म्हणजे या 23 गावांमधील ही एकूण 4,700 हेक्टर जमीन कोणत्याही खाजगी मालकीची नाही. ही संपूर्ण जमीन भारतीय वन कायदा 1927 कलम 19 किंवा कलम 43 अंतर्गत अगोदरच अधिकृत सरकारी वन जमीन म्हणजेच रिझर्व किंवा प्रोटेक्टेड फॉरेस्ट लँड म्हणून अधिसूचित केलेली आहे. त्यामुळे या जमिनीवर संवर्धन राखीव क्षेत्र घोषित करताना भूसंपादनाच्या किंवा मालकी हक्काच्या मोठ्या कायदेशीर अडचणी निर्माण होणार नाहीत. अशा प्रकारे 3 क्लस्टरमध्ये विभागलेला हा विस्तीर्ण आणि कायदेशीरदृष्ट्या सुस्पष्ट असा प्रस्ताव मंजूर झाल्यास मानदेशातील जैवविविधतेला खऱ्या अर्थाने एक कायमस्वरूपी आणि अतिशय भक्कम असे सुरक्षा कवच प्राप्त होईल.
1: श्रोतो, परिसर या सदरात आता आपण किरकसाल तालुका मानची जैवविविधता पुनर्निर्माण याविषयीची माहिती ऐकली. याचं लेखन केलं होतं चिन्मय सावंत यांनी. आकाशवाणीचं हे आहे सातारा केंद्र. सकाळचे 6:55 होत आहेत. श्रोतो, वेळ आहे दिनविशेषची. याचं संकलन आहे सचिन प्रभुणे यांचं.
2: श्रोतो नमस्कार. आज आहे 27 मे. नृत्य दिग्दर्शक, लेखक, कवी, नाटककार, चित्रकार, टाकाऊतून टिकाऊ अशी वेशभूषा करणारे आणि शिक्षक असे अष्टपैलू व्यक्तिमत्व लाभलेले साक्षात कलामूर्ती कृष्णदेव मुळगुंदे यांचा जन्म 27 मे 1913. मराठी साहित्यातले ज्येष्ठ कादंबरीकार, समीक्षक, कवी, अध्यापक, लघुनियतकालिक चळवळीतले एक अग्रणी कार्यकर्ते, देशी विदेशी साहित्याचे पुरस्कर्ते डॉ भालचंद्र वनाजी नेमाडे यांचा जन्म 27 मे 1938. भारतीय साहित्यात सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या ज्ञानपीठ पुरस्काराचे ते मानकरी होते. त्यांच्या साहित्याचे इंग्रजी, हिंदी, तेलगू, तमिळ, कन्नड, मल्याळम, गुजराती, पंजाबी, उर्दू, उडिया अशा विविध भाषांमध्ये अनुवाद झाले असून विशेष म्हणजे त्यांच्या झूल आणि हिंदू कादंबरीचं ब्रेल या अंधांसाठीच्या लिपीतही रुपांतर झालं आहे. नेमाडे यांच्या लेखनातला टोकदारपणा, तिरकसपणा, परंपरेची मोडतोड करणारी परखड शैली, चिकित्सकदृष्टी, देशीवादाचा प्रखर पुरस्कार आणि त्यांनी मांडलेला मूल्यविचार या साऱ्याचा प्रत्यय त्यांच्या लेखनात येतो. मुंबई इथं तारापोरवाला मत्स्यालय सुरू झालं 27 मे 1951. गुलजारीलाल नंदा यांनी भारताचे हंगामी पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला 27 मे 1964. अमेरिकेचं डिस्कव्हरी अंतराळयान नव्या अंतराळ स्थानकाकडे झेपावलं 27 मे 1999. भारतीय लेखक कंधुकुरी वीरसा सिंगम यांचं निधन झालं 27 मे 1999. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचं निधन झालं 27 मे 1964. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरही त्यांना भारतीय राजकारणात एक प्रमुख नेता मानलं जातं. नेहरूंनी 1950 दशकात संसदीय लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि विज्ञान तंत्रज्ञानाचा प्रचार केला आणि आधुनिक राष्ट्र म्हणून भारताच्या प्रतिमेवर जोरदार प्रभाव पाडला. मराठी लेखक, कोशकार

0: सामाजिक शास्त्रांचे अभ्यासक, संशोधक, विचारवंत लक्ष्मण बाळाजी तथा तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांचं निधन झालं 27 मे 1994 रोजी. संस्कृत भाषेवर त्यांचं प्रभुत्व होतं. हिंदू धर्माचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. वेद, उपनिषद, रामायण, महाभारत इत्यादी शास्त्रांवर ते अधिकारवाणीनं बोलू शकत. हिंदू तत्वज्ञान त्यांनी चांगल्या प्रकारे अवगत केलं होतं. वाराणसी इथं जाऊन जोशी यांनी तर्कशास्त्राचं अध्ययन पूर्ण केलं. त्यांनी तर्कतीर्थ ही उपाधी प्राप्त केली. अस्पृश्यता निवारण, विधवांचे पुनर्विवाह अशा सामाजिक प्रश्नांवर जोशी यांनी काम केलं. महात्मा गांधी यांच्या अस्पृश्यता निवारण चळवळीत त्यांचं वैचारिक योगदान होतं. हे होते आजचे दिनविशेष. पुन्हा भेट उद्याच्या दिनविशेषमध्ये. नमस्कार.
1: दिनविशेष आपण ऐकलेत आकाशवाणी सातारा केंद्रावरून. याचं संकलन केलं होतं सचिन प्रभुणे यांनी.

0: श्रोते आता ऐकूयात. जिल्हाधिकारी सातारा तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरण सातारा यांनी सातारा जिल्ह्यातील नागरिकांना केलेलं आवाहन. हवामान विभागाच्या अंदाजानुसार सातारा जिल्ह्यात पुढील काही दिवसांमध्ये विजेच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी दिलेल्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन जिल्हाधिकारी सातारा तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सातारा यांनी सातारा जिल्ह्यातील नागरिकांना केलं आहे. सूचना: विजांचा गडगडाट होत असताना नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत झाडाखाली आश्रय घेऊ नये, तसेच जनावरांनाही झाडाखाली आश्रय देऊ नये. इलेक्ट्रिक पूलपासून शक्यतो दूर राहावं. पाण्यात असाल तर तात्काळ पाण्याच्या बाहेर पडावं. इलेक्ट्रॉनिक उपकरणं बंद करा आणि प्लग बाहेर काढून ठेवा. वादळी वारे वाहत असताना शक्यतो मोबाईलचा वापर टाळा. अशा परिस्थितीत नागरिकांनी शक्यतो सुरक्षित ठिकाणी घरातच थांबावे. जिल्हाधिकारी सातारा तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सातारा यांनी केलेलं आवाहन संपलं. आकाशवाणीचं हे आहे सातारा केंद्र. सकाळचे 7 वाजलेत. ऐकणार आहोत आजचा सुविचार. याचे प्रायोजक आहेत 365 दिवस रोज 12 तास सेवा देणारी दी शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
1: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
2: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
3: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
0: ऐकूयात आजचा सुविचार. न मागता देतो तोच खरा दानी. सुविचार पुन्हा एकदा. न मागता देतो तोच खरा दानी. सुविचार आपण ऐकलाच आकाशवाणी सातारा केंद्रावरून. याचे प्रायोजक होते 365 दिवस रोज 12 तास सेवा देणारी दी शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
4: अगं उद्या जावई बापू येणार आहेत, अधिक मासाचं वाण तयार आहे ना?
5: हो, सगळी तयारी आधीच केली आहे मी. अनारसे, ताट, वाटी, दिवा सगळं आणून ठेवले. तुमच्यासारखं नाही, फक्त आठवण करायची.
4: आणि कपडे?
5: अगं बाई, ते राहिलेस की हो.
4: चला आता म्हसवडकर ड्रेसेस मध्ये जाऊ, तिथेच मिळेल आपल्याला भरपूर व्हरायटी. जावई बापूंसाठी शूटिंग, शर्टिंग, रेडीमेड, लेकीसाठी ड्रेस मटेरियल, साडी, रेडीमेड ड्रेस, काय पाहिजे ते घेऊ.
5: हो चला चला, बरं झालं तुम्ही आठवण केली.
4: हा, तुमच्यासारखं नाही, फक्त टोमणे मारायचे, काम पण करतो.
5: चला. अधिक मासानिमित्त जावई आणि मुलीसाठी कापड आणि रेडीमेड कपड्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये. गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
6: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं.

0: बोबडं बोबडं बोलणं
1: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
0: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव. तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.
2: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
3: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
2: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
3: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
2: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.
4: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अॅक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात.
5: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
4: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच.
5: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते.
4: सौजन्य नेत्र संजीवनी, डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालय, सातारा.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
2: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
1: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
2: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
1: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
2: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
1: वेदांत हेल्थ केअर सेंटर, व्हेअर केअर कम्स फर्स्ट.
2: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95185-68006.
3: मला करिअर हवंय, हेल्थ केअर मध्ये काहीतरी मोठं करायचंय.
4: मग BSc नर्सिंग कर, त्यासाठी जॉईन कर संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा.
3: BSc नर्सिंग मध्ये काय स्पेशल आहे?
4: 4 वर्षांचा प्रोफेशनल कोर्स, प्रॅक्टिकल ट्रेनिंग, एक्सपर्ट फॅकल्टी आणि हॉस्पिटल अनुभव.
5: संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा, BSc नर्सिंग, तसंच GNM आणि ANM चे ही पर्याय उपलब्ध. प्रवेश सुरू 90-96-05-93-15 किंवा 99-75-86-70-99.
6: विश्वासार्ह सेवा आणि अनुभवी व्यवस्थापन श्री मंगलमूर्ती संचालित समर्थ हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड सातारा इथं 15-30 मे दरम्यान शस्त्रक्रिया शिबिर.
7: अपेंडिक्स, हर्निया, पाईल, फिशर आणि फिस्टुला शस्त्रक्रिया फक्त 20,000 रुपये.
6: गर्भाशय पिशवीची शस्त्रक्रिया फक्त 25,000 रुपये.
7: समर्थ हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड, यादव गोपाळपेठ, सातारा.
6: संपर्क 74-47-47-97-79.
8: 10वी 12वी ते पदवी पर्यंत
9: 29 वर्षांची परंपरा असलेल्या मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा.
8: MSBT मुंबई मान्यता प्राप्त डिप्लोमा इंटीरियर डिझायनिंग 2 वर्ष कालावधी कोर्स, डिप्लोमा आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन 2 वर्ष,
9: डिप्लोमा फॅशन डिझायनिंग
8: 2 व 1 वर्ष, कन्स्ट्रक्शन सुपरवायझर 1 वर्ष कोर्स करा आणि PWD लायसन्स मिळवा.
9: 11वी 12वी करण्याची गरज नाही.
8: डिप्लोमा नंतर ते 13वी मध्ये प्रवेश.
9: डिजिटल क्लासरूम,
8: साइट विजिट,
9: ST पास,
8: हॉस्टेलची सोय.
9: संपर्क मयूर चेंबर्स, 2रा मजला, YC कॉलेज समोर, सातारा.
8: मोबाईल 99-60-13-59-15,
9: 021-62-22-45.
10: आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात अद्ययावत संपूर्ण आयुर्वेदिक हॉस्पिटल आर्यलोक.
11: थायरॉइडचा विकार, अंगावरील सूज, वाढलेलं वजन, कंबर गुडघे दुखी, अस्वस्थता, चिडचिडेपणा, पाळीच्या तक्रारी यासारख्या तक्रारींवरील अनुभवी आयुर्वेद उपचारांसाठी आर्यलोक.
10: स्वच्छता, भव्यता, उच्च दर्जा, आर्यलोक, कल्याण इस्टेट, जिल्हा परिषदेसमोर, सातारा. फोन नंबर 98-220-210-28.
12: आपण घेत आहोत आपल्या सर्वात जवळची FM वाहिनी सागर आकाशवाणी 103.1 MHz या FM लहरीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. विविधरंगी कार्यक्रमांची मेजवानी सातारा आकाशवाणी.

0: श्रोते हो, आपल्या आकाशवाणी सातारा केंद्राच्या कार्यक्रमांच्या बदललेल्या वेळा लक्षात घ्या.
1: रोज सकाळी 8:40 ऐका मराठी चित्रपट संगीत.
0: हिंदी चित्रपट संगीत रोज सकाळी 9:00 आणि आपला महिलांसाठीचा घरकुल

0: नागरिकांसाठीचा अमृत कलश,
1: लहान मुलांचा क कमाल ध धमाल
0: आणि साहित्य कलेनं नटलेला आविष्कार
1: आता ऐका रोज सकाळी 9:30 आपली आवडती आकाशवाणी
0: सातारा आकाशवाणी।
2: श्रोतो, यानंतर 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत। त्यासाठी जाऊयात आकाशवाणी पुणे केंद्राकडे।

0: ऋतूंचे चक्र हे निरंतर चालते आहे, नव्याने पुन्हा ते भावते आहे. माहीत जरी तो होता येऊन गेला, भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे. श्रोते हो, ऋतुलयीच्या सुरेल सुंदर चक्रात आपण सारे आणि ही चराचर सृष्टी बांधली गेली आहे. याच विषयाभोवती गुंफलेला उर्मी हा सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम
1: ऋतुगान
0: अवश्य ऐका. आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दिनांक 30 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. लेखन निवेदन विद्यागौरी तामनकर, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
3: ऐकत रहा आकाशवाणी.

0: आकाशवाणी पुणे विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधु दंडवते यांचं नाव देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. राज्यातल्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन. इंधनाची साठेबाजी रोखण्यासाठी नागरी पुरवठा आणि गृह विभाग करणार कारवाई. लोकसंख्याशास्त्रीय आव्हानाच्या निवारणासाठी केंद्राद्वारे उच्चस्तरीय समितीची स्थापना. आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांना प्रदान. आता सविस्तर बातम्या. कोकण रेल्वेचे शिल्पकार माजी रेल्वे मंत्री आणि अर्थमंत्री ज्येष्ठ नेते मधु दंडवते यांचं नाव सावंतवाडी रेल्वे स्थानकाला देण्याच्या प्रस्तावाला काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. आता हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात येईल. केंद्राच्या मान्यतेनंतर सावंतवाडी रेल्वे स्थानकाचं नाव लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस असं होणार आहे. देशात सुरू असलेल्या जनगणनेच्या पार्श्वभूमीवर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या 2026 मधील सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ देण्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयानुसार आता शासनाला 30 जून 2026 पर्यंत बदली प्रक्रिया राबवता येणार आहे. राज्यात औद्योगिक गुंतवणूक रोजगार निर्मिती आणि आधुनिक औद्योगिक परिसंस्था विकसित करण्याच्या दृष्टीनं जवळपास 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा निर्णय काल राज्य सरकारनं घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पांमुळे राज्यात अंदाजे 20,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार असून विदर्भ मराठवाडा नाशिकसह राज्यातील विविध भागांमध्ये औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्यात पेट्रोल आणि डिझेलची मागणी लक्षणीयरित्या वाढली असून साठेबाजी थांबवण्यासाठी नागरी पुरवठा विभाग आणि गृह विभाग संयुक्त कारवाई करेल असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले,
1: एकीकडे शेतकऱ्यांना डिझेल मिळालं पाहिजे याकरता आपण प्रयत्न करतो, पण निश्चितपणे त्याचा फायदा किंवा गैरफायदा हा काही लोक घेत आहेत. यात दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. एकीकडे नॉर्मल पेट्रोल डिझेलची खपत वाढलेली आहे आणि त्या

0: कमर्शियल जे ऑइल आहे, पेट्रोल डिझेल आहे, याची खपत मात्र थोडी कमी होताना दिसते आहे. याचा अर्थ नॉर्मल ही जी वाढलेली त्या ठिकाणी खपत आहे ती कमर्शियल कडे वळवली जाते आहे का, याची पडताळणी करणं गरजेचं आहे. त्या दृष्टीनं आज आम्ही आदेश दिलेले आहेत, कारण आपण समजू शकता 52% वाढ आणि त्याची आपूर्ती आपण करतो याचा अर्थ कुठेतरी याच्यामध्ये कोणीतरी साठेबाजी करताय आणि म्हणून ती साठेबाजी थांबवण्याचा प्रयत्न आमचा चाललेला आहे.
1: कांदा उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असून कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचं नुकसान होऊ दिलं जाणार नाही अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी काल दिली. याबाबतीत दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा करणार आहे, यावर विरोधकांनी राजकारण करू नये असं ते म्हणाले. दरम्यान कांद्याला 24 रुपये प्रति किलो किमान भाव मिळावा यासाठी काल नाशिक जिल्ह्यातील चांदवड इथं महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात राष्ट्रवादी चंद्र पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांच्यासह अन्य नेते आणि शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारला त्या घटनेला काल 12 वर्ष पूर्ण झाली. 26 मे 2014 रोजी मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं गेल्या 12 वर्षात सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या तत्वांवर आधारित अनेक लोकाभिमुख उपक्रम राबवले आहेत. या काळात केंद्र सरकारनं परराष्ट्र धोरण, दहशतवादविरोधी मोहिमा आणि डाव्या विसर्जनेच्या अतिरेकी चळवळींविरुद्धची कारवाई यांसह राष्ट्रीय सुरक्षेवरही विशेष भर दिला असून वारसा जतन, संस्कृती, पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षण या क्षेत्रांवरही लक्ष केंद्रीत केलं आहे. घुसखोरी आणि इतर कारणांमुळे होणाऱ्या लोकसंख्याशास्त्रीय बदलांच्या आव्हानाचं निवारण करण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशातून ही माहिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती प्रकाश नावलेकर या समितीचे अध्यक्ष आहेत. लोकसंख्या बदलामुळे कोणत्याही देशाच्या सार्वभौमत्व, सुरक्षा तसंच कायदा आणि सुव्यवस्थेपुढे गंभीर आव्हान उभं राहतं आणि ही समिती अशा बदलांचं समग्र मूल्यांकन करेल असं अमित शहा यांनी या संदेशात म्हटलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रात म्हटलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा 121वा वर्धापन दिन आणि पुरस्कार प्रदान सोहळा काल पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर इथं अत्यंत दिमाखात साजरा झाला. यावेळी ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांना मसाप जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं, तर डॉ भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कारानं डॉ श्रीकृष्ण काकडे यांचा गौरव करण्यात आला. ज्येष्ठ संगीतकार गायक पंडित सत्यशील देशपांडे, लेखक दिग्दर्शक अभिनेते ऋषिकेश जोशी, माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. चौकटीतल्या जीवनापलीकडचे कठोर वास्तव लेखनातून पाहायला शिकले अशा भावना प्रतिभा रानडे यांनी यावेळी व्यक्त केल्या. विशेष ग्रंथकार पुरस्कार आणि वार्षिक ग्रंथ पारितोषिकही मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत काल मुंबईत टीबी मुक्त भारत अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. बृहन्मुंबई आणि आसपासच्या परिसरातील दाट लोकवस्तीमुळे टीबीसारख्या संसर्गजन्य रोगांचा प्रसार होण्याचा धोका अधिक आहे, त्यामुळे या अभियानात लोकसहभाग आवश्यक असल्याचं राज्यपालांनी सांगितलं. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटीच्या वाढत्या इंधन खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी इंधन बचत म्हणजेच इंधन निर्मिती ही व्यापक संकल्पना प्रभावीपणे राबवण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्रालयात काल झालेल्या महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. लहान बचतीतून मोठी आर्थिक शिस्त निर्माण होते आणि हीच बचत भविष्यात एसटीसाठी मोठी ताकद ठरू शकते असंही त्यांनी यावेळी नमूद केलं. राज्यात मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपाययोजना करण्यात येत आहेत. या अनुषंगानं 260 कोटी रुपयांच्या कृती आराखड्याला काल मुंबईत वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. राज्यात पहिल्या टप्प्यात पोलीस नियंत्रण कक्षाच्या धर्तीवर 10 ठिकाणी नियंत्रण कक्ष उभारणं, 1000 गावांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सतर्कता सूचना यंत्रणा उभारणं तसंच 2 बचाव आणि 10 उपचार केंद्र उभारण्यास मान्यता देण्यात आली. या उपाययोजना तातडीनं राबवण्याचे निर्देश नाईक यांनी यावेळी दिले.

वाशिम कणेरगाव रस्त्यावरील देवठाणाजवळ काल झालेल्या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला. पिकअप वाहनानं दुचाकीला मागच्या बाजूनं जोरदार धडक दिल्यानं दुचाकीवरील तिघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 2 लहान मुलींचा समावेश आहे. नाशिक शहरालगतच्या कश्यपी धरण परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या चौघांचा काल संध्याकाळी धरणात बुडून मृत्यू झाला तर एका बालकाला वाचवण्यात यश आलं. 2 वर्षांचं मूल धरणाजवळ वाहत असल्याचं पाहून एका महिलेनं पाण्यात उडी घेऊन त्याला वाचवलं. ग्रामस्थांनी 4 मृतदेह पाण्याबाहेर काढले. गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा इथं अनेक वर्षांपासून वस्ती करून असलेली जवळपास

0: याचा प्राथमिक अंदाज तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ चेतन पेदापल्ली यांनी व्यक्त केला आहे. विषाणूजन्य आजार पसरू नये म्हणून मृत वटवाघळांना तेथच खड्डा करून पुरण्यात आलं असं वनपरिक्षेत्र अधिकारी सुधीर सुरपाम यांनी सांगितलं. हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागात काल मुसळधार पाऊस झाला. कळमनुरी तालुक्यातील पिंपरी येगाव शिवारात शेळ्या राखत असलेल्या शाळकरी मुलावर वीज पडल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला तर एक महिला गंभीररित्या जखमी झाली. यवतमाळ जिल्ह्यातल्या महागाव तालुक्यात काल दुपारनंतर वादळ वारा आणि गारपिटीसह पाऊस पडला. त्यामध्ये केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. अनेक घरांवरील आणि गोठ्यांवरील पत्रे उडाले. एक वासरू ठार झालं तर काही जनावरं जखमी झाली. अमरावती शहर आणि परिसरात काल काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला. हवामान. कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह वादळ हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची दाट शक्यता आहे. उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान तर विदर्भात उष्णतेची लाट राहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधू दंडवते यांचं नाव देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. राज्यातल्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन. इंधनाची साठेबाजी रोखण्यासाठी नागरी पुरवठा आणि गृह विभाग करणार कारवाई. लोकसंख्याशास्त्रीय आव्हानांच्या निवारणासाठी केंद्राद्वारे उच्चस्तरीय समितीची स्थापना. आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांना प्रदान. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते हो, आम्ही बोलत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून. सकाळचे 7:20 झाली आहेत.
2: आपल्या छतावर टाटा सोलर बसवण्यासाठी संपर्क करा सन्मित्र सोलर 98 81 38 71 14 98 81 38 71 14.

0: अशी सोनुली, बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

या सूचना स्वागतार्ह आहेत. तुमच्या प्रतिक्रियांमुळेच नवीन कार्यक्रम करण्याचा उत्साह आणि बळ आम्हाला मिळतं. आमचा ईमेल लिहून घ्या, सातारा किसान. स्पेलिंग आहे SATARAKISAN@gmail.com. तेव्हा आपल्या ईमेलची, आपल्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहतोय.

नमस्कार श्रोते हो, आपण आमचे विविधरंगी कार्यक्रम नेहमीच ऐकत असता। ज्ञान, माहिती आणि मनोरंजन या त्रिसूत्रीद्वारे बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य जपणारी तुमची आमची आकाशवाणी। श्रोते हो, तुमचा विश्वास, तुमचं प्रेम आणि तुमच्या प्रतिक्रिया यामुळेच सतत काहीतरी नवीन आणि सकस श्रोत्यांना देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो। मग आमचे असे कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात? तुम्हाला आवडतात का? आपल्याला आवडलेल्या आणि आपल्याला न आवडलेल्या कार्यक्रमांविषयी आम्हाला जरूर कळवा आमच्या या ईमेलवर। आमचा ईमेल आहे सातारा किसान @gmail.com। श्रोते हो,

0: शेतशिवाराची खबरबात, रानामाळातल्या घडामोडी, पीक पाण्याची परिस्थिती यासोबतच तज्ज्ञांचं मार्गदर्शन ऐकूया. दिलखुलास गप्पांसोबत शिवार गप्पा हा संवादात्मक कार्यक्रम तेव्हा जरूर ऐका. प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी 7:30 वाजता किसानवाणी कार्यक्रमात शिवार गप्पा आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहोत आपल्या सर्वात जवळची एफ एम वाहिनी सातारा आकाशवाणी. यानंतर 7:25 मिनिटांनी प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचलनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी उन्नती जगदाळे आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, आपत्ती ही सांगून येत नाही, पण ती आल्यावर आपण गोंधळून न जाता तिचा सामना कसा करायचा हे माहीत असणं गरजेचं आहे. शासन केवळ यंत्रणाच उभारत नाही, तर जनजागृतीवरही तितकाच भर देते. आणि या आपत्ती व्यवस्थापनाबद्दल आपण गेल्या भागात डॉक्टर भालचंद्र चव्हाण सर यांच्यासोबत चर्चा केली. आपत्ती व्यवस्थापन या महत्वपूर्ण विषयावर दिलखुलास कार्यक्रमातनं आजही आपण माहिती जाणून घेणार आहोत. आज आपण संवाद असाच पुढे सुरू ठेवणार आहोत. आपल्या सोबत आहेत भालचंद्र चव्हाण सर. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: अच्छा, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आता आपलं महाराष्ट्र राज्य आहे, यावर उष्णतेचा प्रभाव खूप जाणवतोय. देशातलं एक सर्वात उष्णता वाढणारं राज्य आहे असं म्हणायलाही हरकत नाही. अशा वेळेस उष्माघातासारखे प्रकार होत आहेत, तर मग राज्याची याबाबत काय व्यवस्था आहे?
1: आपण जर बघितलं तर महाराष्ट्र हे सर्वात जास्त उष्णतेने प्रभावित होणारं राज्य आहे. कारण मागील वर्षाचा डाटा बघितला तर उष्णतेने प्रभावित होणाऱ्या शहरांची जी यादी आहे त्यात सर्वाधिक ही महाराष्ट्र राज्यातील आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने 2024 उष्माघात प्रतिबंध आराखडा निर्माण केला. आणि या आराखड्यामध्ये उष्माघात जर आला तर काय उपाययोजना कराव्यात यासंबंधीचे शासनाचे जे वेगवेगळे विभाग 16 विभाग त्यांना सूचना केल्या आहेत की त्यांनी याबाबत काय कायम करावं. यात मुख्यतः जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे जिल्हाधिकारी हे याचे प्रमुख आहेत. आणि यात नोडल ऑफिसर म्हणून आरोग्य विभागाची नेमणूक केली. तर या सर्व विभागांनी उष्माघाताच्या दरम्यान काय काम करावं, कोणती उपाययोजना करावी, काय करावं या संदर्भातच्या आपण मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. आणि त्या सूचनांची अंमलबजावणी होते की नाही याचं बघण्याचं कामही आपण करतोय. वी आर मॉनिटरिंग दॅट सिच्युएशन ऑल्सो.
0: कार्यान्वित व्यवस्थित झालेले आहे. जर काही तशी आपत्ती आली तर आपली यंत्रणा सज्ज आहे त्यासाठी असं म्हणायला हरकत नाही. आता जी बाहेर काम करणारी उन्हातान्हात फिरणारे डिलिव्हरी बॉय असतील, मजूर असतील, असंघटित कामगार असतील, तर यांचा विचार करणंही तितकंच गरजेचं आहे. तर त्यांच्यासाठी काही असे विशेष यंत्रणा आपण राबवत आहात का?
1: राज्यपातळीवर जशी राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्था आहे तशी आपण स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट SIDM स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर ही आपण स्थापन करतोय. या संस्थेमध्ये वेगवेगळे 6 सेंटर ऑफ एक्सलन्स

0: आणि त्यातील एक डेडिकेटेड सेंटर आहे सेंटर फॉर हीट वेव्ह मॅनेजमेंट अँड कुलिंग. तर हे सेंटर हे उष्माघाताचे होणारे परिणामांचा अभ्यास करणारे आणि त्यासंदर्भात संशोधन करणारे. याशिवाय राज्यातील वेगवेगळी यंत्रणा आहेत शासकीय अधिकारी असतील यांचं प्रशिक्षण मोठ्या प्रमाणात या संस्थेत केलं जाईल. अलीकडेच राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन साहेब यांच्या हस्ते आपण 3 ऍडवायझरीज इश्यू केलेल्या आहेत. त्या ऍडवायझरीमध्ये मुख्यतः उघड्यावर काम करणारे कामगार शेतमजूर कोल माइन्स कोल फील्डमध्ये काम करणारे कोल माइन्स यांच्यासाठी आपण ऍडवायझरी इश्यू केलं आहे. त्यामुळे या सर्व जे अधिक मोस्ट व्हल्नरेबल सेक्शन आहे जो उष्माघाताने प्रभावित होऊ शकतो त्यांच्यासाठी उपाययोजना आपण करत आहोत.
1: नक्कीच. आता मागच्या वर्षीचा जर पूर परिस्थिती आठवायची तर फार मोठा पूर मागच्या वर्षी येऊन गेला आणि त्यात राज्य शासनाचं कामही खूप कौतुकास्पद होतं. तर त्याची एकदा आठवण करूया की कशी ती पूर परिस्थिती आपण हाताळली.
0: धन्यवाद. मागील वर्षी जो पूर आला तो खरं तर अभूतपूर्व होता.
1: हो ना.
0: कारण तसं पाहिलं तर अहिल्यानगर सोलापूर बीड हे आवर्षणप्रवण क्षेत्र आहेत म्हणजे रेन शॅडो एरिया आहेत. यामध्ये एवढा पूर्वी पूर आपण अनुभवला नव्हता परंतु प्रथमतः आपण या भागात पूर अनुभवला. याशिवाय जी सीना नदीकाठचा प्रदेश आहे आणि गोदावरी या नदीकाठचा प्रदेश मोठ्या प्रमाणात बाधित झाली. तर यासाठी आपण सर्वप्रथम याचा कुठल्याही प्रतिसाद यंत्रणा जी अलर्ट एजन्सीज आपण अलर्ट्स इश्यू केले वेगवेगळे. या दरम्यान मला 2025 मध्ये आपण जवळपास 950 कोटींपेक्षा अधिक अलर्ट्स प्रसारित केलेत. त्यामुळे जनतेचं वेळोवेळी इव्हॅक्युएशन शक्य झालं आणि वेळीच त्यांना त्या बाधित क्षेत्रापासून काढल्यामुळे होणारं नुकसान टळलं. हा एक प्रकार झाला. याशिवाय प्रतिसाद देण्यासाठी आपत्तीचा प्रतिकार करण्यासाठी आपण आपल्याकडे ज्या यंत्रणा आहेत अगोदर सांगितल्याप्रमाणे NDRF यांचं प्री पोझिशनिंग केलं. याशिवाय सोलापूर धाराशिव बीड परभणी इथे आपण आर्मी डिप्लॉय केली होती. याशिवाय आपण अगोदर सांगितल्याप्रमाणे एअरलिफ्ट केलं मोठ्या प्रमाणात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या सर्व यंत्रणेच्या सहभागाने आपण 0 मृत्यू उद्दिष्ट आपण साध्य करू शकलो मागील वर्षीच्या पुरात. त्यामुळे मागील वर्षीच्या पुराच्या काळात खरोखरच चांगला अनुभव आला आणि चांगलं काम करू शकलो आपण.
1: नक्कीच. खूप मोठी नैसर्गिक आपत्ती आली होती तिला खूप ताकदीनं तोंड राज्य शासनानं दिलं आणि त्यामुळे 0 मृत्यू त्या ठिकाणी घडले. आता ह्या गोष्टी बघत असताना आपण बघतो की अनेक ठिकाणी औद्योगिक अपघात हे होत असतात. मग या औद्योगिक अपघातांना आपलं राज्य शासन कशा प्रकारे हाताळलं गेलेलं आहे आणि ही यंत्रणा कशी कार्यान्वित आहे.
0: अपघातामुळे होणाऱ्या घटनांची वाढ झाली अलीकडील काही काळात. त्यामुळे अपघातांमुळे होणारं नुकसान कमी करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यासाठी शासनाचे वेगवेगळे विभाग आहेत. उदाहरणार्थ उद्योग विभाग यात आपलं डिश म्हणून डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्री सेफ्टी अँड हेल्थ हे पूर्वी आपण याला उद्योग निरीक्षक म्हणतो तर हे प्रथमतः यासाठी काम करतात. त्यांच्याकडे एक ब्ल्यू बुक असतं आणि ते एक मार्गदर्शक असतं. तर यात मुख्यतः आपत्तीच्या स्थळी ऍक्सिडेंट स्पॉट आणि आउट ऑफ स्पॉट म्हणजे जिथं एखादी आपली कंपनी किंवा उद्योग आहे त्या उद्योगाच्या स्थळी आणि उद्योगाच्या बाहेर म्हणजे एखाद्या उद्योगातून एखादा प्रॉडक्ट निर्माण होऊन त्याची उपाययोजना आणि तो प्रॉडक्ट बाहेर पडल्यानंतर जे एंड युजर आहे तिथपर्यंत नेण्याची व्यवस्था या संदर्भातच्या ज्या मार्गदर्शक सूचना आहेत त्यावेळी आपण निर्गमित केल्या. याबाबत वेगवेगळ्या विभागांशी आपण वेळोवेळी समन्वय साधतो आणि यावेळी होणाऱ्या नुकसानाची आपण तीव्रता कमी करतो. याने
1: नक्कीच म्हणजे औद्योगिक अपघात जे होतात त्यावरही राज्याचं पूर्ण लक्ष आहे शासनाचं. आता अलीकडच्या काळात जर आपण बघायला गेलो तर चक्रीवादळांचं प्रमाण खूप वाढलंय. वेळोवेळी सूचनाही आपण देत असतात की हे वादळ येणार ते वादळ येणार. तर मग अशा या चक्रीवादळांना त्या परिस्थितीला आपलं राज्य शासन कशा प्रकारे हाताळतं.
0: चक्रीवादळ जर बघितले तर आपण दोन कालावधी एक मान्सून पूर्व आणि मान्सून साधारण मे ते सप्टेंबर पर्यंत येतात मान्सून. आणि या चक्रीवादळांचं यासाठी जी उपाययोजना करायची त्यासाठी पण आपण मार्गदर्शक सूचना निर्मित केल्या आहेत. विशेषतः चक्रीवादळ कसं निर्माण होतो उदाहरणार्थ कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो तर याची एक सिक्वेन्स आहे. प्रथमतः कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो नंतर तो अति कमी दाबाचा डीप डिप्रेशन म्हणतो आणि त्यानंतर चक्रीवादळ निर्माण होतो. तर या प्रत्येक टप्प्यादरम्यान वेगवेगळ्या एजन्सी समजा IMD आहे भारतीय हवामान विभाग आहे किंवा नॅशनल रिसोर्स NRSC यांच्याकडून आपल्याला माहिती मिळते की कुठल्या प्रकारचं आपलं चक्रीवादळ येणार आहे कधी येणार आहे आणि त्याचं पहिलं लँडिंग कुठे होणार आहे आणि कधी होणार आहे. हे साधारण आपल्याला हे अलर्ट आपल्याला 48 ते 72 तास अगोदर येतात. हे आपल्याकडे जेव्हा माहिती येते तेव्हा आपण जिल्ह्यांना अलर्ट करतो आणि त्या अनुषंगाने उपाययोजना अंमलात करतो. विशेषतः यात मुख्यतः कमी उंचीचे क्षेत्र असेल त्यावरून स्थलांतर करतो लोकांचं अधिक उंचीच्या स्थळांकडे.

0: याशिवाय इतर जे योजना आहेत आपल्या वेगवेगळ्या एजन्सीज एनडीआरएफ एसडीआरएफ यांचं प्री पोझिशनिंग करतो. याशिवाय हे जे महत्वाचे तातडीचे उपाय ते तातडीचे उपाय करतो. याशिवाय संपर्क यंत्रणा व्यवस्थित राहतील यासाठीच काम करतो. ह्या तात्पुरत्या उपाययोजना म्हणजे तातडीच्या उपाययोजना. याशिवाय मूलभूत उपाययोजना पण शासन करत आहे. यासाठी मला सांगायला आनंद वाटेल की आपण कोकणामध्ये कोकण रिजनमध्ये आपण 184 मल्टीपर्पज सायक्लोन सेंटर उभारतोय आपण आणि त्याचं काम प्रगतीपथावर आहे. याशिवाय आपण मुख्यतः चक्रीवादळ येतात महत्वाची समस्या म्हणजे विजेची समस्या, वीज संपर्क बंद, त्यासाठी आपण अंडरग्राऊंड केबलिंगची मोठ्या प्रमाणात काम हाती घेतले या चक्रीवादळ प्रभावित क्षेत्रात. अशा प्रकारे वेगवेगळ्या विभागांशी समन्वय साधत तात्कालिक आणि दूरगामी अशा दोन्ही प्रकारचे काम करत आपण या नियंत्रण मिळवत प्रयत्न करतोय.
1: आता चक्रीवादळानंतर आपण वळूया भूस्खलन या विभागाकडे. त्यासाठी नागरिकांचं आपण रक्षण कसं करतात, शासन काय करतं यासाठी?
0: यासाठी सर्वप्रथम आपण भूस्खलन आराखडे निर्माण केलेत म्हणजे गाईडलाईन्स इश्यू केले आहेत 2024 मध्येच. यात आपण भूस्खलनाने प्रभावित होणारे किती क्षेत्र आहेत आपण ते आयडेंटिफाय केलेत आणि त्या अनुषंगाने तिथे उपाययोजना अंमलात आणतोय. तर यात मुख्यतः जे भूस्खलन प्रवण क्षेत्र आहेत तिथे आपण लँडस्लाईड मिटिगेशन प्रोजेक्ट घेतोय. मग ते आपल्या राज्यस्तरावर असतील किंवा लँडस्लाईड मिटिगेशन प्रोजेक्ट आहे त्यामध्ये पण आपण काही निवारा केंद्र उभारतोय. आपण लँडस्लाईड वेगळ्या ठिकाणी वॉल्स फिजिकल स्ट्रक्चर्स उभारतोय. तर यासाठी आपल्याला वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत अग्रगण्य संस्था जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया आहे, नॅशनल रिसोर्स सेंटर एनआरसी आहे, आयआयटी दिल्ली आहे, यासारख्या संस्थेकडून जी आपल्याला माहिती मिळाली त्यांचा उपयोग करून आपण ती प्रवण क्षेत्रात उपाययोजना अंमलात आणतोय. या अनुषंगाने आपण मला वाटतं की एक सर्वसमावेशक उपाययोजना लँडस्लाईड साठी पण आपण काम करतोय त्यावर.
1: नक्कीच. आता आपत्ती व्यवस्थापन करत असताना राज्य शासन तर कार्य करतच आहे, पण राज्य शासन कार्य करत असताना त्यामध्ये नागरिकांचा सहभाग असणं, सामाजिक संस्थांचा सहभाग असणं, तसंच सामाजिक संघटनांचा सहभाग असणं महत्वाचं आहे, तर तो वाढवण्यासाठी आपण काय करत आहात?
0: नक्कीच. कुठल्याही शासनाच्या कार्यक्रमात जर जनतेचा सहभाग नसला तर तो यशस्वी होणार होत नाही. आणि विशेषतः आपत्तीमध्ये जे प्रथमता प्रभावित ही जनता असते आणि प्रथमता रिस्पॉन्डर्स ही जनता असते, त्यामुळे जनतेचा सहभाग असणं यात अत्यंत महत्वाचं आहे. त्याशिवाय ही शासनाचे कुठलेही प्रयत्न फलदायी ठरणार नाहीत. या अनुषंगाने मला सांगायला आवडेल की आपण शासन म्हणून जनतेला वेळोवेळी प्रबोधन करत आहोत, जनजागृती करत आहोत. या अनुषंगाने ज्या ज्या जनजागृतीच्या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत त्या आपण राबवतोय. याशिवाय वेळोवेळी आपण मॉकड्रिल्स घेतोय, म्हणजे फक्त जनजागृती करून होणार नाही पण एखादी आपत्ती आली तर त्यामध्ये कसा प्रतिसाद द्यावा याचा सराव पण आपण वेळोवेळी करून घेतोय. तर या प्रकारे आपण मीडिया प्लॅनद्वारे काम करतोय, मॉकड्रिल्स प्रमाणे काम करतोय. याशिवाय आपण मोठ्या प्रमाणात एक स्वयंसेवकांचं जाळ निर्माण करतोय, विशेषतः आपदा मित्र कार्यक्रम आपदा मित्र व आपदा सखी यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण तरुणांना प्रशिक्षित करतोय आणि त्यांना आपदासाठी आपदा मित्र म्हणून प्रमाणित करतोय. याशिवाय त्यांना नुसतं प्रशिक्षित करत नाहीत तर आपण त्यांना एखादी आपत्ती आली तर त्या अनुषंगाने एक मिनिमम किट असते छोटी किट, ती किट पण देतोय. याशिवाय आपण त्यांचा विमा पण उतरवतोय, त्यामुळे त्यांना या शासन प्रक्रियेत आपत्ती सहभागी करून घेतोय. याशिवाय आपण 18 ते 23 या वयोगटातील विशेषतः एनसीसी एनएसएस याशिवाय भारत स्काउट अँड गाईड व नेहरू युवा केंद्र या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून आपण त्यांना प्रशिक्षित करत आहोत आणि यांनाही किट देतोय आपण. याशिवाय मला सांगणार नव्हतं की मागे जे लँडस्लाईडची घटना झाली त्यावेळेस पण आपण वेगळ्या स्वयंसेवी संस्थांना अंतर्भूत करून घेतले, विशेषतः सह्याद्री ट्रेकर्स वगैरे यासारख्या संस्थांनी खूप चांगलं काम केलं. त्यामुळे जनता, स्वयंसेवी संस्था आणि एनजीओज यांचा आपण आपत्ती व्यवस्थापन सहभाग मोठ्या प्रमाणात करून घेतोय, जेणेकरून आपलं आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे काम करते.
1: तर मंडळी, सतर्कता आणि योग्य माहिती हीच कोणत्याही संकटावर मात करण्याची गुरुकिल्ली आहे. सरांनी आज दिलेली माहिती आपल्या सर्वांसाठी निश्चितच जीवनरक्षक ठरू शकते. डॉक्टर भालचंद्र चव्हाण सर, आज आपण दिलेली माहिती ही नक्कीच सगळ्यांसाठी खूप उपयोगी आहे. डॉक्टर भालचंद्र चव्हाण सर, आज आपण दिलखुलास कार्यक्रमात महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल मनपूर्वक आभार. श्रोतेहो, या विषयाची व्याप्ती पाहता हा महत्वपूर्ण विषय आपण दिलखुलास कार्यक्रमात पुढच्या भागातही घेणार आहोत. आजच्या कार्यक्रमातनं मी उन्नती जगदाळे आपला निरोप घेते. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात पुढील भागात सकाळी ठीक 7 वाजून 25 मिनिटांनी. नमस्कार.

0: श्रोत्यांनो, आताच आपण दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, त्याचबरोबर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून.
1: श्रोत्यांनो, पिकांच्या उत्तम वाढीसाठी मुबलक पाणी आणि खतांचा योग्य वापर आवश्यक आहेच, पण अतिशय महत्वाचा भाग आहे तो म्हणजे मातीचं परीक्षण. माती परीक्षण का करायचं आणि त्याला काय महत्व आहे जाणून घेण्यासाठी नक्की ऐका माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात. डॉक्टर सचिन कारले यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत गुरुवार दिनांक 28 मे रोजी संध्याकाळी 7:30 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर या मोबाईल ऍपवर सुद्धा.
0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, त्याचबरोबर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र. सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम शिवसृष्टी.
2: आकाशवाणीचं हे आहे सातारा केंद्र. सकाळची 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम म्हसवडकर सराफ.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत म्हसवडकर सराफ.

0: तुमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. मसवडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन मोहिनी.
2: नमस्कार श्रोते हो, मसवडकर सराफ प्रस्तुत गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. मसवडकर सराफचे निमिष शहा सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार निमिष सर.
3: नमस्कार.
2: मार्केटमध्ये जेव्हा आपण सोनं किंवा चांदी खरेदी करतो त्यावेळेला वेगवेगळे ऑप्शन्स असतात सोन्याचे कॅरेटनुसार, चांदीचे प्युरिटीनुसार. आता हे आम्हाला माहिती आहे की सोन्याच्या कॅरेटनुसार त्याचा भाव हा वेगवेगळा असतो, पण चांदीचा भाव मात्र प्युरिटीनुसार नसतो, तर असं का आणि हे असणं गरजेचं आहे का नाही?
3: आता सोन्याची प्युरिटी आणि चांदीची प्युरिटी म्हणजे त्यात किती टक्के चांदी आहे किंवा सोने आहे, तर असा माझा व्ह्यू आहे की जेवढे टक्के चांदी तेवढंच किंवा सोनं तेवढंच कस्टमरकडनं चार्ज केलं जावं.
2: ओके.
3: जसं आपण बऱ्याच एपिसोडमध्ये सांगितलं की आपण शुद्धतेप्रमाणे अगदी लास्टच्या 1 रुपयापर्यंत अक्युरेट भाव काढतो. 22 कॅरेटचा असेल तर 24 कॅरेटचा भाव हा अगदी एक्झॅक्ट आपण 22 कॅरेटचा काढतो.
2: हो.
3: त्यात वय खाली 1 रुपयाचंही होत नाही. तसंच एक जनरल प्रॅक्टिस असते की चांदीचा भाव हा प्युअरच्या भावाने चांदी विकली जाते आणि त्याला प्युरिटी प्राइस भाव लागत नाही. पण आता आपण ह्याच कन्सेप्टचा आधार घेऊन किंवा ह्याच विचाराचा आधार घेऊन चांदीचाही भाव प्युरिटीनुसार लावत आहे. म्हणजे जर समजा आज भाव चांदीचा 100 रुपये असेल आणि त्या वस्तूची प्युरिटी 70 रुपये असेल, तर त्या वस्तूला जी मेटल कॉस्ट आहे ती 100 रुपयाने लागण्याऐवजी 70 रुपयानेच लागणार.
2: अच्छा. मग हे चांदीच्या सगळ्या दागिन्यांवर
3: वस्तूंवर सगळ्यांवर अप्लाय होतं हे.
2: बर.
3: फक्त जे 70% वस्तू 100% प्युरिटीने विकून एक मिनिमल मजुरी लागते त्याच्याऐवजी आता आपल्याला 70% वस्तू ही 70%चाच भाव लागून त्या हिशोबाने काही मजुरी असेल ती लागते.
2: पण आता निमिष सर कसं आहे की तुम्ही या बिझनेसमध्ये आहात त्यामुळे तुम्हाला या गोष्टी कळतात. सामान्य ग्राहक जेव्हा तुमच्या दुकानात येईल तेव्हा त्याला कसं कळणार की या चांदीची

0: सिक्युरिटी किती आहे आणि किती नाही.
1: आता त्यासाठी दोन गोष्टी आहेत. ज्या गोष्टी आहेत आपल्या 92.5% किंवा ज्या गोष्टीला हॉलमार्क शक्य आहे चांदीच्या, जरी अजून चांदीच्या वस्तूंवर हॉलमार्क कंपल्सरी नसलं तरी मेजर सगळ्या गोष्टी आपल्या दुकानातल्यावर हॉलमार्क आहे.
0: बर.
1: आणि ज्या गोष्टीवर हॉलमार्क करणं शक्य नाही किंवा ज्या गोष्टींना हॉलमार्क नसते त्या गोष्टींची प्युरिटी आपण आपल्या कॅरेट मीटरवर चेक करून कस्टमरला दाखवू शकतो.
0: ओके. म्हणजे जसं सोन्याचं आपण कॅरेट चेक करू शकतो तसं चांदीची पण प्युरिटी चेक करता येते.
1: चांदीची प्युरिटी चेक करता येते. तसे मशीनी आहेत आपल्याकडे आणि त्यामुळे कस्टमरला योग्य प्रकारे चांदीचा भाव आकारता येईल आणि ह्या पूर्ण घेवाणदेवाणमध्ये पारदर्शकता राहील.
0: श्रोते हो, विश्वास आणि आपण ज्या ज्वेलर्सकडे जातो त्यांच्याकडनं आपल्याला हीच अपेक्षा असते की व्यवहार हा नेहमी पारदर्शक राहायला पाहिजे. आणि याच मुद्द्यावरती आता आपण ऐकलं की म्हसवडकर सराफ यांच्याकडे चांदीचे जे काही आता भाव आहेत ते चांदीच्या प्युरिटीनुसार आहेत आणि हे सगळं तुम्ही त्यांच्याच दुकानामध्ये पडताळून सुद्धा बघू शकता. तेव्हा सोने चांदीच्या दागिन्यांसाठी, वस्तूंसाठी, विश्वासार्ह खरेदीसाठी जरूर व्हिजिट करा म्हसवडकर सराफ, सदाशिवपेठ, मोती चौक, सातारा. पुन्हा भेटूयात. म्हसवडकर सराफ प्रस्तुत गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात.

0: आमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. म्हसपडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन मोहिनी.
0: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
2: म्हसपडकर सराफ हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलाच आकाशवाणी सातारा केंद्रावरून. सकाळचे 7:45 आणि 30 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत प्लॅनेट फर्निचर हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
3: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
5: मग व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर.
4: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
5: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
4: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC, सातारा.
6: नमस्कार श्रोते हो, प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. प्लॅनेट फर्निचरचे कुलदीप जाधव सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
7: नमस्ते.
6: आपण बघतोय सध्या युद्धाचा परिणाम आपल्याला अनेक गोष्टींवरती दिसून येतोय. तर आपण जेव्हा ब्रँडेड फर्निचरचा विचार करतो त्यावेळेला काही फर्निचर हे बाहेरच्या देशातून सुद्धा मागवलं जातं. मग या सगळ्याचा परिणाम आपल्याला सुद्धा दिसून येतोय का? रॉ मटेरियलवर काही परिणाम झालाय का? फर्निचरवर काही परिणाम झालाय का? किमती आणि या सगळ्यामध्ये प्लॅनेट कशा पद्धतीने काम करतय याबद्दल सांगा.
7: तर याच्यामध्ये कसं आहे की बेसिकली दोन गोष्टी आहेत. एक तर तुमचा वॉर इफेक्ट आणि सेकंडरी काय आहे की BIS म्हणून कन्सेप्ट आहे की जे आपलं इंडियन गव्हर्नमेंटनं आता कंपल्सरी केली आहे फर्निचर सेक्टरवरती. त्याला अजून थोडासा 5-6 महिन्याचा टाइम पिरियड आहे पूर्ण कंपल्शन व्हायला. वॉरचा इफेक्ट म्हणजे काय होतंय की त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट कॉस्ट, त्याच्यानंतर फ्रेट जे आहेत बाहेरनं मटेरियल येणारे रॉ मटेरियल आहेत त्याचे कॉस्टिंग वाढलेले आहेत. त्याच्यामुळे सुद्धा कॉस्टला भरपूर फरक पडलाय. ऑलमोस्ट तुम्ही विचार करायला झाला तर 20% पर्यंत फरक पडलाय. तसंच आता BIS मुळे काय झालंय की नवीन मटेरियल मागवणं सुद्धा तेवढं इझी राहिलेलं नाहीये. त्याच्यामध्ये सुद्धा थोडेसे कॉम्प्लिकेशन झाल्यामुळे त्याची पण कॉस्ट वाढलेली आहे. इवन काही ब्रँडेड कंपन्या आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या कॉस्टमध्ये हाईक केलेली आहे. तसा सिनारिओ बघता आता चालूला कॉम्प्लिकेटेड आहे. तरी पण परचेस चालू राहायला पाहिजे, लोकांना सर्व्हिस देता आली पाहिजे. याच्यासाठी आम्ही बॅकएंडला बऱ्यापैकी काम करून ठेवलेलं होतं की ज्याच्यामध्ये आम्ही इन्व्हेंटरी बऱ्यापैकी मागवलेली होती की जी अजून आमच्याकडे 2-3 महिने चालेल आणि कमीत कमी लोकांना कॉस्टचा फरक पडेल. ठीक आहे, आता 20-25% वाढलेत पण तेवढा इफेक्ट न करता कमीत कमी कसं करता येईल त्याप्रमाणे आपण काम करतोय. आणि त्या जुन्याच रिझनेबल प्रायसेसला आपण मटेरियल अवेलेबल ठेवलंय. फक्त थोडासा डिलिव्हरी टाइम आपण म्हणतो तो थोडासा वाढलेला
6: आहे. याबद्दल अजूनही बोलूयात पण त्याआधी श्रोते हो, सर्व प्रकारच्या फर्निचरच्या व्हरायटीसाठी ब्रँडेड फर्निचरसाठी तुम्ही सुद्धा भेट देऊ शकता प्लॅनेट फर्निचरला. ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हंडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 91-56-77-70-3, 91-56-77-70-3, 9156-77-7003. जाधव सर, तर हे सगळं अजून साधारणतः किती दिवस चालू राहणार आहे किंवा या किमती अशाच वाढलेल्या राहतील का पुन्हा किमती घसरण्याचे चान्सेस सुद्धा आहेत?
7: त्याच्यामध्ये

0: किंमत कमी व्हायचे चान्सेस फार कमी वाटतात, कारण एकंदरीत तुम्ही इंटरनॅशनल सिच्युएशन बघितली तर तेवढं इझी नाहीये. तर प्राइसिंग कमी कधी होईल की अगदीच डिमांडला शॉर्टेज झालं, मटेरियल स्टॉक आहे ते क्लिअर करणं आहे, लिक्विडिटी क्रंच आहे, तर त्याच्यामध्ये प्राइसिंग कमी होऊ शकतात, पण ते चान्सेस कमी आहेत. फक्त काय की आम्ही त्याच्यात काय काळजी घेतोय की एकदम एक्स्ट्रीम न वाढवता हळूहळू हळूहळू त्याच्यामध्ये प्राइसेस कशा वाढतील आणि त्या कस्टमरला कशा सस्टेन होतील. आता इम्पोर्टेडच्या आयटमचा प्रॉब्लेम आहे तर आम्ही काय केलं की आम्ही लोकल सोर्सिंग किंवा आपल्या इथं मॅन्युफॅक्चरिंग जास्त काय करता येईल की ज्याच्यामुळे कॉस्टला तेवढा इम्पॅक्ट पडणार नाही, त्याच्यावरती बॅकएंड आमचं काम चाललं आहे. त्यामुळे एनी हाऊ आपल्या कस्टमरला तेवढा मेजर इम्पॅक्ट पडणार नाही, जेवढा बाकीच्यांना पडेल तेवढा आपल्या कस्टमरला पडणार नाही.
1: आणि आपल्याकडे सुद्धा आपण प्रोडक्शन जे आपलं स्वतःचं आहे ते चालू ठेवलेलं आहे, सो आपल्याकडची व्हरायटी सुद्धा लोकांना बघायला मिळणार आहे.
0: त्याच्यात आम्हाला पण एक मोठा चान्स आहे की आपला त्याच्यामध्ये एक्सपान्शन करता येईल, अजून व्हरायटी वाढवता येईल, अजून बाहेरचं मटेरियल त्याला कॉम्पिटेटिव्ह मटेरियल आपल्याला देता येईल. कारण आता जी नवीन येणारी मटेरियल जी कॉस्ट आहे ती हायर साईडला आहे. आता याच्यामध्ये अगोदर प्रॉब्लेम काय व्हायचा की आपलं मटेरियल आणि त्यांचं मटेरियल जरी आपण सेम क्वालिटी बघितली तरी त्यांची प्राइस कमी यायची, त्यामुळे आपल्याला तिकडून मटेरियल मागवायला लागायचं. पण आता त्याला काय होणार आहे की प्राइस त्यांची हायर साईडला आल्यानंतर ऑटोमॅटिक आपल्या मटेरियलला सेल वाढेल आणि त्याचा बेनिफिट आपल्या मॅन्युफॅक्चरिंगला पण चांगला होईल.
1: म्हणूनच श्रोते हो, फर्निचरच्या भरपूर व्हरायटीसाठी, उत्तम क्वालिटीसाठी आणि ब्रँडेड फर्निचरसाठी सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता प्लॅनेट फर्निचरला, ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हंडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 91 56 77 70 03, 91 56 77 70 03, 9156 77 7003. पुन्हा भेटूयात प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषय सर्व काही या कार्यक्रमात कुलदीप जाधव यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्ते.
2: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
3: मग व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर.
2: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
3: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
2: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.
4: प्लॅनेट फर्निचर हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आकाशवाणी सातारा केंद्रावरून आपण ऐकलात. सकाळचे 7:50 आणि 35 सेकंद झाले आहेत. श्रोते, वेळ आहे सुगम संगीताची.
5: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBT ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट.
6: उपलब्ध ब्रांचेस: डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
5: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
6: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97 66 86 68 37.
7: अधिक मास, अधिक पारदर्शकता म्हसवडकर सराफ मध्ये. जसा कॅरेट नुसार सोन्याचा भाव, तसा प्युरिटी नुसार चांदीचा भाव. चांदीच्या वस्तू हॉलमार्किंग सह, मग अधिक मासात अधिक फायदा. तेव्हा अधिक मासासाठी चांदीच्या वस्तूंची खरेदी फक्त म्हसवडकर सराफ मध्ये. म्हसवडकर सराफ, सदाशिवपेठ, मोती चौक, सातारा.
8: हॉटेल विद्येचं नवं माहेर घर साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे BA इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग.
9: ट्रुली प्रोफेशनल सिलेबस, त्याला साजेसं किचन, हाऊसकीपिंग, डेमो रेस्टॉरंट, बँक्वेट, तज्ज्ञ प्राध्यापक, स्टार रेंजचे अनुभव, माफक फी, 100% नोकरी संधी.
8: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग ऍट छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा. प्रवेश सुरू.
9: संपर्क 83 29 72 94 98.
10: रोज रोज हवे हवे,
11: ताजे ताजे, नवे नवे.
10: हेल्दी बाईट, हॅपी लाईफ, रुची अँब्रोसिया.
12: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.
13: आला अधिक महिना मास, सोने चांदीच्या खरेदीसाठी खास
14: आदेशवर ज्वेलर्स. अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव.
13: आता आकर्षक असे सोन्या चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव. सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
14: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा. तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरंच काही. जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव.
13: आदेशवर ज्वेलर्स, सदाशिवपेठ, सातारा.
15: श्री गौरीशंकर डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर सातारा. सर्व प्रकारच्या सोनोग्राफी, तसेच अनॉमली स्कॅन, AT स्कॅन, कलर डॉपलर, स्तनांची, डोळ्यांची, थायरॉइड, नेक, न्यूरो सोनोग्राफीची उत्तम सेवा. 14 वर्षांपासून अविरत, अचूक आणि विश्वसनीय आरोग्य सेवेची अखंडित सेवा. श्री गौरीशंकर डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर.

0: अशाच खासे खास जावयाच्या रुपेरी मानपानासाठी जेके देवी ज्वेलर्सचे सिल्व्हेरियम, चांदीचे माहेर घर अधिक मासाचे आहेर घर,
1: चांदीच्या अनोख्या भेटवस्तू आणि नजराणे, चांदीच्या मजुरीवर 20% सूट।
0: जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष, फक्त पंचमुखी गणपती शेजारीच, सातारा।
1: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू, NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBT ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट,
2: उपलब्ध ब्रांचेस, डिप्लोमा इन इंस्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग।
1: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा।
2: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा। 97-66-86-37।
3: रांगोळे शेगडी फेस्टिवल, ज्योती कंपनीच्या मल्टी बर्नर मॉड्युलर शेगड्या सोबत रेग्युलर ग्लास टॉप स्टील अशा भारी भारी शेगड्या।
4: रांगोळे शेगडी फेस्टिवल एक्सचेंज वर 50% सूट सोबत बजाज फायनान्स सुद्धा।
3: मेसर्स आभा आंदोबा रांगोळे, सिटी पोस्टा समोर सातारा।
5: अधिक मासात मुलीला जोडवी पैंजण आणि जावयाला छान मानपान,
6: अधिक मासात मुलीला जोडवी पैंजण आणि जावयाला छान मानपान।
5: सातारचे श्री वर्धमान ज्वेलर्स NX म्हणजे
6: चांदीची खाण, आनंदाचं वाण।
0: श्री वर्धमान ज्वेलर्स NX, मुख्य शाखा सम्राट गणपती चौक सातारा, शाखा नंबर 2 पंचमुखी गणपती समोर सातारा।
7: इवलासा अंकुर पोटी रुजावा, आपल्या घरी पाळणा झुलावा।
8: आई बाबा व्हायचंय पण अडचणी येत आहेत का? जर काही कारणाने तुम्ही आई बाबा होऊ शकत नसाल तर श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर साताराने वाई येथे आयोजित केलेल्या मोफत वंध्यत्व निवारण शिबिरात नक्की सहभागी व्हा।
9: रविवार 31 मे 2026 रोजी, वेळ सकाळी 8 ते 4 वाजेपर्यंत, स्थळ शेतकरी बहुद्देशीय हॉल, बाजार समिती वाई, तसेच चैतन्य मातृत्व योजनेअंतर्गत IVF उपचारांसाठी विशेष सवलत। अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री चैतन्य टेस्ट बेबी सेंटर सातारा, 84-84-86-1900।
8: 8484861900। लक्षात ठेवा, 31 मे 2026 रोजी वाई येथे मोफत वंध्यत्व निवारण शिबिर, श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सातारा, तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ।

श्रोत्यो, महेंद्र कपूर यांनी गायलेल्या या भावगीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलाच आकाशवाणी सातारा केंद्रावरून. आता समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून.

0: को सुर्खी बनाया है। पंजाब केसरी ने अपने संपादकीय को शीर्षक दिया है, धर्मशाला नहीं है भारत। पत्र लिखता है, जनसांख्यिकी संरचना बदल जाने से स्थानीय समुदायों में ये भावना बढ़ रही है कि घुसपैठिए सरकारी योजनाओं और राजनीतिक संरक्षण का लाभ उठा रहे हैं, जिससे भाषा और भूमि को लेकर तनाव बढ़ रहा है। जनसत्ता ने दिल्ली में सीएनजी के दाम 2 रुपए प्रति किलोग्राम और बढ़ाए जाने को पहली खबर बनाया है। अमर उजाला ने भी इस खबर को पहले पन्ने पर सबसे ऊपर जगह दी है, जबकि दैनिक ट्रिब्यून ने दिल्ली रेस क्लब को राहत न मिलने और जिमखाना पर सरकार के कुछ नर्म रुख को पहली खबर बनाया है।
1: और अंत में लीजिए सुनिए इस बुलेटिन के मुख्य समाचार एक बार फिर। केंद्र सरकार ने घुसपैठ और अन्य कारणों से जनसंख्या आंकड़ों में परिवर्तन का अध्ययन करने के लिए उच्च स्तरीय समिति का गठन किया। सर्वोच्च न्यायालय SIR को चुनौती देने वाली याचिकाओं पर आज फैसला सुनाएगा। CBSE ने सोशल मीडिया पर प्रसारित उन अफवाहों को खारिज किया है जिनमें उसके ऑन स्क्रीन मार्किंग सिस्टम के उल्लंघन की बात कही गई है। मौसम विभाग ने उत्तर भारत के अनेक राज्यों में तेज गर्मी का अनुमान व्यक्त किया। महाराष्ट्र के विदर्भ में भीषण गर्मी का रेड अलर्ट जारी। और IPL क्रिकेट में रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु ने पहले क्वालिफायर मैच में गुजरात टाइटंस को 92 रन से हराकर फाइनल में जगह बनाई। और इसके साथ ही समाचार प्रभात का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
2: आकाशवाणी सातारा केंद्रावरून आम्ही बोलत आहोत। सकाळचे 8:15 वाजलेत। प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम ओळख बाजारपेठेची।
3: गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी आहे तडफदार तनया आणि तुम्ही ऐकत आहात
4: ओळख बाजारपेठेची। इत भरपूर काही नवे नवे नवे नवे
3: फ्रेंड्स, घरगुती तसेच औद्योगिक वापरासाठी लागणाऱ्या इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिक होम अप्लायन्सेस आणि पॉवर टूल्सच्या खरेदी व सेवेसाठी दुकान शोधताय तर आजचा एपिसोड खास तुमच्यासाठी। त्याचं झालं असं की आमच्या नवीन घरात सर्व इलेक्ट्रिक वस्तू नवीन घ्यायच्या असं आम्ही ठरवलं। त्याचीच खरेदी करण्यासाठी कराडच्या शनिवार पेठेतील मेन रोडवर यशवंत हायस्कूल जवळ असणाऱ्या शांताई सेल्स अँड सर्व्हिस मध्ये जाण्याचा योग आला। तिथे आम्ही काय खरेदी केली याची माहिती तुम्हाला आजच्या एपिसोड मध्ये मिळेल। नमस्कार सर, मी तनया।
5: नमस्कार, मी गौतम रामलास करपे, शांताई सेल्स अँड सर्व्हिसचा फाउंडर।
3: नाईस टू मीट यू सर। आम्ही नवीन घर बांधले आणि नवीन घरात सर्व नवीन इलेक्ट्रिक वस्तू घ्यायचं ठरवलंय, त्याचीच खरेदी करायची होती। ही त्याची लिस्ट।
5: थँक्यू मॅडम, मग अगदी तुम्ही योग्य ठिकाणी आलात। आपल्याकडे घरगुती वापराचे मिक्सर, इस्त्री, ग्रिलर, मायक्रोवेव्हन, एअर फ्रायर, ग्राइंडर, ज्युसर, इलेक्ट्रिक चॉपर, फूड प्रोसेसर अशा सर्व प्रकारच्या वस्तू उपलब्ध आहेत। प्रत्येक वस्तूमध्ये कमीत कमी 4 ते 5 कंपनीच्या व्हरायटी तुम्हाला इथे बघायला मिळतील। बजाज, क्रॉम्प्टन, उषा, मॉर्फिचर, प्रीती, विडियम यासारख्या ब्रँडेड कंपनीच्या वस्तू आमच्याकडे उपलब्ध असतात।
3: ओके सर, आपल्याकडे एक्सचेंज ऑफर आहे असं ऐकलं होतं, त्यासाठी मी मिक्सर घेऊन आली। हा देऊन चांगला फूड प्रोसेसर घ्यायचा।
5: मिक्सर, गॅस शेगडी यासारख्या वस्तूवर आपल्याकडे एक्सचेंज ऑफर नेहमीच चालू असते। फूड प्रोसेसर बद्दल सांगायचं झालं तर फूड प्रोसेसर मध्ये सध्या 3 कंपन्यांचे फूड प्रोसेसर आमच्याकडे उपलब्ध आहेत। परफॉर्म वाईज सांगायचं झालं तर हा विडियम कंपनीचा फूड प्रोसेसर अगदी बिंदास घेऊन टाका। आतापर्यंत कमीत कमी 1000 अधिक फूड प्रोसेसर आम्ही या कंपनीचे विकलेले आहेत आणि ग्राहकांची आज तकाय तक्रार नाही।
3: ग्रेट, चालेल, मग हाच पॅक करूयात। सर, ह्याच्या वॉरंटीचं कसं काय?
5: जनरली या प्रोडक्टला कंपनीकडून 1 वर्षाची वॉरंटी असते, पण आपल्या शांताई सेल्स अँड सर्व्हिस मध्ये आपण ग्राहकांना एक्सटेंडेड वॉरंटी देतो। म्हणजे कंपनीची 1 वर्ष असेल तर आम्ही 2 वर्ष वॉरंटी देतो। त्यासाठी कोणतेही विशिष्ट शुल्क आकारले जात नाही। चला तुम्हाला फॅन आणि बाकीच्या वस्तू दाखवतो। आमच्याकडे ऍटम्बर कंपनीचे सेलिंग फॅन व टेबल फॅन उपलब्ध आहेत, त्याचबरोबर कूलर मध्ये देखील भरपूर व्हरायटी आहेत।
3: ओ आय सी सर, गॅस शेगडी मध्ये कोणते ऑप्शन्स आपल्याकडे उपलब्ध आहेत?
5: चला त्या सेक्शन मध्ये आपण जाऊया। गॅस शेगडी मध्ये सिंगल बर्नर, 2 बर्नर, 3 बर्नर आणि 4 बर्नर असे कॉम्बिनेशन असलेल्या स्टील आणि काचेच्या शेगड्या आमच्याकडे उपलब्ध आहेत। यामध्ये पण आपल्याकडे एक्सचेंज ऑफर आहे, त्याचबरोबर आपल्याकडे 1 लिटर पासून ते 20 लिटर पर्यंत वॉटर हीटर सुद्धा आहेत। जनरली क्षारयुक्त पाण्याने वॉटर हीटर खराब होतात, त्यामुळे आमच्या

0: एक विशिष्ट प्रकारचं उपकरण आहे की जे वापरल्यामुळे तुमचा हीटर हा सुरक्षित राहील. त्याचबरोबर हेअर ड्रायर, ट्रिमर, व्हॅक्युम क्लिनर सारखी इलेक्ट्रिक उपकरणे देखील आमच्याकडे उपलब्ध आहेत. तसेच सर्व प्रकारचे पॉवर टूल देखील आमच्याकडे उपलब्ध आहेत. त्याचबरोबर चिमणी आणि गॅस शेगडीच्या खरेदीवर विशेष ऑफर्स आहेत.
1: ग्रेट, माझी खरेदी तर ऑलमोस्ट झाली. सर, विक्री पश्चात आपल्याकडे सेवा कशा प्रकारे दिली जाते?
0: आम्ही 35 वर्षापासून या क्षेत्रामध्ये आहोत. याआधी होम अप्लायन्सेस अँड पॉवर टूलच्या दुरुस्तीचा विभाग आपल्याकडे होता. ग्राहकांच्या वाढत्या मागणीमुळे आपण सेल्स मध्ये उतरलो.

0: मृत्यू पश्चात आपल्याकडे सेवा कशा प्रकारे दिली जाते?
1: आम्ही 35 वर्षापासून या क्षेत्रामध्ये आहोत. या आधी होम अप्लायन्सेस अँड पॉवर टूलच्या दुरुस्तीचा विभाग आपल्याकडे होता. ग्राहकांच्या वाढत्या मागणीमुळे आपण सेल्स मध्ये उतरलो. या ठिकाणी सेल्स विभाग सुरू केला. त्यामुळेच आफ्टर सेल्स देखील आपण उत्तम सर्व्हिस ग्राहकांना प्रोव्हाइड करतो. कसं आहे, आजकाल ऑनलाईन भरपूर गोष्टी उपलब्ध आहेत, पण कोणती गोष्ट तुमच्यासाठी योग्य आहे ना याची करेक्ट माहिती तुम्हाला आमच्याकडे मिळते. समारंभामध्ये गिफ्ट म्हणून देता येतील यासाठी स्टीलचे कुकर, भांडी, ट्रायप्लाय भांडी आपल्याकडे गिफ्टिंग आयटम मध्ये उपलब्ध आहेत.
0: सही सर, शेगडी आणि मिक्सरची माझी खरेदी उत्तम झाली. एक्सचेंज ऑफर मुळे पैशाची बचत देखील झाली. होम डिलिव्हरी साठी माझा पत्ता तुम्हाला व्हॉट्सअप करते. मला तुमचा नंबर देता का?
1: 76 20 20 33 33.
0: 76 20 20 33 33. थँक्यू सर. सो फ्रेंड्स, तडफदार तनयाचा सल्ला असा की तुम्हालाही तुमच्या घरात जर नवीन इलेक्ट्रिकल होम अप्लायन्सेस खरेदी करायच्या असतील तर आजच कराडच्या यशवंत हायस्कूल जवळ असणाऱ्या शांताई सेल्स अँड सर्व्हिसला अवश्य भेट द्या. तुमच्या कन्फ्युजनचं परफेक्ट सोल्युशन शांताई सेल्स अँड सर्व्हिसेस. आणि आपण बाजारपेठेतील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची आपल्या आवडत्या सातारा आकाशवाणीवर.
2: ओळख बाजारपेठेची हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आकाशवाणी सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 8:20 आणि 25 सेकंद झालेत.
3: आला अधिक महिना मास सोने चांदीच्या खरेदीसाठी खास
4: आदेश्वर ज्वेलर्स. अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव.
3: आता आकर्षक असे सोन्या चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव. सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
4: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा. तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरंच काही. जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव.
3: आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
5: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
6: देत आहे 18 महिने मुदतीची
5: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
6: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
5: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
6: संपर्क 84082939 94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
5: नियम आणि अटी लागू.
7: आई बाबा व्हायचंय पण अडचणी येत आहेत का? जर काही कारणाने तुम्ही आई बाबा होऊ शकत नसाल तर श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर साताराने वाई येथे आयोजित केलेल्या मोफत वंध्यत्व निवारण शिबिरात नक्की सहभागी व्हा.
8: रविवार 31 मे 2026 रोजी, वेळ 8 ते 4 वाजेपर्यंत. स्थळ शेतकरी बहुउद्देशीय हॉल, बाजार समिती वाई. तसेच चैतन्य मातृत्व योजनेअंतर्गत IVF उपचारांसाठी विशेष सवलत. अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री चैतन्य टेस्ट बेबी सेंटर सातारा 84 84 86 1900.
7: 8484861900. लक्षात ठेवा, 31 मे 2026 रोजी वाई येथे मोफत वंध्यत्व निवारण शिबिर. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सातारा. तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ.
9: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.

श्रोते आपण ऐकत आहोत आपल्या सर्वात जवळची एफ एम वाहिनी सातारा आकाशवाणी. श्रोते ऐकूयात एक आवाहन. हवामान विभागाच्या अंदाजानुसार सातारा जिल्ह्यात पुढील काही दिवसांमध्ये विजेच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी दिलेल्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन जिल्हाधिकारी सातारा तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सातारा यांनी सातारा जिल्ह्यातील नागरिकांना केले. सूचना: विजांचा गडगडाट होत असताना नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत झाडाखाली

0: आश्रय घेऊ नये, तसंच जनावरांनाही झाडाखाली आश्रय देऊ नये. इलेक्ट्रिकल पोलपासून शक्यतो दूर राहावं. पाण्यात असाल तर तात्काळ पाण्याच्या बाहेर पडावं. इलेक्ट्रॉनिक उपकरणं बंद करावीत आणि प्लग बाहेर काढून ठेवावा. वादळी वारे वाहत असताना शक्यतो मोबाईलचा वापर टाळावा. अशा परिस्थितीत नागरिकांनी शक्यतो सुरक्षित ठिकाणी घरातच थांबावं, असं आवाहन जिल्हाधिकारी सातारा तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सातारा यांनी सातारा जिल्ह्यातील नागरिकांना केलंय. आकाशवाणीचं हे आहे सातारा केंद्र. श्रोतेहो, आता प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम विमोहन हर्बल केअर.
1: मंदार, तू मोबाईल बाजूला ठेव बरं, जरा जा खाली खेळायला मित्रांबरोबर. आले आले आले. अगं सुधा,
2: हाय रमा, येऊ का?
1: हा, जशी नवीनच ओळख झाली नाही का ग आपली, ये ना ग.
2: अगं आज थोडा निवांत वेळ मिळाला म्हणलं यावं तुझ्याकडे.
1: नशीबच आमचं, गेले 2-3 दिवस होतीस कुठे?
2: मुंबईला टेबल टेनिसच्या इंटरस्कूल कॉम्पिटिशन्स होत्या, त्यामुळे स्वराला घेऊन मुंबईला गेले होते. कालच रात्री परत आलो बघ.
1: फारच मस्त खेळते हा स्वरा, कष्टही खूप घेते.
2: पुढे जाऊन भारताकडून इंटरनॅशनल लेवलवर खेळायचं स्वप्न आहे तिचं.
1: या वयात मुलं किती पुढचा विचार करतात, आणि आपल्या लहानपणी
2: बावळट होतो आपण.
1: खरंय ग. पण अगं 10 दिवसापूर्वी स्वरा हैदराबादला पण गेली होती ना शाळेकडून?
2: हो, आणि आता पुढच्या आठवड्यात पुण्याला.
1: बापरे, कसं जमतं ग तिला एवढा सतत प्रवास, मॅचेस, अभ्यास सगळं करूनही नेहमी फ्रेश दिसते.
2: याचं बरंच श्रेय विमोहन नॅचरलच्या न्यूट्रीरिचला जातं.
1: विमोहन न्यूट्रीरिच म्हणजे?
2: अगं रिच नॅचरल न्यूट्रिशन फॉर एंटायर फॅमिली. बदामाचं पोषण, नॅचरल एनर्जी,
1: शक्तिवर्धक पावडर आहे ना.
2: दर्जेदार नैसर्गिक प्रोटीनचा उत्तम पर्याय. दिवसातून 2 सकाळ आणि संध्याकाळ 1 चमचा दुधातून देते.
1: वा, म्हणजे स्वराच्या उत्साहाचं आणि एनर्जीचं रहस्यच आहे की हे?
2: अगदी बरोबर बोललीस रमा. वाढीच्या वयातील मुलांमध्ये स्नायू बळकट होतात, शरीराच्या योग्य वाढीसाठी अगदी उपयोगी. उत्तम पोषक आणि रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.
1: कुठल्या फ्लेवरमध्ये आहे ग?
2: स्पेशल बदाम आणि स्वादिष्ट चॉकलेट अशा 2 फ्लेवरमध्ये उपलब्ध आहे बघ.
1: अरे वा, चॉकलेट म्हणल्यावर आमच्या मंदारलाही आवडेल, नाहीतर इतके नखरे असतात ना ग त्याचे.
2: उद्यापासूनच दे मग, म्हणजे नियमित घेतल्याने मंदार फ्रेश राहील आणि स्टॅमिना पण वाढेल त्याचा.
1: हो हो, असंच करते मी. पण मिळेल कुठे ग?
2: मेडिकल स्टोअर, मॉल सगळीकडे उपलब्ध आहे. आणि शिवाय 96-233-55-987 किंवा 98-90-760-276 या नंबरवर फोन कर, फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध आहे.
1: ए परत नंबर सांग ना.
2: हो सांगते की, घे 96-233-55-987 आणि 98-90-760-276.
1: लगेच फोन करते आणि उद्यापासूनच सकाळ संध्याकाळ दुधासोबत 1-1 चमचा द्यायला सुरुवात करते.
2: आणि हो, फक्त मंदारच नाही हा, तर मंदारचे आजी आजोबा, मंदारचे बाबा आणि तुझ्यासाठी देखील अत्यंत उपयोगी आहे.
1: काय सांगतेस, म्हणजे आम्हाला सर्वांनाही याचा फायदा आहे तर?
2: हो अगं रमा, दगदगीच्या दिनक्रमात महिलांना एनर्जी बुस्टर म्हणून काही नको का? मंदारच्या आजी आजोबांना रोज दुधासोबत दिलंस की त्यांची तब्येतही ठणठणीत राहायला मदत होते की नाही बघ.
1: अगं सुधा, त्यांना डायबिटीस आहे ग.
2: अगं यात साखर नाही, त्यामुळे डायबिटीस असेल तरीही विमोहन न्यूट्रिरिच द्यायला काहीच हरकत नाही. शिवाय आजारपणानंतर येणारा थकवा घालवण्यासाठी सुद्धा अत्यंत उपयुक्त. म्हणूनच रिच नॅचरल न्यूट्रिशन फॉर एंटायर फॅमिली असं म्हणतात.
1: सुधा, अगं अजून एक महत्वाचं, माझी बहीण गर्भवती आहे तर तिला हे विमोहनचं?
2: हो अगदीच, गर्भिणी महिला, स्तनदा माता यांच्यासाठी जेव्हा एक्स्ट्रा न्यूट्रिशन स्पेशल केअरची आवश्यकता असते तेव्हा न्यूट्रीरिच म्हणजे वरदानच.
1: संपूर्ण कुटुंबाच्या उत्तम आरोग्यासाठी घरात विमोहनचं न्यूट्रीरिच हवंच.
2: बरोबर. बर चल निघते बाई, पुढच्या कॉम्पिटिशनच्या प्रॅक्टिसला जायचंय स्वराला, तिला सोडायला जायचंय. चल येते ग.
1: अच्छा चला, आता उद्यापासूनच मंदारला विमोहनचे न्यूट्रीरिच द्यायला सुरुवात करते, म्हणजे

0: तो मित्रांबरोबर खाली खेळायला जाईल आणि त्याचं हे मोबाईलचं वेळ निघून जाईल.
1: विमोहनचे न्यूट्रीरिच, रिच नॅचरल न्यूट्रिशियन फॉर एंटायर फॅमिली. तरुण मुलं मुली, गर्भवती महिला, 40-ची महिला, लहान मुलं मुली, वयस्कर व्यक्तींसाठी आणि डायबिटीस असणाऱ्यांसाठी सुद्धा नॅचरल एनर्जी बूस्टर म्हणजे विमोहनचे न्यूट्रीरिच. संपर्क 96-233-55-987 किंवा 98-90-760-276.

विमोहन हर्बल केअर हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच. आपण ऐकत आहोत आपल्या सर्वात जवळची एफ एम वाहिनी सातारा आकाशवाणी. श्रोतेहो, यानंतर 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत थोड्याच वेळात.

आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानची सर्वसमावेशक सामरिक भागीदारी संदर्भात चर्चा. अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी 6 महिन्यात अँटी ड्रोन यंत्रणा कार्यान्वित करण्याचा प्रयत्न. गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही. अमेरिका आणि इराण यांच्यातील मध्यस्थ म्हणून पाकिस्तानच्या भूमिकेवर अमेरिकेचं प्रश्नचिन्ह. आणि व्हिएतनाममधील कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंना सुवर्णपदक. आता सविस्तर बातम्या. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सर्वसमावेशक सामरिक भागीदारीच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल नवी दिल्लीत ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री पेनी वोंग यांच्यासोबत 17व्या बैठकीत चर्चा केली. अणुऊर्जा निर्मितीसाठी लागणाऱ्या युरेनियम पुरवठ्यासह ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवणं तसंच दुर्मिळ खनिजांच्या क्षेत्रातील व्यापार वृद्धीसंदर्भात झालेली चर्चा ही मैलाचा दगड असल्याचं जयशंकर यांनी म्हटलं आहे. हिंद प्रशांत क्षेत्राशी संबंधित प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर चर्चा करण्यासाठी नवी दिल्ली इथं झालेल्या क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीदरम्यान विविध मुद्द्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. सागरी आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक समृद्धी, उदयोन्मुख तंत्रज्ञान तसंच मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण या क्वाड सहकार्याच्या स्तंभांवर चर्चा करण्यात आली असं परराष्ट्र मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव के नागराज नायडू यांनी पत्रकार परिषदेत काल सांगितलं. दहशतवाद विरोधी कारवाई हा क्वाड सहकार्याचा एक महत्वपूर्ण स्तंभ आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत असल्याचं या बैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. केंद्र सरकार ड्रोनद्वारे होणारी अंमली पदार्थ आणि शस्त्रास्त्रांची तस्करी रोखण्यासाठी पुढील 6 महिन्यात अँटी ड्रोन अर्थात ड्रोन विरोधी यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न करत आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल सांगितलं. राजस्थानच्या बिकानेर जिल्ह्यातील सांचू सीमा चौकीवर सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना संबोधित करताना ते बोलत होते. सीमेपलीकडून निर्माण होणारे धोके जरी अत्यंत महत्वाचे असले तरी देशात राहून अशा धोक्यांना मदत करणाऱ्या घटकांकडेही तितकंच गांभीर्यानं लक्ष दिलं जाणं आवश्यक आहे. अशा कृत्यांमध्ये सहभागी असलेल्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जावी असंही त्यांनी नमूद केलं. सीमेची सर्वसमावेशक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सीमा सुरक्षा दल, सशस्त्र दलं, स्थानिक प्रशासन आणि नागरिक यांचा समावेश असलेली 4-सूत्रीय बहुस्तरीय यंत्रणा असणं अनिवार्य आहे असंही त्यांनी नमूद केलं. घुसखोरी आणि इतर कारणांमुळे होणाऱ्या लोकसंख्याशास्त्रीय बदलाच्या आव्हानांचं निवारण करण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी समाज माध्यमावरील संदेशात ही माहिती दिली. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती प्रकाश नावलेकर या समितीचे अध्यक्ष आहेत. लोकसंख्या बदलामुळे कोणत्याही देशाच्या सार्वभौमत्व, सुरक्षा तसंच कायदा सुव्यवस्थेपुढे गंभीर आव्हान उभं राहतं आणि ही समिती या बदलांचं समग्र मूल्यांकन करेल असं अमित शहा यांनी या संदेशात म्हटलं आहे. भारत कॅनडा आर्थिक

भागीदारीचा पुढील अध्याय हा विश्वासावर आधारित असेल, ज्यामुळे दोनही राष्ट्रांची सामूहिक समृद्धी साधली जाईल असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल व्यक्त केला. कॅनडातील टोरांटो इथं आयोजित राजकीय पुनर्रचनेपासून ते व्यावसायिक अंमलबजावणीपर्यंत या उद्घाटनपर मंत्रीस्तरीय सत्राला संबोधित करताना ते बोलत होते. महाराष्ट्रात औद्योगिक गुंतवणूक, रोजगार निर्मिती आणि आधुनिक औद्योगिक परिसंस्था विकसित करण्याच्या दृष्टीने एकंदर 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा निर्णय काल राज्य सरकारनं घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पांमुळे राज्यात एकंदर 20,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार असून विदर्भ, मराठवाडा, नाशिकसह राज्यातील विविध भागांमध्ये औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारला त्या घटनेला काल 12 वर्ष पूर्ण झाली. 26 मे 2014 रोजी मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या 12 वर्षात सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या तत्वावर आधारित अनेक लोकाभिमुख उपक्रम राबवले आहेत. या काळात केंद्र सरकारने परराष्ट्र धोरण, दहशतवाद विरोधी मोहिमा आणि डाव्या विचारसरणीच्या अतिरेकी चळवळीविरुद्धची कारवाई यासह राष्ट्रीय सुरक्षेवरही विशेष भर दिला असून वारसा जतन, संस्कृती, पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षण या क्षेत्रावरही लक्ष केंद्रित केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिका आणि इराण यांच्यातील मध्यस्थ म्हणून पाकिस्तानच्या भूमिकेवर अमेरिकेचे सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. इस्रायलला असलेल्या पाकिस्तानच्या दीर्घकालीन विरोधामुळे त्याला तटस्थ मानलं जाऊ शकत नाही असं त्यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. ग्रॅहम यांनी पाकिस्तानला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अब्राहम करारात सामील होण्याच्या केलेल्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा असा आग्रह केला आहे. दरम्यान देशाच्या मूलभूत विचारधारेच्या विरोधात जाणाऱ्या कोणत्याही कराराला पाकिस्तान पाठिंबा देणार नाही, पाकिस्तान अब्राहम करारात सामील होण्याची शक्यता नसल्याचं पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी एका दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर ग्रॅहम यांनी हे आवाहन केलं आहे. अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था नासाने चंद्रावर तळ उभारण्याच्या योजनेचा भाग म्हणून चंद्रावर पाठवल्या जाणाऱ्या रोबोटिक लँडर्स, हॉपिंग ड्रोन्स आणि वाहनांचा तपशील प्रकाशित केला आहे. अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांची अवकाश कंपनी ब्ल्यू ओरिजिन ही यंत्र तयार करण्यासाठी निवडलेल्या अनेक कंपन्यांपैकी एक आहे. 2028 मध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी अमेरिकेला आपल्या नागरिकांना पुन्हा चंद्रावर उतरवायचे आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर मानवांना परत पाठवण्यासाठी नासाबरोबर चीन या स्पर्धेत आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रत्यक्ष ऑन स्क्रीन मार्किंग प्रणालीमध्ये कोणताही सुरक्षा भंग झालेला नाही असं मंडळानं स्पष्ट केलं आहे. cbse.onmarks.co.in ही URL केवळ अंतर्गत चाचणी आणि पुनरावलोकनाच्या उद्देशाने नमुना माहिती असलेली चाचणी साईट आहे असंही मंडळानं सांगितलं आहे. केंद्र सरकारनं साठवणूक केलेला कांद्याच्या किमान हमी खरेदी दर 1270 रुपये प्रति क्विंटलवरून वाढवून तो 1580 रुपये प्रति क्विंटल असा केला आहे. कांदा खरेदीबाबत विविध राज्य सरकारांच्या आलेल्या विनंतीवरून हा निर्णय काल घेण्यात आला. या दरांची तात्काळ अंमलबजावणी होणार असून यासंदर्भात ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिल्लीत ग्राहक व्यवहार विभाग, नाफेड आणि NCCFच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली, त्यानंतर समाज माध्यमावरील देशात ही माहिती दिली आहे. व्हिएतनाममधील दा नांग इथं सुरू असलेल्या 23 वर्षांखालील आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंनी काल पुरुषांच्या फ्री स्टाईल गटात 2 सुवर्ण, 2 रौप्य आणि 1 कांस्य पदक पटकावलं. 65 किलो वजनी गटात मोहित कुमार तर 19

0: 180 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत चंदर मोहननेही सुवर्णपदक जिंकलं. हवामान. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश तसंच ईशान्येकडील काही भागात तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात विदर्भातील अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये आज उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. ब्रह्मपुरी, गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये काल 46 अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाची नोंद झाली. हवामान विभागाने रविवारपर्यंत बिहार, कर्नाटक आणि ईशान्य भारताच्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाजही वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानची सर्वसमावेशक सामरिक भागीदारी संदर्भात चर्चा. अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी 6 महिन्यात अँटी ड्रोन यंत्रणा कार्यान्वित करण्याचा प्रयत्न. गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही. अमेरिका आणि इराण यांच्यातील मध्यस्थ म्हणून पाकिस्तानच्या भूमिकेवर अमेरिकेचं प्रश्नचिन्ह. आणि व्हिएतनाममधील कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंना सुवर्णपदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून. सकाळची 8:40 झाली आहेत. वेळ आहे मराठी चित्रपट संगीताची. कार्यक्रमाला सुरुवात करूयात अष्टविनायक चित्रपटातील अनुराधा पौडवाल यांनी गायलेल्या शांता शेळके यांच्या गीतानं. या गीताला संगीत दिले अनिल अरुण यांनी.

0: श्रोतो, आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत होतं आम्ही जातो आमच्या गावा या चित्रपटातील. सुधीर फडके यांच्या संगीत निर्देशनातील हे गीत होतं जगदीश खेबुडकर यांचं. मराठी चित्रपट संगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून.
1: काय ग, बारावी नंतर इंजिनिअरिंग की मेडिकल,
2: एवढं खर्चिक शिक्षण कशाला? आपण तर मस्त बीबीए किंवा बीसीए करणार आणि झटक्यात चांगल्या पगाराची नोकरी मिळवणार.
1: आता कसं माझ्या मनातलं बोललीस, हे कोर्सेस आपल्याला परवडणार आहे, शिवाय जवळच्या जवळ उत्तम सोय.
2: रय शिक्षण संस्थेच्या केबीपी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सेंटर मध्येच ना.
1: अगं, बीबीए बीसीए अनुभवी आणि पीएचडी पदवीधर शिक्षक, सुसज्ज लॅब, करिअर गायडन्स, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आणखीन काय हवं?
2: हो ना, शिवाय पुढे एमबीए, एमफिल आणि

0: पीएचडीची सोय ही.
1: मी पण ऐकलंय आयआयएमच्या धर्तीवर इन्फ्रास्ट्रक्चर आणि पीएचडी पदवीधर शिक्षक.
0: बघून येऊया का लगेच केबीपी इन्स्टिट्यूट, जवळ तर आहे वरिये मध्ये.
2: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.

0: विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.rovono-doj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
2: हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील UGC मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटी
3: सातारा जिल्ह्यातील फक्त आणि फक्त एकमेव BSc हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज. 3 वर्ष डिग्री.
2: डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंट 2 वर्ष.
3: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी 1 वर्ष.
2: महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती.
3: महा DBT, NSP, अल्पसंख्याक स्कॉलरशिप.
2: स्वधार योजना. देश विदेशात नोकरीची संधी.
3: स्मार्ट क्लासरूम.
2: ST पास. हॉस्टेलची सोय. IT ट्रेनिंग प्लेसमेंट.
3: पात्रता 10वी ते 15वी पर्यंत सर्वांसाठी.
2: आजच प्रवेश निश्चित करा.
3: 30 वर्षांची यशस्वी परंपरा.
2: मंजू इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, YC कॉलेज समोर, सातारा.
3: मोबाईल 99 60 13 59 15.
2: 0 21 62 22 25 45.
4: लवकर टिफिन पॅक करा राजू. मोबाईल सोड.
5: अहो ताई, बँकेचा नंबर हवा आहे, रिफंड नाही आला आहे. आला लगेच कॉल करतो.
4: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबर वरून पैशांची फसवणूक करतात.
5: मग योग्य नंबर
4: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्ड वर.
5: तुम्ही तर वाचवलं ताई.
4: कामापासून नाही.
6: RBI म्हणते
4: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
7: 20 दिवसात सेंद्रिय भाजी स्वतः कुंडीत पिकवा. निवासी प्रशिक्षण 30 व 31 मे रोजी. प्रशिक्षणासाठी NIPHT.org वेबसाईट पहा. लक्षात ठेवा, NIPHT.

श्रोतो, हे होतं आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं पी सावळाराम यांचं गीत. विश्वनाथ मोरे यांनी हे गीत भालू या चित्रपटासाठी संगीतबद्ध केलं होतं. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत बंधन चित्रपटातील अनिल मोहिले यांनी संगीतबद्ध केलेलं, जगदीश खेबुडकर यांचं सुदेश भोसले आणि अनुपमा देशपांडे यांनी युगल सम्राट गायलेलं गीत.

श्रोते, बंधन चित्रपटातील सुदेश भोसले आणि अनुपमा देशपांडे यांनी युगलस्वरात गायलेल्या या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता मी समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून. 9 वाजतात, वेळ आहे हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत किशोर कुमार यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. सचिन देव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आहे अभिमान या चित्रपटातील.

0: मोठी सुनबाई हे तुझ्या नावे.
1: इतकी काय घाई होती
0: अग.
2: आणि छोटी
0: हे तुझ्या नावे आणि हे माझ्या छकुलीच्या नावे.
3: पण आजी तुझ्या नावेत
4: सगळंच. मी बँक, लॉकर, फिक्स डिपॉझिट सगळ्यात हिलाच नॉमिनी बनवलाय. उद्या जर मी नसलो तर पैसे मिळायला हिला सोप जाईल.
0: शुभ बोला हो.
1: काय
5: RBI सांगते
6: जाणकार बना सतर्क रहा.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध।
1: विश्वासार्ह सेवा आणि अनुभवी व्यवस्थापन श्री मंगलमूर्ती संचालित समर्थ हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड सातारा इथं 15-30 मे दरम्यान शस्त्रक्रिया शिबिर।
2: अपेंडिक्स, हर्निया, पाईल, फिशर आणि फिस्टुला शस्त्रक्रिया फक्त 20,000 रुपये।
1: गर्भाशय पिशवीची शस्त्रक्रिया फक्त 25,000 रुपये।
2: समर्थ हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड, यादव गोपाळपेठ, सातारा।
1: संपर्क 74-47-47-97-79।
3: काय ग, 12वी नंतर इंजिनिअरिंग की मेडिकल?
4: एवढं खर्चिक शिक्षण कशाला? आपण तर मस्त BBA किंवा BCA करणार आणि झटक्यात चांगल्या पगाराची नोकरी मिळवणार।
3: आता कसं माझ्या मनातलं बोललीस, हे कोर्सेस आपल्याला परवडणार आहे, शिवाय जवळच्या जवळ उत्तम सोय।
4: रय शिक्षण संस्थेच्या KBP इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सेंटर मध्येच ना।
3: अगं, BBA, BCA अनुभवी आणि PhD पदवीधर शिक्षक, सुसज्ज लॅब, करिअर गायडन्स, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आणखीन काय हवं?
4: हो ना, शिवाय पुढे MBA, MPhil आणि PhD ची सोयही।
3: मी पण ऐकलंय IIM धर्तीवर इन्फ्रास्ट्रक्चर आणि PhD पदवीधर शिक्षक।
4: बघून येऊया का लगेच KBP इन्स्टिट्यूट, जवळ तर आहे वरिये मध्ये।
5: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
6: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर।
5: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी।
6: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत।
5: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा।
7: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास। या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या। चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट। ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून। टोल फ्री नंबर 0796999-1827।
8: आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात अद्ययावत संपूर्ण आयुर्वेदिक हॉस्पिटल आर्यलोक।
9: थायरॉइडचा विकार, अंगावरील सूज, वाढलेलं वजन, कंबर गुडघेदुखी, अस्वस्थता, चिडचिडेपणा, पाळीच्या तक्रारी यासारख्या तक्रारींवरील अनुभवी आयुर्वेद उपचारांसाठी आर्यलोक।
8: स्वच्छता, भव्यता, उच्च दर्जा, आर्यलोक। कल्याण इस्टेट, जिल्हा परिषदेसमोर, सातारा। फोन नंबर 98-220-210-28।

श्रोतो, हे होतं आनंद बक्षी यांचं राहुल ते बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं आप की कसम. या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी युगल स्वरात गायलेलं गीत. हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 8661976772. अधिक मास, अधिक पारदर्शकता म्हसवडकर सराफ मध्ये. जसा कॅरेट नुसार सोन्याचा भाव, तसा प्युरिटी नुसार चांदीचा भाव. चांदीच्या वस्तू हॉलमार्किंग सह, मग अधिक मासात अधिक फायदा. तेव्हा अधिक मासासाठी चांदीच्या वस्तूंची खरेदी फक्त म्हसवडकर सराफ मध्ये. म्हसवडकर सराफ, सदाशिवपेठ, मोती चौक, सातारा.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात अद्ययावत संपूर्ण आयुर्वेदिक हॉस्पिटल आर्यलोक.
2: थायरॉइडचा विकार, अंगावरील सूज, वाढलेलं वजन, कंबर गुडघेदुखी, अस्वस्थता, चिडचिडेपणा, पाळीच्या तक्रारी यासारख्या तक्रारींवरील अनुभवी आयुर्वेद उपचारांसाठी आर्यलोक.
1: स्वच्छता, भव्यता, उच्च दर्जा. आर्यलोक कल्याणी स्टेट जिल्हा परिषदेसमोर सातारा. फोन नंबर 98 220 210 28.
3: 10वी 12वी ते पदवी पर्यंत
4: 29 वर्षांची परंपरा असलेल्या मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा
3: MSBT मुंबई मान्यता प्राप्त डिप्लोमा इंटीरियर डिझायनिंग 2 वर्ष कालावधी कोर्स.

0: डिप्लोमा आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन 2 वर्ष,
1: डिप्लोमा फॅशन डिझायनिंग
0: 2 व 1 वर्ष, कन्स्ट्रक्शन सुपरवायझर 1 वर्ष कोर्स करा आणि PWD लायसन्स मिळवा.
1: 11वी 12वी करण्याची गरज नाही.
0: डिप्लोमा नंतर ते 13वी मध्ये प्रवेश.
1: डिजिटल क्लासरूम,
0: साइट विजिट,
1: ST पास,
0: हॉस्टेलची सोय.
1: संपर्क मयूर चेंबर्स, 2रा मजला, YC कॉलेज समोर, सातारा.
0: मोबाईल 9960139915,
1: 0121 62 2245.
2: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

0: स्वर होता लता मंगेशकर यांचा. श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून.
1: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
2: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
3: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
2: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.
4: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध।
1: संकल्प ऊर्जा बचतीचा सोलर।
2: आपल्या छतावर टाटा सोलर बसवण्यासाठी संपर्क करा सन्मित्र सोलर 98 81 38 71 14 98 81 38 71 14।
3: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून ऍक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात।
2: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
3: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच।
2: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते।
3: सौजन्य नेत्र संजीवनी डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालय सातारा।
4: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास। या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या। चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट। ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून। टोल फ्री नंबर 0796999187।
5: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती
2: साताऱ्यात। वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी।
5: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
2: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
5: रोजच्या आयुष्यात लवकर परत।
2: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी।
5: वेदांत हेल्थ केअर सेंटर, व्हेअर केअर कम्स फर्स्ट।
2: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95 185 68 006।
6: 20 दिवसात सेंद्रिय भाजी स्वतः कुंडीत पिकवा। निवासी प्रशिक्षण 30 व 31 मे रोजी। प्रशिक्षणासाठी NIPHT.org वेबसाईट पहा। लक्षात ठेवा NIPHT।

0: सुरेश वाडकर आणि लता मंगेशकर यांनी युगलस्वरात गायलेल्या, राहुलदेव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेल्या गुलशन बावरा यांच्या अपने अपने या चित्रपटातील गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून. श्रोतो, आता वेळ आहे महिलांसाठी घरकुल या कार्यक्रमाची. या कार्यक्रमाचं सूत्रनिवेदन केले कविता प्रभुणे यांनी.
1: नमस्कार मैत्रिणींनो, घरकुल कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आणि कविताचा आपल्या सर्वांना सप्रेम नमस्कार. मैत्रिणींनो, 31 मे हा दिवस तंबाखू विरोधी दिन म्हणून पाळला जातो. आज आपण बघतो व्यसनांचं प्रमाण हे वाढलेलं आहे. अगदी किशोर वयातली मुलं देखील व्यसनांच्या आहारी जाताना आपल्याला दिसतायत. मग एक समाज म्हणून, कुटुंब म्हणून आपण अशा व्यसनाधीन झालेल्या व्यक्तींना त्यापासून कशाप्रकारे परावृत्त करू शकतो, अशा व्यसनांचा आरोग्यावरती काय परिणाम होतो याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी अॅडव्होकेट चैत्रा व्हीएस आलेल्या आहेत. अॅडव्होकेट चैत्रा महिलांसंदर्भातील प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असतात. तंबाखू व्यसनमुक्तीच्या

0: चळवळीमध्ये त्या काम करत आहेत. महिलांना या व्यसनापासून होणाऱ्या समस्या, त्यांचं आरोग्य याविषयी त्यांना जागृत करण्याचं त्या काम करतात. तर चैत्रा, कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आणि नमस्कार.
1: नमस्कार.
0: आपण कार्यक्रमात सुरुवातीला असं सांगूया, 31 मे हा तंबाखू विरोधी दिन आहे, तर याचं महत्व आपण काय सांगूया?
1: 31 मे हा दिवस तंबाखूच्या घातक परिणामांविषयी समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. तंबाखूमुळे बघतोय आपण की कर्करोग, हृदयरोग, वेगवेगळे फुफ्फुसांचे आजार आणि त्याच्यातून अकाली मृत्यू ओढवतायत, आणि समाजाला ह्या गोष्टीपासून परावृत्त करण्यासाठी, त्यांना निरोगी बनवण्यासाठी हा दिवस आपण खूप महत्वाचा समजतो. आणि 2026 या वर्षीची थीम आहे WHO नी जाहीर केलेली की अनमास्किंग द टोबॅको इंडस्ट्री अँड निकोटीन प्रॉडक्ट्स. म्हणजेच ह्या संकल्पनेचा उद्देश असा आहे, टोबॅको इंडस्ट्री वेगवेगळे फ्लेवर्स आणून, आकर्षक पॅकेजिंग करून आणि वेगवेगळ्या डिजिटल जाहिरातींमधून युवक आणि महिलांना आणि स्पेशली लहान मुलांना लक्ष्य करतात, तर त्या या गोष्टींचा पर्दाफाश करणे हा या वर्षीची थीम आहे.
0: म्हणजे प्रत्येक वर्षी एक एखाद्या विरोधी दिनाची थीम ठरलेली असते, तशी या वर्षीची ही थीम आहे. तर आपण असं बघूया की महिलांमध्ये याचं प्रमाण तंबाखू खाण्याचं किंवा मिश्री सेवनाचं आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात दिसतं, तर याच्याकडे किती गांभीर्यानं बघितलं पाहिजे आपण?
1: हो, ही बाब तर खूपच चिंताजनक आहे, कारण महिलांमध्ये आपण सर्रास बघतोय की मिश्री आणि तंबाखू ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला खूप प्रकर्षाने जाणवतात.
0: कारण आपण बघतो की आपल्याकडे ज्या कामासाठी ज्या मदतनीस येतात त्या सहज मिश्री लावतात आणि त्याची त्यांना तलफ वाटते आणि त्या म्हणतात की आम्हाला कितीही काम केलं तर काहीही वाटत नाही. तर म्हणजे हे काय आहे की ह्याची तलफ का बसते आणि हे किती घातक आहे याविषयी काय सांगूया आपण?
1: तुम्ही म्हणाला तसा आपल्याकडे ज्या मदतनीस कामाला येतात किंवा आपण बाहेर कुठल्याही महिला विक्रेत्यांकडे गेलो बरेचदा त्या दिसतात. तशाच एका ताईला मी विचारलं की का बरं तू असं तंबाखू आणि मिश्री हे घेतेयस, तर तिने मला सांगितलं की ती जेव्हा लहान होती, साधारण किशोर वयामध्ये, आणि शेतामध्ये वगैरे आईबरोबर जेव्हा काम करायला जायची, तिला सुद्धा कळालं नाही की शेजारपाजारच्यांनी कधी तिला त्या गोष्टीची सवय करून दिली आणि ती का दिली, तर ते तंबाखू किंवा मिश्री लावल्यामुळे, खाल्ल्यामुळे त्यांना तासन तास एकतर भूक लागत नाही आणि त्या कामाचा श्रम जो काही करतात ते जाणवत नाही, यासाठी ते तिला देत होते आणि तिला त्याच्यातून जी सवय लागली आणि ते तिलाही जाणवलं की आपण सतत घेतल्यामुळे भूकही लागत नाही, तहान लागत नाही आणि सतत कितीही वेळ काम करू शकतो. अशा महिला जवळजवळ 20-20, 22-22 घरांमध्ये बाहेर काम करत राहतात आणि त्याच्यात मध्ये व्यत्यय येऊ नये, त्रास होऊ नये आणि जाणवू नयेत जे काही ते श्रम करतात, यासाठी त्या तंबाखू आणि मिश्रीचा आधार घेतात असं लक्षात आलं.
0: तंबाखूचं महिलांच्या आरोग्यावरती काय परिणाम होतो, किंवा ज्या महिला गर्भवती आहेत अशा महिला सुद्धा तंबाखूचं सेवन करतात किंवा मिश्री लावतात, तर त्याचा दीर्घकालीन परिणाम कोणता होतो?
1: महिलांमध्ये तर अगदीच तोंडाचा कॅन्सर हा आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसून आलाय, पण दातांचे वेगवेगळे आजार आणि इतर गंभीर आरोग्याच्या समस्या, अगदी मासिक पाळीच्या वेळीच्या रिलेटेड म्हणजे महिलांच्या विषयी ज्या काही वेगवेगळ्या समस्या आहेत त्या सुद्धा असं लक्षात आले की तंबाखूच्यामुळे होतात. आणि वंधत्व तर अगदी सरास आता आपल्याला समाजामध्ये दिसायला लागले, कारण ते तंबाखूमध्ये येत आहे. घरात कुणी ना कुणीतरी तंबाखूचं सेवन, सिगरेट, तंबाखू, गुटखा ह्या प्रकारे होत असतो, त्यामुळे महिलांमध्ये मिश्री हे व्यसन आहे हेच आतापर्यंत मान्य केलं जात नव्हतं.
0: एखादी गर्भवती महिला आहे आणि ती जर तंबाखूचं सेवन करत असेल तर त्या मुलावरती काय दुष्परिणाम होतील याविषयी काय सांगूया आपण?
1: तंबाखूमुळे तर अगदी सुरुवात गर्भातील बाळांची वाढही अगदी कमी होते इतर महिलांच्या आणि बाळाच्या तुलनेत, त्यांची अकाली प्रसूती होऊ शकते, बाळाचं वजन अगदी कमी भरतं, जन्मताच वेगवेगळे दोष त्यांना असतात आणि शिवाय त्या महिलेच्याही आरोग्यावरती खूप परिणाम होतात. लहान बाळ तर त्याला तर जन्मतः म्हणजे काही वर्षातच ते कदाचित जाऊही शकतं, इतकं त्याला हृदयाचे वेगवेगळे आजार अगदी जन्मतःच त्याला फॉर्म होताना बाळ तेव्हा ते होऊ शकतात. हे तंबाखू ती स्वतः घेत असेल, इवन आजूबाजूला कोणी घेत असेल सिगरेट आणि याच्या धुरामुळे सुद्धा तिला त्या गोष्टी झालेल्या आढळून आलेल्या आहेत.
0: आपण जेव्हा धूम्रपानाकडे बघतो, धूम्रपान हे आरोग्याला घातक आहे

0: असं त्याच्यावरती लिहिलेलं असतं, तरी सुद्धा मुलं याकडे वळलेली आहेत आणि घराघरातल्या मुलांच्या आरोग्यावरतीही त्याचा परिणाम होतोय. पण जेव्हा घरामध्ये त्या मुलांचे वडील किंवा आता अलीकडे बायका सुद्धा धूम्रपान करताना दिसतात, तर हे जेव्हा धूम्रपान करून बाहेरून घरात येतात तेव्हा घरातल्या मुलांच्यावरती त्यांच्या आरोग्यावरती त्याचा काय परिणाम होतो?
1: हो, म्हणजे जेव्हा इथपर्यंत गेलेली असते गोष्ट की माणसं बाहेरून धूम्रपान करून घरात येत आहेत, म्हणजे त्यांना ते व्यसन लागलेलं आहे आणि बरीच वर्ष ते करत असतात, तर ते बाहेरून जरी करून आले तरी पण सुरुवातच अगदी जेव्हा एखादं बाळ कन्सीव्ह होतो, एखादी व्यक्ती जी धूम्रपान करत असलेली, मुळात धूम्रपानामुळे वंध्यत्वाच्या समस्या खूपच वाढलेल्या आहेत आणि त्याचा परिणाम आता दिसतोच आहे सगळ्यांना, ते पुरुषांच्या लक्षात येत नाही आणि महिलांनाही लक्षात येत नाही की वंध्यत्व कशामुळे आले, तर त्याचा परिणाम त्याचं मूळ कारण हे तंबाखू आहे. वंध्यत्व तर येतच, अगदीच त्याच्यातून मूल राहिलं तर त्याला गर्भात त्याला वाढ होत नाही, त्या सगळ्या समस्यांना सामोरं जावं लागतं. त्याच्या पुढे बाळ जन्माला जरी आलं तरी ते घरात आजूबाजूला तंबाखूचं सेकंड हँड स्मोक जे आपण म्हणतो की बाहेर जरी सिगरेट ओढून आले तरी घरात आल्यानंतर ते काही कपडे बदलून आंघोळ करून तर येणं शक्यच नाही. त्याचे पार्टिकल सगळे शरीरावरती कपड्यांवरती राहतात आणि त्याच्यात ते बाळ अगदी आलं की बिलगणार वडिलांना, घरातल्या मोठ्या लोकांना. ते काही हात धुवून आलेले नसतात, बरेचदा त्या लहान मुलांच्या तोंडात हवे वाटे किंवा कुठल्याही प्रकारे त्या मुलांच्या,
0: म्हणजे आपण म्हणतो फुफ्फुसावरती किंवा मेंदूच्या विकासावरती याचा परिणाम
1: होतोय, तो या सेकंड हँड आणि अगदी थर्ड हँड स्मोकमुळे सुद्धा होतोय. म्हणजे बरेचदा असं पण लक्षात येईल की महिला काही सिगरेट आणि काही तंबाखूचे व्यसन नाहीये पण घरात येणाऱ्या माणसाला आहे आणि त्याचे कपडे धुताना वगैरे अशा प्रकारे त्यांना सेकंड हँड आणि थर्ड हँड स्मोकमुळे कर्करोगाचा धोका सुद्धा दिसून आलेला आहे.
0: जेव्हा आपण स्मोकिंग करून घरात जातो तेव्हा त्याचा इनडायरेक्टली परिणाम आपल्या मुलांवरती, आपल्या घरातल्या कुटुंबियांवरती पण होणार आहे, हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. आपण आता किशोरवयीन मुलांकडे बघूया, कारण किशोरवयामध्ये सुद्धा आता व्यसनांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि आपण जेव्हा व्हेपिंग असं जे म्हणतो इलेक्ट्रॉनिक सिगरेट जी आहे त्याच्याकडे इतके वेगानं ही मुलं आकर्षित होत आहेत, याचं काय कारण असेल आणि या व्यसनाचा या मुलांच्या मानसिक आरोग्यावरती, एकाग्रतेवरती, त्यांच्या शिक्षणावरती याचा काय परिणाम होतोय?
1: मुळात ई सिगरेट आणि वेपिंग हे तरुणांमध्ये इतकं लोकप्रिय होत चाललंय कारण असं लक्षात आलं की वेगवेगळे फ्लेवर्स, अगदी इतके छान फ्लेवर्स की ग्रीन ऍपल, बबल गम आणि वेगवेगळ्या फळांचे फ्लेवर्स असे सिंथेटिक ते आहेत, आधुनिक डिझाईन वेगळं आहे आणि हे सुरक्षित आहे, ह्याच्यामुळे काहीही धोका नाही असं जे गैरसमज पसरवण्यात आलेलं आहे त्याचंच हे परिणाम आपल्याला दिसतोय आणि त्यामुळे हे वेपिंग लोकप्रिय होतंय. पण त्याच्यातही निकोटीन आहेच आणि त्याच्यामुळे व्यसन हे होणारच आहे, जे सिगरेट आणि इतर गोष्टींमध्ये सेम ह्या सगळ्या गोष्टी वेपिंगमध्ये आहेच. आणि हे मुलांमध्ये होतंय का, तर पियर प्रेशर मुलांमध्ये, मित्र म्हणतो का रे घे रे, आणि एकूणच युवक सध्या सेलिब्रिटीज आणि हे पण इन्फ्लुएन्सर्सचं अनुकरण करण्यात करतातच.
0: आपण आता बातम्या वाचतो की शाळांच्या बाहेर सुद्धा अशा प्रकारच्या ड्रग्ज किंवा अशी जे काही पदार्थ आहेत त्यांचं खुलेआम विक्री होताना आता दिसतीये, मग पालकांना हे कसं लक्षात येईल की आपली मुलं कुठल्या तरी व्यसनामध्ये अडकलेली आहेत, मग अशी कोणती लक्षणं आहेत की पालकांच्या जेणेकरून सहज लक्षात येईल आपली मुलं बाहेर काय करतायत, याविषयी काय सांगूया आपण?
1: म्हणजे सुरुवात तर बहुतेक युवकांमध्ये दबावामुळे सुरुवात होते, फक्त एकदा म्हणून हळूहळू ती सवय वाढलेली असते. लहान मुलांमध्ये सुद्धा एकतर एक चांगली गोष्ट झाली की सिगरेट आता थोडी महाग झालीये, त्यामुळे मुलांना जे पॉकेट मनी देतो आपण शाळांमध्ये जाताना वगैरे तर तो त्यांना पुरणार नाही त्यासाठी. पण तरी सुद्धा ई सिगरेट सारखी जी गोष्ट आहे, म्हणजे अगदी महिलांना जर आपलं मूल बाहेरून आलं आणि त्यांचं दप्तर किंवा काही चपापताना किंवा साफ करताना त्यांना एखादा सापडली गोष्ट वेगळी, तर सिगरेट आणि आधी तर आपण लगेच पाकिट वगैरे काही असेल तर आपण ओळखायचो, पण आता ई सिगरेट जी आहे ती अगदी पेनड्राईव्ह सारखं दिसणाऱ्या गोष्टी आहेत, वेपिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी त्या लक्षात येत नाहीत की हे नक्की पेनड्राईव्ह आहे का ई सिगरेट आहे का वेप आहे, हे पालकांनी नीट तपासून बघायचं ही की नक्की काय गोष्ट आहे, आणि जरी ती सापडली तरी

0: मुलं ते टाळतात की माझं नाहीये मित्राचं आहे. पण मित्राचं जरी असलं तरी त्याच्याबरोबर राहून सेकंड हँड आणि थर्ड हँड स्मोकमुळे आपल्या मुलालाही ह्या तंबाखूचा आरोग्यावरती परिणाम होणार आहे. त्यामुळे कुठला तो मित्र आहे आणि तो का असं करतोय त्याला सुद्धा बोलून घेऊन हे वेपिंग आणि जर सापडलं दिसलं तरी हे पेनड्राईव्हच आहे किंवा वेगळा एक काहीतरी इलेक्ट्रॉनिक वस्तूच आहे हे आपण तपासून घेतलं पाहिजे पालकांनी. असं जे आधीचे करायचे की काही वेगळं दिसलं की मारायचे, तर आता आपलं सॉफ्ट पॅरेंटिंग जो प्रकार आहे ते आपण लक्षात घेऊन मुलांचे मित्र बनून त्यांच्याबरोबर क्वालिटी वेळ घालवला पाहिजे. त्यांना काय अडीअडचणी
1: करून मुलं बाहेर काय करतायत हे मुलांनी आपल्याला आपणहून सांगितलं पाहिजे.
0: बरोबर, कारण मुलं मित्रांमध्ये कूल दिसायला, सगळ्यांनी आपल्याला स्वीकारावं, सगळ्यांना आपण छान वाटावं यासाठी ह्या प्रकारच्या गोष्टींमध्ये ते अडकली जातात. आणि फक्त एकदाच एकदा करून काय होणार आहे, थोडी वय लागणार आहे आपल्याला असं म्हणून त्याच्यात त्या जाळ्यात कधी ते अडकतात त्यांना कळत नाही. तर त्याच्यात आपण लक्ष दिलं पाहिजे. वास वेगळा आला तरी आपण लक्ष दिलं पाहिजे की वास कसा आला हा. मुलं बरेचदा सांगतात हे की नाही नाही मी नाही ग माझा मित्र उडतो. इवन बायकांना सुद्धा नवरे सांगते अगं माझं काही नाही माझा मित्र आहे तो त्याला खूप वाईट सवय. सगळे नवरे एकमेकांवरती ढकलताना दिसतात. तर त्या सगळ्या गोष्टी जरी तो जरी करतो म्हणून आपण शांत न बसता सेकंड हँड थर्ड हँड स्मोकचा लक्षात घेऊन ते थांबवलं गेलं पाहिजे.
1: आमच्या मैत्रिणींनी सजग असणं हे खूप महत्वाचं आहे. आपली मुलं काय करतात आल्यानंतर त्यांच्या वस्तू तपासणे हे जरी म्हणजे हेरगिरी करायची नसली तरी सुद्धा त्यांना कुठल्याही वाईट सवयी लागू नयेत, कुठलं व्यसन लागू नये ह्याच्यासाठी मैत्रिणींनी आमच्या मुलांकडे लक्ष देणं खूप जास्त गरजेचं आहे. नाही का, ह्याचा बुद्धिमत्तेवरती किंवा त्याच्या एकाग्रतेवरती आपण मगाशी म्हटलं तसं काय परिणाम होतो?
0: हो, खूप ठिकाणी लक्षात आले की लहान मुलांचं चिडचिडापणा आता वाढलेला आहे. एकतर मोबाईल आणि अशा वेगवेगळ्या रील्स कमी वेळाचे वगैरे त्या व्यसनामध्ये तर अजून बरेच गोष्टी बोलण्यासारख्यात, पण चिडचिडापणा जो वाढलेला आहे तो एकाग्रता ते करू शकत नाहीत. 10 मिनिटाच्या वर 10 पण मी खूप सांगते, खूप वेळ एका जागी बसलेली लहान मुलंही दिसत नाहीत. तर ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी तंबाखूचं सेवन आजूबाजूला होतंय ह्याचा तो परिणाम आहे हे आपण लक्षातच घेतलं नाही आतापर्यंत. ते आपण समजून घ्यायला हवं. मुलांच्या अभ्यासावरती तर ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम होणार आहे, पण मानसिकता आहे, आजूबाजूचं कॉम्पिटिशन जेवढं वाढलंय त्याचा परिणाम त्यांच्या मानसिकतेवरती आणि पुढं भविष्यात येणारे त्यांचे प्रश्न, कारण अर्थातच नवीन पिढीचे प्रश्न नवीन आहेत, वेगळे आहेत, त्या सगळ्याला समजून घेताना स्ट्रेस मॅनेजमेंट वेगळ्या प्रकारे कसं करता येईल हे बघितलं पाहिजे. त्यांच्याबरोबर वेळ दिला पाहिजे,
1: म्हणजे आई वडिलांनी मुलांसाठी वेळ काढला पाहिजे, त्यांच्या प्रत्येक गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे, त्यांचं काय चाललंय ह्या गोष्टींकडे. आपण असं आता म्हटलो की शाळेतल्या मुलांच्या संदर्भातलं हे झालं की किशोरवयीन मुलांमधली ही जी व्यसनांची सुरुवात आहे ह्याच्याकडे आता आपण लक्ष दिलं, तर शाळा महाविद्यालयांमध्ये जी मुलं आहेत तर व्यसनमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी शाळा महाविद्यालय यांनी कुठली ठोस पावलं उचलली पाहिजेत?
0: आता तर बऱ्याच शाळांमध्ये आणि कॉलेजेसमध्ये तंबाखूमुक्त शाळा असं तर आहेच, म्हणजे शाळांमध्ये तंबाखू कुठंच अलाउड नाही. जे पूर्वीच्या वेळी पिक्चरमध्ये वगैरे पण दाखवायचे की शिक्षक आले की आधी तंबाखू खायचे आणि मग शिकवायला सुरू करायचे, तसं आता शक्यच नाहीये. आणि तसे आता शिक्षक करूही शकत नाहीत, करतही नाहीत. तसंच मुलांमध्येही होता कामा नये. आणि शाळेच्या आवारात नाही पण शाळेच्या बाहेर सुद्धा, कॉलेजेसच्या बाहेर सुद्धा 100 फूट अंतरावरती तंबाखूचे कुठलेही पदार्थ विक्रीसाठी मिळणार नाहीत हे कडक बघितलं पाहिजे. हे कायद्यामध्ये दिलंय, कोटपा जो कायदा आहे, सिगरेट्स अँड अदर टोबॅको प्रॉडक्ट्स ऍक्ट नावाचा जो कायदा आहे त्याची कडक अंमलबजावणी आता शासनाने करतायत. आणि अजून कडक प्रकारे जर केली तर शाळांच्या महाविद्यालयाच्या आजूबाजूला तर हे मिळणारच नाहीत. आणि इवन जर कुठला एखादा पान विक्रेता किंवा कुणी 18 वर्षाच्या आतल्या मुलाला जर विकत असेल तर त्याला सुद्धा दंड आणि शिक्षा आहे. त्याच्या स्वतःच्या पानपट्टी आणि त्या दुकानाच्या वरती पण हे सुद्धा लिहिलं गेलं पाहिजे की इथे 18 वर्षाच्या खाली मुलांना हे विकलं जाणार नाही. आणि ते 18 वर्षाचं 21 वर्ष कसं करता येईल ह्यासाठी आम्ही सगळे युवक आणि हे म्हणून प्रयत्न करतोय. हे सांगतानाच अजून एक गोष्ट मला म्हणजे ऍड करावीशी वाटते की जसं आपण मुलांविषयी विचार करतो, मुलांना आणि आपल्या कुटुंबाला व्यसनमुक्त हे ठेवण्यासाठी आपण काय करता येईल, ऍट द सेम टाइम मला वाटतं की आपल्या मुलांना दुसरी आई तर नाही मिळणार आहे. त्यामुळे

0: ही आई आपल्या मुलांना काही खूप छान गिफ्ट देऊ शकतो, तर एक निरोगी छान व्यसनमुक्त आई आपण आपल्या मुलांसाठी बनण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आधी महिलांनी, आणि ते खूप त्यांच्यासाठी सगळ्यात मोठं गिफ्ट असेल आणि त्यांच्यासाठी ह्यापेक्षा वेगळं अजून जगात दुसरं काहीच चांगली गोष्ट अमूल्य आपण देऊ शकणार नाही. त्यामुळे आपल्या मैत्रिणींना मला ते आवर्जून सांगावं असं वाटतं की मिसरी आणि तंबाखू आपणही नाही आणि आपल्या कुटुंबात कुणी दुसरंही करणार नाही ह्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत.
1: ग्रामीण भागामध्ये जेव्हा आपण बघतो तेव्हा महिला आणि युवकांमध्ये तंबाखू सेवनाचं प्रमाण खूप जास्त वाढतंय, तर याचं काय कारण असू शकेल?
0: ग्रामीण भागात महिला आणि युवकांमध्ये तंबाखूचं सेवन आता वाढत चाललंय, त्याचं प्रमाण का वाढतंय हे आपल्याला बघितलं तर एकतर अज्ञान आधी होतं की मिसरी आणि तंबाखू हे काही व्यसन नाहीये, म्हणजे वाईट गोष्ट नाहीये, ते तर सहज सरास सगळेच करतात, सहज उपलब्धता आहे, ऍक्सेसेबल आहे, अफोर्डेबल आहे, म्हणजे त्यांना सहज मिळतंय, कमी पैशात मिळतंय, आणि पूर्वीपासून सगळे घेतात, म्हणजे आजी वगैरे घेत होती, मिसरी घासत होती, आई घासते, मग मी घासते, अशी परंपराच आहे. शिवाय वेगळे ताणतणाव त्यांच्यामध्ये आहेत आणि जनजागृती आता सुरुवात झाली आहे पण आधी एवढ्या प्रमाणात नव्हती, त्याचा अभाव असल्यामुळे ग्रामीण भागामध्ये मिसरी आणि तंबाखू सरास मिळतो आणि सरास सगळे घेतात, म्हणजे ते व्यसन म्हणून असं कुणीच बघत नाही,
1: रोजच्या जीवनाचा तो अविभाज्य भाग म्हणून
0: अगदी चहासारखं. हा म्हणजे कुठलंही चहा सुद्धा, चहाचंही बरेचदा व्यसन असतं काही ना, पण कुठलीही गोष्ट प्रमाणाच्या बाहेर असली आणि ती आरोग्याला धोकादायक असेल तर ते व्यसनच आहे.
1: आपण आता असं बघतो युवकांना व्यसनमुक्त करण्यासाठी आता खूपशा चळवळी वगैरे उभारलेल्या आहेत, तूही त्यामध्ये काम करतेस, तर जीवनाला प्रेरित करण्यासाठी किंवा समाज किंवा कुटुंब हे युवकांसाठी काय करू शकतात, म्हणजे कशा स्वरूपात त्यांना या व्यसनामधनं बाहेर काढण्यासाठी मदत करू शकतात, याविषयी काय सांगशील?
0: कारण आता व्यसन जसं आता म्हणलंय ते कुठलीही गोष्ट आपल्या लिमिटच्या पलीकडे आपण जर एखादे सेवन करत असू तर ते व्यसनच आहे, वेगवेगळ्या प्रकारचं व्यसन आहे आणि सगळी व्यसनं ऍडजस्ट थोडीफार कमी प्रमाणात डॉक्टरांच्या सल्ल्यांनी आणि व्यसनमुक्ती केंद्र आहेत त्या सगळ्यांच्या मदतीने येतात, पण सगळ्यात अवघड आम्हाला जे जाणवलं ते तंबाखूचं व्यसन, एकतर व्यसन आहे हे मान्य करून पुढे जायला जाण्यासाठी तिथे बऱ्याच अडचणी येतात आणि ते पुढं करण्या होऊन जनजागृती आपल्याला करणं खूप गरजेचं आहे. त्याचा 31 मे जो आहे जागतिक तंबाखू विरोधी दिन आहे आणि हार्ट आरोग्य दिन, जागतिक आरोग्य दिन आहेत, असे वेगवेगळे दिन, जसे कारण आजकालच्या मुलांना डेज आवडतात सेलिब्रेट करायला, तसा हा डे सुद्धा सेलिब्रेट केला पाहिजे. आणि असं लक्षात आलं की आपल्या समाजात कुठलीही गोष्ट अचानक होत नाही, त्याला काही कायद्याचा थोडा धाक दाखवला तर त्या गोष्टी थोड्या हळूहळू प्रमाणात आपण कंटेंट करू शकतो, त्यामुळे कायद्याची कडक अंमलबजावणी होणं आणि युवकांमध्ये जी व्यसनाधीनता तुम्ही म्हणता वाढतीये समाजामध्ये, त्याचं मूळ कारण असणार आहे की एकदाच करून बघ ह्याचा हळूहळू वाढलेलं व्यसन.
1: मी तुला मध्येच थोडंसं थांबवते की व्यसनाधीनता वाढतीये जेव्हा आपण असं म्हणतो तर हा सामाजिक ताण आहे मुलांवरती, की आता शिक्षणामध्ये सुद्धा आपण बघतो की खूप रॅट रेस आहे की मला पुढे जायचंय, तो माझ्या पुढे गेलाय त्याच्याही पुढे मला जायचंय, हे जे शैक्षणिक जो एक ताण आहे, घरच्यांनी मुलांवरती टाकलेलं प्रेशर आहे, तर अशा प्रेशरमध्ये मुलं व्यसनाधीन होतात का, की असा तुम्हाला काही अनुभव आहे?
0: हो नक्कीच ह्या गोष्टी होतातच आणि शिवाय घरामध्ये तेच बरेचदा आपण बघतात लहान मुलं, कारण लहान मुलंही जशी मोठी होतात तशी ते अनुकरण प्रिय असतात, ते घरात कुठं ना कुठंतरी त्यांचे जे आयडॉल आहेत, जे जवळचे व्यक्ती आहेत, ते कुठं ना कुठं काही ना काहीतरी व्यसन करत असतात आणि त्यांना लक्षात येतं की हे केल्यानंतर तो माणूस छान वागतोय, वेगळं वागतोय, म्हणजे आपणही करून बघूया नक्की काय आहे, आणि अशा प्रकारे तिथून जे व्यसन सुरू होतं त्याचा ते कधी कधी ताण आल्यानंतर, म्हणजे मला लक्षात आलं की आम्हाला टीव्ही आणि मूवीजमध्ये हे दाखवलं जातं की टेन्शन आलं की सिगरेट घेतात, टेन्शन आलं की दारू पितात आणि त्यांना मग बरं वाटतं त्यांनी, तर त्याचा परिणाम असा आहे की निकोटीनमुळे त्यांच्या ब्रेनमध्ये जो केमिकल गडबड होते, हॅपी हार्मोन्स बाहेर पडतात, ते हॅपी हार्मोन्स म्हणजेच त्यांना वाटतं की हे सिगरेट आणि व्यसन घेतलं की बरं वाटतं, काही काळापुरतं ते विसरतात.
1: म्हणजे तू जसं म्हणालीस तसं की 1-2 तासापेक्षा जास्त माणूस व्यसनापासून बाजूला राहू शकत नाही.
0: हे निकोटीन आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळेच तो माणूस तसा झालेला आहे, म्हणजे

0: नंतर व्यसन तंबाखू त्याला खायला लागते. तो आधी तंबाखूचं सेवन करतो आणि नंतर हळूहळू तंबाखू त्याचं सेवन करायला लागते आणि शरीर त्याचं म्हणजे अक्षरशः पैसे देऊन ही लोक मृत्यू घेतात. आणि कुठल्याही आता माणसाला विचारलं तंबाखू किंवा कुठलंही व्यसन असणाऱ्यांना की तुमच्या मुलांनी हे केलं तर आवडेल का, तर त्यांना कुठलंही उत्तर हे नाहीच. आणि ते स्वतःही सांगतात नाही नाही आम्हाला हे सोडवायचंय मदत करायसाठी.
1: तर पण मग हे सोडवण्यासाठी आपला समाज त्यांना कशी मदत करू शकेल आणि काय उपाय आहेत यातनं बाहेर पडण्यासाठी? एक तुम्ही सामाजिक संस्थेमध्ये तू काम करतेस, तर तुम्ही कोणते उपाय किंवा कुठल्या अंमलबजावणी करता त्यातनं ते बाहेर पडतील?
0: ताणतणाव जे आहेत आजकालच्या आपल्या समाजामध्ये वाढत आहेत, वाढती महागाई आहे, आर्थिक प्रश्न आहेत, मानसिक ह्या गोष्टींचा सगळा परिणाम होतोय, तर त्यासाठी समुपदेशन अगदी प्रथम आपण करू शकतो आणि ते खूपच गरजेचं आहे. खरे बरेचदा आपण मित्रमंडळी, आपली जवळची व्यक्ती, मावशी, ताई, एखादी जवळची मैत्रीण, ह्या सगळ्या आपल्याला त्यावेळेला समुपदेशन प्रकारेच करत असतात. पण थर्ड पर्सन आपण जेव्हा समुपदेशक ला जाऊन भेटून समुपदेशन घेतलं तर ताणतणाव कमी होऊ शकतात. त्याशिवाय निरोगी आयुष्य आपण कसं जगता येईल आणि आपलं घर व्यसनमुक्त ठेवण्यासाठी काय प्रयत्न करता येईल, हे व्यायाम आणि सकारात्मक विचार, वेगवेगळे खेळ, छान सांस्कृतिक कार्यक्रम, असे काही गोष्टी आपल्याला त्यात मदत करू शकतात.
1: मी तुला आता तेच विचारणार होते की आमच्या ज्या मैत्रिणी आहेत तर या स्वतःची काळजी घेताना, या मुलांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी त्यांच्यावरती कशा प्रकारे संस्कार करू शकतात आणि कसे संस्कार केले पाहिजेत याबद्दल तुला काय वाटतं?
0: म्हणजे खूपदा लक्षात आलंय की आपण जेव्हा मुलांना सांगतो ती मुलं ऐकत नाहीत, पण आपण जेव्हा स्वतःहून करतो तेव्हा ती मुलं ऐकतात. म्हणजेच मुलं ही अनुकरणप्रिय आहेत, घरातले सुद्धा तसेच आहेत आणि म्हणतातच की पत्नी ही सुद्धा काही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता आहे. त्यामुळे तिच्याकडे सुद्धा आम्हाला वाटते आपल्या मोठ्या मुलाला, सगळ्यात मोठा मुलगा आपला नवरा असतो, त्याला त्याच्यापासून ते अगदी घरातल्या छोट्या मुलांपर्यंत सुद्धा ती सगळ्यांना छान संस्कार देण्यासाठी, वळण लावण्यासाठी तिने आधी स्वतःची काळजी घेतली पाहिजे. तिने व्यसनमुक्त घर, आपलं वातावरण कसं राहील आणि छान काय म्हणता येईल चांगल्या सवयी, जसं अगदी सुरुवात की लवकर उठण्यापासून आपण करू शकतो, घरातले छान हस्तखेळत वातावरण ठेवू शकतो, योगासनं आहेत, वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, सगळ्यांनी एकत्र बसून गप्पा मारणं आहे, ते आता कुठेतरी कमी होत चाललंय.
1: कुटुंबाला आपण क्वालिटी टाइम म्हणतो तो दिला पाहिजे, तरच कुटुंब छान हस्त खेळतं राहील. आपण आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतोय. तू इतकी छान माहिती आतापर्यंत सांगितलेली आहेस की हे व्यसन लागू नये म्हणून काय करावं आणि लागलं तर त्यातनं बाहेर कसं पडावं, आमच्या मैत्रिणींनी त्याच्यासाठी काय करावं, हे तू आता इतक्या वेळ खूप छान सांगतेस. तर आपण आता शेवटी असं बघूया की व्यसनाधीनतेच्या मानसिकतेतून बाहेर येण्यासाठी आमच्या सगळ्या समस्त मैत्रिणींना, त्यांच्या कुटुंबियांना तू काय सल्ला देशील किंवा काय संदेश देशील?
0: नाही नाही हा शब्द खूप छान आहे. डावीकडे एकदा बघायचे, परत उजवीकडे बघायचे, डावीकडे बघायचे, उजवीकडे बघायचे. कुणीही तंबाखू किंवा कुठल्याही प्रकारचं व्यसन ऑफर केलं किंवा डोक्यात आलं की आपण हे करूयात, तर आपण डावीकडे उजवीकडे असं 2-4 वेळा करायचंय ह्याचा अर्थ काय नाही. नाही म्हणायचंय तंबाखूला, नाही म्हणायचंय कुठल्याही व्यसनाला, नाही म्हणायचंय. आणि नाही म्हणणंच सध्याचा खरा हिरोइझम आहे असं म्हणेन मी. कारण ही गोष्ट, आपलं आरोग्य, स्वप्न, आपली भविष्य, हे कुठल्याही गोष्टी ह्या कुठल्या किरकोळ व्यसनापेक्षा खूपच मौल्यवान आहेत आणि आपल्याला आयुष्य एकदाच मिळतं, ते खूप सुंदर आहे आणि छान प्रकारे आपण ते जगायला पाहिजे. छान हॅपी आरोग्य कसं राहता येईल, आत्मविश्वास आणि निरोगीपणाने उज्ज्वल भविष्य कसं घडवता येईल, यासाठी आपण व्यसनमुक्त राहायचं आहे आणि इतरांनाही प्रेरणा द्यायची आहे.
1: मैत्रिणींना अॅडव्होकेट चैत्रा यांनी आपल्याला तंबाखू विरोधी दिनाच्या अनुषंगानं या व्यसनाचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम कोणते आहेत, कुटुंबात आपली मुलं जर अशा व्यसनांना बळी पडत असतील तर त्यांच्या वागण्यातून तुम्ही हे कसं ओळखू शकता, त्यातून त्यांना परावृत्त कसं करू शकता, एक समाज म्हणून आपल्याला कोणत्या जबाबदाऱ्या आहेत, याविषयी खूप छान मार्गदर्शन केलं. अॅडव्होकेट चैत्रा, आज तुम्ही इथं आलात आणि याविषयी उद्बोधक माहिती आमच्या मैत्रिणीनं सांगितली, त्याबद्दल मी आपली आभारी आहे. आणि आपण जे व्यसनमुक्तीचं जे काम करताय समाजासाठी ते खूपच खरं तर गरजेचं आहे. तर या तुमच्या सगळ्या पुढच्या कामासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही इथं आलात त्याबद्दल मी आपली आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: बरायदर मैत्रिणींनो, पुन्हा भेटू.

0: महिलांसाठी घरकुल हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून. याचं सूत्रनिवेदन केलं होतं कविता प्रभुणे यांनी. 9:55 झाली आहेत.
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंतीनिमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
2: आई बाबा व्हायचंय पण अडचणी येत आहेत का? जर काही कारणाने तुम्ही आई बाबा होऊ शकत नसाल तर श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर साताराने वाई येथे आयोजित केलेल्या मोफत वंध्यत्व निवारण शिबिरात नक्की सहभागी व्हा.
3: रविवार 31 मे 2026 रोजी, वेळ सकाळी 8 ते 4 वाजेपर्यंत. स्थळ शेतकरी बहुद्देशीय हॉल, बाजार समिती वाई. तसेच चैतन्य मातृत्व योजनेअंतर्गत IVF उपचारांसाठी विशेष सवलत. अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री चैतन्य टेस्ट बेबी सेंटर सातारा 84 84 86 1900.
2: 8484861900. लक्षात ठेवा, 31 मे 2026 रोजी वाई येथे मोफत वंध्यत्व निवारण शिबिर श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सातारा. तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ.
4: आदेशवर ज्वेलर्स वाण अधिक मासाचा माण सोन्या चांदीचा अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेशवर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
5: मला करिअर हवंय, हेल्थ केअर मध्ये काहीतरी मोठं करायचंय. मग BSc नर्सिंग कर, त्यासाठी जॉईन कर संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा.
6: BSc नर्सिंग मध्ये काय स्पेशल आहे?
5: 4 वर्षांचा प्रोफेशनल कोर्स, प्रॅक्टिकल ट्रेनिंग, एक्सपर्ट फॅकल्टी आणि हॉस्पिटल अनुभव.
7: संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा, BSc नर्सिंग तसंच GNM आणि ANM चे ही पर्याय उपलब्ध. प्रवेश सुरू 90 96 05 93 15 किंवा 99 75 86 70 99.
8: अगं उद्या जावई बापू येणार आहेत, अधिक मासाचं वाण तयार आहे ना?
9: हो, सगळी तयारी आधीच केली आहे मी. अनारसे, ताट, वाटी, दिवा सगळं आणून ठेवले. तुमच्यासारखं नाही, फक्त आठवण करायची.
8: आणि कपडे?
9: अगं बाई, तू राहिलेस की?
8: चला आता म्हसवडकर ड्रेसेस मध्ये जाऊ, तिथेच मिळेल आपल्याला भरपूर व्हरायटी. जावई बापूंसाठी शूटिंग, शर्टिंग, रेडीमेड, लेकीसाठी ड्रेस मटेरियल, साडी, रेडीमेड ड्रेस, काय पाहिजे ते घेऊ.
9: हो चला चला, बरं झालं तुम्ही आठवण केली.
8: हा, तुमच्यासारखं नाही, फक्त टोमणे मारायचे, काम पण करतो.
9: चला. अधिक मासानिमित्त जावई आणि मुलीसाठी कापड आणि रेडीमेड कपड्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध।
1: हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील UGC मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटी,
2: सातारा जिल्ह्यातील फक्त आणि फक्त एकमेव BSc हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज, 3 वर्ष डिग्री,
1: डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंट 2 वर्ष,
2: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी 1 वर्ष,
1: महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती,
2: महाडीबीटी, NSP, अल्पसंख्याक स्कॉलरशिप,
1: स्वधार योजना, देश विदेशात नोकरीची संधी,
2: स्मार्ट क्लासरूम,
1: ST पास, हॉस्टेलची सोय, IT ट्रेनिंग प्लेसमेंट,
2: पात्रता 10वी ते 12वी पर्यंत सर्वांसाठी।
1: आजच प्रवेश निश्चित करा।
2: 30 वर्षांची यशस्वी परंपरा।
1: मंजू इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, YC कॉलेज समोर, सातारा।
2: मोबाईल 99 60 13 59 15,
1: 0 21 62 22 45 45।
3: विश्वासार्ह सेवा आणि अनुभवी व्यवस्थापन श्री मंगलमूर्ती संचालित समर्थ हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड सातारा इथं 15 ते 30 मे दरम्यान शस्त्रक्रिया शिबिर।
4: अपेंडिक्स, हर्निया, पाईल, फिशर आणि फिस्टुला शस्त्रक्रिया फक्त 20,000 रुपये।
3: गर्भाशय पिशवीची शस्त्रक्रिया फक्त 25,000 रुपये।
4: समर्थ हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड, यादव गोपाळपेठ, सातारा।
3: संपर्क 74 47 47 97 79।
5: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या

0: पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती: माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
1: आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 10 वाजलेत. वेळ आहे डॉक्टर राजभोई सर्जिकल अँड एन्डोस्कोपी क्लिनिक या ग्राहक केंद्रित कार्यक्रमाची.
2: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार श्रोते हो, राजभोई सर्जिकल अँड एन्डोस्कोपी क्लिनिक प्रस्तुत हार्नियाबद्दल बोलू थोडे या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. राजभोई सर्जिकल अँड एन्डोस्कोपी क्लिनिकचे लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर प्रमोद राजभोई सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
4: नमस्ते.
3: हार्निया या विषयावरती आपण श्रोत्यांना माहिती देतोय. आता तुम्ही ट्रीटमेंटचा पार्ट सांगितला, ऑपरेशन केलं जातं आणि त्यामध्ये मेश बसवलं जातं, म्हणजेच हार्नियासाठी वापरली जाणारी जाळी ज्याला आपण म्हणतो. आता या जाळीचे काही वेगवेगळे प्रकार असतात का आणि ते कुठल्या भागामध्ये बसवली जाते याबद्दल सुद्धा सांगा ना.
4: आता जाळी ज्याला आपण मेश म्हणतो ही ज्यावेळेस हार्निया होतो ही अडल्ट पेशंटमध्ये खूप महत्वाची असते.
3: अच्छा.
4: ती आता बहुतांश वेळा ही जाळी टाकली जाते, त्याला मेश प्लास्टी म्हणतात, मेश रिपेअर असं म्हटलं जातं. आता जाळी, साधी जाळी ज्याला आपण पॉलीप्रोपिलिन मेश म्हणतो, हे जे पॉलीप्रोपिलिन मटेरियल असतं ते सिम्पल आपला तंगूतचा धागा असतो, त्या धाग्यापासून ते बनवलेलं असतं. दुसरं, ह्याच्यामध्येच ज्या जाळ्या आत पोटामध्ये ठेवल्या जातात ज्याला आपण सबले रिपेअर म्हणतो, किंवा ज्या दुर्बिणीद्वारे केलेल्या शस्त्रक्रिया असतात त्यांच्या वरती त्या ड्युएल मेश किंवा कंपोजिट मेश असतात. ही जी जाळी असते ती थोडीशी रुटीन जी जाळी आहे त्याच्यापेक्षा डिफरंट असते. म्हणजे त्याच्यामध्ये ड्युएल मेम्ब्रेन असतं, वरचा भाग असतो तो पॉलीप्रोपिलिनचा असतो जो आवरणाच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो, आणि जो आपल्या पोटाच्या आतड्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येणारा जो भाग आहे तो थोडासा ग्लायकोप्रोटीन किंवा असा कोटेड एकदम गुळगुळीत मटेरियल असतं, जे ज्याच्यापासून त्याची ऍडिजन्स होत नाहीत, म्हणजे तो भाग चिकटला जाऊ नये आतड्यासोबत, म्हणून तो तसा लेयर तयार केला जातो, त्याला आपण ड्युएल मेश म्हणतो. आणि जी दुर्बिणीद्वारे आपण ती जाळी ती बसवली जाते. असे जाळीचे सिम्पल मेश आणि कंपोजिट मेश किंवा ड्युएल मेश असे प्रकार
3: झाले. अच्छा. श्रोते हो, एन्डोस्कोपी लॅप्रोस्कोपी म्हणजेच दुर्बिणीद्वारे केल्या जाणाऱ्या पोटाच्या शस्त्रक्रिया आणि अत्याधुनिक उपचारांसाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता राजभोई सर्जिकल अँड एन्डोस्कोपी क्लिनिकला, साई अमृत हॉस्पिटल सातारा येथे. संपर्क 77 67 82 78 92, 77 67 82 78 92, 7767827892. डॉक्टर राजभोई सर, जसं मी विचारलं की ह्या जाळ्या कुठे बसवल्या जातात आणि त्यानुसारही त्याचे काही प्रकार असतात का?
4: नक्कीच. आता आपण कोणत्या प्रकारची सर्जरी करतोय त्याच्यावरती ते जाळीचं बसवणं हे डिपेंड असतं. जर ओपन सर्जरी असेल तर ओपन सर्जरीमध्ये सुद्धा आपण औनले आणि सबले, औनले इनले सबले असे तीन प्रकार असतात. औनले बहुतांश वेळा औनले रिपेअर खूप प्रमाणात केला जातो, तो म्हणजे आपली जी त्वचा आहे त्वचेच्या खाली सबकुटेनियस म्हणजे फॅट असतो, फॅट लेअर असतो, आणि त्याच्या खाली मग आपल्या पोटाचा जो मसलच्या वरचा टफ लेअर असतो ज्याला शीत म्हणतो आपण रेक्टस शीत, त्यावरती आपण तो तिथं असणारा डिफेक्ट बंद करून त्याच्यावरती जाळी बसवली जाते, त्याला औनले रिपेअर म्हणतो आपण.
3: अच्छा.
4: आता इनले म्हणजे दोन्ही रेक्टस शीतच्या मधी डिफेक्ट असेल तर त्याच्या मधल्या गॅप मध्ये ही जाळी बसवली जाते, ज्याला आपण इनले म्हणतो. आणि सबले, सबलेचे पण अनेक प्रकार आहेत. सबले मध्ये म्हणजे तुमचा जो मसल लेअर आहे त्याच्या पाठीमागच्या बाजूला, मग त्याला रेट्रोमस्क्युलर सबले असं म्हटलं जातं. शिवाय प्रीपेरिटोनियल सबले म्हणून एक प्रकार आहे, म्हणजे जे आतला जो पापुंद्रा आहे पोटाच्या आतला सगळ्यात आतील पापुंद्रा, त्याच्या जस्ट अबाव जाळी बसवली जाते, आणि त्या पापुंद्राच्या खाली म्हणजे ते पोटातच बसवली जाते जी लॅप्रोस्कोपिकली बसवतो, त्याला आपण इंट्रापेरिटोनियल सबले असं म्हणू शकतो किंवा ऑनले रिपेअर. तर असे जाळी कुठल्या भागावरती आणि कुठल्या लेअरच्या मध्ये सँडविच केली जाते त्यानुसार त्याचे विविध प्रकार आहेत. पण लॅप्रोस्कोपी हे जे सगळे रिपेअर असतात त्याच्यामध्ये प्रामुख्याने लॅप्रोस्कोपीमध्ये ज्यावेळेस सबले इंट्रापेरिटोनियल मेश बसवली जाते ती मेश टॅक करावी लागते, त्यासाठी टॅकर नावाचं एक इन्स्ट्रुमेंट असतं, ते युज केलं जातं.
3: अच्छा, अर्थातच या सगळ्या टेक्निकल गोष्टी आहेत, पण ज्याप्रमाणे तुमचा आजार आहे त्याचा डायग्नोसिस आहे त्याच्यानुसार हे सगळे ट्रीटमेंटचे पार्ट कव्हर केले जातात. आणि म्हणूनच श्रोते हो, एंडोस्कोपी, लॅप्रोस्कोपी म्हणजेच दुर्बिणीद्वारे केल्या जाणाऱ्या पोटाच्या शस्त्रक्रिया आणि अत्याधुनिक उपचारांच्या माहितीसाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता राजभोई सर्जिकल

0: एंडोस्कोपी क्लिनिकला साई अमृत हॉस्पिटल सातारा इथे. संपर्क 77 67 82 92 77 67 82 92 7767827892. पुन्हा भेटूयात. राजभोई सर्जिकल अँड एंडोस्कोपी क्लिनिक प्रस्तुत हर्नियाबद्दल बोलू थोडे या कार्यक्रमात डॉक्टर प्रमोद राजभोई यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्ते.
2: निर्मिती संकल्पना मेसर्स बाळ एम जोगळेकर.
3: डॉक्टर राजभोई सर्जिकल अँड एंडोस्कोपी क्लिनिक हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आकाशवाणी सातारा केंद्रावरून आपण ऐकलात. सकाळची 10:05 झाली आहेत. ऐकूयात अनुरूप विवाह संस्था हा आणखी एक ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: नमस्कार. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. आजचा भाग खास आहे कारण विश्वास परंपरा आणि काळानुसार बदलत गेलेली वाटचाल याचा सुंदर संगम असलेल्या अनुरूप विवाह संस्थेनं यावर्षी 51 वर्षांचा टप्पा पूर्ण केलाय. या प्रवासाबद्दल गप्पा मारण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत अनुरूपच्या मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर. नमस्कार गौरीताई.
5: नमस्कार.
4: आज अनुरूप इतक्या मोठ्या स्वरूपात आपल्या समोर उभं आहे पण या सगळ्या प्रवासाची सुरुवात जिथून झाली त्या आठवणींकडे मागं वळून पाहताना नेमकं काय जाणवतं?
5: खरं सांगायचं ना तर खूप समाधान वाटतं. 1975 माझ्या सासूबाई अंजली कानिटकर यांनी अनुरूपची सुरुवात केली आणि त्या काळात बर का स्थळांची माहिती वहीत लिहिली जायची आणि त्यातूनच अनेक कुटुंबांची स्वप्न पूर्ण व्हायची. सुमारे 26 वर्षांपूर्वी मी जबाबदारी स्वीकारली आणि कामाला नवी दिशा द्यायचा प्रयत्न केला. नंतर आमची पुढची पिढीही या प्रवासामध्ये सहभागी झाली. 2001 माझा मोठा मुलगा अमेय यांनी अनुरूपची पहिली वेबसाईट सुरू केली तेव्हा ती अगदी प्राथमिक स्वरूपात होती.
4: ओके.
5: पण आज ती अधिक विस्तृत आणि अद्ययावत आहे. 2004 सांगली इथे आमची पहिली शाखा सुरू झाली आणि आज महाराष्ट्रात आणि तसंच राज्याबाहेर मिळून सुमारे 14 कार्यालयं कार्यरत आहेत. 2014 माझा धाकटा मुलगा तन्मय पूर्ण वेळ अनुरूप मध्ये सहभागी झाला आणि नवीन उपक्रमांना गतीच मिळाली जणू.
4: अच्छा.
5: 2015 मोबाईल ऍप सुरू झालं आणि आज त्याचं अपडेटेड स्वरूप अनेक जण वापरत आहेत.
4: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि 2 चे 4 हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991 आमची वेबसाईट www.anurupviwaha.com. आजच्या बदलत्या काळात लग्न जुळणं जितकं महत्वाचं आहे ना तितकंच ते टिकणं आणि फुलणंही महत्वाचं आहे. तर अनुरूप या सगळ्या प्रवासात नेमकी कशी साथ देतं ते सांगा ना.
5: आमचं ब्रीदवाक्यच आहे इथे लग्न जमते पण त्याच्याही पुढे जाऊन आम्ही म्हणतो इथे लग्न टिकते फुलते आणि बहरते सुद्धा. म्हणूनच आम्ही फक्त स्थळं सुचवण्यापुरतं काम नाही करत. व्यक्तिगत मार्गदर्शन काउन्सिलिंग तसंच विविध इव्हेंट्स थेट भेट कार्यक्रम यामुळे जोडीदार शोधण्याचा प्रवास खूपच सुलभ होतो.
4: अच्छा.
5: भारतात आणि भारताबाहेर मिळून साधारण दरवर्षी 100% जास्त कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो. 2014 आम्ही अमेरिका ऑस्ट्रेलिया कॅनडा लंडन जर्मनी न्यूझीलंड अशा वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा थेट भेट कार्यक्रम आयोजित करत आहोत. जगात जिथे जिथे लग्न करायची आहेत अशा सगळ्या ठिकाणी पोहोचण्याचा अनुरूपचा मानस आहे.
4: आणि अगदी अलीकडे अनुरूपने नवीन समुदायांपर्यंत सुद्धा आपली सेवा पोहोचवण्याचा निर्णय घेतलाय ना.
5: कोरोना नंतर असा विचार आला की इतक्या वर्षापासून मराठी समाजाला जी सेवा देतो आहोत ती इतर समुदायापर्यंत पण पोहोचायला पाहिजे. मराठी गुजराती नात्याची जवळीक लक्षात घेऊन 2023 आम्ही गुजराती शाखेची सुरुवात केली. या नव्या प्रवासाला सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. आमच्या भारताबाहेरच्या थेट भेट कार्यक्रमांना देखील गुजराती लोक सहभागी होतात.
4: अच्छा.
5: बडोदा अहमदाबाद या ऑफिसेस नंतर आता सुरत राजकोट इथे देखील ब्रँच लवकरच आम्ही सुरू करू.
4: गौरीताई, या संपूर्ण वाटचालीकडे पाहताना सगळ्यात मोठं समाधान कशात वाटतं?
5: आमच्यासाठी सगळ्यात मोठा आनंद म्हणजे आमच्याकडे जुळणारी लग्न आणि टिकणारी नाती. दरवर्षी साधारणपणे 7000 अनुरूपच्या माध्यमातून ठरतात. हीच आमच्या कामाची खरी प्रेरणा आहे.
4: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता

0: गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि दोनाचे चार हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-8991 1800-267-8991 1800-267-7991 आमची वेबसाईट www.anurupvivaha.com. 51 वर्षांचा हा प्रवास म्हणजे विश्वासाची साठवण आणि नात्यांची सुंदर उभारणी. अनुरूप विवाह संस्थेला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.
1: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
2: अनुरूप विवाह संस्था या ग्राहक केंद्रित कार्यक्रमानंतर आता प्रसारित करीत आहोत जोगळेकर हॉस्पिटल हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर जोगळेकर हॉस्पिटल शिरवळ.
5: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
4: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
5: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं.
4: होऊ दे ना पूर्ण
5: आमचं बाळाचं स्वप्न.
4: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.
6: नमस्कार श्रोते हो, डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ प्रस्तुत स्वप्नपूर्ती दाम्पत्याच्या अपत्य प्राप्तीची साथ आहे जोगळेकर फर्टिलिटी सेंटरची. या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळच्या डॉक्टर चारुता जोगळेकर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर चारुता.
7: नमस्कार.
6: बऱ्याचदा आपण असं बघतो की IVF ट्रीटमेंट केल्या जातात, त्यावेळेला बऱ्याचदा सोनोग्राफी पण करावी लागते आणि अशा केसेसमध्ये काही कंडिशन्समध्ये फायब्रॉइड सुद्धा डिटेक्ट होतात. मग IVF ट्रीटमेंट चालू असताना जर फायब्रॉइड लक्षात आलं तर मग IVF ट्रीटमेंट कंटिन्यू केली जाते का, ती सक्सेसफुल होते का, याबद्दल आज सांगा.
7: हो, निश्चितच तसं करता येतं. उदाहरणार्थ म्हणून एक मी केस सांगते माझ्याकडली. पेशंटचं वय 37 वर्ष, लग्नाला साधारण 12-13 वर्ष झालेली आणि बाकी सगळ्या ट्रीटमेंट झाल्या पण तरीही प्रेग्नन्सी राहिली नव्हती. त्यामुळे IVFचा सल्ला दिला गेला होता पेशंटला आणि त्याच्यासाठी ती माझ्याकडे आली होती. सोनोग्राफी केला असता साधारण 6-7 सेंटीमीटरचा फायब्रॉइड होता युट्रसमध्ये. ब्लड टेस्ट आणि सोनोग्राफी केली असता आणि एज फॅक्टर लक्षात घेता बीजांचा आकडा हा बॉर्डर लाईन होता, AMH सुद्धा बॉर्डर लाईन होता. त्यामुळे अशा वेळेला पहिला फोकस हा आपला बीजाशयावर ओव्हरीवर असला पाहिजे. त्यामुळे स्टिम्युलेशन देऊन बीज बाहेर काढून पिकअप करून एम्ब्रिओ आम्ही रेडी केला. त्याच्यानंतर हे जे एम्ब्रिओ आहे हे सगळे आपण फ्रीज केले. त्यानंतरच्या सायकलमध्ये पेशंटची मायोमेक्टमी म्हणजे जो गर्भाशयातला फायब्रॉइड आहे तो दुर्बिणीद्वारे आपण बाहेर काढला आणि ही जी बाळ आपल्याकडे तयार आहेत ती आपण अनेक वर्ष प्रिझर्व करू शकतो. आणि हा जो आपण फायब्रॉइड बाहेर काढला त्यामुळे आता युट्रसचं हिलिंग प्रोसिजर सुरू होते. त्यामुळे हिलिंग कम्प्लीट झालं की योग्य तो गॅप घेऊन आपण ही बनवलेली बाळ गर्भाशयात परत एम्ब्रिओ ट्रान्सफर करू शकतो. आता ह्याच्यामध्ये आपल्याला हा फॅक्टर महत्वाचा आहे की आधी आपण फायब्रॉइडची ट्रीटमेंट करत बसलो तर त्यामध्ये वय जसं वाढत जाईल, AMH कमी आहे, सोनोग्राफीत बीज कमी आहे, त्यामुळे जितके महिने आपण घालवू तेवढे त्यामध्ये बीज कमी कमी होत जाणार आणि अशा वेळेला सक्सेस रेट हा IVFचा सुद्धा कमी होतो. त्यामुळे या पेशंटचा आम्ही आधी पिकअप केला, त्याच्यानंतर मायोमेक्टमी केली, फायब्रॉइड काढला, मग योग्य त्या गॅपनी सोनोग्राफीद्वारे सगळं योग्य आहे हे कळल्यानंतर हे फ्रोझन एम्ब्रियो ट्रान्सफर केले आणि आज त्या पेशंटची प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आहे.
6: डॉक्टर चारुता, मग ज्यावेळेला ही फायब्रॉइडची सर्जरी केली जाते त्यावेळेला त्याचा काही गर्भाशयावरती परिणाम होतो का आणि नंतर तो IVFच्या ट्रीटमेंटसाठी काही त्रासदायक ठरत नाही ना?
7: ट्रीटमेंट जी कोणती दिली जाते ती फर्स्ट अटेम्प्टमध्येच बेस्ट दिली गेली पाहिजे आणि त्याच्यामुळे ही मायोमेक्टमी करताना सुद्धा एन्डोमेट्रियम म्हणजे गर्भाशयाच्या आतमधली जी गादी आहे त्याला शक्यतो धक्का न लागता हा मायोमा काढणं हे स्किलफुली करणं गरजेचं आहे. कारण हा डॅमेज नंतर आपल्याला अडचण देऊ शकतो, कारण त्या पेशंटचं अजून फॅमिली कम्प्लीट झालेली नाही आहे. त्याच्यामुळे हा फायब्रॉइड नीट काढला गेला पाहिजे. त्याचे टाके सुद्धा जे आहे हे योग्य पद्धतीने एक्सपर्टनी करणं जरुरी आहे म्हणजे गर्भाशयाचं हिलिंग प्रॉपर होतं. सर्जरीचं बेसिक प्रिन्सिपल आहे रिस्टोर द एनाटॉमी. आपण जितक्या योग्य पद्धतीने सर्जरी करू त्याचे रिझल्ट आपल्याला पुढे दिसून येणार आहेत.
6: नक्कीच. तेव्हा फायब्रॉइड

0: जरी असलं तरी सुद्धा त्याच्यावरती ट्रीटमेंट करून पुढे तुम्ही वंध्यत्वावरची कुठलीही ट्रीटमेंट योग्य पद्धतीने केली तर गर्भधारणा होऊ शकते हेच आपल्याला आजच्या या कार्यक्रमातनं कळलेलं आहे. श्रोते हो, आई बाबा होणं हा खरंच एक अतिशय सुंदर अनुभव आणि प्रत्येकाचा हक्क असतो. यासाठी योग्य मार्गदर्शन आणि आधुनिक उपचारांसाठी तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम असलेलं वंध्यत्व निवारण क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजे डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ. संपर्क 866-91-67-67-2 866-91-67-67-2 8669167672. पुन्हा भेटूयात. डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ प्रस्तुत स्वप्नपूर्ती दाम्पत्याच्या अपत्य प्राप्तीची साथ आहे जोगळेकर फर्टिलिटी सेंटरची या कार्यक्रमात डॉक्टर चारुता जोगळेकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर जोगळेकर हॉस्पिटल शिरवळ.
3: जोगळेकर हॉस्पिटल या ग्राहक केंद्रित कार्यक्रमानंतर आणखी एक ग्राहक केंद्रित कार्यक्रम पूना गाडगिळ अँड सन्स आता आम्ही प्रसारित करीत आहोत.
4: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
5: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगिळ आणि सन्स, राजपथ रोड, सातारा आणि फलटण.
6: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN गाडगिळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
7: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
6: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज.
7: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन्स.
6: आजच भेट द्या पुना गाडगिळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत.
5: श्रोते हो, गळ्यात घालायच्या सोन्याच्या माळांपैकी गहू मण्यांची माळ आणि व्हर्टिकल माळांचे प्रकार व्हरायटी म्हणून महिलांना हवे असतात. पण हे गहुमणी किंवा व्हर्टिकल माळा म्हणजेच नक्की कशा असतात, त्यांचे प्रकार जास्त प्रचलित कुठले आहेत आणि कोणत्या भागात प्रचलित आहेत याची माहिती आज आपल्याला देणार आहेत पूना गाडगिळ आणि सन्स या लोकप्रिय सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडक सर. मोडक साहेब, कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत.
8: नमस्कार. गहुमणी हा खूप म्हणजे जुन्या पद्धतीची माळ असायची, म्हणजे तुम्ही परंपरागत खूप जुन्या स्त्रियांचे जे फोटो बघितले तर त्याच्यामध्ये अगदी दोऱ्यामध्ये ओलेल्या अशा सिंगल पदरी माळा किंवा दोन पदरी, तीन पदरी, चार पदरी माळा, त्यातल्यातला जो मणी असतो तो आपली तांदुळाची साळ जशा आकाराची असते त्या आकाराचा साधारण असतो ना, हॉलो असतो, पोकळ असतो, त्यामुळे वजनाने खूप हलकं असतं. त्यामुळे साधारणपणे गहुमणीची माळ आपण 22-24 इंचाची चार पदरी अगदी केली. पूर्वीच्या सारखी दोऱ्यात नाही ओली, ती अगदी सोन्याच्या तारांमध्येच गुंफत गेलो आपण, जशा मंगळसूत्राच्या तारा असतात तर ती साधारणपणे 33-35 ग्रॅम मध्ये बनते. चार पदरी थस्तशीत दिसायला, त्याला वेगवेगळे म्हणजे आकार दिलेले असतात त्यामुळे त्याचं चमक उठून दिसते आणि ती साधारणपणे 33-35 ग्रॅम मध्ये होते. आजच्या हिशोबाने परत जर विचार करायचा आला 1.5 लाख रुपये समजा 10 ग्रॅमला सोनं आहे तर साधारणपणे 5.5-6 लाख रुपयाचं सोनं आणि त्याला 16% जर मजुरी म्हटली तर 7 लाख रुपये, तर 7-7.5 लाख रुपयापर्यंत चार पदरी गहुमणीची माळ होऊ शकते. दिसायला फार सुंदर दिसते आणि ते म्हणजे एखाद्या फंक्शनल युज करता म्हणून वापरता येण्यासारखी असते कारण ठसठशीत दिसले.
5: अगदी पेशवेकालीन दागिना आपण जो म्हणतो तर त्याप्रमाणे आपल्याला बनवता येतो. सर, व्हर्टिकल मणीमाळ ही सुद्धा याच टाइप मध्ये येते?
8: नाही, व्हर्टिकल मणीमाळ हे तुम्हाला आता माहितीये कारण तुम्ही आत्ताच्या 20-21 शतकातले आहेत म्हणून, पण अदरवाइज व्हर्टिकल मणी हे आत्ताचा आधुनिक प्रकार आहे.
5: बर.
8: व्हर्टिकल मणीला आपले जसे कंठीमणीला तास असतात तसेच तास असतात, पण ते वेगवेगळ्या प्रकारचे असतात, म्हणजे असे एक धाटणीतले नसतात, ते कधी गोलही असतात त्याच्यावर तास असतात, षटकोनी असतात तास असतात, लंब गोलाकृती असतात त्याच्यावर तास असतात. आणि हे राजकोटला बनतं. आता इंडियामध्ये आपण विचार केला तर ते राजकोटला प्रामुख्याने बनतं. आणि व्हर्टिकल मण्यामध्ये काय असतं की सगळे मणी एकसारखे असतात पण पदक जिथे असतं आपलं जनरली चेनचं किंवा नेकलेसचं किंवा कुठल्याही माळेचं तर त्या पदकाच्या जागी जे मणी वरती वापरलेले असतात त्याच्यातलेच पण जवळजवळ तिप्पट चौपट आकाराचे मणी 5-6 खाली पदकाच्या जागी वापरले जातात. साधारणपणे एक व्हर्टिकल मणीची माळ म्हटली तर 23-24 इंचाची माळ 15-16 ग्रॅम पर्यंत होते आणि जर हे मोठे मणी जर लावलेले असतील पदकासारखे त्याला खाली तर त्याचे आणखीन 2-1 ग्रॅम वजन वाढू शकतं, म्हणजे 17-18 ग्रॅम पर्यंत होते. परत 1,50,000 रुपये 10 ग्रॅम आणि वगैरे GST 15-16% मजुरी तर 3-3,20,000 पर्यंत ही एक पदरी माळ जाते. याच्यातही

0: मल्टीपदर माळा बनतात.
1: बरोबर.
0: आता मोहनमाळा आणि जोंदळी माळा हे ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागात प्रसिद्ध आहेत.
1: बरं.
0: आणि तिथे वापरल्या जातात. तुम्ही जर कंठीमणी आणि व्हर्टिकल मणी म्हणाल की ज्याला तास असतो षटकोन असतो, तर ते जास्त करून शहराकडे वापरलं जातं, गावाकडे कमी वापरलं जातं. आणि गहू माळ जी आहे, गहू मणी माळ ही खूपच परंपरागत आहे. ती ग्रामीण भागात तर वापरली जातेच, पण तुम्हाला माहिती आहे की आता आधुनिक जुन्या पद्धतीच्या किंवा ग्रामीण पद्धतीच्या माळा अटायर फॅशन म्हणून वापरायची शहरात पद्धत निघाली आहे, त्यामुळे आता त्या शहरातही वापरल्या जातात.
1: मोडक सर, गहू माळ आणि व्हर्टिकल माळ या सोन्याच्या माळा कशा

0: माहितीये की आता आधुनिक जुन्या पद्धतीच्या किंवा ग्रामीण पद्धतीच्या माळा अटायर फॅशन म्हणून वापरायची शहरात पद्धत निघाली आहे, त्यामुळे आता त्या शहरातही वापरल्या जातात.
1: मोडक सर, गहुमाळ आणि व्हर्टिकल माळ या सोन्याच्या माळा कशा असतात, त्याचं सौंदर्य कसं असतं, या कोणत्या भागात प्रचलित आहेत, याची संपूर्ण माहिती आज आपण आपल्या श्रोत्यांना दिलीत, त्याबद्दल मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, राजपथ रोड, सातारा आणि फलटण.
2: पूना गाडगीळ अँड सन्स हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आकाशवाणी सातारा केंद्रावरून आपण ऐकलात. सकाळचे 10:21 होत आहेत. श्रोतेहो, वेळ आहे मिश्र संगीताच्या कार्यक्रमाची. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत योगेश खडीकर यांनी गायलेलं बालगीत.

0: आदेश्वर ज्वेलर्स वाण अधिक मासाचा माण सोन्या चांदीचा अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इजी.
2: फसला.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
4: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
5: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
6: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
5: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्ही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.
7: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
8: मग व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर.
7: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
8: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या

0: सेवेत प्लॅनेट फर्निचर ओल्ड MIDC सातारा.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
2: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून ऍक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात.
3: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
2: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच.
3: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते.
2: सौजन्य नेत्र संजीवनी डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालय सातारा.
4: संकल्प ऊर्जा बचतीचा सन्मित्र सोलर. सन्मित्र सोलर
3: आपल्या छतावर टाटा सोलर बसवण्यासाठी संपर्क करा सन्मित्र सोलर 9881371414 9881371414.
5: आला अधिक महिना मास सोने चांदीच्या खरेदीसाठी खास.
6: आदेश्वर ज्वेलर्स अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव.
5: आता आकर्षक असे सोन्या चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव. सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी पाटली
6: आकर्षक मिनी गंठन गंठन फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा. तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी पायल ताटवाटी ताम्हण आणि बरंच काही. जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव.
5: आदेश्वर ज्वेलर्स सदाशिव पेठ सातारा.

0: विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्यायबंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.rovoro-doj.in या वेबसाइट वरून मिळवू शकता.
1: मोठी सुनबाई हे तुझ्या नावे.
2: इतकी काय घाई होती
1: अग.
3: आणि छोटी
1: हे तुझ्या नावे. आणि हे माझ्या छकुलीच्या नावे.
4: पण आजी तुझ्या नावे
5: सगळंच. मी बँक लॉकर फिक्स डिपॉझिट सगळ्यात हिलाच नॉमिनी बनवलाय. उद्या जर मी नसलो तर पैसे मिळायला हिला सोपं जाईल.
1: शुभ बोला हो.
3: काय
6: RBI सांगते
7: जाणकार बना सतर्क रहा.
8: सांधे दुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
9: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
8: अधिक अचूक अधिक सुरक्षित
9: कमी वेदना जलद रिकव्हरी
8: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
9: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
8: वेदांत हेल्थ केअर सेंटर वेअर केअर कम्स फर्स्ट.
9: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95185-68006.
10: अधिक मास अधिक पारदर्शकता म्हसवडकर सराफ मध्ये. जसा कॅरेट नुसार सोन्याचा भाव तसा प्युरिटी नुसार चांदीचा भाव. चांदीच्या वस्तू हॉलमार्किंग सह मग अधिक मासात अधिक फायदा. तेव्हा अधिक मासासाठी चांदीच्या वस्तूंची खरेदी फक्त म्हसवडकर सराफ मध्ये. म्हसवडकर सराफ सदाशिवपेठ मोती चौक सातारा.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 श्री क्षेत्र चोंडी येथे प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.

श्रोतो, हे होतं सलील कुलकर्णी यांचं संदीप खरे यांनी संगीतबद्ध करून गायलेलं भावगीत. मिश्रगीतं आपण ऐकत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून.

0: आई बाबा व्हायचंय पण अडचणी येत आहेत का? जर काही कारणाने तुम्ही आई बाबा होऊ शकत नसाल तर श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर साताराने वाई येथे आयोजित केलेल्या मोफत वंध्यत्व निवारण शिबिरात नक्की सहभागी व्हा.
1: रविवार 31 मे 2026 रोजी, वेळ सकाळी 8 ते 4 वाजेपर्यंत, स्थळ शेतकरी बहुद्देशीय हॉल, बाजार समिती वाई. तसेच चैतन्य मातृत्व योजनेअंतर्गत IVF उपचारांसाठी विशेष सवलत. अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री चैतन्य टेस्ट.

0: बेबी सेंटर सातारा 84 84 86 1900
1: 8484861900 लक्षात ठेवा 31 मे 2026 रोजी वाई येथे मोफत वंध्यत्व निवारण शिबिर श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सातारा तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ।

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: स्वप्नातल्या घराची, आवाक्यातल्या दराची, आता शेवटची 5वी विंग सुरू.
3: At 64 Avenue, 1BHK, 2BHK Flats, Medical College शेजारी सातारा. 72-94-94-64-64.
2: साताऱ्याच्या 64 Avenue ची आता शेवटचीच 5वी विंग. बुकिंग सुरू.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: आला अधिक महिना मास सोने चांदीच्या खरेदीसाठी खास
2: आदेश्वर ज्वेलर्स. अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव.
1: आता आकर्षक असे सोने चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव. सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
2: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा. तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरंच काही. जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव.
1: आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
3: लवकर टिफिन पॅक करा. राजू, मोबाईल सोड.
4: अहो ताई, बँकेचा नंबर हवा आहे, रिफंड नाही आलाय. आला, लगेच कॉल करतो.
3: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबरवरून पैशांची फसवणूक करतात.
4: मग योग्य नंबर
3: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्ड वर.
4: तुम्ही तर वाचवलं ताई.
3: कामापासून नाही.
5: आरबीआय म्हणते
6: आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
1: रेशीम गाठी, मराठा समाजातील वधूवरांचे विवाह जमवणारी सुधाकर देशमुख यांची संस्था रेशीम गाठी, शाहू चौक नगरपालिकेजवळ, सातारा. मोबाईल 92 26 38 37 90. ऑनलाइन नोंदणी करता वेबसाईट www.reshimgathimaratha.com.
7: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
8: देत आहे 18 महिने मुदतीची
7: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
8: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
7: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
8: संपर्क 84 08 92 93 94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
7: नियम आणि अटी लागू.
9: एक नंबर आर्थिक नियोजनासाठी 73 87 88 12 79. 73 87 88 12 79.
10: गुंतवणुकीचे लेटेस्ट ऑप्शन्स, बॅलन्स्ड पोर्टफोलिओ, अर्थपूर्ण प्रशिक्षण.
9: गिरीशा वेल्थ प्रायव्हेट लिमिटेड, साखरगड प्राईड, NH 48, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा. खासे खास जावयाच्या रुपेरी मानपानासाठी जेके देवी ज्वेलर्सचे सिल्व्हेरियम, चांदीचे माहेर घर, अधिक मासाचे आहेर घर,
10: चांदीच्या अनोख्या भेटवस्तू आणि नजराणे, चांदीच्या मजुरीवर 20% सूट.
9: जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स साजरी करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष. फक्त पंचमुखी गणपती शेजारीच, सातारा.
11: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती.

0: आज घेर हया डोंगराला अरे धनगरा तुझ घर डोंगरावर
1: डोंगरावरती असायला
0: तू रस्ता दा मला म्हणून गोऱ्याचा विचारता
1: ह्या शिंगरुबा धनगराला
0: मुक्त्या गोऱ्या साहेबाला शिंगरुबानो
1: काय सांगितलं
0: या डोंगराच्या खाय ना तुम्ही रस्ता
1: नेहमी या डोंगराच्या खालना रस्ता काढा
0: असं सांगितल्या बरोबर
1: साहेबाना ऐकून गेला
0: आनंद झाला जीवाला गोरे मग या साहेबाला ऐक माझ्या शिगुरुबा शिगुरुबा
1: काय म्हणता
0: रस्ता दावलास मला
1: होय
0: तरी तुला काय मागायचं असेल ते मला
1: अजिबात काय मागायचं नाही मला
0: मग काय पाहिजे तुला
1: पहिला तुम्ही धनाचा धनगर आहे म्हणला
0: आपल्या पेक्षा श्रेष्ठ होईल म्हणून त्या गोऱ्या साहेबानो
1: राग आला गोऱ्या साहेबाला
0: गुळी द्याला घ्या

0: बहुद्देशीय हॉल, बाजार समिती वाई, तसेच चैतन्य मातृत्व योजनेअंतर्गत IVF उपचारांसाठी विशेष सवलत. अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री चैतन्य टेस्ट बेबी सेंटर, सातारा, 84 84 86 1900.
1: 8484861900. लक्षात ठेवा, 31 मे 2026 रोजी वाई येथे मोफत वंध्यत्व निवारण शिबिर. श्री चैतन्य टेस्ट्यूब बेबी सेंटर, सातारा, तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ.
2: बेतले जर कधी जीवाशी, DCC उभी आहे पाठीशी. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण.
3: अर्थात खातेदाराचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये मिळणार सदर विमा लाभ प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत.
2: तेव्हा लगेचच नजीकच्या सातारा DCC शाखेत समक्ष जाऊन केवळ सुविधा फॉर्म भरून द्या, बस. बाकी वार्षिक प्रीमियम सातारा DCC बँक भरेल.
3: सातारा DCC च्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण. सदर सुविधा नव्याने बचत खाते काढणाऱ्यांनाही लागू.
4: मला करिअर हवंय, हेल्थ केअर मध्ये काहीतरी मोठं करायचंय. मग BSc नर्सिंग कर, त्यासाठी जॉईन कर संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग, सातारा.
5: BSc नर्सिंग मध्ये काय स्पेशल आहे?
4: 4 वर्षांचा प्रोफेशनल कोर्स, प्रॅक्टिकल ट्रेनिंग, एक्सपर्ट फॅकल्टी आणि हॉस्पिटल अनुभव.
6: संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग, सातारा. BSc नर्सिंग तसंच GNM आणि ANM चेही पर्याय उपलब्ध. प्रवेश सुरू 90 96 05 93 15 किंवा 99 75 86 70 99.
7: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ज्ञ चिकित्सा. सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा. 90 21 28 45 70.
8: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBT ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट.
9: उपलब्ध ब्रांचेस, डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
8: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस, सातारा.
9: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97 66 86 68 37.
10: जस्ट बेसिक इंटरनॅशनल इनरवेअर्स, आता 2 शाखांमधून.
11: 1 नगरपालिका शॉपिंग सेंटर, शाहू चौक, आणि 2 कमानी हाऊस, राजपथ, सातारा. जेम्स लेडीज स्वतंत्र विभाग.
10: जस्ट बेसिक, आता आतून रहा एकदम इंटरनॅशनली कम्फर्टेबल.
12: ये वा, मोहित्यांचं फिश पॉइंट आपलोच असा. सुरमई पापलेट बांगड्यान बांधलेली, चव मात्र सर कोकणी बांधलेली.
11: ऍट मोहितेज फिश पॉइंट, विलासपूर, सातारा.
12: साताऱ्यातलो साताऱ्यात असल कोकणाचा मजो.
13: अगं उद्या जावई बापू येणार आहेत, अधिक मासाचं वाण तयार आहे ना?
14: हो, सगळी तयारी आधीच केली आहे मी. अनारसे, ताट, वाटी, दिवा सगळं आणून ठेवले. तुमच्यासारखं नाही, फक्त आठवण करायची.
13: आणि कपडे?
14: अगं बाई, ते राहिलेच की हो.
13: चला आता म्हसवडकर ड्रेसेस मध्ये जाऊ, तिथेच मिळेल आपल्याला भरपूर व्हरायटी. जावई बापूंसाठी शूटिंग, शर्टिंग, रेडीमेड, लेकीसाठी ड्रेस मटेरियल, साडी, रेडीमेड ड्रेस, काय पाहिजे ते घेऊ.
14: हो चला चला, बरं झालं तुम्ही आठवण केली.
13: हा, तुमच्यासारखं नाही, फक्त टोमणे मारायचे, काम पण करतो.
14: चला. अधिक मासानिमित्त जावई आणि मुलीसाठी कापड आणि रेडीमेड कपड्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
15: रयत शिक्षण संस्थेचे KBP पॉलिटेक्निक सातारा, सर्व मागासवर्गीय मुलांना आणि सर्व प्रवर्गातील मुलींना संपूर्ण फी सवलत.
16: OBC आणि EBC प्रवर्गातील मुलांना 50% फी सवलत. नियम व अटी लागू.
15: अनुभवी आणि उच्च शिक्षित प्राध्यापक वर्ग, डिजिटल क्लासरूम,
16: बस आणि हॉस्टेलची सुविधा उपलब्ध. प्रगतीच्या उच्च शिखरावर नेणारं KBP पॉलिटेक्निक सातारा. 86 68 84 14 43 आणि 77 06 99 0 39 36.
17: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज, तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था, गणपती आळी, भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
18: आदेश्वर ज्वेलर्स, वाण अधिक मासाचा, माण सोन्या चांदीचा. अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50%.

0: आई बाबा व्हायचंय पण अडचणी येत आहेत का? जर काही कारणाने तुम्ही आई बाबा होऊ शकत नसाल तर श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर साताराने वाई येथे आयोजित केलेल्या मोफत वंध्यत्व निवारण शिबिरात नक्की सहभागी व्हा.
1: रविवार 31 मे 2026 रोजी, वेळ सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत. स्थळ शेतकरी

0: के सूट आदेशवर ज्वेलर्स सदाशिव पेठ सातारा।
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे। प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी। सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे। स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद।

आशा खाडीलकर यांनी गायलेलं राजा बढे यांचं हे नाट्यपद होतं धाडीला राम तिने कावनी या नाटकातलं. मिश्र संगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून.

0: आई बाबा व्हायचंय पण अडचणी येत आहेत का? जर काही कारणाने तुम्ही आई बाबा होऊ शकत नसाल तर श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर साताराने वाई येथे आयोजित केलेल्या मोफत वंध्यत्व निवारण शिबिरात नक्की सहभागी व्हा.
1: रविवार 31 मे 2026 रोजी, वेळ सकाळी 8 ते 2:00 PM. स्थळ शेतकरी बहुद्देशीय हॉल, बाजार समिती वाई. तसेच चैतन्य मातृत्व योजनेअंतर्गत IVF उपचारांसाठी विशेष सवलत. अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री चैतन्य टेस्ट बेबी सेंटर सातारा 84 84 86 1900.
0: 8484861900. लक्षात ठेवा, 31 मे 2026 रोजी वाई येथे मोफत वंध्यत्व निवारण शिबिर. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सातारा, तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ. 20

0: कापूसात सेंद्रिय भाजी स्वतः कुंडीत पिकवा. निवासी प्रशिक्षण 30 व 31 मे रोजी. प्रशिक्षणासाठी nipht.org वेबसाईट पहा. लक्षात ठेवा, NIPHT.
1: काय ग, 12वी नंतर इंजिनिअरिंग की मेडिकल?
2: एवढं खर्चिक शिक्षण कशाला? आपण तर मस्त BBA किंवा BCA करणार आणि झटक्यात चांगल्या पगाराची नोकरी मिळवणार.
1: आता कसं माझ्या मनातलं बोललीस, हे कोर्सेस आपल्याला परवडणार आहे, शिवाय जवळच्या जवळ उत्तम सोय.
2: रे, शिक्षण संस्थेच्या KBP इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सेंटर मध्येच ना.
1: अगं, BBA BCA अनुभवी आणि PhD पदवीधर शिक्षक, सुसज्ज लॅब, करिअर गायडन्स, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आणखीन काय हवं?
2: हो ना, शिवाय पुढे MBA, MPhil आणि PhD ची सोयही.
1: मी पण ऐकलंय IIM धर्तीवर इन्फ्रास्ट्रक्चर आणि PhD पदवीधर शिक्षक.
2: बघून येऊया का लगेच KBP इन्स्टिट्यूट? जवळ तर आहे वरिये मध्ये.

0: अशाच खासे खास जावयाच्या रुपेरी मानपानासाठी जेके देवी ज्वेलर्सचे सिल्व्हेरियम, चांदीचे माहेर घर, अधिक मासाचे आहेर घर,
1: चांदीच्या अनोख्या भेटवस्तू आणि नजराणे, चांदीच्या मजुरीवर 20% सूट।
0: जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष, फक्त पंचमुखी गणपती शेजारीच, सातारा।
1: रांगोळे शेगडी फेस्टिवल, ज्योती कंपनीच्या मल्टी बर्नर मॉड्युलर शेगड्या सोबत रेग्युलर ग्लास टॉप स्टील अशा भारी भारी शेगड्या।
2: रांगोळे शेगडी फेस्टिवल एक्सचेंज वर 50% सूट, सोबत बजाज फायनान्स सुद्धा।
1: मेसर्स आवा आंदोबा रांगोळे, सिटी पोस्टा समोर, सातारा।
3: 10वी 12वी ते पदवी पर्यंत
4: 29 वर्षांची परंपरा असलेल्या मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा,
3: MSBT मुंबई मान्यता प्राप्त डिप्लोमा इंटीरियर डिझायनिंग 2 वर्ष कालावधी कोर्स, डिप्लोमा आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन 2 वर्ष,
4: डिप्लोमा फॅशन डिझायनिंग
3: 2 व 1 वर्ष, कन्स्ट्रक्शन सुपरवायझर 1 वर्ष कोर्स करा आणि PWD लायसन्स मिळवा।
4: 11वी 12वी करण्याची गरज नाही,
3: डिप्लोमा नंतर थेट 13वी मध्ये प्रवेश।
4: डिजिटल क्लासरूम,
3: साइट विजिट,
4: ST पास,
3: हॉस्टेल
4: सोय। संपर्क मयूर चेंबर्स, दुसरा मजला, YC कॉलेज समोर, सातारा।
3: मोबाइल 9960139915,
4: 0212625245।
5: रोज रोज हवे हवे,
6: ताजे ताजे, नवे नवे,
5: हेल्दी बाइट, हैप्पी लाइफ, रुचि एम्ब्रोसिया।
7: एम्ब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने।
8: मावशी, मला असं कॉलेज हवंय जिथे माझं करिअरही घडेल आणि आत्मविश्वासही वाढेल।
9: मग तुझ्यासाठी अगदी योग्य ठिकाण म्हणजे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, सातारा।
8: खरंच?
9: अगं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सह आधुनिक शिक्षण, स्मार्ट इंटरॅक्टिव्ह पॅनलने परिपूर्ण डिजिटल क्लासरूम्स आणि BCA, BCom, IT सारखे व्यावसायिक अभ्यासक्रम
8: आणि पारंपरिक कोर्सेस,
9: BA, BCom, BCom IT, MA, MCom, MCom IT हे तर आहेच, शिवाय रयत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रासह विविध प्रकारचे शॉर्ट टर्म कोर्सेसही आणि स्पोर्ट्स मध्ये आंतरराष्ट्रीय कामगिरी, शिवाय कल्चरल मध्ये सुद्धा देश पातळीवर अव्वल।
10: मुलींसाठी सुरक्षित वातावरण आणि आधुनिक गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा, रयत शिक्षण संस्थेचे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, ओवाई नाका, सातारा। संपर्क 9895594464।
1: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू, NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBT ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट,
11: उपलब्ध ब्रांचेस, डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग।
1: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा।
11: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा। 97-66-86-37।
12: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे। प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी। सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे। स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती

0: महाराष्ट्र विधान परिषद
1: आकाशवाणी सातारा केंद्र श्रोतो सकाळचे 11 वाजलेत. वेळ आहे नाट्य संगीताची. कार्यक्रमात सुरुवातीला पुण्यप्रभाव नाटकातील कुसुमाग्रज यांचं पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेलं नाट्यपद.

0: श्रोते होतं पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेलं पुण्यप्रभाव या नाटकातील कुसुमाग्रज यांचं नाट्यपद. नाट्यसंगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून.
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती: माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंतीनिमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
2: आई बाबा व्हायचंय पण अडचणी येत आहेत का? जर काही कारणाने तुम्ही आई बाबा होऊ शकत नसाल तर श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर साताराने वाई येथे आयोजित केलेल्या मोफत वंध्यत्व निवारण शिबिरात नक्की सहभागी व्हा.
3: रविवार 31 मे 2026 रोजी, वेळ सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत. स्थळ शेतकरी बहुद्देशीय हॉल, बाजार समिती वाई. तसेच चैतन्य मातृत्व योजनेअंतर्गत IVF उपचारांसाठी विशेष सवलत. अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री चैतन्य टेस्ट बेबी सेंटर सातारा 84 84 86 1900.
2: 8484861900. लक्षात ठेवा, 31 मे 2026 रोजी वाई येथे मोफत.

0: अंधत्व निवारण शिबिर श्री चैतन्य टेस्ट्यूब बेबी सेंटर सातारा, तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ।
1: अधिक मासात मुलीला जोडवी पैंजण अन जावयाला छान मानपान।
2: अधिक मासात मुलीला जोडवी पैंजण अन जावयाला छान मानपान।
1: सातारचे श्री वर्धमान ज्वेलर्स NX म्हणजे
2: चांदीची खाण आनंदाचं वाण।
3: श्री वर्धमान ज्वेलर्स NX मुख्य शाखा सम्राट गणपती चौक सातारा, शाखा नंबर 2 पंचमुखी गणपती समोर सातारा।
4: श्री गौरीशंकर डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर सातारा, सर्व प्रकारच्या सोनोग्राफी तसेच अनॉमली स्कॅन, एटी स्कॅन, कलर डॉपलर, स्तनांची, डोळ्यांची, थायरॉइड, नेक, न्यूरो सोनोग्राफीची उत्तम सेवा। 14 वर्षांपासून अविरत, अचूक आणि विश्वसनीय आरोग्य सेवेची अखंडित सेवा श्री गौरीशंकर डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर सातारा।
5: हॉटेल विद्येचं नवं माहेर घर साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे BA इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग,
6: ट्रूली प्रोफेशनल सिलेबस, त्याला साजेसं किचन, हाऊसकीपिंग, डेमो रेस्टॉरंट, बँक्वेट, तज्ञ प्राध्यापक, स्टार रेंजचे अनुभव, माफक फी, 100% नोकरी संधी।
5: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग ऍट छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा, प्रवेश सुरू।
6: संपर्क 83 29 72 94 98।
7: आला अधिक महिना मास सोन्या चांदीच्या खरेदीसाठी खास
8: आदेश्वर ज्वेलर्स, अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव।
7: आता आकर्षक असे सोन्या चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव। सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
8: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा। तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरंच काही। जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव।
7: आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ सातारा।
9: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे। प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी। सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे। स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद।
10: हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील UGC मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटी
11: सातारा जिल्ह्यातील फक्त आणि फक्त एकमेव BSc हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज, 3 वर्ष डिग्री,
10: डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंट 2 वर्ष,
11: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी 1 वर्ष,
10: महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती,
11: महा DBT, NSP, अल्पसंख्याक स्कॉलरशिप,
10: स्वधार योजना, देश विदेशात नोकरीची संधी,
11: स्मार्ट क्लासरूम,
10: ST पास, हॉस्टेलची सोय, IT ट्रेनिंग प्लेसमेंट,
11: पात्रता 10वी ते 12वी पर्यंत सर्वांसाठी।
10: आजच प्रवेश निश्चित करा।
11: 30 वर्षांची यशस्वी परंपरा।
10: मंजू इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, YC कॉलेज समोर सातारा।
11: मोबाईल 99 60 13 59 15,
10: 0 21 62 22 25 45।
12: मावशी, मला असं कॉलेज हवंय जिथे माझं करिअरही घडेल आणि आत्मविश्वासही वाढेल।
13: मग तुझ्यासाठी अगदी योग्य ठिकाण म्हणजे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा।
12: खरंच?
13: अगं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सह आधुनिक शिक्षण, स्मार्ट इंटरॅक्टिव्ह पॅनलने परिपूर्ण डिजिटल क्लासरूम्स आणि BCA, BCom, IT सारखे व्यावसायिक अभ्यासक्रम।
12: आणि पारंपरिक कोर्सेस?
13: BA, BCom, BCom IT, MA, MCom, MCom IT हे तर आहेच, शिवाय रयत स्पर्धा परीक्षा मार्ग दर्शन केंद्रासह विविध प्रकारचे शॉर्ट टर्म कोर्सेस ही, आणि स्पोर्ट्स मध्ये आंतरराष्ट्रीय कामगिरी, शिवाय कल्चरल मध्ये सुद्धा देश पातळीवर अव्वल।
14: मुलींसाठी सुरक्षित वातावरण आणि आधुनिक गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा, रयत शिक्षण संस्थेचे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, ओवाई नाका सातारा। संपर्क 98 90 55 94 64।
15: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू, NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBT ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट,
16: उपलब्ध ब्रांचेस, डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग।
15: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा।
16: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा। 97 66 86 68 37।
17: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका.

0: श्रोतो, नीलाक्षी जुवेकर यांनी गायलेलं स्वयंवर या नाटकातील हे पद होतं कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं. नाट्यसंगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून.
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती: माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंतीनिमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
2: आला अधिक महिना मास सोने चांदीच्या खरेदीसाठी खास.
3: आदेश्वर ज्वेलर्स, अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव.
2: आता आकर्षक असे सोने चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव. सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
3: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा. तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरच काही. जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव.
2: आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा. रेशीम गाठी, मराठा समाजातील वधूवरांचे विवाह जमवणारी सुधाकर देशमुख यांची संस्था रेशीम गाठी, शाहू चौक नगरपालिकेजवळ, सातारा. मोबाईल 9926 38 37 90. ऑनलाइन नोंदणी करता वेबसाइट www.reshimgathimaratha.com.
4: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
5: देत आहे 18 महिने मुदतीची
4: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
5: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
4: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
5: संपर्क 84 08 92 93 94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.

0: अटी लागू।
1: एक नंबर आर्थिक नियोजनासाठी 7378812179 7378812179
2: गुंतवणुकीचे लेटेस्ट ऑप्शन्स, बॅलन्स्ड पोर्टफोलिओ, अर्थपूर्ण प्रशिक्षण।
1: गिरीशा वेल्थ प्रायव्हेट लिमिटेड, साखरगड प्राईड, NH 48, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा।
3: आई बाबा व्हायचंय पण अडचणी येत आहेत का? जर काही कारणाने तुम्ही आई बाबा होऊ शकत नसाल तर श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर साताराने वाई येथे आयोजित केलेल्या मोफत वंध्यत्व निवारण शिबिरात नक्की सहभागी व्हा।
4: रविवार 31 मे 2026 रोजी, वेळ सकाळी 8 ते 4 वाजेपर्यंत, स्थळ शेतकरी बहुउद्देशीय हॉल, बाजार समिती वाई। तसेच चैतन्य मातृत्व योजनेअंतर्गत IVF उपचारांसाठी विशेष सवलत। अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री चैतन्य टेस्ट बेबी सेंटर सातारा, 84 84 86 1900,
3: 8484861900। लक्षात ठेवा, 31 मे 2026 रोजी वाई येथे मोफत वंध्यत्व निवारण शिबिर, श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सातारा। तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ।
1: खासे खास जावयाच्या रुपेरी मानपानासाठी जेके देवी ज्वेलर्स चे सिल्व्हेरियम, चांदीचे माहेर घर, अधिक मासाचे आहेर घर,
5: चांदीच्या अनोख्या भेटवस्तू आणि नजराणे, चांदीच्या मजुरीवर 20% सूट।
1: जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स, साजरी करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष, फक्त पंचमुखी गणपती शेजारीच, सातारा।
6: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे। प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी। सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे। स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद।
7: बेतले जर कधी जीवाशी, DCC उभी आहे पाठीशी। सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण।
8: अर्थात खातेदाराचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये मिळणार सदर विमाला प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत।
7: तेव्हा लगेचच नजीकच्या सातारा DCC शाखेत समक्ष जाऊन केवळ सुविधा फॉर्म भरून द्या बस, बाकी वार्षिक प्रीमियम सातारा DCC बँक भरेल।
8: सातारा DCC च्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण, सदर सुविधा नव्याने बचत खाते काढणाऱ्यांनाही लागू।
9: स्वप्नातल्या घराची, आवाक्यातल्या दराची, आता शेवटची 5वी विंग सुरू।
10: ऍट 64 Avenue, 1BHK 2BHK फ्लॅट, मेडिकल कॉलेज शेजारी, सातारा। 72 94 94 64 64।
9: साताऱ्याच्या 64 Avenue ची आता शेवटचीच 5वी विंग, बुकिंग सुरू।
11: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ञ चिकित्सा, सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा, 90 21 28 45 70।
12: जस्ट बेसिक इंटरनॅशनल इनरवेअर्स, आता 2 शाखांमधून,
11: 1 नगरपालिका शॉपिंग सेंटर शाहू चौक आणि 2 कमानी हाऊस राजपथ सातारा, जेंट्स लेडीज स्वतंत्र विभाग।
12: जस्ट बेसिक, आता आतून रहा एकदम इंटरनॅशनली कम्फर्टेबल।
13: आदेश्वर ज्वेलर्स, वाण अधिक मासाचा, माण सोन्या चांदीचा, अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट। आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिवपेठ, सातारा।
14: येवा, मोहित्यांचो फिश पॉइंट आपलोच असा, सुरमई पापलेट बांगड्यान बांधलेली, चव मात्र सर कोकणी बांधलेली।
11: ऍट मोहितेज फिश पॉइंट, विलासपूर, सातारा।
14: साताऱ्यातलो साताऱ्यात असल कोकणाचा मजो।

0: श्रोतो, नाट्यसंगीताच्या कार्यक्रमातील हे पद होतं वसंत बापट यांचं. अलकनंद वाडेकर यांनी हे पद गायलं होतं पाणीग्रहण या नाटकासाठी. नाट्यसंगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून.
1: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. एनबीए मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, एमएसबीटी ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट.
2: उपलब्ध ब्रांचेस: डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
1: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
2: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97-66-86-37.
3: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 रोजी सकाळी 11 श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती: माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष: प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.

0: अशाच खासे खास जावयाच्या रुपेरी मानपानासाठी जेके देवी ज्वेलर्सचे सिल्व्हेरियम, चांदीचे माहेर घर, अधिक मासाचे आहेर घर,
1: चांदीच्या अनोख्या भेटवस्तू आणि नजराणे, चांदीच्या मजुरीवर 20% सूट।
0: जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष, फक्त पंचमुखी गणपती शेजारीच सातारा।

0: आणि 77-096-3936. श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याज दर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था गणपती आळी भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
1: आदेश्वर ज्वेलर्स, वाण अधिक मासाचा, माण सोन्या चांदीचा. अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
2: रांगोळे शेगडी फेस्टिवल. ज्योती कंपनीच्या मल्टी बर्नर मॉड्युलर शेगड्या सोबत रेग्युलर ग्लास टॉप स्टील अशा भारी भारी शेगड्या.
3: रांगोळे शेगडी फेस्टिवल एक्सचेंज वर 50% सूट, सोबत बजाज फायनान्स सुद्धा.
2: मेसर्स आभा आंदोबा रांगोळे, सिटी पोस्टा समोर, सातारा.
4: श्री गौरीशंकर डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर, सातारा. सर्व प्रकारच्या सोनोग्राफी तसेच अनोमली स्कॅन, एटी स्कॅन, कलर डॉपलर, स्तनांची, डोळ्यांची, थायरॉइड, नेक, न्यूरो सोनोग्राफीची उत्तम सेवा. 14 वर्षांपासून अविरत, अचूक आणि विश्वसनीय आरोग्य सेवेची अखंडित सेवा. श्री गौरीशंकर डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर, सातारा.
5: हॉटेल विद्येचं नवं माहेर घर, साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे BA इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग.
6: ट्रुली प्रोफेशनल सिलेबस, त्याला साजेसं किचन, हाऊस कीपिंग, डेमो रेस्टॉरंट, बँक्वेट, तज्ज्ञ प्राध्यापक, स्टार रेंजचे अनुभव, माफक फी, 100% नोकरी संधी.
5: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग ऍट छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा. प्रवेश सुरू.
6: संपर्क 83-29-72-98.
7: अधिक मासात मुलीला जोडवी पैंजण आणि जावयाला छान मानपान.
8: अधिक मासात मुलीला जोडवी पैंजण आणि जावयाला छान मानपान.
7: सातारचे श्री वर्धमान ज्वेलर्स NX म्हणजे
8: चांदीची खाण, आनंदाचं वाण.
9: श्री वर्धमान ज्वेलर्स NX, मुख्य शाखा सम्राट गणपती चौक, सातारा. शाखा नंबर 2, पंचमुखी गणपती समोर, सातारा.
10: आई बाबा व्हायचंय पण अडचणी येत आहेत का? जर काही कारणाने तुम्ही आई बाबा होऊ शकत नसाल तर श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर साताराने वाई येथे आयोजित केलेल्या मोफत वंध्यत्व निवारण शिबिरात नक्की सहभागी व्हा.
11: रविवार 31 मे 2026 रोजी, वेळ 8 ते 4 वाजेपर्यंत. स्थळ शेतकरी बहुद्देशीय हॉल, बाजार समिती वाई. तसेच चैतन्य मातृत्व योजनेअंतर्गत IVF उपचारांसाठी विशेष सवलत. अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री चैतन्य टेस्ट बेबी सेंटर, सातारा. 84-84-86-1900.
10: 8484861900. लक्षात ठेवा, 31 मे 2026 रोजी वाई येथे मोफत वंध्यत्व निवारण शिबिर. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, सातारा. तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ.
12: श्रोत्यो, नाट्यसंगीत आपण ऐकलं आकाशवाणी सातारा केंद्रावरून. आज या कार्यक्रमात पुण्यप्रभाव, स्वयंवर आणि पाणीग्रहण या नाटकातील काही नाट्यपदं आपण ऐकलीत. आकाशवाणीचं हे आहे सातारा केंद्र. यानंतर आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

0: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.
1: रयत शिक्षण संस्थेचे KBP पॉलिटेक्निक सातारा. सर्व मागासवर्गीय मुलांना आणि सर्व प्रवर्गातील मुलींना संपूर्ण फी सवलत.
2: OBC आणि EBC प्रवर्गातील मुलांना 50% फी सवलत. नियम व अटी लागू.
1: अनुभवी आणि उच्च शिक्षित प्राध्यापक वर्ग, डिजिटल क्लासरूम,
2: बस आणि हॉस्टेलची सुविधा उपलब्ध. प्रगतीच्या उच्च शिखरावर नेणारं KBP पॉलिटेक्निक सातारा. 86 64 84 14 43.

आकाशवाणी सातारा केंद्र सकाळचे 11:30 वाजलेत. श्रोतो, आजच्या एकही कलाकार कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत सदाबहार ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांच्यावर चित्रित काही गीतं. रवी कपूर उर्फ जितेंद्र हे एक ज्येष्ठ सदाबहार हिंदी चित्रपट अभिनेते असून त्यांनी आपल्या हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनयाची सुरुवात 1959 साली केली होती. गेली जवळपास 7 दशकं त्यांची ही मुसाफिरी सुरू आहे. इमिटेशन ज्वेलरीचा त्यांच्या पालकांचा व्यवसाय होता. हे दागिने चित्रपट उद्योगाला पुरवठा केले जात असत. राजेश खन्ना या बालमित्रासमवेत त्यांचं सर्व शिक्षण मुंबईतच झालं. व्ही शांताराम यांना दागिने पुरवताना त्यांनी 1959 साली नवरंग या चित्रपटात भूमिका केली होती. 1964 साली प्रदर्शित झालेल्या गीत गाया पत्थरोने या चित्रपटापासून त्यांच्या कारकिर्दीला खऱ्या अर्थानं बहर येण्यास सुरुवात झाली. फर्ज

0: भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती: माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंतीनिमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
1: श्रोते, 1968 साली जितेंद्र यांचे सुहागरात, औलाद आणि मेरे हुजूर असे 3 चित्रपट प्रदर्शित झाले आणि तिकीट खिडकीवर सर्वच चित्रपट अफलातून यशस्वी ठरले. आपल्या अभिनयाबरोबरच नृत्य कौशल्यामुळं जितेंद्रची कारकीर्द झळाळली. खिलौना चित्रपटात संजीव कुमार यांच्यासमोर जितेंद्रनं आपल्या कसदार अभिनयानं हिंदी चित्रपटसृष्टीला आपली दखल घेण्यास भाग पाडलं. त्यानंतर आलेला हमजोली हा चित्रपटही कमालीचा यशस्वी ठरला. ऐकूयात हमजोली चित्रपटातील हे गीत.

अश्रुत हो यानंतर जितेंद्रनं मागं वळून पाहिलंच नाही. कारवा या चित्रपटात त्यानं आशा पारेखसोबत जोडी जमवली. नासिर हुसेन दिग्दर्शित या थरारक गुन्हेपटानं भारतात तर अभूतपूर्व यश मिळवलंच, पण भारताबाहेर यश मिळवणाऱ्या सार्वकालीन चित्रपटांच्या पंक्तीतही या चित्रपटानं अग्रस्थान पटकावलं. विशेषतः चीनमध्ये राज कपूरच्या आवारा चित्रपटाच्या लोकप्रियतेला मागे टाकत कारवा या चित्रपटानं अग्रस्थान प्राप्त केलं होतं हे विशेष. या चित्रपटाचं संगीत राहुलदेव बर्मन तथा पंचमदा यांनी तयार केलं होतं. ऐकूयात कारवा चित्रपटातील हे सुमधुर गीत.

श्रोते हो, 1972-73 मधील एक हसीना दो दिवाने, शादी के बाद, यार मेरा, रूप तेरा मस्ताना, अनोखी अदा, घरी चाल यासारखे जितेंद्रचे चित्रपट लौकिक अर्थानं अयशस्वी ठरले. त्यातही भाई हो तो ऐसा आणि जैसे को तैसा या चित्रपटांनी माफक यश मिळवलं, हीच काय ती त्यातल्या त्यात समाधानाची बाब. 1972 सालच्या गुलजार यांच्या नर्म भावनिक परिचय या चित्रपटात जितेंद्रनं साकारलेल्या दयाळू वृत्तीच्या शिक्षकाच्या भूमिकेची सर्वत्र प्रशंसा झाली. या चित्रपटातील मुसाफिर हू यारो या गाण्यानं 1973 सालच्या बिनाका गीतमालेच्या वार्षिक यादीत 25वं स्थान पटकावलं होतं आणि त्या गीताचा प्रभाव आजही आपल्याला दिसून येतोय. ऐकूयात परिचय चित्रपटातील हे गीत.

त्या वर्षीच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत त्या चित्रपटाचा समावेश झाला. शरदचंद्र चटर्जी यांच्या पंडित मशाई या बंगाली कादंबरीवर आधारित गुलजार दिग्दर्शित खुशबू या चित्रपटानं टीकाकारांची तोंड बंद केली. श्रोतो, ऐकूयात मेरे हुजूर या चित्रपटातील एक गीत.

श्रोतेहो, एल व्ही प्रसाद दिग्दर्शित बिदाई या चित्रपटात जितेंद्रनं लीना चंदावरकर आणि दुर्गा खोटे यांच्यासह प्रमुख भूमिका साकारली होती. या चित्रपटानं मिळवलेल्या अभूतपूर्व यशामुळे त्याच्या अयशस्वी चित्रपटांचा दुष्काळ संपुष्टात आला.

0: रुख से जरा नकाब उठा दो।
1: श्रोतो 1977 साली आलेल्या मनमोहन देसाई यांच्या धर्मवीर या चित्रपटानं इंग्लंडमध्ये सर्वाधिक कमाई केली। या उत्तुंग यशानंतर जे ओम प्रकाश यांच्या अपनापन चित्रपटानंही बाजी मारली।

त्याच वर्षी गुलजार यांच्या किनारा या चित्रपटात त्यांनी हेमामालिनीसोबत आपली भूमिका साकारली. या चित्रपटातील लता मंगेशकर आणि भूपिंदर सिंग यांच्या युगल स्वरातील नाम गुम जाएगा या गीतानं निर्भेळ प्रसिद्धी मिळवली होती. ऐकूया किनारा चित्रपटातील हे गीत.

श्रोतेहो, एकी कलाकार या कार्यक्रमात आज आपण सदाबहार अभिनेते जितेंद्र यांच्यावर चित्रित काही गीतं ऐकली. हा कार्यक्रम आकाशवाणी सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर 12 वाजता वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून.

0: मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या कार्यक्रमात मी अर्चना साने तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर एक प्रखर राष्ट्रभक्त, एक तेजस्वी व्यक्तिमत्व आणि सावरकर म्हणजेच साहस हे आपण सगळे जाणतोच. याच सावरकरांवर त्यांच्याविषयी अतिशय स्नेह असणारे कवी राजा बढे यांनी काय लिहिलंय बघा. मराठ्यांच्या मूर्त स्फूर्ती विकासा नवोन्मेषशाली कवींच्या कवे महासाहसी त्याग वीरा उदारा किती आयवावे तुला गौरवे. आज आपण सावरकरांच्या साहित्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत साहित्य सूर्य सावरकर या रूपकातून. या रूपकाचं लेखन केलं आहे अर्चना साने यांनी.
1: कैदी क्रमांक 32778 वर्ग 3C कक्षा 2 कैद 1910 सुटका 1960.
0: सुनील नभहे सुंदर नभहे नभहे अतल आहा सुनील सागर सुंदर सागर सागर अतल चिहा. हे सागरा तुझ्याच साक्षीनं तुझ्या लहरींवरून परत एकदा निघालो पण त्या काळ्या कुट्ट तुरुंगात अंदमानात जन्मठेप भोगण्यासाठी. कठोर का असेना पण तुझ्याच सहवासात पुढची 50 वर्ष काढायची आहेत हे काय कमी. तू तिथेही असाच सुनील सुंदर असशील पण माझ्या भविष्याच्या कल्पनेनं सागरात तू काळवंडू नकोस. तुला ठाऊक आहे ही मातृभूमी मला प्राणांहून प्रिय आहे. परवशतेची साखळदंड तोडून तिला मुक्त करण्यासाठी माझे प्राण तिला अर्पण करणं यापेक्षा भाग्य ते कोणतं असेल सागरा.
2: 28 मे 1883 स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म झाला. आज त्यांची जयंती. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे एक धगधगत अग्निकुंड प्रखर देशभक्त. पण या नावाबरोबर इतरही विशेषणं जोडली जातात ती म्हणजे धाडस कर्तृत्व त्याग तसंच संवेदनशील मनाचा कवी लेखक आणि वक्ता सुद्धा. आज त्यांच्या साहित्य विश्वाची ओळख करून घेण्याचा हा अल्पसा प्रयत्न करूया.
0: सावरकरांचं वाङ्मयीन कार्य अफाट आहे. कधी प्रसंगानुरूप केलेलं तर कधी जाणीवपूर्वक केलेलं. पण त्यांचं लेखन हे त्यांच्या व्यक्तिमत्वाशी एकरूप होणारं असंच आहे. नव्हे तो व्यक्तिमत्वाचा भागच म्हणता येईल. त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटना उद्भवलेले प्रसंग त्यामुळे विचारांची घट्ट झालेली वीण त्यांच्या साहित्यातून प्रकर्षानं दिसते. राष्ट्रप्रेम कर्तव्य त्याग यासंबंधीच्या भावना अधिक दिसतात.
2: सावरकर वयाच्या 13-14 वर्षापर्यंत भगूर या त्यांच्या जन्मगावीच होते. तिथली माणसं अवतीभवतीचं वातावरण आणि वैविध्यपूर्ण वाचन यामुळे संस्कारांची शिदोरी कायमच गाठीशी होती. लहानपणीच्या गोड आठवणी पुढे अनेक काव्यांमधून प्रतिबिंबित झाल्या आहेत.

0: शैशवी दूध भाताचा घास लावून लोणचे ताटलीतून जो देई आई त्या सम कोणचे मिष्ट पक्वान हो लागे आयुष्यात पुन्हा। या ओळी आईच्या आठवणींना उजाळा देतात। महाकाव्य म्हणजे काय हे न कळण्याच्या वयात म्हणजे अवघ्या आठव्या नवव्या वर्षी महाकवी होण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं। याच पार्श्वभूमीवर पुढे अंदमानात असताना लिहिलेली कविता रवींद्रनाथांचे अभिनंदन ही महाकाव्याच्या स्टोरीची होती असं अभ्यासक सांगतात। तसं बघितलं तर वडील दामोदर पंत हे स्वतः काव्य करत, घरातलं वातावरण भक्तिभावयुक्त होतं तसंच रसिकही होतं। सप्तशतीचे पाठ संस्कृत मराठी इंग्रजी काव्याचा अभ्यास घरी होत असे। सावरकरांचे मामाही काव्य करत असत। काव्यसंस्कार असे दोन्हीकडून पल्लवित झाले। रामायण महाभारत मोरोपंत वामन पंडित मुक्तेश्वर संत तुकाराम रामदास स्वामी इथपासून ते शिवाजी महाराज पेशवे यांच्या बखरी तसंच इलियड हे महाकाव्य देखील त्यांनी वाचलं होतं। वयाच्या अवघ्या 11व्या वर्षी श्रीमंत सवाई माधवरावांचा रंग हा फटका त्यांनी लिहिला तर 15व्या वर्षी स्वदेशीचा फटका रचला जो पुण्याच्या त्यावेळेच्या जगद्वित्तेच्छू या वर्तमानपत्रात छापून आला।
1: आर्य बंधू हो उठा उठा का मठा सारखे नटा सदा हटा सोडून कटा करू या मलेंच पटाना धरू कदा।

0: 1898 ते 1905 या काळात पेशव्यांवर शिवाजी महाराजांवर त्यांनी काव्य केली. चाफेकर आणि रानडे फाशी गेल्याचं कळताच त्यांनी आपल्या कुलदेवतेसमोर शपथ घेतली की चाफेकरांचं अपूर्ण राहिलेलं कार्य मी पुढे चालवेन आणि या दोघांवर एक फटका लिहिला.
1: कार्य सोडूनी अपुरे पडला झुंजत खंती नको पुढे. कार्य सोडूनी अपुरे पडला झुंजत खंती नको पुढे. कार्य चालवू गिरवित तुमच्या पराक्रमाचे आम्ही धडे. पराक्रमाचे आम्ही धडे.
0: छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांचं आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान. त्यांच्या अभिनव भारत या गुप्त सशस्त्र क्रांतिकारी चळवळीची शपथ त्यांचे सहकारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तसबिरीसमोरच घेत असत. महाविद्यालयात असताना श्री शिवगीत, शिववीर, शिवाजी महाराजांची आरती, सिंहगडाचा पोवाडा, बाजीप्रभूंचा पोवाडा अशी अनेक काव्य त्यांनी रचली. पुढे रत्नागिरीत असताना 1926 साली शिवाजी महाराजांवरच हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा हे काव्य लिहून हिंदवी स्वराज्य स्थापणाऱ्या वीराची पुन्हा एकदा आठवण करून दिली.
2: या सर्व काव्य प्रकारातून सावरकरांची स्वराज्याबद्दलची आणि स्वातंत्र्याबद्दलची तळमळ अधिक व्यक्त होते. त्यांच्या वृत्तीवर, कृतींवर आणि साहित्यावरही सर्वात जास्त प्रमाणात मातृभूमी आणि तिचं स्वातंत्र्य याचीच आस दिसून येते. स्वतंत्रतेचं स्तोत्र याच भावनेतून रचलं गेलंय हे वेगळं सांगायला नकोच. स्वतंत्रते भगवतीच्या ठाई निष्ठा वाहताना ते म्हणतात, तुझं साठी मरण ते जनन, तुझं वीण जनन ते मरण.
0: त्यांचं व्यक्तिमत्व काव्यातून स्पष्टपणे जाणवत असलं तरी कधी कधी त्यांच्यातला तरल कवी निसर्गातल्या विश्वातल्या सौंदर्याला गवसणी घालतो. तारकास पाहून चांदोबा चांदोबा भागलास का, जगन्नाथाचा रथोत्सव या काव्यांमधून ग्रह, नक्षत्र, तारे, उत्सव यांना काव्याच्या चौकटीत त्यांनी उतरवलं आहे.
1: लोहगजाची जी जाणी, लोहगजाची जी जाणी, कोठडी सममती खाली, टाकुनी कांबळी मी अपुली, टाकीत अंगा तो दिसली. समोरची नभी मज देखा, समोरची मज नभी देखा, चमकत चिमुकली शशिलेखा, शशिलेखा रे शशिलेखा, टाळी वाजवनी मीच मशी, टाळी वा

0: जाऊनी मी चमशी कथिली वार्ता अद्भुतशी सहा सहा महिन्यात कधी चंद्र दिसे ना बंदी मधी वर्षही न जिथे तिथी तिथे वर्षही न जिथे तिथी तिथे कळणे कैशी तरीही ते असेल पंचमी चतुर्थीची असेल पंचमी चतुर्थीची कोरको वळ्या चंद्राची कोरको वळ्या चंद्राची।
1: अभिजात संस्कृत वाङ्मयात शोभेल अशा कमला या काव्यात तर अवघी पुष्पसृष्टी उभी केली आहे। एखाद्या महाकवीचीच शैली इथे जाणवते। या काव्यातल्या उपमा तर इतक्या सुंदर आहेत की अनेक प्रख्यात कवी आणि लेखकांना महाकवी कालिदासांची आठवण इथे होते।
0: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी फुलबाग किती शोभे लहान नटवी करी नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी हिरवाची कधी शालू सितमलमलीचा कधी रेशमी जर तारीवा जयाच्या पदरामधी नित्य ताजे जिते मोती पाच माणिक जन्मती पवनेच तसे त्यासी नटवी डुलवी किती हासता कुंददंती ती जितमन्मथ मोहवी सुगंध सौम्य हास्याची जा चारुनी नवी नवी कला एकेक या लोकी कामिनी सकला करी निज मोह कलावण्या तिजसी मुकुटाधरी नौकेत कौमुदीचा नौकेत कौमुदीचा ही रतली कितीदा तरी बाग योजन गंधात्या वनदेव पराशरी बाग योजन गंधात्या वनदेव पराशरी।
1: हुतात्मा भगत सिंग क्रांतिकारक आणि कवी सावरकरांविषयी म्हणतात, विश्वप्रेमी तो वीर आहे ज्याला भीषण क्रांतिकारक कट्टर अराज्यवादी म्हणायला लोक जरा देखील लाजत नाहीत। तेच वीर सावरकर विश्वप्रेमाच्या लाटांवरून येऊन गवतावर चालता चालता कोवळं गवत पायाखाली चिरडणार तर नाही ना म्हणून थबकतात। काव्य मग ते कोमल भावनांचं असो किंवा शृंगारिक रसाचं असो सावरकर वीर रसाकडेच वळतात हे अगदी कमलामधूनही जाणवतं। वीररसाची विरहोच्छ्वास आणि पानिपतच्या महाकाव्यात घालण्यासाठी रचलेली महासागर ही दोन्ही दीर्घकाव्य त्याचीच प्रचिती देतात। बुद्ध्याची घेतले वाण करी हे सतीचे असं म्हणत खरोखरच सावरकरांनी मातृभूमीसाठी घरादाराचा आणि घरच्यांचाही विरह सोसला पण निष्ठा ढळू दिली नाही। अंदमानात असतानाच सप्तर्षी काव्य त्यांनी लिहिलं त्यात त्यांच्या आध्यात्मिक वृत्तीचा प्रत्यय येतो। त्यांनी अंदमानात केलेल्या योगाभ्यासाचा उल्लेख या काव्यात आहे। तसंच सश्रम कारावासाची कामं संपल्यानंतर संध्याकाळी हातातल्या बेड्या चिपळ्यांसारख्या हळू आवाजात वाजवून तुकारामांचे अभंगही ते गुणगुणत असायचे याचाही आपल्याला उल्लेख आढळतो।

0: भाषेतली शुद्धता याविषयी आग्रही असल्यामुळे काव्यात परकीय रूढ शब्द कटाक्षानं टाळायचा प्रयत्न करत गोमांतक या काव्यात कोषागार, दंडक, रुग्णालय, सिंधुद्वार अर्थात बंदर, फुलवाडी असे शब्द त्यांनी वापरले. आपल्या भाषेचा अभिमान दिसावा यासाठी त्यांची सर्जनशीलता त्यांच्या सर्वच लेखनातून दिसून येते.
1: ती सौम्य रात्री, ती सौम्य रात्री छाये या मठाच्या निजली स्वता, रवंथ करिता कोण्या हरिणी समशांतता. जगी असा कुणी फासे पारधीच नकी उरे, जगी असा कुणी फासे पारधीच नकी उरे, पारिजाता वरी जाती तशी झोपुनी पाखरे, पारिजाता वरी जाती

0: कशी झोपुनी पाखरे।
1: पहिल्या मुलाचं प्रभाकरचं जाणं, अभिनव भारत संस्थेवर आलेली वक्रदृष्टी, स्वकीयांपासून लांब अशा अनेक भावनांचं मिश्रण सागरास ही कविता लिहिताना त्यांच्या मनात होतं। सागरावर स्वामित्व मिरवणाऱ्या आंग्लभूमीला प्रतिशह देण्यासाठी एका आचमनात सागरास गिळणाऱ्या अगस्त्य ऋषींची कल्पना त्यांना सुचली। विषण्ण अवस्थेतही वीररसच बळावला। हाच वीररस मरणोन्मुख शय्येवर या कवितेमधूनही तीव्रपणे प्रकटतो। मृत्यूला आवाहन करताना करुणरसाऐवजी शांतरसाकडून वीररसाकडेच ते वळतात। कवितेच्या शेवटी ते मृत्यूला बजावतात।
2: परी अशक्य जरी ते तुझं एकटे तसे येण्याची, परी अशक्य जरी ते तुझं एकटे तसे येण्याची, तरी त्याही क्रूर पीडका रोगांच्या सैन्याचा क्षोभ सोसण्या मी असेची सिद्ध अजी दोन वत्सरे।
1: सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा वीर रसाचीच निष्पत्ती करणारे वीर कवी सावरकर। कवितांप्रमाणेच सावरकरांनी विपुल गद्यलेखन केलं आहे। संवादात्मक निबंध कथेच्या स्वरूपाकडे जातात, त्यामुळे कथासंग्रह जरी दोनच असली तरी वाचकांना खिळवून ठेवणारं, प्रेरणा देणारं, विचार करायला लावणारं, कथेतल्या कल्पना विलासापेक्षाही सत्य घटना सांगणारं लेखन अधिक प्रमाणात आहे। देवसकी आणि माणुसकी यातून रत्नागिरी जिल्ह्याच्या दाभोळे गावातल्या देवसकीच्या नावाखाली चालणारा आत्मघातकी मूर्खपणा त्यांनी रेखाटलाय, तर व्रते आणि वैकल्ये यात विज्ञाननिष्ठ प्रगतीपर व्रत कोणती हे समजून घेऊया असं कथेच्या सुरुवातीलाच ते सांगतात। समाजहितासाठी लोकप्रियतेची तमा न बाळगता फक्त समाज प्रबोधन करणारं लेखन त्यांनी सतत केलं आहे।
3: सावरकरांचे विचार आधुनिक आणि विज्ञाननिष्ठ होते, त्यामुळे निबंधांमधून, कथांमधून, लेखांमधून डोळसपणे आणि विज्ञानाच्या आधारावरच सण, उत्सव, आचार यांचं पालन करण्यासंबंधी ते सांगायचे। हिंदुत्व या प्रबंधातही त्यांचे हेच विचार ठळकपणे पुढे येतात। असेच विचार कादंबऱ्यांमधूनही प्रकट होतात। त्यांची गाजलेली कादंबरी म्हणजे काळे पाणी, अभ्यासकांच्या मते माझी जन्मठेप या त्यांच्या आत्मचरित्राचंच हे लालित्यपूर्ण लेखन आहे। त्यांच्या आत्मचरित्रावर जेव्हा ब्रिटिशांनी बंदी आणली तेव्हा शासनाच्या वृत्तीला काटशह म्हणून त्यांनी काळे पाणी ही कादंबरी लिहिली। त्यांचे विचार, मत, ध्येय, भावबंध विविध पात्रांच्या माध्यमातून येतात। या कादंबरीतला आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे अंदमान या बेटाचं महत्व त्यांनी अधोरेखित केलं आहे। हिंदू राष्ट्राच्या संरक्षणाचं ते पूर्वेकडचं दार आहे, ते सुरक्षित ठेवा, ते मोडू नका असं आवाहन त्यांनी केलं आहे।
1: मला काय त्याचे अर्थात मोपल्यांचे बंड ही कादंबरी मात्र सावरकरांनी विशिष्ट हेतूनच लिहिली। कुठेही अतिरंजित न करता घडलेल्या घटनेचे पडसादच कादंबरीतून उमटले आहेत। विस्कळीत झालेल्या हिंदूंनी आता तरी जातीभेद विसरून एक व्हावं हा विचारही त्यातून त्यांनी मांडला आहे। इतिहासाचं विश्लेषण करणाऱ्या सहा सोनेरी पाने या ग्रंथाला विशेष महत्व आहेच, पण सावरकरांची लेखणी त्याही पूर्वी अगदी तरुण वयात तळपली ती जोसेफ मॅझिनी या इटलीच्या क्रांतिकारकाच्या आत्मचरित्राच्या भाषांतराच्या वेळी। यासाठीची त्यांनी केलेली प्रस्तावना ही सुद्धा खूप जास्त गाजली आणि सावरकरांचं महत्व इतर क्रांतिकारकांना आणि ब्रिटिशांनाही वेगळ्या अर्थानं जाणवलं। ही प्रस्तावना महाराष्ट्रात अनेक तरुणांनी मुखोद्गत केली असंही म्हटलं जातं।
3: स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1857चे स्वातंत्र्य समर हे महत्वाचं पुस्तक लिहिलं। संबंधित ऐतिहासिक कागदपत्रांचा त्यांनी ब्रिटिश लायब्ररीत बसून सखोल अभ्यास केला। प्रथम हे पुस्तक त्यांनी मराठीत लिहून काढलं आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याचं इंग्लिशमध्ये भाषांतर केलं। पुढे युरोपमध्ये ते छापून भारतीय क्रांतिकारकांसाठी आणि भारतीय जनतेसाठी वितरित करण्यात आलं। 1857 चा उठाव

भारताच्या स्वातंत्र्याचा पहिला लढा होता असं सावरकरांनी या पुस्तकात आग्रहानं प्रतिपादन केलंय आणि त्या ग्रंथाची मोहिनी अनेक क्रांतिकारकांवर पडली. अनेकांना या पुस्तकांनी स्वातंत्र्याची प्रेरणा दिली. ब्रिटिशांना या अशा प्रकारच्या पुस्तकाचं लेखन होत आहे याचा सुगावा लागताच इतकी धास्ती त्यांनी घेतली की पुस्तक प्रकाशित होण्याआधीच आणि लेखन पूर्ण होण्याआधीच या पुस्तकावर बंदी घातल्याचं प्रसिद्ध केलं. या पुस्तकावरची बंदी उठवण्यासाठी तब्बल 40 वर्ष जावी लागली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच

0: प्रकाशित होण्याआधीच आणि लेखन पूर्ण होण्याआधीच या पुस्तकावर बंदी घातल्याचं प्रसिद्ध केलं. या पुस्तकावरची बंदी उठवण्यासाठी तब्बल 40 वर्ष जावी लागली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच हे पुस्तकही मुक्त झालं. रणशिंग, हिंदू पद पादशाही, अंधश्रद्धा तिरमूलक गोष्टी, तेजस्वी तारे असं अफाट लेखनही त्यांनी केलंय.
1: लंडनची बातमीपत्र म्हणजे सावरकरांनी लंडनमधून भारतातल्या नियतकालिकांसाठी पाठवलेली वृत्त होती. त्यांच्यातला पत्रकार या वृत्तांमधून दिसून येतो. थोडक्यात काय तर साहित्य क्षेत्रातल्या प्रत्येक पैलूला त्यांनी स्पर्श केला आहे.
0: त्यांनी समाजाचं प्रबोधन हे ध्येय मानलं. लोकांच्या हितासाठी मी लोकप्रियतेचाही बळी देण्यास मागे पुढे पाहिलं नाही असं त्यांनी लिहून ठेवलं आहे आणि ते खरंच होतं. त्यांचं प्रबोधन समाजाला अंधश्रद्धेतून बाहेर काढणारं होतं. एखाद्या रागाचा स्वरविस्तार करताना त्या रागातले स्वर, त्याची स्वररचना जशी आधारभूत ठरते त्याचप्रमाणे सावरकरांचं अलौकिक व्यक्तिमत्वच त्यांच्या नाट्यलेखनासाठी आधारभूत ठरलं. तसं पाहिलं तर एक उपजत नाटककार त्यांच्यात होताच. वयाच्या 14-15 वर्षीच लोकमान्य टिळक, चाफेकर, रानडे यांच्यावर एक एकांकिका त्यांनी लिहिली होती, पण भगूर इथल्या एका ज्येष्ठांच्या सूचनेमुळे ते नाटक पडद्याआडच राहिलं. पण आपल्या लाडक्या येसू वहिनीला लहानपणी खूप वेळा फसवण्याचे प्रकार त्यांनी केले आहेत. एखाद्या प्राण्याचा हुबेहूब आवाज काढून वहिनीला घाबरवून सोडायचं, नाहीतर धप्पकन खोटोखोटच झोपाळ्यावरून अंग टाकून द्यायचं आणि मग सगळ्या घरालाच काळजीत टाकायचं. येसू वहिनींच्या या अशा आठवणींमधून त्यांच्यातला नकलाकार आणि नट दिसून येतो. सावरकरांना नाट्यदृष्टी होती आणि स्वतःच्या नाट्यपूर्ण जीवनातूनही त्याची तीव्रता अधिक वाढली असावी. क्रिया प्रतिक्रियांच्या संघर्षावर नाट्य उभं राहतं हे त्यांना चांगलंच ज्ञात होतं. नाटक हे प्रभावी आणि सशक्त माध्यम आहे, त्यामुळे आपले ध्येयवादी विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी काही नाटकं लिहिली. सावरकर 1924 साली रत्नागिरीला स्थानबद्ध झाले. तिथे त्यांनी अस्पृश्यता निवारण आणि शुद्धी चळवळ जोरदार सुरू केली. तोच विषय संगीत उशाप या नाटकातूनही त्यांनी घेतला आहे. अस्पृश्यता, शुद्धी, स्त्रियांचं अपहरण अशा गंभीर विषयांची मांडणी उशाप मधून दिसते. संत चोखामेळा हे या नाटकाच्या केंद्रस्थानी आहेत. चोखोबांच्या काही रचनांवर आधारित काव्यही या नाटकात आहे. पंचही भूतांचा एकची विटाळ, अवघाची मेळ जगी नांदे, तेथे तो सोवळा ओवळा तो कोण, विटाळा कारण देह मुळा. नाट्यकला प्रसारक मंडळींनी हे नाटक 1927 साली रंगभूमीवर आणलं. मास्टर दीनानाथ मंगेशकर, नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर यांनी आपल्या बलवंत संगीत मंडळींमार्फत सावरकरांचं संगीत संन्यस्त खड्ग हे नाटक 1931 साली रंगभूमीवर आणलं. आत्यंतिक अहिंसा ही हिंसेला जन्म देते हेच या नाटकातून त्यांनी प्रामुख्यानं मांडलंय. यातला संघर्ष बुद्ध आणि विक्रमदेव यांच्या विचारसरणीतल्या विरोधावर आधारलेला आहे. राष्ट्राच्या सीमा ह्या तलवारीच्या टोक्यांनीच आखाव्या लागतात. हिंसेची दंतनख शस्त्रानं छाटून टाकते ती खरी अहिंसा होय, अशी वाक्य सामान्यांच्या मनात पुन्हा राष्ट्रहिताच्या गोष्टी रुजवतात. या नाटकाचा नायक विक्रमसिंह हा रणांगणावर अतुलनीय कामगिरी करणारा वीर आहे, परंतु तो अहिंसेचा मार्ग अवलंबून शस्त्र खाली ठेवतो. काही काळानंतर शत्रू त्याच्या शाक्य राष्ट्रावर चालून आल्यावर मात्र तो पुन्हा शस्त्र हाती घेतो. ज्या अत्यंतिक अहिंसेमुळे दुष्टांचं परित्राण आणि साधूंचा विनाश होतो ती अहिंसा धर्म नसून प्रत्यक्ष अधर्मच आहे असं म्हणत विक्रमसिंह पुन्हा शस्त्र हाती घेतो. बलवंत मंडळींनी या नाटकावर अतिशय कष्ट घेऊन त्यातली पदं उत्कृष्ट संगीतानं सजवून नाटक सादर केलं. ते गाजलंच आणि त्यातल्या पदांनी रसिक खेचले गेले. सामान्य माणसावर योग्य तो परिणाम साधण्यात नाटक यशस्वी झालं. मराठ्यांच्या इतिहासाविषयीचा अभिमान आपल्या तात्विक निष्कर्षांसहित सावरकरांनी उत्तर क्रिया या नाटकामधून मांडला आहे. पानिपतच्या पराभवाचा पुरेपूर सूड घेण्याचा अर्थात

0: बरोबर जिंकण्याचा इतिहास म्हणजे उत्तरक्रिया. ही मराठ्यांनी थोरल्या माधवरावांच्या कारकिर्दीत कशी पार पाडली हे या नाटकात दाखवलं आहे. या ऐतिहासिक कथानकावर हे नाटक उभं केलंय. या नाटकातली संघर्षाची ठिणगी प्रथम एका वेडीकडून पडते. ती माधवरावांना उत्तरक्रिया करावयास सांगते. माधवराव विचारतात, कुणाची उत्तरक्रिया?
1: कोणाची कोणाची उत्तरक्रिया सांगू तुला? अरे शनिवार वाड्याचा जो धनी आहे ना, बोलाव त्यालाच आणि आमची उत्तरक्रिया कर. तरच आमच्या अंतराळात तळमळणाऱ्या अतृप्त जीवांना उत्तम गती मिळेल. अरे असे ते पाणीपती पडलेले सहस्रावधी अतृप्त वीरात्मे माझ्या स्वप्नात येऊन ओरडत असतात. ते बघ माझे पतिराज, तो बघ माझा तनय झुंजत पडलेत बघ रणात. ती बघ माझी मुलगी. अग आई ग, खायाळ केली ग, रक्तबंबाळ केली ना रे त्या राक्षसांनी. तुझ्या बापाची, तुझ्या काकांची आणि तुझ्याही काकांची. अरे दचकतोस काय? तुझ्या भावाची सुद्धा, विश्वासरावाची. आणखी ऐक.
2: आई ग, अको बाई ग,
1: पायात पुन्हा काहीतरी बोचलं. काचा काचा, ज्या वाटेनं पाऊल टाकावं त्या वाटेत पिचलेल्या बांगड्यांच्या काचांचा ढीग. घरोघर बांगडी फुटली, ते तुकडे पायात बोचून बोचून रक्तबंबाळ झालं ना रे माझं हृदय. मला त्या फुटलेल्या लाखो बांगड्यांची उत्तरक्रिया करायची आहे. त्या लाखांचं नाव ऐकायचं तुला? त्या लाखांचं एक नाव, पानिपत.
0: वेडीच्या बोलण्यामुळे पेटून उठलेले माधवराव अब्दालीच्या नाकावर टिचून पानिपतचं उट्टं काढून उत्तर हिंदुस्थान जिंकण्याची शपथ घेतात. मोठ्या संघर्षानंतर पानिपतचा सूड उगवला जाऊन मराठ्यांचा विजय होतो. सावरकरांच्या तीनही नाटकात स्त्री पात्र ह्या मोठ्या स्वाभिमानी, लढवय्या आणि राष्ट्रासाठी समर्पित भावनेनं कार्य करणाऱ्या दिसतात. उशापमधली कमल, संन्यस्त खडगमधली सुलोचना, उत्तरक्रियामधली वेडी आणि सुनीती ह्या सगळ्या लढवय्या आहेत. दुबळी स्त्री त्यांनी नाटकांमधून कधीही दाखवली नाही. तसंच आपल्या नाटकांमधून समाज प्रबोधन आणि जागृतीचं काम त्यांनी वारंवार केलंय.
3: जसं व्यक्तित्व तसंच त्या व्यक्तीचं वाङ्मय, या निकषावर सावरकरांच्या वाङ्मयातून त्यांची संपन्न आणि क्रांती प्रेरक वृत्तीच दिसून येते. कुटुंबात वावरणारे सावरकर अत्यंत प्रेमळ आणि हळवे असत, पण कर्तव्य भावनेनं त्यांनी स्वतःला कठोर बनवलं होतं. हे सर्वच प्रतिबिंबित होतं त्यांच्या विविध साहित्य प्रकारातून. पण तत्कालीन राजकीय दबावामुळे त्यांच्या लेखनावर मर्यादाही कितीदा तरी पडली. त्यांच्या आत्मवृत्तावर बंदी देखील आणली गेली. कित्येकदा लेखन साहित्याच्या अभावी मनात उत्कटपणे आलेले विचार त्यांना सोडून द्यावे लागले. पण प्रतिकूल परिस्थिती असूनही सावरकरांनी जवळपास 10,000 पानांचं साहित्य लिहिलं आहे. वज्राहून कठोर यातना भोगताना फुलांवर, तारकांवर, समुद्रावर काव्यातून कोमल भावना व्यक्त केल्या आहेत.
4: सावरकरांचं अवघं साहित्य चैतन्यमयी आणि जाज्वल्य राष्ट्राभिमान जागवणारं आहे. वीररसप्रधान तर ते आहेच, पण प्रचंड आशावादीही आहे. अतोनात छळ सोसतानाही आत्मबल सारखं काव्य त्यांना सुचलं, यातच त्यांच्या कणखर स्वभावाची प्रचिती येते. आपलं संपूर्ण आयुष्य एखाद्या कर्मयोग्याप्रमाणे ते जगले. अंदमानात असो अथवा स्थानबद्धतेत, तिथल्या कैद्यांना सुशिक्षित करणं, कविता शिकवणं, इथपासून ते त्यांच्यामध्ये राष्ट्रप्रेम जागवण्यापर्यंत ते सतत कार्यरत राहिले. स्वतः चंदनाप्रमाणे झिजले आणि कार्यरूपी सुगंध अनंत काळासाठी ठेवून गेले. हे स्वातंत्र्यवीर.

किती वेळ मी तुझं हे चरित्र गान ऐकत होते. अरे पण हे तर काही थोडेच पैलू होते. तुझ्या संपूर्ण चरित्रातली अथांगता कदाचित मलाही पेलणार नाही. मला पाहताना दूर क्षितिजाला तरी माणसाची दृष्टी थांबेल, पण तुझं चरित्र माझ्यापेक्षा या सागरापेक्षाही अथांग आणि खोल आहे, अतल आहे. हे स्वातंत्र्य वीरा, तुझ्या चरणाशी मी लीन होऊ शकलो यातच ही माझी धन्यता मानते. तुला शतशः नमन. साहित्य सूर्य सावरकर हे रूपक आत्ताच आपण ऐकलं. लेखन होतं अर्चना साने यांचं. सहभाग होता आरती पटवर्धन, विद्यागौरी तामनकर आणि अर्चना साने यांचा.

0: मैत्रिणींनो, आता वेळ झाली आहे आपल्या सगळ्यांच्या आवडत्या सखी विश्व या कार्यक्रमाची. आणि सखी विश्व मध्ये आज आपल्यासाठी आपल्या भेटीला आलेली आहे सविता जेरे. सखी विश्व. सविता, तुझ्या हातात काहीतरी मला खूप छान लेखन दिसतंय.
1: तर अर्चना, आपण छान लेखणीवरनं छान गप्पा मारणारच आहोत, पण त्याआधी आता आपण स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जे रूपक ऐकलं, खरंच केवढं मोठं कार्य त्यांचं आहे ग.
0: प्रचंड मोठं कार्य.
1: त्यांचे शब्द, त्यांची लेखणी, त्यांचे विचार, सगळंच एकदम लखलखते अगदी तलवारीसारखं.
0: मला वाटतं तू त्यांचं काव्य घेऊन आलीस ना.
1: अगदी बरोबर,
0: आपण त्या ओळीनंतर ऐकूया. पण खरंच सावरकरांचा जो काही आयुष्यपट आहे, जीवनपट आहे, तो सहजासहजी आणि खूप कमी वेळात आपण ते सांगणं, समजून घेणं आणि समजावून सांगणं, दोन्ही खूप अवघड आहेत. आणि खरंच ग, त्यांचं जीवन म्हणजे अक्षरशः किती कष्ट, किती हाल अपेष्टा, पण तरीही प्रचंड आत्मविश्वास आणि देशाबद्दलचं प्रेम.
1: अगं, आणि म्हणूनच तर ते एवढं मोठं कार्य करू शकले.
0: सविता, कोणतीही व्यक्ती महान जेव्हा होते ना, ती स्वतःच्या अंगच्या गुणांमुळे नक्कीच होते, पण त्याबरोबरच त्याला घरातल्यांची तितकीच महत्वाची साथ असते. बरं,
1: अगदी अगदी बरोबर.
0: आणि ती असेल तरच त्या भरोशावर माणूस पुढे मोठा होऊ शकतो.
1: बरोबर,
0: तो कोणत्याही संकटांवर सहज मात करू शकतो. आता तुला सांगते, स्वतः सावरकर, त्यांचे मोठे बंधू बाबाराव सावरकर आणि धाकटे बंधू डॉक्टर नारायणराव सावरकर, या तिन्ही बंधूंच्या पत्नींनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मदत केलीच, पण सावरकर कुटुंबाच्या संकटाच्या काळात अत्यंत धैर्याने आणि अतिशय खंबीरपणे संकटांचा सामना केला. येसू वहिनी असू देत किंवा यमुनाबाई असू देत, खरंच ह्या
1: ग्रेटच बायका सगळ्याजण. संपूर्ण परिस्थिती सगळी, आपण जर त्या 100 वर्षापूर्वीची ही सगळी परिस्थिती याचा जर आपण आत्ता विचार जरी केला, तरी कसं त्यांनी केलं असेल,
0: काय भयंकर संकटातनं ते गेले. बर, नुसतं तेवढंच नाही, म्हणजे त्यांनी साथ दिलीच, कधीही नवऱ्यांच्या ह्या वागणुकीवर त्रागा तर केला नाहीच, पण नवऱ्यांच्या परोक्ष जेव्हा त्यांच्यावर संकट आली, इंग्रजांनी त्यांना घरातनं बाहेर काढलं, त्या स्थितीतही त्या डगमगल्या नाही.
1: आणि त्यात आपल्या पोटचा मुलगा गेला तेव्हा, त्याच दरम्यान ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. मला इथे ना एक गोष्ट कायम आठवते बरं कार्चना. एक मोठे सैनिक होते आपल्या आर्मी मधले, मोठे ऑफिसर होते.
0: बरं,
1: त्यांच्या मिसेसशी बोलताना असं त्या म्हणल्या होत्या की आमच्या काळी ना की असं फोन मोबाईल असं काही नव्हतं. एकदा नवरा गेला तिकडे लढायला की गेला, मग त्याचा आमचा काहीच संबंध तो येईपर्यंत नसायचा. आम्ही फक्त प्रार्थना करायचो की बाबा सुखरूप परत येऊ दे.
0: तू हेच बघ, सैन्यातले जे अधिकारी होते त्यांच्या बायकांना फोनची सोय नव्हती, त्याच्याही अनेक वर्ष पूर्वी आता समुद्रापलीकडे गेलेल्या सावरकरांचं नेमके ते कोणत्या स्थितीत आहेत, काय चाललंय हे कळायला काही मार्ग नव्हता, पण किती धैर्याने ह्या सगळ्या बायका.
1: आणि मला असं वाटतं प्रत्येकाच्या मनाची शक्ती जबरदस्त असावी तेव्हा.
0: नक्कीच असणार, पण खरंच म्हणजे बघ ना, पती पत्नीचं नातं हे विश्वासावर जेवढं असतं तर त्याच्या पलीकडे काहीच नसतं.
1: अगदी खरंय अर्चना. आणि कितीही सुख दुःख असो, की संसारात अगदी पती पत्नी एकत्र असो किंवा लांब असो, दूर असो, प्रवास हा आपला संसाराचा खडतर असो किंवा सुखद असो, पण एकमेकांची साथ असली ना तर नक्कीच आपण पुढे जाऊ शकतो आणि एकमेकांच्या विश्वासाला पात्र ठरू शकतो.
0: अगदी बरोबर,
1: तोच संसार मला असं वाटतं खऱ्या अर्थाने सुफल संपूर्ण होत असतो.
0: अगदी बरोबर आहे. सविता, तुझ्या हातात मला येताना जो कागद दिसला त्याच्यावरची कविता मी आता वाचली बर का, तुझ्याही नकळत वाचली. आणि सावरकरांनी तर अनेक कविता लिहिलेल्या.

0: आहेतच, 12,000 ओळींच्या कवितात त्यांच्या.
1: केवढं मोठं काम आहे हे सगळं करत.
0: म्हणजे अगं किती प्रतिकूल परिस्थितीत लिहिलेलं आहे. तर कमलासारखं काव्य सुरुवातीलाही म्हटलं की ते इतक्या कोमल भावना भिंतीवर खरडून काढणं म्हणजे किती विचारांचं आणि परिस्थितीचं एकत्रीकरण म्हणूया आपण. नाही
1: मला सांग, तो तुरुंग त्या तुरुंगात अतिशय घाण परिस्थिती, वास सगळा घाण, अंधारलेला
0: नाही खरंच,
1: आणि अशा ठिकाणी त्यांनी इतकं सुंदर काव्य केलं
0: आणि हे मनोबल त्यांनी स्वतःला स्वतःच दिलं. म्हणजे त्यांच्या आत्मबल कवितेतही आपल्याला ते दिसतंच. आत्ता ही जी कविता माझ्या समोर आहे ती त्या कवितेचा सार असा आहे थोडक्यात की आपल्या आयुष्याची सुरुवात म्हणजे जन्मल्यापासून ते मृत्यूपर्यंत आपण एका प्रवासात असतो आणि मृत्यू हा जो असतो ते म्हणजे आपलं घर असतं. तिथे स्थैर्य मिळतं आपल्याला. शेवटच्या चार ओळी तुला सांगते.
1: नक्की नक्की.
0: जरी राजमार्ग जे मोठे तुझियाची घराचे ते घर अन्य असेलची कोठे या अरुंद आळी तुनी ते मी म्हणून अणूंच्या बोगद्या तुनी रे हिंडूनी बघे घर अंती तुझे सामोरे. पुढे बघ. घर दुजे बांधू देईना, घर दुजे बांधू देईना आपुले कुणा उघडीना या यत्न असा चालेना बसवेन सोडूनी यत्ना ठोठावीत अजी मी म्हणून पुनरपी बारे ती तुझ्या घराची बंद सदोदित दारे.
1: वा वा.
0: अंगावर शहारे येतात ग.
1: अंगावर शहारे म्हणजे विचार किती करावा आपण पण.
0: कुठल्या कुठे विचार जातात आणि जे सत्य आहे ते स्वीकारणं आणि ते उघडपणे दाखवणं सांगणं. सावरकरांनी प्रायोपवेशन केलं म्हणजे मृत्यूलाही त्यांनी हरवलेलं आहे. कमाल आहे.
1: म्हणजे त्यांचे विचार सगळीकडे अतिशय प्रगल्भच होते ग सगळीकडनं. म्हणजे त्या काळात सुद्धा त्यांनी स्त्रियांसाठी पण किती छान विचार करून ठेवलेत. म्हणजे किती पुढारलेले विचार होते स्त्रियांच्या बाबतीतले त्यांचे. हे 100 वर्षांपूर्वींचे त्यांचे विचार स्त्रियांविषयीचे. ते म्हणतात स्त्रियांसाठी अशक्तपणा नव्हे तर सशक्तपणा हेच खरं सौंदर्य. तेव्हाचे विचार. हा झाशीच्या राणीचा पराक्रम आणि सीतेचा त्याग हे आपले आदर्श असावेत. मुलगा हवा मुलगी नको ही मानसिकता अतिशय चुकीची.
0: 100 वर्षांपूर्वी त्यांनी काढलेले उद्गार.
1: हो
0: बघ
1: जी आजही स्थिती आहे ग
0: खरंच
1: तशीच स्थिती आहे. मातांनी मुलींचं पालन हे देखील अतिशय व्यवस्थितपणे करावं असं सावरकर तेव्हा सांगतात.
0: वा वा.
1: आणि ह्यात अजून एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की सावरकरांनी स्वतः त्यांच्या मृत्यूपत्रामध्ये स्वतःच्या मुलीलाही संपत्तीचा समान हक्क दिला होता.
0: काय सांगते
1: त्या काळात.
0: त्या काळात ग्रेट सर्वार्थाने वीर असं म्हणावं अशा कारण मुळातच वीरश्रीयुक्त त्यांचं आयुष्य होतं. त्यांचे विचार होते आणि ह्यासाठी सुद्धा हे असे विचार मांडण्यासाठी धाडस लागतं.
1: लागतच अगदी लागतच. म्हणजे तेव्हा सुद्धा ते कायम म्हणायचे की मुलींच्या कळत्या काळात त्यांचा विवाह व्हावा.
0: बरोबर.
1: तेव्हाची त्यांची विचारसरणी होती.
0: वा म्हणजे तेवढी समज असावी.
1: समज असावी. आपण एक काम करूया का ग, एक मस्त गाणं ऐकूया त्यांचं
0: सावरकरांचं.
1: सावरकरांचं.
0: वा नक्की.
1: एक गाणं ऐकूयात आणि मग पुढे जाऊया.
0: चाल
1: हा चल.

0: वा किती मस्त गाणं ऐकलं आता आपण.
1: सुंदर म्हणजे असं वातावरण निर्मिती झाली आणि शहारे येतात ग.
0: पण अर्चना आजकालच्या मुली बघितल्या ना की कधी कधी आश्चर्य वाटतं. म्हणजे ते आपण बघ ना रात्री नोकरी करतात रात्रीच्या वेळी एकटीचा प्रवास करतात. एकल प्रवास तर खूप वेळा करतातच.
1: अगदी
0: अगदी मोबाईलवरून सगळी कामं चुटकीसरशी एकदम करतात भराभर. अतिशय स्मार्ट झाल्यात मुली. आणि मला असं वाटतं समाज बदलतोय. समाज बदलतोय. समाज मुलींना स्त्रियांना सुद्धा हक्क एकसारखा देतोय.
1: कसं झालंय आता पालक सुद्धा खूप जागरूक झालेत मुलींविषयीचे. आपण मगाशी जसं म्हटलं की अजून काही ठिकाणी मुलींविषयी नकारात्मक भावना असली तरी एक समाज असा आहे की जो मुलींना बरोबरीची वागणूक देतो. घरात मुलांना मुलींना एकसारखं शिक्षण देतो. आणि ह्या शिक्षणाचाच परिणाम असा आहे की या स्मार्ट युगात मुली पण खूप स्मार्ट झालेल्या आहेत.
0: बरोबर.
1: म्हणजे पूर्वीच्या काळी बघ मुलींचं आयुष्य म्हणजे घर शाळा आणि पुढे घर
0: अगदी संसार
1: संसार. आणि तेही परत संध्याकाळी 7 नंतर घरातनं बाहेर पडायची बंदी. कारण शेजारच्यांच्या नजरा सुरू व्हायच्या बोलणं सुरू व्हायचं.
0: अगदी. आणि घरात घुसलं की आईचा एकच डायलॉग मुलगी आहेस जपून वाग.
1: काय ग बाई जपून जपून वागायचं खरंच. पण त्या काळातनं सुरक्षितता म्हणजे 4 भिंतींच्या आत राहणं असं समजलं जायचं.
0: खरं
1: मुलींना स्वातंत्र्य कमी होतं आणि बंधनच खूप होती ग. या अमुक वयात आता शिकायचं किंवा आता शाळा पण थोडंसं 4 पुस्तकं शिकली की शाळा बंद.
0: बरोबर.
1: आता घर संसार सांभाळायचं हो काय करायचं शिकून आणि घरच तर सांभाळायचं चूल आणि मूल यातच ती अडकलेली होती.
0: पण एक होतं मात्र स्वातंत्र्य कमी होतं बंधनं जास्त होती. पण त्या काळी लोकांमध्ये एकमेकांमध्ये आपलेपणा पण होता भरपूर ठिकाणी तो दिसत होता. कारण गावात एखादी मुलगी दिसली एकटी चालली आहे मोठं माणूस लगेच विचारायचं एकटीच का उशीर झाला असं. म्हणून म्हणजे मला आठवतंय की असं होत होतं की अगदी घरापर्यंत पोहोचवायला चल मी येतो ह्यांची मुलगी ना ग तू असं विचारलं जायचं आणि सोडवायला
1: यायचं. बरोबर.
0: म्हणजे ही एक सुरक्षिततेची भावना सुद्धा तिथे होती.
1: होती. म्हणजे कसं झालंय आता जसं व्हर्च्युअली जग जवळ आलंय की नाही तेव्हा प्रत्यक्ष सोशली जग जवळ होतं. आपल्या शेजारी कोण राहतंय गल्लीत आपल्या चाळीत आपल्या आळीत कोण राहतंय मग अगदी आडनावासहित नावासहित सुद्धा पाठ असायचं. आणि ती आपल्याच घरातली मुलगी आहे असं समजून तेवढ्या जबाबदारीने बद्दल

0: लागले जायचं.
1: अगदी अगदी बरोबर. म्हणजे सांगते ना तुला की मला आज माझ्या घरची भाजी आवडली नाही तर मी शेजारच्या काकूंकडनं जायला एक बिंदास जाऊन घेऊन यायची, मला माझ्या घरची भाजी नाही आवडली तुमच्याकडची द्या. इतकं ते वातावरण एकोप्याचं होतं, एकत्रच होतं. आता थोडस त्या वातावरणात थोडा फरक पडलाय,
0: म्हणजे झालाय फरक. असं की खरंच कित्येकदा असं होतं की मोठ्या बिल्डिंग्स असतात, सोसायट्या असतात आणि आपल्या शेजारी कोण राहते हे बऱ्याचदा माहिती नसतं. हे दुर्दैवाने ही गोष्ट योग्य नाही.
1: असं पण आहे ना आजकाल की प्रत्येक जण बाहेर पडतो, प्रत्येक जण कामासाठी बाहेर जात असतो, प्रत्येकाला पोटापाण्याचा व्यवसाय करायलाच लागतो, एकाच्या पगारावर भागत नाही. त्यामुळे प्रत्येकाने बाहेर जाणं आणि काम करणं आणि त्यामुळे मग घरी आलं की ट्रॅफिक मधनं आलंय, कंटाळलंय, असं पण होतं, कॉम्पिटिशन पण वाढली.
0: हा खरंय, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींना दोन्ही बाजू आहेत. आपण एकच बाजू घेऊन कधीच बोलणं बरोबर नाहीये. फक्त तेच झालं की वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की प्रत्येक जण आपापल्या कामात खूप जास्त व्यस्त असल्यामुळे आपल्या शेजारी काय चाललंय किंवा कोण राहतंय हे बरेचदा माहिती नसतं. पण जाणीवपूर्वक ते माहिती करून घेणं आवश्यक आहे. ते एका अर्थाने कसं की प्रॅक्टिकली जेव्हा तुम्ही बघता ना तर तुम्हाला शक्य होत नसलं तरी ते आपल्या आयुष्यासाठी आवश्यक आहे असं वाटतं.
1: अगदी बरोबर. आणि हल्ली आपण बघतो ना स्त्रियांचे एकंदर सुरक्षिततेच्या दृष्टीने जे प्रश्न जे आहेत ते खूप वाढल्यासारखे वाटतात ग मला. की म्हणजे पूर्वीपेक्षा आजकाल स्त्रियांना एकट्यांना बाहेर जाताना त्या सक्षम आहेत, त्या करू शकतात वगैरे वगैरे, प्रत्येक गोष्ट ठीक आहे. पण तरीही त्यांना सतत सजग राहायला लागतं. कोण कोणत्या उद्देशाने आपल्याजवळ आला असेल हे कळत नाही. म्हणजे मी बघितलं ना मध्ये एकदा सिंहगड रोडला जाताना त्या मुलीची काहीच चूक नव्हती, ती आपल्या रोडनी चालली होती गाडीवर. पण मागनं तिघ जण आली, ती थोडी पुढे गेली म्हणून त्यांना राग आला आणि त्यांनी गाडी मध्ये घातली आणि तिला ओरडले.
0: अरे बापरे.
1: म्हणजे ह्या गोष्टी सुद्धा होऊ शकतात. ह्याच्यासाठी आजकालच्या मुलींनी स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे.
0: खरंच
1: सक्षम व्हा, सेल्फ डिफेन्स करा हे सांगितलं जातच. पण प्रत्येकाला ते शक्य असतंच असं नाही. पण त्याच्याबरोबर छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही नक्कीच करू शकता. एकतर वावरताना आपल्या आजूबाजूला सजग राहणं हे फार महत्वाचं आहे. रस्त्यानी जाता येताना किंवा आपल्या शेजारपाजारांची नजर कोणाची काय कशी आहे ही ओळखता आली पाहिजे. जो सिक्स सेन्स बायकांना दिलेला असतो तर ती काळजी आपण घेतली पाहिजे. हल्ली स्विस नाईफ वगैरे मिळतो, एक राहू द्यात ना तुमच्या बॅगेत.
0: बरोबर आहे, तिखटाची पुडी ठेवू शकता. आणि हे ठेवलंय आपल्याकडे हे त्यावेळेला भान असलं पाहिजे. नाहीतर बऱ्याचदा काय होतं, बऱ्याचदा असं होतं की मुली खरं स्ट्रॉंग असतात मनानी आणि त्या एखाद्या परिस्थितीला सामोरं जाऊही शकतात उत्तमपणे. पण त्याच वेळेला भीती नावाची एक गोष्ट त्यांना तिने ग्रासलेलं असतं आणि त्या भीतीमुळे त्या खूप गोष्टी विसरतात.
1: बरोबर.
0: की आपण आता कसं फाईट करायला पाहिजे या छोट्या छोट्या गोष्टींनी सुद्धा आपण संकटावर काही वेळा पूर्ती का असेना मात करू शकतो. दुसऱ्या कोणाची तरी तोपर्यंत मदतही मिळू शकते. पण हा अवेअरनेस हे सतत जागृत राहणं खूप
1: महत्वाचं आहे.
0: ते तिला राहावं लागतं आता काही.
1: आणि मोठ्यांनी आरडाओरडा करा नाही तर. तुला सांगू का मला असं खूप वाटतं ना आपण आपल्या सगळ्या मैत्रिणींना ना आपले थोडेसे हेल्पलाईन नंबर सांगूयात का ग.
0: अगदी फार आवश्यक गोष्ट आणि फार महत्वाची गोष्ट बोलली सविता. खरं
1: लक्षात राहत नाहीत खूप वेळा की आपण कुठे कोणाशी कसं कॉन्टॅक्ट करावं काही प्रॉब्लेम आले तर.
0: आणि ना नंबर्स लक्षात ठेवायला खूप सोपे असतात आणि बऱ्याचदा मोबाईलची रिंग आपण जेव्हा कोणाला तरी मोबाईल म्हणजे फोन करायला जातो तेव्हा पण ते मेसेजेस येत
1: असतात. तर तुला सांगते अर्चना इतके सोपे ते एक हेल्पलाईन नंबर आहेत आणि ते आपण आपल्याकडे डोक्यात ठेवले ना आपण सतत त्याची मदत तर आपल्याला मिळते. आणि काही नंबर असे आहेत त्यातले की जे पोलीस आपलं नाव पुढे येऊ न देता हे सगळं काम करत असतात. ही फार मोठी गोष्ट आहे. तर सगळ्यात पहिला नंबर जो प्रत्येकाकडे असला पाहिजे तो म्हणजे 112 112 हा राष्ट्रीय आपत्कालीन सेवा क्रमांक आहे. आणि कोणतीही मोठी एखादी अडचण आली तर तुम्ही यांना कॉल केला तर तुम्हाला लगेच मदत मिळू शकते.
0: वा,
1: हा नंबर आहे 112. दुसरा नंबर आहे तो अतिशय महत्वाचा आहे तो म्हणजे 1091. याच्या आधी पण एक आहे 1090 आणि 1091. हा जो हेल्पलाईन नंबर आहे ना हा महिला हेल्पलाईन नंबर आहे.
0: अरे क्या बात.
1: हा महिलांचा छळ झाला, त्यांना धमक्या कुठनं मिळाल्या किंवा त्यांना असुरक्षित जर कुठे वाटत असेल ना तर हा नक्कीच उपयोगी पडतो. आणि हा खूप महत्वाचा नंबर यासाठी आहे की समजा तुला एखाद्याने धमकी दिली किंवा तुझ्या मोबाईलवर एखाद्याने धमकी दिली किंवा तुला वेगळ्या पद्धतीने काही त्रास द्यायचा प्रयत्न केला आणि तू ह्यांना जर कळवलं

0: या नंबरला तुझं नावही पुढे येऊ न देता त्या व्यक्तीला व्यवस्थित ते जरब देऊ शकतात.
1: वा वा,
0: हा फार उपयुक्त नंबर आहे.
1: मैत्रिणींनो लक्षात ठेवा हा नंबर 1090 आणि 1091.
0: तिसरा आणखी एक अतिशय महत्वाचा नंबर आहे तो म्हणजे 181.
1: बर,
0: हा नंबर आहे महिला सहाय्यता केंद्राचा. म्हणजे घरातल्या लोकांनी कोणी हिंसा केली, मानसिक त्रास दिला, तर या अशा संकटाच्या वेळी खूप वेळांना बायकांना बाहेर त्रास दिला की लगेच हे होतं, पण घरातला त्रास त्या सहन करतात. त्रास सहन करणारा पण एक लिमिट असते ग, कधी कधी तो खूप जास्तच आपल्या सहनशक्तीच्या बाहेर जातं. तर अशा वेळी तुम्हाला मदत जर हवी असेल
1: व्हायलन्ससाठी 181
0: या नंबरला तुम्ही नक्की कॉल करा आणि त्यांची मदत तुम्ही घेऊ शकता. आणखी एक नंबर आपल्याला नेहमी माहिती आहे तोच
1: 100
0: पोलिसांचा पारंपरिक नंबर आहे. पोलीस आपले मित्रच असतात आणि कधीही कोणत्याही वेळी त्यांची साथ आपण नक्कीच घेऊ शकतो. अजून एक चाइल्ड हेल्पलाईन नंबर पण आहे बरं का, म्हणजे आपल्या घरातल्या एखाद्या मुलीला किंवा मुलाला, छोट्या छोट्या मुलांना काही मदतीची गरज लागली तर उपयोगी असा नंबर 1098.
1: वा, 1098 चाइल्ड हेल्पलाईन नंबर.
0: आता मध्ये आपल्याकडे एक अतिशय दुर्दैवी घटना घडली, म्हणजे त्या अनुषंगाने हा नंबर मला सांगावा असं वाटलं.
1: बरोबर आहे,
0: कारण शेवटी आपलं बाळ, आपलं पोटचं पोर, मातेचं तर हृदय, मातेचं संपूर्ण विश्व त्यांच्या भोवती असतं.
1: बरोबर आहे,
0: त्यासाठी जर कोणती मदत लागली तर 1098 या नंबरवर आपण नक्की कॉल करू शकतो आणि त्यांच्याकडनं मदत आपल्याला मागू शकतो.
1: बरोबर,
0: समजा रस्त्यात काही अपघात झाला, हे नंबर सगळीकडे सतत येतच असतात, पण तरीही मी हा नंबर सांगून ठेवते. हा नंबर आहे 108. हा अॅम्ब्युलन्सचा नंबर आहे. रुग्णवाहिका आणि वैद्यकीय आपत्कालीन सेवा, अचानक काही तब्येत बिघडली, काही प्रॉब्लेम आला, या नंबरला फोन केला तर हार्डली 10 मिनिटात यांची सेवा आपल्याला मिळते.
1: मस्त,
0: आणि आपल्याला कुठे राहतो तिथे आपल्याला ही अॅम्ब्युलन्स येऊन आपल्याला मदत मिळते. असा हा नंबर आहे 108. आता नेहमीचा अजून एक नंबर तो म्हणजे कुठे आग लागली तर अग्निशमन दलासाठीचा नंबर, सगळ्यांना हा तर पाठ असतोच, हा 101 नंबर.
1: बरोबर,
0: आणि अजून एक फार महत्वाचा नंबर अर्चना, तो आहे 1930. हा नंबर, हल्ली सगळ्यात गुन्हे जे होतात ते ऑनलाईन फसवणूक आहे. ही ऑनलाईन फसवणूक किंवा सायबर क्राईम जर झाला तर ह्याची तक्रार करण्यासाठीचा हा नंबर. आणि ही कोणत्याही प्रकारची ही फसवणूक असते ग, म्हणजे नुसतीच अगदी काय पैशाच्या बाबतीत असं असते असं नाही, तर वेगवेगळे फोटो काढून पाठवतात किंवा काहीही प्रकारची ही हा अन्याय केला जातो. तर ह्या सगळ्यांसाठीचा हा नंबर आहे 1930. या नंबर
1: सोशल मीडियावर जसा आपला वावर वाढला आहे त्या ते गुन्हे पण वाढले.
0: बरोबर, आणि ह्या सगळ्यांसाठी या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता, पोलिसांची मदत घेऊ शकता.
1: हो,
0: आणि आणखी एक फार महत्वाचा नंबर बर का, तो म्हणजे आपले आई बाबा, आपले विश्वासू मित्र मैत्रिणी, ह्या सगळ्यांचा नंबर आपल्या स्पीड डायल मध्ये नक्की असला पाहिजे.
1: अगदी, खूप महत्वाची गोष्ट आहे. इमर्जन्सी नंबर्स मध्ये आपण हे त्यांना ठेवू शकतो. इमर्जन्सी
0: नंबर्स मध्ये आपल्याला आपण हे नंबर ठेवू शकतो आणि सतर्क तर आपल्याला राहायलाच पाहिजे. आपण रात्रीच्या वेळी टॅक्सीचा प्रवास करतो, रिक्षाने फिरतो, एकटे दुकटे फिरतो, अशा वेळी सुद्धा सतर्क राहणं खूप गरजेचं आहे. आपलं लोकेशन आपल्या घरच्यांना किंवा जे तुमच्या जवळचे आहेत त्यांना
1: लोकेशन माहिती असणं
0: अतिशय आवश्यक आहे.
1: त्यामुळे लोकेशन शेअर करणं ही पण महत्वाची गोष्ट आहे.
0: बरोबर, लोकेशन शेअर करणं अतिशय महत्वाचं आहे,
1: पण आपल्याच घरच्यांना,
0: आपल्याच हे सगळ्यात मुख्य. अशा रीतीने तुम्ही तुमची काळजी नक्की घ्या.
1: सविता, हे सगळ्या नंबर्स इतके महत्वाचे तू सांगितलेस, म्हणजे एवढा महत्वाचा मुद्दा तू मांडलेला आहेस आणि आपल्या मैत्रिणी हे सगळे नंबर्स लक्षात ठेवतील, लिहून घेतील, पाठ करतील, काही करा मैत्रिणींनो, पण हे नंबर्स खूप महत्वाचे आहेत आपल्या दैनंदिन आयुष्यासाठी. कारण आपण स्त्रिया आता हल्ली 24 तास घरात बसतोय असं अजिबात नाही. आपण वेगवेगळ्या कामांच्या निमित्ताने वेगवेगळ्या वेळांना बाहेर असतो आणि आपल्या घरच्यांना आपली काळजी असते, आपण स्वतःची काळजी घेणं आवश्यक आहे. तर सवितांनी दिलेले हे सगळे नंबर्स तुम्ही लक्षात ठेवा
0: आणि आपल्या मैत्रिणींना हे नक्की आवडलं असेल अशी आशा नक्कीच करूयात. आणि आजच्या पुरतं थांबूयात.
1: सविता, खूप खूप धन्यवाद, खूप मजा आली आज तुझ्याशी बोलताना.
0: मजा आली.
1: तर मी अर्चना
0: आणि मी सविता
1: आपला निरोप घेतोय सखी विश्व कार्यक्रमातून.
0: नमस्कार.
2: सखी विश्व.

मैत्रिणींनो, सखी विश्व हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. लेखन होतं सविता जेरे यांचं, सहभाग होता अर्चना साने आणि सविता जेरे यांचं. मैत्रिणींनो, तुम्हाला आमचे कार्यक्रम आवडतात आम्हाला माहितीच आहे, तरीसुद्धा तुमचा अभिप्राय येणं आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. त्यासाठी ईमेल आयडी लिहून घ्या, prasaran.pune@gmail.com या ईमेल आयडीवर आम्हाला तुमचे अभिप्राय कळवा. आणि आजच्या कार्यक्रमातून कार्यक्रम अधिकारी नीलिमा पटवर्धन यांच्यासह मी अर्चना साने आता आपला निरोप घेते. नमस्कार.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे निर्मित असलेला हा कार्यक्रम आताच प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो एक निवेदन. आपल्या रोजच्या बोलण्यात आपण वाक्प्रचार म्हणींचा सरस वापर करतो. आनंद झाला तर दुधात साखर पडणे, एखादी वस्तू नाही सापडली तर काखेत कळसा, गावाला वळसा, या आणि अशा अनेक म्हणी वाक्प्रचार आपण नित्यनेमाने वापरत असतो आणि याचा आपण कधी कधी रागात, कधी प्रेमात, कधी आनंदाने, कधी कौतुकाने देखील वापर करतो. तुम्हालाही अशा काही गमतीदार म्हणी माहीत असतील तर अवश्य सांगा. स्वरसंवाद या कार्यक्रमात गुरुवारी 28 मे रोजी सकाळी 11 ते 11:40 या वेळेत आपण दूरध्वनीवरून संपर्क साधू शकता. विषय आहे वाक्प्रचार आणि म्हणी. दूरध्वनी क्रमांक आहे 4515-4129 आणि 4515-4130. तेव्हा जरूर संपर्क करावा. संवादिका आहेत सविता राजेश घुटाळ.
1: और कार्यक्रम यादों की महफिल में बस इतना ही. आज्ञा दीजिए. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। बिहारमध्ये झालेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब। देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली। आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा कोलकाता इथं होणार। गाझा शहरावर काल इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात हमासचे लष्करी कमांडर मोहम्मद ओदाह यांचा मृत्यू। नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक। आणि केरळात मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर। एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं आज शिक्कामोर्तब केलं। गेल्या वर्षी बिहारमध्ये पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्यासाठी काढलेल्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमॉल्य बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली, त्यावेळी न्यायालयानं हा निर्णय दिला। जनप्रतिनिधित्व कायदा 1950 कलम 324 निवडणूक आयोगाला पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आहे। याद्वारे राज्यघटनेच्या मूलभूत तत्वांचं पालन होतं असं न्यायालयानं सांगितलं। एसआयआरला कायदेशीर मान्यता आहे, त्यामुळे इतर पुनरीक्षणापेक्षा एसआयआरची प्रक्रिया वेगळी आहे। एवढ्याच कारणामुळे ते अवैध ठरत नाही, तसंच निवडणूक आयोगानं अधिकारांचं उल्लंघन केलं असाही त्याचा अर्थ होत नाही असं न्यायालयानं सांगितलं। एसआयआरमुळे नागरिकत्व रद्द होतं हा याचिकाकर्त्यांचा दावा न्यायालयानं फेटाळून लावत निवडणूक प्रक्रिया ही यांत्रिक प्रक्रिया नसून मतदार याद्यांची अचूकता आणि विश्वासार्हते

वर अवलंबून आहे असं नमूद केलं. तसंच याआधी मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण 40 वर्षांपूर्वी झालं असून या दरम्यान मतदार याद्यांमध्ये त्रुटी निर्माण झाल्या आहेत, त्यामुळे पुनरीक्षण प्रक्रियेची गरज आहे हे निवडणूक आयोगानं दिलेलं कारण न्यायालयानं मान्य केलं. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आज आदरांजली वाहण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशातून नेहरू यांना आदरांजली वाहिली. नवी दिल्लीत शांतीवन इथं पंडित नेहरूंच्या समाधीस्थळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच इतर अनेक नेत्यांनी पुष्पांजली अर्पित केली. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी देखील प्रथम प्रधानमंत्री पंडित नेहरूंना आदरांजली वाहिली आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा कोलकाता इथं होणार आहे. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज योग दिनापूर्वी खजुराहो इथं आयोजित कार्यक्रमात ही माहिती दिली. निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना असल्याचं त्यांनी सांगितलं. निरोगी आणि आजारमुक्त वृद्धत्वासाठी योग दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचं आवाहन जाधव यांनी केलं. यावेळी योग पार्क उपक्रम, योग संगम पोर्टल आणि योग दिवसानिमित्त नव्या टी शर्ट डिझाईनचंही अनावरण करण्यात आलं. देशाच्या विविध भागांमध्ये वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना शक्य तितकी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. उष्णतेमुळे दैनंदिन जीवनात निर्माण होणाऱ्या अडचणींमुळे सध्या वाढ झाली असून त्यासाठी शक्य ती सर्व काळजी घ्यावी असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. उष्णतेचा आघात टाळण्यासाठी भरपूर पाणी प्यावं, दुपारच्या कडक उन्हात शक्यतो बाहेर जाणं टाळावं आणि विश्रांती घेण्याचा सल्लाही मोदी यांनी दिला आहे. प्राणी पक्ष्यांसाठी घराबाहेर गच्चीवर, दुकानं तसंच कार्यालयांच्या बाहेर पाण्यानं भरलेलं भांडं ठेवण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. या कठीण दिवसांमध्ये सर्वांनी संवेदनशीलता दाखवावी असं मोदी म्हणाले आहेत. देशाच्या काही भागात ईद उल अझा म्हणजे बकरीदचा सण साजरा करण्यात आला. जम्मू आणि काश्मीरमध्ये बकरी ईद निमित्त विशेष नमाजचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी बकरी ईद निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण त्याग, करुणा आणि परोपकाराचा संदेश देतो असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. सिक्कीममध्ये राजधानी गंगटोक इथं आज संध्याकाळी होणाऱ्या सिक्कीम विद्यापीठाच्या 7व्या दीक्षांत सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्यपाल ओमप्रकाश माथुर आणि मुख्यमंत्री प्रेमसिंह तामांग हे देखील समारंभाला उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात 33 विभागांमधून सुमारे 14,000 पदव्या प्रदान करण्यात येतील तर 285 गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्ण आणि रौप्य पदकं मिळणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इस्रायलनं गाझा शहरावर काल रात्री केलेल्या हल्ल्यात हमासचे लष्करी कमांडर मोहम्मद ओदाह मारले गेल्याचं इस्रायलनं म्हटलं आहे. हमाससाठी हा मोठा धक्का असल्याचं इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काच म्हणाले. शीन बेट ही इस्रायली गुप्तचर संस्था आणि इस्रायल संरक्षण दल ओदाह यांच्या अनेक महिन्यांपासून मागावर होतं, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. हमासनंही ओदाह, त्यांची पत्नी आणि मुलगा या हल्ल्यात मारले गेल्याचं म्हटलं आहे. देशात आतापर्यंत इबोलाच्या एकही रुग्णाची नोंद झाली नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. आफ्रिकेतल्या काही भागांमध्ये अलीकडेच झालेल्या प्रादुर्भावानंतर इबोला संदर्भातल्या परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार राज्य सरकारांशी समन्वय साधून सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. नागरिकांना घाबरून जाऊ नये तसंच चुकीची माहिती पसरवणं टाळावं आणि माहितीसाठी केवळ अधिकृत स्रोतांवर अवलंबून राहण्याचं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं आज पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक केली आहे. डॉ मनोज शिरुरे आणि तेजस शहा अशी त्यांची नावं आहेत. मनोज शिरुरे यानं 3 विद्यार्थ्यांना रसायनशास्त्राच्या पेपरमधले प्रश्न पुरवले तर तेजस शाह यानं मनीषा हवालदारकडून भौतिकशास्त्राचा पेपर घेतल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणात सीबीआयनं आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यनगर इथून 13 जणांना अटक केली आहे. गुजरातमध्ये
कच्छच्या किनाऱ्यावर तटरक्षक दलानं

0: स्थानिक पोलिसांबरोबर केलेल्या कारवाईत अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त केला. जप्त केलेल्या मालाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतली किंमत सुमारे 200 कोटी रुपये असल्याचं गुजरात पोलिसाच्या सूत्रांनी सांगितलं. या प्रकरणी पुढचा तपास सुरू आहे. भारतीय लष्करात अग्निपथ योजना आणि नियमित संवर्गाअंतर्गत भरतीसाठी 1 जून ते 12 जून या कालावधीत ऑनलाईन प्रवेश परीक्षा होणार आहे. लष्कर भरती अधिकारी कर्नल रजत सुवर्णा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. ही परीक्षा आंध्र प्रदेशातल्या अनंतपूर, गुंटूर, वायएसआर कडप्पा, कुर्नूल, नादियाल, एसपीएस नेल्लोर, प्रकाशम, तिरुपती, विशाखापट्टणम, विजयनगरम, श्रीकाकुलम, काकीनाडा, राजामुंद्री आणि एनटीआर या जिल्ह्यात होईल. प्रवेश परीक्षेत पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना शारीरिक चाचणी आणि कागदपत्र पडताळणीसाठी गुंटूर आणि विशाखापट्टणम इथं लष्कर भरती कार्यालयात बोलावलं जाईल असं कर्नल रजत सुवर्णा यांनी सांगितलं. कॅनडा दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी टोरंटो इथं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी कॅनडातले वरिष्ठ नेते, व्यावसायिक आणि गुंतवणूकदारांबरोबर अनेक उच्चस्तरीय बैठका घेतल्या. द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करणं आणि धोरणात्मक क्षेत्रांमध्ये गुंतवणूक आणि तंत्रज्ञान भागीदारीला प्रोत्साहन देणं यांच्यातल्या वाढत्या पूरकतेविषयी या बैठकांमध्ये चर्चा झाल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे. अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु आसारामला राजस्थान उच्च न्यायालयाकडून आज अंशतः दिलासा मिळाला आहे. न्यायालयाच्या द्विसदस्यीय पीठानं त्याची सामूहिक बलात्कार, पोक्सो कायद्याअंतर्गत येणारे सामूहिक लैंगिक शोषणाचे गंभीर गुन्हे आणि गुन्हेगारी कट रचण्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे. तृतीयपंथीयांच्या हक्क संरक्षण सुधारणा कायदा 2026 आव्हान देणाऱ्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयात वर्ग करण्याची विनंती केंद्र सरकारनं केली आहे. विविध उच्च न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या या याचिकांवरून हस्तांतरण याचिका दाखल केल्याची माहिती केंद्र सरकारनं आज सर्वोच्च न्यायालयात दिली. आयपीएल क्रिकेटमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं काल धरमशाला इथं गुजरात टायटन्सला 92 धावांनी हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला. प्रसिद्ध क्रीडा प्रशासक आणि नेमबाज रणधीर सिंग यांचं आज नवी दिल्लीत वार्धक्यानं निधन झालं. ते 79 वर्षांचे होते. श्वसनाच्या त्रासामुळे गेले काही दिवस त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. नैऋत्य मोसमी पावसाचं केरळातलं आगमन लांबणीवर पडलं आहे. यापूर्वीच्या अंदाजानुसार काल मान्सून केरळात पोहोचण्याची शक्यता होती, मात्र केरळ आणि लक्षद्वीपमधल्या किमान 60% निरीक्षण केंद्रांमध्ये 2 दिवस सलग 2.5 मिलीमीटर पाऊस झाला की मान्सूनचं आगमन झाल्याची घोषणा केली जाईल असं हवामान विभागानं सांगितलं. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश तसंच ईशान्येकडील काही भागात तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात विदर्भातील अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये आज उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. बिहारमध्ये झालेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा कोलकाता इथं होणार. गाझा शहरावर काल इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात हमासचे लष्करी कमांडर मोहम्मद ओदाह यांचा मृत्यू. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून पुणे आणि लातूर इथून आणखी 2 जणांना अटक. आणि केरळात मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: हम ज्यादा कुछ नहीं कर सकते तो जानवरों के लिए दाना पानी की व्यवस्था तो कर सकते हैं. गर्मी बहुत है, सच बात है, हम तो पानी लेकर पी सकते हैं, कहीं से व्यवस्था कर सकते हैं, पर वो बेचारे अब उध कहां जाएंगे. उनकी मदद भी तो हमें ही करनी है ना, क्योंकि उनके जंगलों को साफ करके, उनकी नदियों को पाट कर, उनके समंदर को पाट कर हम उनकी जगह पर रहने लगे हैं. तो इस बात का ख्याल हमें ही उनके लिए रखना होगा. तो हम सभी अगर ख्याल रखें तो कितना अच्छा है. हमारे श्रोता लिखते हैं कि सोना बड़ा कीमती है, सोना अर्थात नींद भी बहुत कीमती है. क्या बात है, बहुत बढ़िया शब्द दिया, सोना सोना. हमारे श्रोता लिखते हैं कि दीदी जब मेरी शादी हुई थी तो मैं बहुत थक जाती थी, ससुराल में बहुत कम बहुत काम करना पड़ता था, तो मेरी माँ कहती थी कि काम करने से इंसान और मजबूत होता है. मुझे अपनी पढ़ाई के लिए वक्त नहीं मिलता था तो पापा कहते थे कि थोड़ा सोने में से वक्त कम कर दो, पढ़ाई का वक्त निकल जाएगा, कोई मुश्किल नहीं है, सिर्फ दिल में चाह होनी चाहिए, बस दिल की चाह पूरी करते जाइए. और हमने जो प्रश्न पूछा था उसके लिए हमारे श्रोता लिखते हैं कि अंदाज फिल्म मोटरसाइकिल पर हेमा मालिनी को बॉम्बे की मुंबई की सड़कों पर गाते हुए घुमा रहे हैं राजेश खन्ना. बिल्कुल सही है. हमारे एक और श्रोता ने बहुत अच्छी बात लिखी है कि व्यवहार, व्यक्ति का व्यवहार इस प्रकार होना चाहिए कि जब वह अपनी कॉलोनी गली से निकले तो हर आदमी आपकी इज्जत करे, और वह भी किसी डर या दौलतमंद होने के कारण.

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बिहारमध्ये झालेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत राज्यात SIR राबवू नये अशी प्रदेश काँग्रेसची मागणी. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. नीट पेपरफुटी प्रकरणी CBIकडून पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक. आणि मुंबईत मेफेड्रॉनच्या बेकायदेशीर कारखान्याचा पर्दाफाश. 50 कोटीपेक्षा जास्त किमतीचे अंमली पदार्थ जप्त. SIR अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं आज शिक्कामोर्तब केलं. गेल्या वर्षी बिहारमध्ये पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्यासाठी काढलेल्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमॉल्य बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयानं हा निर्णय दिला. जनप्रतिनिधित्व कायदा 1950 कलम 324 निवडणूक आयोगाला पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आहे. याद्वारे राज्यघटनेच्या मूलभूत तत्वाचं पालन होतं असं न्यायालयानं सांगितलं. SIRला कायदेशीर मान्यता आहे, त्यामुळे इतर पुनरीक्षणापेक्षा SIRची प्रक्रिया वेगळी आहे. एवढ्याच कारणामुळे ते अवैध ठरत नाही. तसंच निवडणूक आयोगानं अधिकाराचं उल्लंघन केलं असाही त्याचा अर्थ होत नाही असं न्यायालयानं सांगितलं. SIRमुळे नागरिकत्व रद्द होतं हा याचिकाकर्त्यांचा दावा न्यायालयानं फेटाळून लावत निवडणूक प्रक्रिया ही यांत्रिक प्रक्रिया नसून मतदार याद्यांची अचूकता आणि विश्वासार्हतेवर अवलंबून आहे असं नमूद केलं. तसंच याआधी मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण 40 वर्षांपूर्वी झालं. या दरम्यान मतदार याद्यांमध्ये त्रुटी निर्माण झाल्या आहेत, त्यामुळे पुनरीक्षण प्रक्रियेची गरज आहे. हे निवडणूक आयोगानं दिलेलं कारण न्यायालयानं मान्य केलं. पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत SIR अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबवू नका अशी मागणी

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. या सयाचा दुसरा टप्पा 30 जून ते 29 जुलै दरम्यान होणार आहे. याच कालावधीमध्ये आषाढी वारी असून राज्यातले लाखो वारकरी त्यात सहभागी होत असल्यानं या काळात ते गावाबाहेर असतील, त्यामुळे त्यांची नावं वगळली जाण्याची भीती आहे. तसंच जुलै महिन्यात महामुंबई परिसर, कोकण, पुणे, सातारा भागात अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्यानं दिला आहे. या सर्वांचा विचार करून या सयार कार्यक्रम महिनाभर पुढे ढकलावा, असं सपकाळ यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आज आदरांजली वाहण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून नेहरू यांना आदरांजली वाहिली. नवी दिल्लीत शांतीवन इथं पंडित नेहरूंच्या समाधीस्थळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच इतर अनेक नेत्यांनी पुष्पांजली अर्पित केली. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी देखील प्रथम प्रधानमंत्र्यांना आदरांजली वाहिली आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा कोलकाता इथं होणार आहे. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज योग दिनापूर्वी खजुराहो इथं आयोजित कार्यक्रमात ही माहिती दिली. निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना असल्याचं त्यांनी सांगितलं. निरोगी आणि आजारमुक्त वृद्धत्वासाठी योग दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचं आवाहन जाधव यांनी केलं. यावेळी योग पार्क उपक्रम, योग संगम पोर्टल आणि योग दिवसानिमित्त नव्या टी शर्ट डिझाईनचंही अनावरण करण्यात आलं. देशाच्या विविध भागांमध्ये वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना शक्य तितकी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. उष्णतेमुळे दैनंदिन जीवनात निर्माण होणाऱ्या अडचणींमध्ये सध्या वाढ झाली असून त्यासाठी शक्य ती सर्व काळजी घ्यावी असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. उष्णतेचा आघात टाळण्यासाठी भरपूर पाणी प्यावं, दुपारच्या कडक उन्हात शक्यतो बाहेर जाणं टाळावं आणि विश्रांती घेण्याचा सल्लाही मोदी यांनी दिला आहे. प्राणी पक्ष्यांसाठी घराबाहेर, गच्चीवर, दुकानं तसंच कार्यालयांच्या बाहेर पाण्यानं भरलेलं भांडं ठेवण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. या कठीण दिवसांमध्ये सर्वांनी संवेदनशीलता दाखवावी असं मोदी म्हणाले. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी बकरी ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण त्याग, करुणा आणि परोपकाराचा संदेश देतो असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. बकरी ईदच्या निमित्तानं महाराष्ट्र प्राणी संवर्धन सुधारित 1995 कायद्याचं काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महापालिकेनं अधिकृत केलेल्या कत्तलखान्यांमध्ये शासनानं परवानगी दिलेल्या जनावरांची कुर्बानी करण्याचे निर्देशही प्रशासनानं दिले आहेत. बकरी ईद निमित्त राज्यात उद्या सार्वत्रिक सुट्टी जाहीर झाली असून मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारही बंद राहतील. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं आज पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक केली आहे. डॉ मनोज शिरुरे आणि तेजस शाह अशी त्यांची नावं आहेत. मनोज शिरुरे यानं 3 विद्यार्थ्यांना रसायनशास्त्राच्या पेपरमधले प्रश्न पुरवले तर तेजस शाह यानं मनीषा हवालदारकडून भौतिकशास्त्राचा पेपर घेतल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणात सीबीआयनं आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर इथून 13 जणांना अटक केली आहे. मनोज शिरुरेला आज न्यायालयात हजर केलं असून त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी सीबीआयनं केली आहे. गेल्या वर्षीच्या एमएससीईटी परीक्षेबाबत उच्चस्तरीय चौकशीची मागणी प्रदेश काँग्रेसनं केली आहे. कृषी, अभियांत्रिकी, औषध निर्माण यासारख्या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेत गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाले असा आरोप प्रदेश काँग्रेसच्या प्रवक्त्यानं आज मुंबईत केल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. 10वी-12वीच्या परीक्षेत कमी गुण मिळालेल्या अनेक विद्यार्थ्यांना या परीक्षेत 100 किंवा त्याच्या जवळपास पर्सेंटाईल मिळाल्याचा दावा या प्रवक्त्यानं केला. मुंबईमध्ये एका बेकायदेशीर क्लँटेडाईन मेफेड्रॉन या अंमली पदार्थाची निर्मिती करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं केला आहे. या कारवाईत आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे 50,74,00,000 रुपये किमतीचे 14 किलोपेक्षा जास्त अंमली पदार्थ जप्त केले असून या प्रकरणी 3 अटक केली आहे. घटनास्थळावरून 1 देशी बनावटीचं पिस्तूल आणि 19 जिवंत काडतूसही पोलिसांनी हस्तगत केली. या प्रकरणी आगरीपाडा पोलीस ठाण्यात एनडीपीएस आणि शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढचा तपास सुरू आहे. धोकादायक रसायनं, स्फोटक पदार्थ आणि संबंधित धोकादायक पदार्थांच्या

अधिकृत ऑनलाईन विक्री आणि जाहिरातींवर केंद्र ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं नियामक कारवाई सुरू केली आहे. अमोनियम नायट्रेट, गनपावडर, पिक्रिक ऍसिड अशा प्रकारच्या पदार्थांच्या विक्री आणि सूचीकरणासाठी प्रमुख ई कॉमर्स संकेतस्थळांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. पालघर जिल्ह्यातल्या ग्रामीण आणि नोकरदार विद्यार्थ्यांसाठी सोनोपंत तांडेकर महाविद्यालयात आता मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राचं उपविभागीय केंद्र सुरू होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणासोबतच दुसरी पदवी घेण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये एमबीए, सायबर सिक्युरिटीसह विविध पदव्युत्तर अभ्यासक्रम असणार आहेत. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात धरणांमधल्या मर्यादित जलसाठ्यांच्या पार्श्वभूमीवर सिडकोकडून पाणीपुरवठा होणाऱ्या क्षेत्रात उद्यापासून 10% पाणी कपात करण्यात येणार आहे. सिडको क्षेत्रामध्ये हेटवणे धरण, मोरबे धरण, बारवी धरण आणि पाताळगंगा धरणाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत भारताच्या एच एस प्रणोयनं इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्तीवर 10-21, 21-12, 21-18 अशी चुरशीच्या 3 गेम्समध्ये मात करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. जागतिक क्रमवारीत प्रणोय 35 तर ख्रिस्ती 5व्या स्थानावर आहे. पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत आज के श्रीकांत आणि लक्ष्य सेन यांचे हे सामने होणार आहेत. तर महिला एकेरीत मालविका बनसोड तैवानच्या सियांग टीमकडून 21-11, 19-21, 12-21 असा पराभव पत्करावा लागला. ठाणे जिल्ह्यात डोंबिवली इथं हेल्थ स्पाच्या नावाखाली चालणाऱ्या देहविक्रयाच्या जाळ्यातून पोलिसांनी 5 महिलांची सुटका केली. कल्याणशीर मार्गावरच्या या स्पावर पोलिसांनी परवा छापे टाकले होते. तृतीयपंथीयांच्या हक्क संरक्षण सुधारणा कायदा 2026 आव्हान देणाऱ्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयात वर्ग करण्याची विनंती केंद्र सरकारनं केली आहे. विविध उच्च न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या या याचिकांवरून हस्तांतरण याचिका दाखल केल्याची माहिती केंद्र सरकारनं आज सर्वोच्च न्यायालयात दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. बिहारमध्ये झालेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत राज्यात एसआयआर राबवू नये अशी प्रदेश काँग्रेसची मागणी. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक. आणि मुंबईत मेफेड्रॉनच्या बेकायदेशीर कारखान्याचा पर्दाफाश. 50 कोटीपेक्षा जास्त किमतीचे अंमली पदार्थ जप्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट ट्यून या सदरात आज ऐकूयात युवांसाठी आर्थिक साक्षरता याविषयी सर्टिफाईड मॅनेजमेंट अकाउंटंट अमृता देशपांडे यांच्याशी रुचिरा पालकर यांनी साधलेला संवाद. सादर करते धीरज केदारी.
1: मित्रमैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या युववाणीच्या कार्यक्रमात मी तुमची मैत्रीण रुचिरा प्रभाकर पालकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या वेगाने बदलणाऱ्या जगात आर्थिक साक्षरता ही केवळ गरज नाही तर प्रत्येक तरुणासाठी अत्यावश्यक कौशल्य बनली आहे. शिक्षण, करिअर आणि स्वप्नांच्या पाठपुराव्यासोबतच पैशाचे योग्य नियोजन, बचत, गुंतवणूक आणि खर्च याबाबत जागरूक असणे तितकेच महत्वाचे आहे. आजचा युवक डिजिटल युगात जगत असला तरी आर्थिक निर्णय घेताना योग्य माहिती आणि मार्गदर्शनाची कमतरता अनेकदा जाणवते. म्हणून आर्थिक साक्षरतेच्या माध्यमातून तरुणांना सक्षम बनवणे ही काळाची गरज आहे. चला तर मग मित्रांनो, आज आपण आपल्या युववाणीच्या स्टे ट्यून्ड या सदरात ऐकणार आहोत युवांसाठी आर्थिक साक्षरता, पैशांचे व्यवस्थापन, बचतीचे महत्व, गुंतवणुकीचे पर्याय आणि आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग याबाबत जाणून घेणार आहोत. चला तर मग आपल्या आर्थिक भविष्यासाठी मजबूत पाया घालण्याची सुरुवात करूया. या महत्वपूर्ण विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत अमृता देशपांडे मॅडम. अमृता मॅडम, तुमचं आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आणि आपल्या युववाणी कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे.
2: धन्यवाद.
1: अमृता मॅडम, हा विषय आजकालच्या जमान्यात फार महत्वाचा आहे तर त्याची परिपूर्ण माहिती असणे खूप गरजेचे आहे. तर आर्थिक साक्षरता म्हणजे नक्की काय आणि आजच्या युवकांसाठी ती का महत्वाची आहे?
2: आपण जर भारतात बघितलं तर साक्षरतेचं प्रमाण खूप जास्त आहे, पण त्या मानाने आर्थिक साक्षरतेचं प्रमाण हे कमी आहे. मग आता आर्थिक शिस्त लागायला आपल्याला काय करायला पाहिजे? तर मी म्हणेन की आर्थिक साक्षरता म्हणजे सोप्या भाषेत पैशांचे जे स्रोत आहेत किंवा जे कमाईचे सगळे मार्ग आहेत. तुम्हाला माहिती आहे की कुठून कुठून मला कसे पैसे येणार आहे, मग त्याचं उत्तम नियोजन करायचं. खर्चाचं म्हणजे काय करायचं तर वॉन्ट्स आणि नीड्स मधला फरक हा तुम्हाला समजायला पाहिजे. आणि त्याचं उत्तम नियोजन जमलं की मग आहे तो पैसा व्यवस्थित पुरतो आणि यालाच आपण आर्थिक नियोजन असं म्हणतो. तर बजेट त्याच्यासाठी करायचं, ती सवय लावायची. ते युवांना का महत्वाचं आहे तर ते जर त्यांना योग्य वेळेस समजलं तर पुढे जाऊन त्यांना त्याचा त्रास होणार नाही आपल्या आयुष्यात. आपण जी म्हणू युवा स्थिती आहे किंवा लहान मुलांना ते अगदी बालवयापासून पण त्यांना समज आल्यानंतर हळूहळू ते जेव्हा बालवाडीत जातात तेव्हापासून जर तुम्ही थोड्या थोड्या प्रमाणात त्याचं शिक्षण त्यांना द्यायला सुरुवात केली घरी तरी त्यांना पुढे जाऊन त्याचा आयुष्यात फायदा होतो. पण आर्थिक साक्षरता युवा पिढीमध्ये असणं फार गरजेचं आहे. याचं कारण उद्या जाऊन ते देशात नागरिक होणार आहेत आपल्या, त्याच्यामुळे त्यांना त्या वयात त्याची जाणीव येणं हे फार गरजेचं आहे.
1: तरुणाईंनी कमाई सुरू करताना कोणत्या गोष्टी हाती घ्यायला हव्यात? बजेट तयार करण्याची योग्य पद्धत कोणती?
2: आजकाल जीवनशैली फार बदललेली दिसून येते तर त्याच्यामुळे जर तुम्ही तरुण लोकांनी कुठल्या गोष्टीचा वापर करायला पाहिजे आर्थिक साक्षरतेच्या दृष्टीने विचार केला तर असं लक्षात येईल आपल्याला की प्रलोभनं खूप आहेत, पण त्या प्रलोभनांना बळी न जाता आपण कसं उत्तमरित्या नियोजन करायचं म्हणजे काय तर बजेट कसं करायचं. आता त्याच्यासाठी बरेचसे टूल्स अवेलेबल आहेत. आपल्या घरी आपलं एक बजेट करू शकता तर ते तुम्ही वहीत देखील लिहू शकता. तर त्याच्यामुळे हे जेव्हा आपण युवा पिढींमधचा विचार करू किंवा त्यांच्याबद्दल जेव्हा विचार करू तेव्हा असं लक्षात घ्यायला पाहिजे की एक काकीबो कन्सेप्ट आहे जी जपानमध्ये प्रचलित आहे पण अतिशय सोपी आहे. म्हणजे तुम्ही काय करायचं, कुठे खर्च केला, तुम्हाला कुठून पैसे मिळाले, तो कुठे कुठे गेला, तुम्ही केला खर्च तो अनावश्यक होता का, याचं परत अनालिसिस करून बघायचं. मग हे तुम्ही कसं करू शकता, विकली करू शकता, मंथली करू शकता आणि त्यानुसार तुम्हाला लक्षात येईल की कुठे तुमचा खर्च अतिरिक्त झाला. आपण एक म्हणू की एक 50-30-20 रेशो आहे, त्या रेशोत तुम्ही काय करू शकता की मेजर टक्के जे आहे, आता हा रेशो प्रत्येकाच्या दृष्टीने वेगळा पण असू शकेल, मग त्याच्यातला मेजर

0: पोर्शन जो आहे तो कुठे खर्च होईल तुमच्या गरजांवर, बरोबर आहे, किराणा आहे, दैनंदिन जीवनाला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी, त्यानंतरचा जो रेशो आहे तो कुठे खर्च होईल, तर तुम्हाला कधीतरी बाहेर जावं असं वाटतं, त्या सगळ्या गोष्टींसाठी व्हॅकेशनवर जावं लागतं. तिसरा 30% जो रेशो आहे तो त्या कॅटेगरीमध्ये येईल. मग उरलेला 20 जो आहे तो मात्र तुम्ही बचत तिथे किंवा तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग अशा ठिकाणी गुंतवणूक करून ठेवू शकता. तर हे तुम्हाला तुमचे जे कमाईचे स्रोत आहे त्याच्याच बेसिसवर कॅल्क्युलेशन करून तुमचा खर्च कसा आहे त्याचा एक अंदाज घेऊन बरोबर ते सगळं साच्यात बसवता आलं पाहिजे. कारण काय आहे की ईएमआयच्या आधार घेऊन तुम्ही बरेच खर्च करतात आणि ते अनावश्यक असतात, किंवा क्रेडिट कार्डचा वापर आहे, मग ते शेवटी तुम्हाला ठरवायचं आहे की तुमच्या कमाई किती आहे आणि त्यानुसार खर्च हे कसे मॅनेज करायचे.
1: बचत आणि गुंतवणूक यामधला नेमका फरक काय आहे आणि गुंतवणूक करण्यासाठी कशा प्रकारे सुरुवात करावी?
0: आपण नेहमी कसं विचार करतो की मला एवढं माझ्याकडे इन्कम आलं, त्याच्यातनं एक्सपेंडिचर मी वजा केलं, मग जी उरलेलं आहे ते मी बचत केली, सेव्हिंग माझं. तर हा जो फॉर्म्युला आहे ना, हा आता बदलायची वेळ आलेली आहे. खरं बचत आपण केव्हा म्हणू की जेव्हा इन्कम मायनस सेव्हिंग इज इक्वल टू एक्सपेंडिचर. म्हणजे त्याच्यातनं तुम्ही आधी पैसा आला का तो इन्व्हेस्ट करायचा, ठरवायचंच की एवढे पैसे माझे मी बचत करणार, आणि मग उरलेला जो आहे पैसा त्यातनं तुम्ही तुमचे खर्च भागवा. आणि मग आपण आता जो रेशो बोललो त्या रेशो मध्ये तुम्ही तुमचे खर्च करू शकता आणि व्यवस्थित मॅनेज होतात, गरजेच्या वस्तूंवर खर्च करता येतो. तर याचं बायफर्केशन हे तुम्ही या आधारे करू शकता. आणि गुंतवणूक जे आहे तर गुंतवणुकीचे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. तुमचं वय काय त्यानुसार ते जे पर्याय अवेलेबल आहेत याचा तुम्ही निवड करू शकता. कोणाला एफडी मध्ये करायला आवडेल, कोणाला आरडी मध्ये करायला आवडेल, सोन्यात गुंतवणूक आवडेल किंवा चांदीत आवडेल. पण आजकाल गोल्ड ईटीएफ ठेवण्याचा धोका आहे, त्याला आवड कसं करू शकता तुम्ही? तर गोल्ड ईटीएफ घेऊ शकता, सिल्वर ईटीएफ घेऊ शकता, पेन्शन फंडात गुंतवणूक करू शकता. तर हे सगळे जे आहे हे तुम्ही केव्हा करू शकाल? जेव्हा मेजर पोर्शन तुम्ही बचत केली की हे सगळे गुंतवणुकीचे पर्याय तुम्ही निवडू शकता. त्याच्यामुळे गुंतवणुकीला सुरुवात करताना पर्याय तर खूप उपलब्ध आहेत, पण तुमची कॅपॅसिटी किती आहे. आता पगाराच्या जर तुम्ही 80% गुंतवणूक करू टाकली तर 20% तुमचं भागणार आहे का? नाही. मग त्याच्या आधारे तुमच्या इन्कमचा विचार करा, खर्च गरजेचे किती लागणार आहेत याचं एक कॅल्क्युलेशन घ्या आणि सुरुवात करताना छोट्या अमाऊंट पासून करा. मी असं म्हणेन की थोडी थोडी सुरुवात केली की एक अंदाज येतो तुम्हाला, आणि शेवटी थेंब तळे साचे. एकदा सुरुवात केली की मध्ये नियोजन पण समजायला लागतं.
1: अमृता मॅडम, आजकाल आपण आर्थिकतेसाठी भरपूर ऑप्शन्स अवेलेबल आहेत मार्केटमध्ये आपण पाहतो, तर त्याविषयी काय सांगाल?
0: आता तुम्ही बघाल, बऱ्याच वर्षापासून चालत आलेले आहेत ऑप्शन्स. ते कुठले? तर फिक्स्ड डिपॉझिट, आरडी रिकरिंग डिपॉझिट, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, पीपीएफ, हे पण एक खूप चांगलं ऑप्शन आहे. आता म्युच्युअल फंडला चांगला जोर चढलेला आहे, तर ते म्युच्युअल फंड पण अभ्यास करून. तर जेव्हा तुम्ही सुरुवात करता तेव्हा तुमचा छोटीशी सुरुवात करता, पण जर तुम्हाला असं वाटलं की माझा पोर्टफोलिओ मला मोठा करायचा आहे, माझा जो आता इन्कम चांगली वाढते आहे, अशा वेळी त्यातले जे तज्ञ आहेत त्यांची तुम्ही मदत घेऊ शकता. पण अगदी पोस्टाच्या स्कीम देखील खूप चांगल्या असतात, सरकारी योजनांमध्ये पण तुम्ही पैसा गुंतवू शकता. तर हे जे ऑप्शन आहे याचा थोडासा जर नीट अभ्यास केला तर आपल्याला नक्कीच लक्षात येतं की मी कुठे गुंतवणूक करायला पाहिजे. आता पीपीएफ मध्ये तुम्ही जवळपास वर्षाला 1.5 लाखापर्यंत अमाऊंट गुंतवू शकतात, त्याच्यावर व्याज पण चांगलं मिळतं. हे जे ऑप्शन्स आहेत याच्यावर कंपाऊंडिंग इंटरेस्टचा फायदा तुम्ही घेऊ शकता. तर कसं आहे, इन्फ्लेशन वाढतंय, महागाई वाढते, तुम्ही जर ते पैसे घरीच ठेवले तर त्याचा काही फायदा होईल का? हे जर तुम्ही योग्य प्रकारे गुंतवलेत पैसे तर त्याच्यात काय होईल, तुम्हाला रिटर्न मिळतील, आणि ते रिटर्न तुम्हाला कसे कामात येतील? तर पुढे जाऊन जी इन्फ्लेशन, तुम्ही जेव्हा जसं जसं तुमचं वय वाढतंय तसं इन्फ्लेशन पण वाढतंय, तर व्हॅल्यू ऑफ मनी जी आहे त्याच्यानंतर काही काळाने जो तुम्हाला पैसा मिळणार आहे तो ऍटलीस्ट ऍट पार असेल, मॅच असेल इन्फ्लेशनच्या. त्याच्यामुळे योग्य गुंतवणूक ही करणं गरजेचं आहे.
1: आणि या ज्या गुंतवणुकी आहेत त्या ऍज पर देअर पॉलिसी टर्म्स अँड कंडिशन्स वाचूनच आपण कराव्या.
0: नक्कीच करायला हव्या, कारण त्या अगदी बारीक अक्षरात लिहिलेल्या असतात आणि तुम्ही भावनेच्या भरात किंवा पटकन कोणीतरी सांगताय म्हणून, पण त्यांची परिस्थिती वेगळी असेल, त्यांच्या गरजा वेगळ्या असतील, तर त्याच्यामुळे तुम्ही निवडताना स्वतःचा विचार करून सर्वार्थाने त्या पॉलिसी निवडाव्या.
1: इन्शुरन्स, ज्याला आपण विमा असेही म्हणतो, तर विमा आणि आर्थिक नियोजन यांचा संबंध कसा आहे?
0: तुम्ही पैसे गुंतवलेत किंवा बचत केली घरी आणि म्हणाल आता की हुश माझ्या जो आहेत आता एवढे पैसे, पण एखाद्या वेळेस जर अनसर्टन म्हणजे अघटित घटना घटली तर काय होईल? मग अशा वेळेस काय उपयोगी पडणार आहे इन्शुरन्स? आपण जर बघितलं आपल्या आजूबाजूला तर विम्याकडे एकदम वेगळ्या दृष्टीने पाहिलं जातं. मला कशाला, मला काय होणार आहे, मी विमा का काढायला पाहिजे? पण त्याचे पण काही प्रिन्सिपल आहे. तुम्ही जर कमी वयात विमा काढला तर प्रीमियम कमी येतं. हेल्थ पॉलिसीज असतात त्या पॅकेजमध्ये कसं असतं, घरचा

0: करता पुरुष काढतो त्यात त्याची बायको, त्याच्यावर डिपेंडंट असणारे मुलं बाळ, त्याचे आई वडील हे देखील कव्हर होतात. मग एखाद्या वेळेस वयोमानाने आई वडिलांवर खर्च जरी झाला तरी त्याची झळ लगेच त्यांना पोहोचत नाही ना, ते रिएम्बर्समेंट होतात पैसे. किंवा काही हॉस्पिटलमध्ये कॅशलेस ट्रीटमेंट होते, बरोबर आहे. त्याच्यामुळे मी म्हणेल की याचा अगदी डायरेक्ट संबंध आहे. कुठेतरी तुम्हाला अशा कॅलॅमिटी झाल्या, अघटित घटना घडल्या, तर फायनान्शियल स्टॅबिलिटीच्या दृष्टीने या पॉलिसीज खूप महत्वाच्या असतात. आता फक्त लाईफ पॉलिसीचाच विचार करायचा का, त्याच्यासोबत तुम्ही बघता जनरल इन्शुरन्स पण महत्वाचा आहे. म्हणजे काय, आता तुमच्या ऍसेट्स असतात, घर आहे, बरोबर आहे, गाडी आहे, महत्वाच्या वस्तू आहे, मग याचा पण इन्शुरन्स. इन्शुरन्स हा एक उत्तम पर्याय आहे. आता त्याचा गुंतवणूक आणि इन्शुरन्सचा काय संबंध, जेव्हा तुम्ही पॉलिसी घेता म्हणजेच प्रीमियम पे करता, म्हणजेच इनडायरेक्टली काय करता, तुम्ही गुंतवणूक करता. आणि ते जे पैसे तुम्ही प्रीमियम मध्ये पे करता टुवर्ड्स, त्याचं तुम्हाला डिडक्शन पण मिळतं. म्हणजे ती काय करता, तुम्ही दुसऱ्या पद्धतीने गुंतवणूकच करून ठेवता की हॉस्पिटलवर किंवा इतर गोष्टींसाठी, ज्या ज्या गोष्टींसाठी तुम्ही इन्शुरन्स घेतलेला आहे त्याच्यासाठी एक प्रोव्हिजनच करून ठेवता ना. त्याच्यामुळे या पद्धतीने आपण म्हणू शकू की इन्शुरन्स आणि गुंतवणूकचा एकत्र, म्हणजे आपण जे काय म्हणू त्याच्यामध्ये कनेक्शन काय आहे जर तुम्ही म्हटलं तुमच्या प्रश्नाला, तर हे या पद्धतीने ते एकमेकांशी कनेक्टेड आहेत.
1: मॅडम, इन्शुरन्स असणे फार गरजेचे आहे.
0: हो,
1: इमर्जन्सी फंड म्हणजे काय आणि तो नेमका किती असावा?
0: आता इमर्जन्सी फंड म्हणजे काय, तर त्याच्या शब्दातच त्याचा अर्थ आहे. आपण म्हणतो ना एकदम इमर्जन्सी उद्भवली, म्हणजे काय, तुम्ही जे ठरवलं नव्हतं तसं झालं. तर साधारण आयडियली असं म्हणतो आपण की 3 ते 6 महिन्यापर्यंत पुरेल, म्हणजे जेवढा तुमचा खर्च आहे एवढं नियोजन ठेवावं, तेवढा इमर्जन्सी फंड असणं गरजेचं आहे. आता तुमचा खर्च जास्त असेल, तुम्हाला असं वाटत असेल की मला तो फंड कमी पडेल, तर तुम्ही 12 महिन्यापर्यंतचा ठेवू शकता. म्हणजे वर्षभरात मला किती खर्च लागतो तो फंड बाजूला ठेवणे, इमर्जन्सी मध्ये ठेवणे, म्हणजे त्या पैशाला हात लावायचा आणि जोपर्यंत आपत्कालीन परिस्थिती उद्भवत नाही, याला म्हणू आपण इमर्जन्सी फंड. आता दुसरं उदाहरण आपण बघू. आता नोकरी सुटली, आता कॉर्पोरेट मध्ये किंवा कुठल्याही क्षेत्रात नोकरींची शाश्वती नाही आहे, तर कोणी असं ठरवून जातं का की आज माझी नोकरी सुटणार आहे, का त्याला माहित असतं की उद्या त्याला कामावून काढणार आहे? नाही. तर मग अशा वेळी ते पण काय करू शकतात की इमर्जन्सी फंड हा नेहमी सेफर साईड ठेवू शकतात, कारण ईएमआय असतात त्यांचे, खर्च लागून असतात. म्हणजे नोकरी सुटली तर येणारा पैसा ओघ कमी होतो, पण खर्च तर तेवढेच राहतात, किंबहुना ते वाढत जातात. त्याच्यामुळे इमर्जन्सी फंड करणं खूप गरजेचं आहे. ते फक्त नोकरी सुटल्यावर नाही, आता त्याच्यात पॉलिसी पण आलेल्या आहेत, तुम्ही ती पॉलिसी पण घेऊ शकता इन्शुरन्सची. त्या पॉलिसीच्या अंतर्गत तुम्ही जेव्हा तुमची नोकरी सुरू असते तेव्हा प्रीमियम पे करत राहायचं, आणि नोकरी सुटल्यावर ते इन्शुरन्स पॉलिसीच्या आधारे तुम्हाला मंथली काही अमाऊंट ठराविक मिळते, ज्या आधारे तुम्ही तुमचे जे बेसिक खर्च आहे ते करू शकता. हा इमर्जन्सी फंड प्रत्येकाच्या वैयक्तिक, आपल्या आजूबाजूची जी परिस्थिती आहे, घरची परिस्थिती आहे, याच्यावर अवलंबून आहे, पण निदान एवढा तरी तो असावा, किमान 3 ते 6 महिने.
1: अमृता मॅडम, आजकाल आपण सगळेजण सगळ्याच ठिकाणी ऑनलाईन पेमेंट करतो,
0: बरोबर,
1: तर ऑनलाईन पेमेंट करण्यासाठीची शिस्त कशा प्रकारे राखली पाहिजे?
0: ऑनलाईन पेमेंट ही सुविधा दिलेली आहे सरकारने, पण आता ऑनलाईन पेमेंट जिथे गरजेचं आहे तिथे तुम्ही करताय ते चांगलं आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही खाली उतरलात किंवा कामावरून घरून येताना भाजी आणली तर ती शिस्त बरोबर चालू राहते, पण तुम्ही जर फूड प्लॅटफॉर्म आहेत ऑनलाईन, काही लोकांना सवय असते की ते चाळत बसायचे, किंवा शॉपिंग प्लॅटफॉर्म्स आहेत ऑनलाईन, आता यांनी काय होतं, तिथे काही लिमिट नाहीये. म्हणजे जिथपर्यंत तुम्हाला बँकेचा मेसेज येत नाही की तुमचा बँक बॅलन्स लोअर झालं, तोपर्यंत तुम्ही फ्री आहात ना ऑनलाईन पेमेंट करायला. मग ही कॅप तुम्हाला लावावी लागते की कुठे किती कॅप लावायची. मग आयदर तुम्ही एखादा असं बँक अकाउंट त्याला ऑनलाईन पेमेंटसाठी ठेवा की ज्याच्यात तुम्ही 5,000 पैसेच ठेवणार नाही, म्हणजे आपोआप तुमचं काय होईल, खर्च त्याच्यावर होणारच नाही. आपण जे ऑनलाईन पेमेंट करतो त्याला पण लिमिट तुम्ही लावू शकता, आणि ती लावणं गरजेचं आहे. आणि जेव्हा गरज असेल तेव्हाच ते प्लॅटफॉर्म उघडा, आणि पर कॉस्ट जर खूप जास्त येत असेल आणि तेवढी त्याची गरज नसेल तर लगेच स्टॉप व्हा, तिथे थांबा. त्याच्यामुळे ही यूपीआय ला लिमिट देणं खूप गरजेचं आहे, कारण आर्थिक शिस्तीचा तो एक महत्वाचा भाग आहे.
1: हो मॅम, क्रेडिट कार्ड आणि कर्ज हे इम्पॉर्टंट भाग आहेत आर्थिक मधले, तर त्यांचा वापर आपण जबाबदारीने कसा करावा?
0: आता जसं तुम्ही म्हणाला की महत्वाचे भाग आहे, म्हणजे त्याचा वापर हा जबाबदारीने करायला पाहिजे. म्हणजेच तुमच्या अंगात जर आर्थिक शिस्त नसेल तर तुम्ही त्याचा गैरवापर पण करू शकता. आता तो जाणून बुजून करता, कारण तुम्ही तो खर्च करून जाताना मग तुम्हाला वाटतं की अरे मी नको करायला होतं, पण नंतर पश्चाताप करून काही फायदा नाही. तर ती शिस्त कशी लागायला पाहिजे, ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहे, प्रलोभन आहे, ऍडव्हर्टाइजमेंट आहे, ते तुम्हाला मोहात पाळायलाच बसलेले आहेत ना. मग तुम्ही ते काय करता, त्याच्यावर खाली लिहिलेलं असतं की या कंपनीचं क्रेडिट कार्ड वापरलं तर एवढा डिस्काउंट मिळेल, की अरे बापरे 50,000 गोष्ट तर मला या क्रेडिट कार्डने 30,000 मिळते, पण तुम्हाला त्याची खरंच तेवढी गरज होती का? कधी कधी याच्या मोहात पडून तुम्ही काय करता, तुम्हाला काय वाटतं ठीक आहे आज पैसे नाही आपण क्रेडिट कार्ड मध्ये घेऊन घेऊ ना, क्रेडिट कार्डवर नंतर पे करू.

0: 50,000 वस्तू तुम्हाला काय वाटतं 30,000 मिळाली, पण 30,000 जेव्हा रिपे करायची वेळ येते तेव्हा जाणवतं की अरे त्याची खरंच तेवढी गरज होती का, किंवा त्यावेळेला माझी मग तेवढी रिपेईंग कॅपॅसिटी आहे का जेव्हा त्याची ड्यू डेट येते. त्याच्यामुळे क्रेडिट कार्डचा वापर हा सांभाळूनच करायला पाहिजे. आणि ही जी प्रलोभन असतात तुमच्या आजूबाजूला याच्या बळी पडायला नको. गरज असेल तर अवश्य घ्या, पण नसेल तर तुम्ही काय करू शकता, त्याच वस्तू इन्स्टंट पेमेंटने घेऊ शकता, अजून थोडा स्वस्त मिळतील असं न करता पहिल्यांदाच त्याचे कॅल्क्युलेशन डोक्यात ठेवा की खरंच माझी रिपेईंग कॅपॅसिटी किती आहे आणि त्यानुसारच आपले निर्णय घेत चला.
1: अगदी बरोबर आहे मॅडम, आणि हे खूप महत्वाचं आहे कारण उगाच निष्काळजीपणाने आपण पैसे खर्च करत गेलो तर पुढे भविष्यात खूप धोका होण्याची पण शक्यता आहे.
0: विचार करणं सारासार खूप गरजेचं आहे.
1: सोशल मीडियावरती खूप साऱ्या अशा योजना असतात की जलद म्हणजे पटकन आपण श्रीमंत होऊ शकतो त्याच्याने, तर अशा योजनांपासून युवकांनी कशा प्रकारे सावध राहावे आणि आर्थिक फसवणूक होऊ नये म्हणजे ते टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी.
0: आपण बघतो की आजूबाजूला सतत तुम्हाला ऑफर दिसतात, बाय वन गेट वन फ्री, ठीक आहे. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची, नो लंच इज फ्री इन दिस वर्ल्ड. त्याच्यामुळे त्यांचं त्याच्यामागे ऑलरेडी ते सायकोलॉजिकली तुमच्यावर इम्पॅक्ट करतात आणि तुम्ही त्या मोहाला बळी पडता आणि ती वस्तू खरेदी करता आणि तुम्हाला वाटतं की मी एक गोष्टीचे पैसे दिले एका वस्तूचे आणि मला चार फ्री मिळाले. तुम्ही बाकी त्याचा अभ्यासच करत नाही की वजनात फरक झालेला आहे का, क्वालिटीत फरक झालेला आहे का, किंवा त्या एकाच्या ह्याच्यातच बाकीच्यांची पण कॉस्ट कव्हर झालेली आहे का. त्याच्यामुळे हे पक्क ध्यानात ठेवायचं मी जे वाक्य सांगितलं की नो लंच इज फ्री इन दिस वर्ल्ड, तर मी म्हणेल की हे फार महत्वाचं आहे. काही काही साईट्स या क्लोननी पण केलेल्या असतात, म्हणजे ओरिजिनल वेबसाईट ही वेगळी असते आणि तशीच दिसणारी ती केलेली असते आणि मग त्यांना हे ऑनलाईन फ्रॉड होतात. मग हे जे आपण बघतो की फ्रॉड होतात ऑनलाईन, ते कशाने होतात, ते काहीतरी मग चुकीचं बटन दाबल्या जातं किंवा क्लोनने जी वेबसाईट केलेली असते तिथे ते पैसे निघून जातात, त्यांना समजत पण नाहीत, ते घाबरल्यासारखं होतं आणि तो गुन्हा नोंदवायचा केव्हा, त्याचे पैसे तुम्हाला नंतर मिळतील केव्हा, ते एक मोठी साखळी आहे. तर ते फ्रॉडचे पण प्रकार आहेत. दुसरा अजून यांना काय टेम्पटेशन की लवकर श्रीमंत व्हायचं असतं. आता मला तुम्ही सांगा मेहनत न करता लवकर श्रीमंत कसं होईल?
1: बिलकुल नाही.
0: तर कुपन्स येतात तुम्हाला फ्री, लॉटरीचे मेसेजेस येतात, बरोबर आहे. तुम्ही ही जिंकले ते जिंकले, इथे कुठेतरी सहल तुम्हाला फुकट, हे वॅकेशन फुकट, त्याच्यावर क्लिक केलं जातं. युवा लोक म्हणजे यंगस्टर लोकांना वाटतं अरे बापरे मला हे काय काय मिळतंय, ते तुम्ही क्लिक केलं की तुमचे आहे ना ते पैसे त्याच्यामध्ये निघून जातात आणि ह्याचा अवेअरनेस सरकार पण करतं.
1: हो,
0: पण तुम्ही पण ते थोडस जेव्हा असे मेसेज येतात तेव्हा शांत चित्ताने विचार करून ते उडावे. घाई घाईत एक्साइट होऊन असे प्रकार जर केले, पटकन क्लिक केलं तुम्हाला, त्याच्यामुळे तुम्ही या सगळ्या गोष्टी, कुरिअर सर्व्हिसेस आहेत तिथे पण बरेच असे फ्रॉड होतात, तुम्ही ऑनलाईन जे मागता डिलिव्हरी, तर त्याच्यामुळे काय आहे तुम्ही शुद्धीवर राहूनच या गोष्टींचा विचार करायला पाहिजे.
1: अमृता मॅम, आर्थिक स्वावलंबनासाठी 20 ते 30 वयोगटातील तरुणांनी कोणते पावले उचलावेत?
0: आपण आपलं बजेट करायची सवय लावायची. काकीभाऊ आपण फॉलो करू शकतो किंवा घरी तुम्ही तुमचं वहीत लिहू शकता किंवा आजकाल डिजिटल टूल्स आहेत, ऍप्स आहेत, त्याच्यात तुम्ही रोजचा रोज खर्च लिहू शकता. या पद्धतीने एक तर तुम्ही तुमचं नियंत्रण ठेवू शकता खर्चावर. दुसरं आहे कॅप ठेवायची. कॅप म्हणजे कशी, की एनव्हलप करा, म्हणजे ते डिजिटल फॉर्म मध्ये करा किंवा मग फिजिकल फॉर्म मध्ये करा. गरजेच्या गोष्टींसाठी एवढा खर्च आहे, व्हॅकेशनसाठी एवढा आहे, थोडीशी त्यातनं बचत करायची आहे त्याच्यासाठी एवढा आहे, आणि एंटरटेनमेंटसाठी एवढा आहे, ब्रँडेड कपडे खरेदी करण्यासाठी एवढा आहे, नवीन गाडी घ्यायची आहे त्याची काय प्रोव्हिजन असेल त्याच्यासाठी. ती लिमिट क्रॉस केली की मग तो खर्च बंद करायचा. 5,000 रुपये जर तुम्ही ब्रँडेड कपड्यांसाठी महिन्याला काढलेले आहेत, 5,000 वर मात्र 1 रुपयाचा कपडा घ्यायचा नाही. तर ही जी शिस्त आहे ती तुम्हाला स्वतः स्वतःची लावावी लागते. आता लवकर का लावायची लहान वयात, तर तुम्ही लहान वयात पॉलिसी काढली किंवा पेन्शन फंड घेतले, हे कुठेही जर गुंतवणुकीच्या पर्याय घेतले तर त्याचं प्रीमियम कमी असतं ना, त्याच्यात पण कमाईला लागल्यास तुम्ही त्याच्यात गुंतवणूक सुरू केली तर याचाही तुम्हाला चांगला फायदा आयुष्यात मिळू शकतो.
1: पालक आणि शैक्षणिक संस्था आर्थिक साक्षरतेत कशा प्रकारे भूमिका बजावू शकतात?
0: घरी पालकांनी मुलांकडे लक्ष देणं खरंच गरजेचं असतं. आपण जो ट्रेंड बघतोय खर्चाचा की लहान लहान मुलं ब्रँडेड गोष्टींवर बराच खर्च करतात, बाहेर खाण्यावर खूप पैसा खर्च होतो आणि मग ते काय होतं, त्यांना पण ती सवय लागलेली आहे की आई वडिलांकडून कार्ड घेऊन जायचं आणि त्यांना त्याच्यात मजा येते ते करायला, बरोबर आहे. त्याच्यामुळे पालकांनी घरात लहान मुलांना त्या वयात ती शिस्त लावणं सुरू करायला पाहिजे. लागलीच सगळ्या गोष्टींना तुम्ही हो म्हणू नका, त्यांना नोची पण सवय ठेवा,
1: बरोबर,
0: नाही तर ते त्यांना सहन नाही होत. पालकांना पण वाटतं आपल्याला नाही मिळालं तर त्यांना मिळू द्या, किंवा मग आता जेव्हा नोकऱ्या सुरू असतात

0: तेव्हा हाय पॅकेजचे ज्यांचे जॉब असतात त्यांच्या घरात खूप पैसा येत असतो. ती वृत्ती आजकाल आपल्याला बघायला मिळते की आहे ना मग भोगून घ्या. ती सवय मुलांमध्ये पण दिसून येते. कारण आपण पूर्वी आजी आजोबांच्या तोंडून ऐकलेलं आहे, आई बाबांच्या तोंडून ऐकतो की अंथरूण पांघरून पाय पसरावे. आता ही संकल्पनाच नाहीशी होते का असं दिसायला लागलं आपल्या आजूबाजूला. बरोबर आहे. त्याच्यामुळे लहान वयात त्या सवयी लावणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्ही जे असं शाळांमध्ये म्हणालात तर शाळांमध्ये फायनान्शियल लिटरसी हा विषयच आता अभ्यासक्रमात त्यांनी टाकलेला आहे सरकारने. त्याच्यामुळे तो शाळांमध्ये व्यवस्थितरित्या शिकवला जातो. बऱ्याच एनजीओ पण याच्यात काम करतात. त्या शाळा शाळांमध्ये जाऊन अवेअरनेस जागरूकता मुलांमध्ये आणतायत. त्यांचे अवेअरनेस कॅम्प होतात. काही शाळांमध्ये मी हे पण बघितलं की ते आपली बँक चालवतात. म्हणजे लहान मुलंच ती बँक कशी चालवतात तर तिथे पासबुक त्यांना प्रिंट करून दिलेले असतात. त्यांच्याच पैकी एक जण बँक मॅनेजर होतो, एक जण कॅशियर म्हणून काम करतो आणि ते बँकिंग ट्रान्झॅक्शन ते पैसे जमा करतात आपल्या खात्यातनं, कधीतरी काढतात. तर हे शाळांमध्ये पण त्यांना समजावं म्हणून अशा कन्सेप्ट असे अभिनव उपक्रम राबवले जाताना म्हणजे मी पण बघितलेलं आहे आणि याचा मुलांना नक्कीच फायदा होतोय.
1: मॅडम, आपण पाहतो आजकाल की युवकांमध्ये जास्त बचत करणे हा फॅक्टरच नाहीये, तर त्याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन द्याल?
0: थोडासा अभाव त्याचा दिसून येतो. म्हणजे मी असं म्हणेल की हा फॅक्टरच नाही असं नाही. याचं कारण फार पूर्वी एक लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सने सर्वे केला होता बऱ्याच वर्षांपूर्वी. तेव्हा त्यांनी भारतीयांचा पण अभ्यास केला. म्हणजे जे भारतातले लोक लंडनमध्ये स्थायिक झाले तीन पिढ्यांपासून, त्यांचा जेव्हा त्यांनी अभ्यास केला तेव्हा त्यांना असं दिसून आलं की ओव्हरऑल भारतीयांमध्ये जी बचत करण्याची प्रवृत्ती आहे तीच पद्धत, तीच कल्चर जे तीन पिढ्यां अगोदर लंडनला गेलेली लोक आहेत त्या भारतीयांमध्ये आताही दिसून आली. म्हणजे काय तर आपल्यामध्ये त्या सवयी आहेत. फक्त आपण जे म्हणतो की रोप लावल्यावर त्याला पाणी घालावं लागतं, खत घालावं लागतं ते मोठं होईपर्यंत, तसंच आहे की आपल्या ज्या ज्या सवयी आहेत त्या आता सुप्त असतील. त्याला तुम्हाला परत आठवण करून कसं म्हणजे इम्प्लिमेंट करायचं याच्यासाठी मग पालकांची मदत आवश्यक आहे. त्या मुलांसाठी युवा पिढींना आजी आजोबांचं मार्गदर्शन गरजेचं आहे, शिक्षकांचं मार्गदर्शन गरजेचं आहे. कोण काय करतं याकडे न बघता मला काय सवयी अंगीकारायची आहे, तर हा एक घटक महत्वाचा आहे. त्याच्यामुळे मी म्हणेल की त्याला तुम्ही चांगल्या गोष्टींना खतपाणी घाला, त्याला प्रोत्साहन द्या बचतीसाठी, पुढे जाऊन गुंतवणुकीसाठी.
1: अमृता मॅम, आपल्या युवतींसाठी आणि महिला गटासाठी पैशांची गुंतवणूक कशी करावी आणि कशापासून त्यांनी सुरुवात केली पाहिजे याबद्दल काय सांगाल?
0: आजकाल आपण बघतो युवती पण स्वतःच्या पायावर उभ्या आहेत.
1: हो,
0: तर ज्या मंथली ज्यांना पेमेंट मिळतं म्हणजे ज्या नोकरी करतात किंवा स्वतःचा व्यवसाय करतात किंवा खूप स्टार्टअप्स पण आहेत, तर स्वतःचे त्यांचे छोटे छोटे उद्योग करून पण त्या पैसे कमवतात, तर ते पैसे आल्यानंतर मग कसे तुम्ही साठवायचे किंवा ती कसे गुंतवणूक करायची याचा विचार हा पहिलेपासूनच करायला पाहिजे. आता तुमचा एखादा व्यवसाय असेल तर तुम्हाला कच्चा माल खरेदी करायला पण रोजचा रोज पैसा लागू शकतो. पण मग ती जी मार्जिन आहे की विक्री केल्यानंतरची आणि रोज माल खरेदी म्हणजे करायला लागणारा पैसा किंवा हाताखाली अजून तुमच्या कोणी आहे त्यांना तुम्ही देऊन जे पैसे उरतात मग त्याच्यात डेली रोज किती टाकायचे, त्याचं नियोजन हे त्या पद्धतीने झालं पाहिजे. जे सरकारी ऑप्शन्स आहेत याचाच विचार करावा. थोडी थोडी का होईना रक्कम त्याच्यात टाकावी. आता महिलांचं जर आपण बघितलं तर ज्या नोकरी करणाऱ्या महिला आहेत त्यांना माहितीच असतं. म्हणजे कारण नोकरीत सगळेजण बोलत असतात कुठे गुंतवणूक केली काय. बेसिकली महिलांचा कल आपण जास्त बघतो सोन्याकडे दिसतो, तर तुम्ही तो पर्याय घेऊ शकता. दुसरं ऑप्शन हे जे ऑनलाईन पेमेंट प्लॅटफॉर्म आपण वापरतो ते जर तुम्ही नीट बघितले म्हणजे फक्त स्कॅनिंगसाठी किंवा ऑनलाईन पेमेंटसाठी त्याचा वापर होत नाही, तर त्याच्यात सगळे पर्याय म्हणजे युटिलिटी बिल तुम्ही पे करू शकता. तसं जर तिथे बघितलं तर अगदी 100 रुपयापासून तुम्ही गुंतवणूक करू शकता. म्युच्युअल फंडात देखील एखादा प्लॅन तुम्ही घेतला तर मग त्याच्या तिथून पेमेंट तुम्ही करू शकता. राउंडिंग ऑफ एक डोक्यात ठेवा. म्हणजे जसं आता तुम्ही घर खर्चाला पैसे मागता, 200 रुपये खर्च तुम्हाला अंदाज होता, 180 झाले, 20 रुपये शिल्लक उरले, मग त्या महिलांनी काय करू शकतात त्या ते 20-20 रुपये बाजूला ठेवायचे आणि हळूहळू तेच 20-20 रुपये जरी तुम्ही हे केलं तरी महिन्याच्या अखेरला एक बऱ्यापैकी अमाऊंट झालेली असते. तीच वर्षाकाठाला मेजर म्हणून तुम्ही वापरू शकता. बरोबर आहे. आणि त्याच्यातनं काहीतरी घरासाठीच घेऊ शकता किंवा स्वतःसाठी घेऊ शकता. तर युवतींनी आणि महिलांनी पण तुम्ही स्वतःच्या पायावर उभे आता आपण बघतो राहतो तर त्या अनुषंगाने विचार करायला हवा. स्वतःच्या तब्येतीची पण व्यवस्थित काळजी घ्यायला हवी. त्या खूप पॉलिसीज या महिलांसाठी असतात इन्शुरन्सच्या, त्या देखील तुम्ही घ्यायला पाहिजे. नोकरीला लागल्या पहिली गोष्ट ती घ्यायला पाहिजे. पेन्शन फंड सरकारी ज्या योजना आहेत त्या अगदी छोट्या अमाऊंटपासून आहेत उपलब्ध, त्या घ्यायला पाहिजे.
1: नक्कीच मॅम. आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी जाता जाता आपल्या युवक मित्रमैत्रिणींना तुम्ही काय सांगा?
0: जाता जाता मी असं सांगेन की 3 पॉइंट लक्षात ठेवा.

0: डायव्हर्सिफिकेशन करायचं, म्हणजे एकाच ठिकाणी सगळी गुंतवणूक करायची नाही. कमी वयात इक्विटी जास्त करायची, डेट मध्ये कमी करायची, आणि जसं जसं तुमचं वय वाढत जाईल तसं इक्विटीचं प्रमाण कमी करायचं, डेटचं वाढवायचं, म्हणजे ज्यांनी तुम्हाला त्रास होणार नाही आर्थिक दृष्ट्या, कारण नंतर जबाबदाऱ्या यायला जातात. बरोबर आहे. तर रिस्क आणि रिटर्न गो हँड इन हँड. त्याच्यामुळे तुम्ही तुमची जी इनकमिंग कॅपॅसिटी आहे, कुठून कुठून पैसा येतो आहे, त्याचा विचार करून इन्व्हेस्टमेंट करायची ते ऑप्शन्स, आणि हॅव पेशन्स. घाईघाईत निर्णय घ्यायचे नाही. इन्व्हेस्टमेंटचे निर्णय तर बिलकुलच घ्यायचे नाही. ठीक आहे. आणि हे जे ट्रेंड आहेत ना, आपण जे इतकं बोललो हॉट टिप्स, इथे गुंतवणूक करा तिथे गुंतवणूक करा, त्या जेव्हा तुमच्यापर्यंत येतात ना तोपर्यंत उशीर झालेला असतो. त्यांनी ऑलरेडी तिथे गुंतवणूक केलेली असते जे लोक हे टिप्स देत असतात. त्याच्यामुळे त्याच्या मागे नका जागू. तुम्हाला जे योग्य वाटतं, तुमच्या बजेटमध्ये जे बसणार आहे, तिथेच तुम्ही गुंतवणूक करा. आणि तिसरं मी म्हणेल की तुम्ही तुमचे पर्याय पण वाढवा, म्हणजे इन्कम उत्पन्नाचे जे स्रोत आहेत ते पण वाढवायचा प्रयत्न करा. कारण तरुण वय जितके मेहनत तुम्ही कराल याचा फायदा तुम्हाला पुढे जाऊन मिळणार आहे. तर ऍक्टिव्ह इन्कम आणि पॅसिव्ह इन्कम प्रकार असतो, तर मूळ जे आहे तुमचा कमाईचा स्रोत तो तर सुरूच ठेवा, पण त्याला जोडीला काय तुम्ही अजून करू शकता याचा पण विचार करा.
1: खूप छान संदेश दिला मॅडम तुम्ही, आणि नक्कीच ही जी माहिती तुम्ही दिली आर्थिक दृष्ट्या साक्षर होण्यासाठी आपल्या युवक मित्रांना, नक्कीच गरजेची आहे आपल्यासाठी, आणि नक्कीच आपले युवक मित्र सुद्धा त्याची अंमलबजावणी करतील याची मला खात्री आहे. अमृता मॅडम, तुम्ही इथे आलात आणि आपल्या युवक मित्रांना खूप छान माहिती दिली, त्याच्याबद्दल आकाशवाणी पुणेतर्फे आणि आपल्या युवक मित्रांतर्फे तुमचे खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
2: बचत, गुंतवणूक आणि खर्च यामध्ये संतुलन राखत आर्थिक शिस्त अंगीकारणे हीच खरी यशाची गुरुकिल्ली आहे. माहितीपूर्ण आणि जागरूक राहून आपण आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊ शकतो. चला आजपासूनच आर्थिक साक्षरतेकडे एक पाऊल टाकूया आणि उज्ज्वल सुरक्षित भविष्याची दिशा ठरवूया. चला तर मग मित्रांनो, याचबरोबर आजच्या आपल्या युवावाणीच्या स्टे ट्यून्ड या कार्यक्रमातून मी तुमची मैत्रीण रुचिरा प्रभाकर पालकर आपल्या सगळ्यांचा इथेच निरोप घेते. युवावाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी आमचा एक ईमेल आयडी ही आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आयडी आहे yuvwanaiarpune@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा yuvwanaiarpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया अभिप्रायासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांची ही माहिती याच मेल आयडीच्या माध्यमातून तुम्ही पोहोचवा. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेते. नमस्कार.
3: युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून या सदरात युवांसाठी आर्थिक साक्षरता याविषयी सर्टिफाईड मॅनेजमेंट अकाउंटंट अमृता देशपांडे यांच्याशी रुचिरा पालकर यांनी साधलेला संवाद आताच आपण ऐकलात. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: अरे खरं सांगू, आताच तर उन्हाळा सुरू झालाय आणि 7,000-7,000 विजेचं बिल सुद्धा यायला लागलं. बायको कधीपासून सांगते सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देत आहे. मी ज्यांना ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल शून्य येत आहे म्हणे. यावेळी तर बसूनच घेतो.
1: जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका.
0: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्य घर .gov.in

0: आशुतोष सावे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कांदा प्रश्नी केंद्र सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाली असून हमी भावाबद्दल 10 दिवसात तोडगा निघेल अशी मुख्यमंत्र्यांची ग्वाही. सार्वजनिक शिधा वाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत राज्यात एसआयआर राबवू नये अशी प्रदेश काँग्रेसची मागणी. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. आणि नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक. कांदा प्रश्नी केंद्र सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाली असून हमी भावाबद्दल येत्या 10 दिवसात तोडगा निघेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत कांदा प्रश्नासहित विविध प्रश्नांबाबत आज नवी दिल्लीत बैठक झाली. त्यानंतर मुख्यमंत्री वार्ताहरांशी बोलत होते. कांद्याचे दर स्थिर राहावे याकरता उपाययोजना सुचवल्या आहेत. याबाबत केंद्र सरकार सकारात्मक आहे. कांद्याचा हमी भाव 1,580 प्रतिक्विंटल करण्याचा निर्णय काल झाला. भाव अजून वाढवण्याची मागणी केली असल्याचं त्यांनी सांगितलं. नाफेड आणि एनसीसीएफनं कांद्याची 2 लाखाऐवजी 10 लाख टन खरेदी करणं तसंच अतिरिक्त निर्यात कर लावण्याच्या मागणीबाबतही केंद्र सरकार सकारात्मक आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
1: 2 लाख टनाच्याऐवजी 10 लाख टन खरेदी ही एनसीसीएफ आणि नाफेडनी करावी, त्यावर सकारात्मक निर्णय होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. यासोबत काही अजून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याकरता आणि कांद्याचे भाव स्थिर राहावे याच्याकरता उपाययोजना सुचवलेल्या आहेत, त्याच्यावरही त्यांनी सकारात्मकता दर्शवलेली आहे.
0: कांद्याची खरेदी तातडीनं सुरू करावी आणि कांद्यासाठी स्थिर आणि दीर्घकालीन धोरण आखावं अशी मागणी केंद्र सरकारकडे केल्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं. या बैठकीला केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी तसंच राज्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन उपस्थित होते. सार्वजनिक शिधा वाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक पीडीएस योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवायला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांना ही माहिती दिली. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी 25,530 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्ताव देखील आजच्या बैठकीत मंजूर झाला. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्यानं सार्थक पीडीएसमध्ये 3 प्रणाली विकसित केल्या आहेत असं त्यांनी सांगितलं. लाभार्थ्यांची नोंदणी सांभाळण्यासाठी निर्मल तर तक्रारींवर दाद मागण्यासाठी आशा ही बहुभाषक प्रणाली तयार केली आहे. वितरण व्यवस्थेतल्या मालाची वाहतूक करणारे ट्रक किंवा इतर वाहनांची हालचाल सक्षम या प्रणालीमध्ये टिपली जाते. या योजनेअंतर्गत राज्य सरकारांना निधी देताना लागू होणाऱ्या नियमातही सुधारणा केली आहे. त्यात आंतरराज्य वाहतुकीचा खर्च, शिधावाटप दुकानदारांचा नफा इत्यादींचा समावेश आहे. पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत एसआयआर अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबवू नका अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. एसआयआरचा दुसरा टप्पा 30 जून ते 29 जुलै दरम्यान होणार आहे. याच कालावधीमध्ये आषाढी वारी असून राज्यातले लाखो वारकरी त्यात सहभागी होत असल्यानं या काळात ते गावाबाहेर असतील, त्यामुळे त्यांची नावं वगळली जाण्याची भीती आहे. तसंच जुलै महिन्यात महामुंबई परिसर, कोकण, पुणे, सातारा भागात अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्यानं दिला आहे. या सर्वांचा विचार करून एसआयआर कार्यक्रम महिनाभर पुढे ढकलावा असं सपकाळ यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या 16 आणि नागपूरच्या 1 जागेसाठीची पोटनिवडणूक अशा सर्व 17 जागा महाविकास आघाडी लढवणार आहे. यासाठी जागा वाटपाची प्राथमिक चर्चा आज टिळक भवनामध्ये झाली. 2 दिवसात पुन्हा एक बैठक घेऊ आणि सर्वसंमतीनं जागा वाटपाचा निर्णय जाहीर करू असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना सांगितलं. मवियामध्ये जागा वाटपावरून कोणताही विसंवाद अथवा तिढा नाही तर सुसंवाद आहे, मात्र सत्ताधारी महायुतीत जागा वाटपावरून धुसफूस सुरू आहे असं ते म्हणाले. आजच्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार सुप्रिया सुळे, शिवसेनेचे नेते आमदार अनिल परब, अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकरही उपस्थित होते. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी बकरी ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण त्याग, करुणा आणि परोपकाराचा संदेश देतो असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. बकरी ईदच्या निमित्तानं महाराष्ट्र प्राणी संवर्धन सुधारित

1995 कायद्याचं काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महानगरपालिकेनं अधिकृत केलेल्या कत्तलखान्यांमध्येच शासनानं परवानगी दिलेल्या जनावरांची कुर्बानी करण्याचे निर्देशही प्रशासनानं दिले आहेत. बकरी ईद निमित्त राज्यात उद्या सार्वत्रिक सुट्टी जाहीर झाली असून मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारही बंद राहतील. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आज आदरांजली वाहण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून नेहरू यांना आदरांजली वाहिली आहे. नवी दिल्ली शांतिवन इथं पंडित नेहरूंच्या समाधीस्थळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच इतर अनेक नेत्यांनी पुष्पांजली अर्पित केली. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी देखील प्रथम प्रधानमंत्र्यांना आदरांजली वाहिली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं आज पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक केली आहे. डॉक्टर मनोज शिरुरे आणि तेजस शहा अशी त्यांची नावं आहेत. मनोज शिरुरे यानं 3 विद्यार्थ्यांना रसायनशास्त्राच्या पेपरमधले प्रश्न पुरवले तर तेजस शहा यानं मनीषा हवालदारकडून भौतिकशास्त्राचा पेपर घेतल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणात सीबीआयनं आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर इथून 13 जणांना अटक केली आहे. मनोज शिरुरेला आज न्यायालयात हजर केलं असून त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी सीबीआयनं केली आहे. गेल्या वर्षीच्या एमएचसीईटी परीक्षेबाबत उच्चस्तरीय चौकशीची मागणी प्रदेश काँग्रेसनं केली आहे. कृषी, अभियांत्रिकी, औषध निर्माण यासारख्या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेत गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाले असा आरोप प्रदेश काँग्रेसच्या प्रवक्त्यानं आज मुंबईत केल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. 10वी 12वीच्या परीक्षेत कमी गुण मिळालेल्या अनेक विद्यार्थ्यांना या परीक्षेत 100 किंवा त्यांच्या जवळपास पर्सेंटाईल मिळाल्याचा दावा या प्रवक्त्यानं केला आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा कोलकाता इथं होणार आहे. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज योग दिनापूर्वी खजुराहो इथं आयोजित कार्यक्रमात ही माहिती दिली. निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना असल्याचं त्यांनी सांगितलं. निरोगी आणि आजारमुक्त वृद्धत्वासाठी योग दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचं आवाहन जाधव यांनी केलं. यावेळी योग पार्क उपक्रम, योग संगम पोर्टल आणि योग दिनानिमित्त नव्या टी शर्ट डिझाईनचंही अनावरण करण्यात आलं. एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं आज शिक्कामोर्तब केलं. गेल्या वर्षी बिहारमध्ये पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्यासाठी काढलेल्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली त्यावेळी न्यायालयानं हा निर्णय दिला. जनप्रतिनिधित्व कायदा 1950 कलम 324 निवडणूक आयोगाला पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आहे. याद्वारे राज्यघटनेच्या मूलभूत तत्वाचं पालन होतं असं न्यायालयानं सांगितलं. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत भारताच्या एच एस प्रणोयनं इंडोनेशियाच्या जोनाथन ख्रिस्तीवर 10-21, 21-12, 21-18 अशी चुरशीच्या 3 गेम्समध्ये मात करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. जागतिक क्रमवारीत प्रणोय 35 तर ख्रिस्ती 5व्या स्थानावर आहेत. पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत आज दुसऱ्या एका सामन्यात सिंगापूरच्या किन यू लोहकडून के श्रीकांत 22-20, 19-21, 21-17 असा पराभूत झाला. लक्ष्य सेनचा सामनाही आज होत आहे. महिला एकेरीत मालविका बनसोडला तैवानच्या सियांग टीमकडून पराभव पत्करावा लागला. मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला तनिषा क्रॅस्टो या जोडीनं मलेशियाई जोडीला 3 गेम्समध्ये हरवत दुसरी फेरी गाठली. गेल्या 24 तासात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी गारपीट झाली तर कोकण, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. कांदा प्रश्नी केंद्र सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाली असून हमीभावाबद्दल 10 दिवसात तोडगा निघेल अशी मुख्यमंत्र्यांची ग्वाही. सार्वजनिक शिधा वाटपासाठी राज्यानं निधी देणारी सार्थक योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. पंढरपूरवारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत राज्यात एसआयआर राबवू नये अशी प्रदेश काँग्रेसची मागणी. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. आणि नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05
आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात.

0: श्रोतेहो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे छायाजी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहेत.
1: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था.
2: वाह,
1: पुरस्कार समारोह के लिए जयदू जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे. इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे.
0: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 अवश्य ऐका FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ॲप वर

0: साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐकूया मराठी साहित्याला ग्रंथालयाचं योगदान याविषयी एक विशेष रूपक. लेखन आणि निवेदन मकरंद जोशी.
1: अभिरूप न्यायालय, परिसंवाद, चर्चासत्र, लेखकांच्या मुलाखती अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून मराठी ग्रंथ संग्रहालयाने कायम पुस्तकं आणि वाचक यांना जवळ आणण्याचं काम केलं आहे. बदलत्या काळानुसार आपली सेवा अधिकाधिक विस्तारित करण्यासाठी मराठी ग्रंथ संग्रहालयाने आपल्या नौपाडा शाखेत डिजिटल लायब्ररी सुरू केली आहे. मराठी ग्रंथ संग्रहालयाने राष्ट्रीय डिजिटल लायब्ररीचं सदस्यत्वही मिळवलं आहे. असं सदस्यत्व मिळवणारं हे महाराष्ट्रातलं पहिलं सार्वजनिक ग्रंथालय आहे.
0: सोमवार दिनांक 1 जून 2026 रोजी संध्याकाळी 6:30 न्यूज ऑन AIR ऍप सह आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर.
2: श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष या कार्यक्रमात आपले स्वागत. श्रोते हो, मासिक पाळी हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातला एक अत्यंत नैसर्गिक, सामान्य आणि तिच्या आरोग्याच्या दृष्टीनं महत्वाचा भाग आहे. मात्र आजही आपल्या समाजात या विषयावर उघडपणे बोलताना संकोच केला जातो. अनेक समज, गैरसमज, अंधश्रद्धा आणि पाळी दरम्यान स्वच्छतेचा अभाव यामुळे अनेक महिलांना आरोग्याच्या गंभीर समस्यांना तोंड द्यावं लागतं. याच अनुषंगानं दरवर्षी 28 मे रोजी जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन साजरा केला जातो. मासिक पाळी स्वच्छता दिनाचा संदेश घराघरात पोहोचवण्यासाठी कार्य करणाऱ्या क्षितिज संस्थेच्या संस्थापक स्नेहल चौधरी कदम यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकूया.
1: स्नेहल मॅडम, हे तर आपल्याला माहितच आहे की 28 मे म्हणजेच उद्या आपण जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन साजरा करतोय, तर यामागचा उद्देश काय आहे आणि पाळी दरम्यान महिलांनी मुलींनी आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी कशी घेतली पाहिजे?
2: नमस्कार. सर्वप्रथम तर आंतरराष्ट्रीय मासिक पाळी दिनाच्या तुम्हाला खूप खूप खूप शुभेच्छा. 28 मे हाच का बरं आंतरराष्ट्रीय मासिक पाळी स्वच्छता दिन म्हणून साजरा केला जातो, तर त्यामागे असं कारण आहे. 28 म्हणजे 28 दिवसांचं चक्र, मासिक पाळी चक्र, आणि मे महिना म्हणजे 5 दिवस, म्हणजे 5वा महिना येतो म्हणून 5 दिवस मासिक पाळीचे. ह्या अनुषंगाने त्यांनी 28 मे हा आंतरराष्ट्रीय मासिक पाळी दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि यामागचा मुख्य उद्देश म्हणजे मासिक पाळी बाबतीत समाजात असलेली जी काही लाज आहे, भीती आहे, गैरसमज, आणि हे मौन आपण सोडून म्हणजे प्रत्येक मुलगी महिलेला सुरक्षित, सन्मानपूर्वक आणि स्वच्छ पद्धतीने मासिक पाळी व्यवस्थापन करता यावं यासाठी ही जनजागृती आहे. आणि आजही अनेक ठिकाणी आपण जर बघितलंय मासिक पाळीविषयी गुगलवर असेल, इंस्टाग्रामवर असेल, खूप रील्स आणि माहिती उपलब्ध आहे, पण ती खरंच वैज्ञानिक दृष्टिकोनातून योग्य माहिती आहे का मुलींना, हे खूप महत्वाचं आहे. त्या निमित्ताने ही पूर्ण वैज्ञानिक माहिती आणि योग्य माहिती मुलींपर्यंत पोहोचावी त्यासाठी हा दिवस विशेषतः साजरा केला जातो. अजूनही म्हणजे असं आपण बघितलं तर शाळांमध्ये असेल, महाविद्यालयांमध्ये असेल, स्वच्छतागृहे आहे किंवा सॅनिटरी पॅड्स आहे, डिस्पोजेबलची सुविधाही नसतात आजही, त्यामुळे अनेक मुली शाळांमध्ये येऊ बघत नाहीत किंवा त्यांना मानसिक ताणतणावातून जावं लागतं की मूड स्विंग्स कसे मॅनेज करायला हवे. आणि मासिक पाळी म्हणजे फक्त मासिक पाळी किशोरवयीन मुलींचंच नाही तर रजोनोवृत्ती हा त्यातला अत्यंत महत्वाचा पार्ट आहे, तर त्याला पण आजही आपण तेवढं सिरियसली घेत नाही. तर या मासिक पाळी दिनाच्या निमित्ताने का होईना त्या विषयावर आपण आवर्जून चर्चा करतो, विविध संदेश देतो. हल्ली आपण बघतोय की कापड वापरले जायचे किंवा सॅनिटरी पॅड्स, मेन्स्ट्रुअल कप, टॅम्पॉन्स, पिरियड पॅन्ट अशा अनेक गोष्टी बाजारांमध्ये उपलब्ध आहेत, पण ती कुठले पण तुम्ही शोषके वापरत असाल ती प्रत्येक 4 ते 5 तासांच्या दरम्यान ही बदलल्या गेलीच पाहिजे. आपला रक्तस्राव कसा आहे, त्यात रंगामध्ये कसे बदल होत आहेत, ह्याकडे आपण आवर्जून लक्ष द्यायला पाहिजे. आणि कुठे ॲबनॉर्मल आपल्याला वाटलं तर लगेच आपण गायनेकोलॉजिस्टला किंवा कुठल्याही आपल्या डॉक्टर्सला संपर्क करणे अत्यंत आवश्यक असतं. आणि त्याच्यासोबतच महत्वाची आहे जननेंद्रियांची स्वच्छता. अगदी नॉर्मल पाणीने आपण 2-3 वेळा तरी दिवसातनं स्वच्छ जननेंद्रिय केली पाहिजे. अगदी आपण युरिनला जरी जातोस, लघवीला जरी जात असू, त्याच्यानंतर अगदी फक्त स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून काढायचे आहे. बरेच जण असं म्हणतात की कापड वापरायला पाहिजे किंवा नाही वापरायला पाहिजे. आपण कापड वापरू शकतो, पण कापड वापरणे बिलकुल चुकीचं नाही आहे, खूप चांगली गोष्ट आहे. फक्त आपण कुठलंही प्रॉडक्ट वापरत असू तर ते त्याचं हायजीन मॅनेजमेंट होणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे ते प्रत्येक 4 ते 5 तासांमध्ये बदलणं असेल किंवा कापड वापरत असू तर पूर्णपणे कोरडा होणं असेल,
1: स्वच्छतेची काळजी घेणं महत्वाचं आहे. आणि समजा मासिक पाळी दरम्यान आपण स्वच्छता पाळली नाही किंवा अस्वच्छतेमुळे महिलांना कोणकोणत्या आजारांचा किंवा संसर्गाचा धोका,
2: आपण जर स्वच्छता ही पाळली नाही त्याच्यामुळे अनेक आपल्याला गंभीर आजारही होऊ शकतात. त्याच्यामध्ये बेसिक म्हणजे आपण जर बघितलं ना UTI, युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन जर आपण म्हणत असू ना, ते सर्रास महिलांमध्ये आपल्याला दिसून येतं. म्हणजे लघवीच्या जागी जळजळ होणे असेल, त्याच्यामध्ये इरिटेशन होणं असेल, लालसरपणा येणं असेल, हे होतं. किंवा बुरशीजन्य संसर्ग म्हणजे फंगल इन्फेक्शन, ज्याच्यामध्ये खाज, लालसरपणा, हे होतं. किंवा बरेचदा पांढरं पाणी आपल्याला मासिक पाळीच्या दरम्यान आधी किंवा नंतरही जातं, तर त्याच्यामध्ये जर एखादा कुठला तुम्हाला असा घटक आढळत असेल की म्हणजे हिरवट पदार्थ असेल, पिवळट पदार्थ असेल, किंवा तुम्हाला पांढरं पाणी इतक्या प्रमाणात जात आहे की तुमचं पेटीकोट किंवा पॅन्ट ओली होत आहे, किंवा ते जाताना तुम्हाला जळजळ होत आहे, हात सुटत आहे, मग तेव्हा आपल्याला डॉक्टरांना संपर्क करणे हे अत्यंत आवश्यक असतं. किंवा कधी कधी फिशी स्मेल येतो त्याच्यामध्ये, तेव्हाही आपण डॉक्टरांना सांगायला पाहिजे ही गोष्ट. त्याच्यानंतर प्रजनन मार्गातील संसर्ग जो RTA त्याला आपण म्हणतो, म्हणजे गर्भाशय किंवा गर्भाशयाच्या मुखांमध्ये

0: तरी फंगल इन्फेक्शन असेल, ती अस्वच्छता न पाळल्यामुळेच होतं. अजून असतं की आपण वारंवार जर पॅड किंवा कापड बदलले नाही, आता आपण ग्रामीण भागात जर बघितलं ना तर अजूनही इव्हन काही शहरी भागांमध्ये पण मुलींना पॅड चेंज करायला जागाच नाहीये. अनेक मुली शाळा सोडून देत आहेत मासिक पाळीच्या दरम्यान, कारण त्यांना पॅड चेंज करायला जागा नाहीये. तिथे स्वच्छता राखण्यासाठी त्यांना पाण्याची सोय नाही आहे. वॉशरूम स्वच्छतागृह जरी असली तरी मग त्यांना कुठेतरी दाराला कडी नसते किंवा सेफ स्पेस नाहीये हे त्यांच्यासाठी. मग अशा वेळेस मुली दिवस दिवसभर तेच एकच पॅड वापरतात. अनेक महिला ज्या आहेत त्या शेतांमध्ये काम करणाऱ्या महिला असतात. आम्ही म्हणजे छत्तीसगड साईडला गेलो तिथे जर बघितलं महिला फ्रीली ब्लीड करतात, म्हणजे कुठलंही अंतर्वस्त्र ते वापरत नाही किंवा पॅडही वापरत नाही. आपण इव्हन ऑफिसेसमध्ये जरी आपण विचार केला तरी बरेचदा आपण दिवस दिवसभर तेच पॅड वापरतो. त्यामुळे पण रॅश येणं असेल, पुरळ येणं असेल, त्वचेमध्ये आग झाल्यासारखं वाटतं, हे आजार होऊ शकतात. किंवा टॉक्सिक शॉक सिंड्रोम म्हणजे TSS ज्याला आपण म्हणतो, म्हणजे बरेचदा आपण टॅम्पॉन सारखे ज्या गोष्टी आहेत आपण शरीराच्या आतमध्ये टाकतो, तेव्हा पण जर आपण ते वारंवार चेंज केले नाही म्हणा किंवा त्या टॅम्पॉन्सला कुठेतरी काही इन्फेक्शन ऑलरेडी असेल आणि ते पण अशा पद्धतीने आपण आतमध्ये इन्सर्ट करत असू कप किंवा टॅम्पॉन्स असेल तर त्यांनी पण आपल्या शरीराला 100% धोका आहे. तर अशा वेळेस स्वच्छता बाळगणे हे सगळ्यात मोठं आपल्या हाती आहे असं मला वाटतं.
1: तुम्ही जे मुद्दे सांगितलेले आहेत, स्वच्छता किती महत्वाची आहे किंवा पॅड किंवा कापड आपण जेव्हा वापरतो तर ते वापरताना कुठली काळजी घेतली पाहिजे.
0: सर्वप्रथम तर मी म्हणेल की कापड वापरणं अगदी सुरक्षित आहे. आजकाल बाजारामध्ये पॅड्स आहेत, टॅम्पॉन्स म्हणजे परत वापरणारे आपण पिरियड पॅन्ट्स आपण म्हणू शकतो, डिस्पोजेबल पिरियड पॅन्ट, सगळेच ऑप्शन्स अवेलेबल आहेत आणि हे प्रत्येकाला फ्रीडम आहे तुम्हाला काय वापरायचं. वी कॅनॉट फोर्स एनीवन की तुम्ही कपच वापरा कारण आपण तो रियुजेबल आहे म्हणून. कारण आजही आपल्या ग्रामीण भागामध्ये स्पेशली भारतामध्ये जर परिस्थिती बघितली ती महिला दिवसाला 30 रुपये रोजानी ती महिला कुठेतरी जाते, ती पैसे कमावून येते आणि अशा वेळेस आपण तिला फोर्स करू नाही शकत की तुम्ही म्हणजे शी विल प्रिफर टू बाय फेअर अँड लवली टू बी ऑनेस्ट. पण ती पॅड विकत घेईल किंवा तिच्या घरचे मंडळी पण तेवढं पुरुष मंडळी एवढे सतर्क नाही राहत की त्या महिलेला ते प्रत्येक ग्रॉसरीमध्ये तिला पॅडचं पॅकेट आणून देईल. कप आणि ह्या सगळ्या गोष्टी तर थोड्या लांबणीवरच आहेत. बऱ्याच मुलींना याविषयी गैरसमज पण आहेत की आपण जर अविवाहित मुली असतील तर मग त्या पॅड मेन्स्ट्रुअल कप वापरू शकत नाहीत का, पण वापरू शकतात कारण त्याच्यामध्ये वेगवेगळे साईजेस बाजारामध्ये उपलब्ध आहे आणि याची संपूर्ण माहिती पण युनिसेफच्या किंवा WHOच्या WHOच्या वेबसाईटवर खूप डिटेलमध्ये दिलेली आहे. तर आपला मुद्दा हा आहे की आता आपल्या भागामध्ये महिला कापड वापरतात तर कापड वापरणं सुरक्षित आहे, पण कापड जरी आपण वापरत असू तर शक्य तर तो सुती कापड असावा. महिला आजकाल ते लाल रंगाचे गरम होणारे कपडे वापरतात किंवा आम्ही कॉलेजच्या मुलींचं बघितलंय की मुली जीन्सचे कपडे वापरतात, काय तर मग वारंवार चेंज करायची गरज नाही. असं होऊ नये, कापड वापरण्याआधी आणि झाल्यानंतर हात स्वच्छ धुणे किंवा तो सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे तो जेव्हा आपण सुकत घालतो तेव्हा अशा ठिकाणी सुकत घालावं की जिथे ऊनाचे म्हणजे सूर्यकिरण पोहोचतील आणि ते कम्प्लिटली निर्जंतुक होतील. कारण ग्रामीण भागांमध्ये एकतर टिनाला अडकवून ठेवतात, टिनावर ठेवतात किंवा मागे कुठेतरी लाकडाच्या ओंक्या, म्हणजे सांगायचं झालं तर पुरुषांची त्याच्यावर नजर पडू नये अशा ठिकाणी मग त्या वाळत घालतात. मग अशा वेळेस सुकवताना बरेचसा इन्फेक्शन खूप जास्त प्रमाणात वाढतं. किंवा कापड वापरून झाल्यानंतरही आपण ते जे स्टोअर करून ठेवतो ना ते पण अगदी सुरक्षित ठिकाणी जिथे पाणी पोहोचणार नाही, मॉइश्चर असणार नाही अशा ठिकाणी ते ठेवणे आवश्यक आहे. इव्हन मी शहरांमध्ये पॅड्स विषयी बोलेल की आपल्या बाथरूममध्ये गिझर असतात आणि गिझरमुळे पण वाफ होते आणि त्याच्यामुळे पण मॉइश्चरमुळे पण अनेक ठिकाणी आम्ही बघितलं की पॅडमध्ये इन्फेक्शन क्रिएट होतं. ही काळजी घेणं आपल्याला पण खूप आवश्यक आहे. पण जिथे गिझर आहे त्या बाथरूममध्ये ठिकाणी शक्यतो आपण पॅड स्टोअर करून ठेवू नये.
1: आमचा पुढचा प्रश्न हा आहे की मासिक पाळीच्या दिवसात होणाऱ्या शारीरिक वेदना आणि मूड स्विंग्स याकडे कसं पाहावं, या दिवसात योग्य आहाराची काय भूमिका असते.
0: नक्कीच, मासिक पाळीच्या दरम्यान प्रत्येकाला वेगवेगळ्या वेदना किंवा मूड स्विंग्स हे सगळं होऊ शकतं. आता मग त्याच्यामध्ये कोणाला पोटदुखी, कंबरदुखी, थकवा, कधी चिडचिड, मूड स्विंग्स, डोकेदुखी असे वेगवेगळे लक्षणं त्याच्यामध्ये राहू शकतात. पण ही लक्षणं इतक्या जास्त प्रमाणात आहे की तुम्हाला ते सहनच होत नाही आहे तेव्हा तुम्हाला डॉक्टरला संपर्क करणं हे आवश्यक असतं. मग त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो की घरगुती काही उपाय असतात, ग्रीन टी म्हणतो किंवा अद्रक पाण्यामध्ये जर थोडंसं बॉईल करून ते पाणी पिलं तर त्याने आपल्याला ओटी पोटाला थोडा आराम मिळू शकतो. किंवा गरम पाणी एखाद्या बॉटलमध्ये घेऊन त्याला सुती कापड धुंडाळून त्याने जर शेक घेतला त्याने पण हलकासा व्यवस्थित होतो. किंवा पायामध्ये गोळेणं हा प्रकार असेल तर थोडं गरम पाणी त्याच्यात मीठ टाकून पाय बुडवून ठेवले की त्याने पण बरं वाटतं. किंवा असं म्हणतात इन्स्ट्रुमेंटल म्युझिक इज द बेस्ट थेरपी, तर हे पण आपल्याला करता येईल. आयर्नयुक्त पदार्थ आपण जास्तीत जास्त खावे. मग त्याच्यामध्ये कॅल्शियमसाठी दूध असेल, फळं असेल, डाळी, भाज्या ह्या घ्यायच्या आणि भरपूर प्रमाणात पाणी प्यायचं आहे. भरपूर प्रमाणात जर पाणी पिलं ना

0: तमतास अनुभव असते, ज्यात क्रॅम्स आपल्याला येतात ना, किंवा रक्त किंवा क्लॉटिंग बरेच जास्त, अशा वेळेस आपल्याला खूप दुखायला लागतं ओटीपोटामध्ये, ते खूप कमी होतं. ह्या काळामध्ये आहाराविषयी मला एक सांगायला आवडेल की कॉफीन युक्त पदार्थ म्हणजे कॉफी असेल ती शक्यतोवर टाळावी. तर कॅफिन काय करतं की शरीरातलं लोह शोषून घेतं, आणि लोह शोषून घेतल्यामुळे आपल्याला थकवा येणं असेल, घेरी येणं असेल, अशक्तपणा वाटणं, हे गोष्टी होऊ शकतात. आणि वरून जे आपण मीठ घेतो आहे, मिठाचं प्रमाणही कमी घ्यायला पाहिजे. बऱ्याच ठिकाणी मासिक पाळी दरम्यान मुलींना लोणच्याला स्पर्श करू नका, पापडांना स्पर्श करू नका, ते खराब होतात.
1: हे
0: कारण सांगितलं जातं. त्याच्यामध्ये काय, कारण की ह्याच्यामध्ये मिठाचं

0: होऊ शकतात. आणि वरून जे आपण मीठ घेतो आहे, मिठाचं प्रमाणही कमी घ्यायला पाहिजे. बऱ्याच ठिकाणी मासिक पाळी दरम्यान मुलींना लोणच्याला स्पर्श करू नका, पापडांना स्पर्श करू नका, ते खराब होतात.
1: हे
0: कारण सांगितलं जातं. त्याच्यामध्ये काय, कारण की ह्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण जास्त असतं आणि मग ते खाल्ल्यामुळे आपल्याला कुठेतरी त्रास होऊ शकतो जास्त मिठामुळे. तर मग ते शक्यतो आपण वरचं जे मीठ आपण घेतो ते शक्यतो टाळावं.
1: नेहा मॅडम, आपण आज मासिक पाळी स्वच्छता दिनाविषयी बोलत आहोत, पण एक मुद्दा असा आहे जो आपल्या समाजात आजही चर्चेला जात नाही की पुरुष मंडळींचा यात कितपत सहभाग असावा.
0: अगदीच, मी तर म्हणाली 100% जबाबदारी ही पुरुषांची आहे. कारण जसं अंशुगुप्ता पण म्हणतात की इट्स नॉट अ विमेन इशू, इट्स अ ह्युमन इशू. जे आपण जर बघितलं की मासिक पाळी हा विषय वर्षानुवर्षांपासून आपण फक्त फुसफुसला जातो आहे. यावर्षी मला सांगायला आवडेल की आम्ही ना ती थीमच ही ठेवली की मेन फॉर मेन्स्ट्रुएशन, म्हणजे पुरुषांचा सहभाग यामध्ये किती महत्वाचा आहे. तर मग त्याच्यामध्ये आम्हाला अनेक आर्टिकल्स आले, त्याच्यात ना आम्हालाही अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. समजा पुरुषांना पाळी आली असती, हा एक आम्ही विषय ठेवला, त्याच्यात खूप छान गमतीदार काही आणि खूप महत्वाच्या गोष्टी आल्यात की पुरुषांना खरंच पाळी आली असती तर आज सॅनिटरी नॅपकिन्स हे काळ्या पिशवींमध्ये बांधून दिले गेले असते का, किंवा आज आपण जर हा विषय कुजबुजून बोलतो हा विषय तसा खरंच राहिला असता का, किंवा मासिक पाळी जर पुरुषांना आली असती तर अगदी बिनधास्त बोललं असतं ना कट्ट्यावर बसून, तर हा माझी ह्यावेळेस पिरियड 6 तारखेला आहे, 7 तारखेला आहे. म्हणजे हा विषय ऍक्च्युली एवढा लाजीरवाणा किंवा लपून बोलण्याचा किंवा अश्लीलतेचा राहिलाच नसता. आणि मला सांगायला आवडेल की सर्वोच्च न्यायालयाने पण यावेळेस जो निकाल दिला त्याच्यामध्ये त्यांनी हे मेन्शन केलं आहे की शाळांमध्ये महाविद्यालयांमध्ये मुलांना तुम्ही सोबत घ्या, मुलांचा सहभाग घ्या, सत्र घेताना मुलांना तुम्ही इन्वॉल्व्ह करा. त्यांचा सहभाग खूप जास्त महत्वाचं आहे. म्हणजे पुरुषांचं काय इन्वॉल्वमेंट असू शकतं, रोल कसू शकतं, तर ते घरकामात आपल्याला मदत करू शकतात. किंवा सगळ्यात महत्वाचा विषय तर पहिले पाळीविषयी आदराने बोलल्या गेलं पाहिजे. म्हणजे पाळी म्हणजे काय फक्त स्वच्छता आणि हे नाही, इट्स अ इश्यू ऑफ डिग्निटी, तो खूप अत्यंत महत्वाचा विषय आहे. किंवा ते आपल्याला सॅनिटरी नॅपकिन्स आणून देऊ शकतात, त्याच्यामध्ये कुठलीही लाज वाटण्यासारखी गोष्ट नाही आहे. मी म्हणेल की कोणतीही मुलीला जेव्हा पाळी येणार असेल ना, तेव्हा त्याच्या आधी तुम्ही तिला पहिली पाळी येण्याआधी तुमच्या घरातले जेवढेही व्यक्ती असतील, पुरुष मंडळी असतील, तिचा भाऊ असेल, वडील असेल, तर सगळ्यात महत्वाची भूमिका ही घरून येणारी भूमिका. म्हणजे घरूनच जर मुलीला ते नॉर्मल वाटायला लागलं ना, मग ती बाहेर वावरताना अगदी तिला काही यामध्ये भीती वाटणार नाही. इव्हन सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की प्रत्येक शाळांमध्ये पिंक रूम किंवा आनंदी रूम ह्या बनल्या गेल्या पाहिजे. त्याच्यामध्ये काय, कारण की आपण जसं मगाशी बोललो की त्याच्यामध्ये मग स्वच्छ शौचालय असलं पाहिजे, पाण्याची सोय 24 तास असायला पाहिजे, तिथे पॅड वेंडिंग मशीन, डिस्पोजेबल मशीन ह्या सगळ्या गोष्टी असायला पाहिजे. मग आरामासाठी त्यांना कधी गरज पडली किंवा लायब्ररी, ह्या सगळ्या सोयीयुक्त ती खोली तिथे असणं आवश्यक आहे. मग हे फक्त शाळा महाविद्यालयांमध्ये नाही, प्रत्येक कार्यालयांमध्ये ही गोष्ट असणे आवश्यक आहे. जसं आपण आता हिरकणी कक्ष मॅन्डेटरी करतोय, तसं आनंदी रूम पण मॅन्डेटरी व्हायलाच पाहिजे आणि सर्वोच्च न्यायालयाने तो निकाल पण दिलेला आहे. त्याच्यामुळे शाळा महाविद्यालयांमध्ये तर नक्कीच होईल. आणि माध्यमांची भूमिका पण खूप महत्वाची आहे. म्हणजे मी बघते आहे की गेले अनेक वर्षापासून आपण आकाशवाणीच्या माध्यमातून आहे, जनजागृती आवर्जून तुम्ही करत आहात, ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे ह्या विषयावर बोललं जाणं किंवा प्रत्येक वेळेस आपण काहीतरी नवीन टॉपिक घेऊन बोलतो आहे ह्यामुळे, आणि त्यातही आम्ही दिव्यांग स्वमग्न मुली असतात त्यांच्यासाठी पण काम करतोय. तर त्यामध्ये आम्हाला दिसतंय की त्यांची तर खूपच वेगळे चॅलेंजेस आहे. ह्या मुलींना जे आहे अगदी, म्हणजे त्यांना अगदी डिग्निटी ला धरून, म्हणजे त्यांची काळजी घेताना, म्हणजे ते जे त्यांचे जे केअर टेकर राहतील, त्यांचे म्हणजे पाळतील, त्यांच्या ज्या काही वेदना आहे किंवा भावनिक बदल हे जे होत आहे ते समजून घेणं खूप आवश्यक आहे.
2: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य मोनाली निचिते, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव, आणि निवेदन रश्मी पाटकर.

0: मिनिटं झाली आहेत. प्रसारित करीत आहोत आमच्या शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आमची शेती आमचा परिसर. शेतकरी बंधूंना नमस्कार. मंडळी, आज आहे बुधवार. भारतीय सौर दिनांक 6 ज्येष्ठ, शके 1948, दिनांक 27 मे 2026. कार्यक्रमात सुरुवातीला आजचा सुविचार. श्रमदान हेच ब्रीद ठेवा मनी, जिकडे तिकडे मिळेल पाणी. सुविचार पुन्हा एकदा. श्रमदान हेच ब्रीद ठेवा मनी, जिकडे तिकडे मिळेल पाणी. कार्यक्रमात आता यानंतर आत्मनिर्भर शेतकरी याअंतर्गत मुक्काम पोस्ट भुईंस तालुका वाई जिल्हा सातारा येथील राजेंद्र गायकवाड यांची वर्षभरासाठी शेतीचं नियोजन याविषयी सुप्रिया मोरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया.
1: शेतकरी बंधू भगिनींना नमस्कार. आमची शेती आमचा परिसर या कार्यक्रमात तुमचं स्वागत. शेतकरी बंधू भगिनींनो, आपल्या सातारा जिल्ह्यातला प्रत्येक भाग हा वेगवेगळा आहे. प्रत्येक भागामध्येही वेगवेगळी पिकं केली जातात आणि त्याच पद्धतीनं वेगवेगळे प्रयोग करणारे शेतकरीही आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये आढळतात. प्रत्येक भागामधला शेतकरी हा प्रयोगशील प्रगतीशील शेती कशी होईल याच्यावर चांगला विचार करून शेती करत असतो. हंगामामध्ये कितीही फरक पडला, वातावरणामध्ये कितीही बदल झाला तरी सुद्धा ताकदीनं शेतकरी उभा राहत असतो. आज आपल्यासोबत वर्षभराचं शेतीचं जे नियोजन आहे ते योग्य पद्धतीनं कसं करायचं आणि काय बदल करणं अपेक्षित आहे हे वर्षभराचं नियोजन ठरवत असताना बाजारपेठेचा अभ्यास किती महत्वाचा आहे, या अभ्यासासोबतच आपल्या जमिनीचा अभ्यास किती महत्वाचा आहे, जमीन योग्य पद्धतीनं राहणं किती महत्वाचं आहे, कुठलंही पीक गेल्यानंतर ती जमीन जेव्हा कमकुवत होते, थोडी कमी प्रतीची होते, तेव्हा त्याची प्रत वाढवण्यासाठी पुढचं पीक कुठलं घेतलं पाहिजे, याचं सर्व नियोजन हे योग्य पद्धतीनं करणारे आत्मनिर्भर प्रयोगशील पुरस्कार प्राप्त शेतकरी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. वाई तालुक्यातील भुईंस गावचे राजेंद्र गायकवाड आपल्या सोबत आहेत. ते ऊस, केळी, बटाटा, हळद, सोयाबीनचं बीजोत्पादन घेतात, भुईमुगासारखं पीक घेतलं जातं, भाजीपाल्यामध्ये वेगवेगळी पिकं घेतली जातात आणि ही पिकं घेत असताना जमिनीचा विचार करून ही पिकं घेतली जातात आणि मग फायद्याचा विचार केला जातो. म्हणजे जमीन ही आपल्यासाठी खूप महत्वाची आहे, पण ही जमीन महत्वाची आहे तसं आपल्याला शेतीतून उत्पादन परवडणं सुद्धा गरजेचं आहे, त्यासाठी बाजारपेठ सुद्धा महत्वाची आहे. हे वर्षभराचं नियोजन कशा पद्धतीनं केलं जातं, जर कमी क्षेत्र असेल, कमी पाणी असेल तर कशा पद्धतीचं नियोजन अपेक्षित आहे, बागायत क्षेत्र असेल तर कशा पद्धतीचं नियोजन अपेक्षित आहे, हे सर्व आज आपण आपल्या मुलाखतीच्या अंतर्गत जाणून घेणार आहोत. आणि सगळ्यात पहिल्यांदा गायकवाड सर, तुमचं स्वागत, नमस्कार.
2: नमस्कार.
1: तुम्हाला 2009 ला, 2015 ला पुरस्कार मिळालेले आहेत, त्याचबरोबर भाजीपाल्यामध्ये सुद्धा तुम्ही चांगलं काम करता म्हणून तुम्हाला पुरस्कृत केलेलं आहे. हे करत असताना आपल्यामध्ये वेगवेगळे बदल होत असतात आणि हे बदल आपण जेव्हा शेतीमध्ये उतरून प्रयोग करत असतो तेव्हाच ते जाणवत असतात. ह्या प्रयोगाला सुरुवात कधीपासून झाली?
2: याच्यामध्ये मॅडम, माझ्याकडं पूर्वीपासून पारंपरिक वडिलांची शेती होती.
1: बर.
2: मग त्याच्यामध्ये ऊस किंवा इतर काही भाजीपाल्याची छोट्या तत्वावर पिकं घेतली जात होती. पण पूर्वी साधनांची कमतरता राहायची, पाण्याची कमतरता राहायची, काही तंत्रज्ञान अभाव अशा गोष्टीमुळं उत्पादन हे पर्याप्त किंवा अपेक्षित मिळत नव्हतं काही पिकामध्ये. मग जर शेती हा व्यवसाय म्हणून करायचं झालं आणि शेतीमध्ये आपण सातत्यानं त्याच्यामध्ये एक फायद्याचा व्यवसाय किंवा हमखास उत्पन्न देणारी शेती जर आपण करायची झाली तर त्याच्यामध्ये आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह झाला पाहिजे, आपली आर्थिक जे काही गरजा आहेत त्या भागल्या पाहिजेत आणि त्या दृष्टीतनं मग प्रत्येक शेतकऱ्यानं शेती करत असताना तो व्यवसाय म्हणून बघितला पाहिजे.
1: अगदीच खरं.
2: आणि पारंपरिक शेती वाईट आहे अशातला भाग नाही, परंतु पारंपरिक शेतीमध्ये मिळणारे उत्पादन हे तोकडा आहे, कमी आहे, त्याच्यामध्ये गुणवत्ता कमी आहे आणि उत्पादनाचं टनेज किंवा क्विंटलमध्ये असणारं उत्पादन पण कमी राहतं. मग त्याच्यामध्ये त्या त्या पिकामध्ये जर कॉम्पिटिटिव्हमध्ये आता स्पर्धा झाली आहे, उत्पादन खर्च प्रत्येक पिकाचा वाढलेला आहे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला त्या पिकामध्ये टिकून राहायचं असेल तर त्याच्यामध्ये गुणवत्तापूर्ण वाढीव उत्पादन आपल्याला मिळालं पाहिजे आणि ते आपल्याला बाजारपेठेमध्ये चांगल्या दरामध्ये विकलं गेलं पाहिजे, तरच त्या पिकामध्ये आपण सातत्यानं राहू शकतो. मग हा बदल थोडासा ओळखून जी पिकं पूर्वी जी घेतली जायची त्या काही पिकामध्ये बदल केले, काही नवीन पिकं घेतली आणि काही जुनी पिकं तशीच ठेवली आणि त्याच्यामध्ये लागवड प्रकार, पाणी देण्याचा विषय किंवा मग दोन पिकामधलं अंतर आणि मार्केटची गरज असं ओळखून मग त्या पिकाच्या लागवडीला मी सुरुवात केली. मग त्याच्यामध्ये मला

0: वृत्तविशेष कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. संध्याकाळचे
1: श्रोते हो नमस्कार. आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून आम्ही बोलत आहोत 103.1 MHz वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर. सायंकाळच्या 7:30

0: बऱ्याचशा पिकामध्ये काही नवीन नवीन शिकायला मिळालं, काही काही नवीन अनुभव आले. मग पूर्वी कसं व्हायचं की पूर्वी आपण पिकवलेलं आहे तसं भरून आपण मार्केटमध्ये घेऊन जायचं आणि मग ते त्याच पद्धतीने विक्री व्हायचं. मग विक्री झाल्यानंतर जर कमी मुदतीचं न निवडलेलं असं जर मटेरियल पुढच्या व्यापाऱ्याला गेलं तर मग तो व्यापारी म्हणायचा की बाबा तुमचा माल थोडासा निवडलेला नव्हता, मला पैसे राहिले नाहीत,
1: दर पाडून दिले,
0: हा दर मग ह्या रेटमध्ये मला परवडत नाही. मग मला असा अनुभव आला की जर आपल्याला सातत्यानं याच्यामध्ये राहायचंय तर आपण पिकवलेला माल शक्यतो चांगला पिकवला पाहिजे, जो माल खराब आहे कमी गुणवत्तेचा आहे तो निवड केला पाहिजे, तो बाजूला ठेवला पाहिजे. आणि मग तुम्ही ज्या वेळेला ज्या व्यापाऱ्याला आपण एक माल दिल्यानंतर तो जेव्हा त्याला चांगला मिळतो आणि त्याच्यातून त्याला उत्पन्न किंवा त्याचे पैसे चांगले होतात तर तो परत आपल्याकडे तोच माल मागायला परत येतो. मग मला त्याच्यातून पहिलं गुणसूत्र हे समजलं की आपल्याला मार्केटिंग जर साधायचं असेल तर आपल्याला सातत्यानं निवड चांगला केलेला माल हा आपल्याला मार्केटमध्ये घेऊन गेलं पाहिजे,
1: पिकांची योग्य निवड,
0: हा पिकांची निवड, त्याचं जे काही गुणवत्ता वाईज ग्रीडिंग आहे ते केलं पाहिजे. आणि त्या माध्यमातून मी डायरेक्ट मार्केटिंग, म्हणजे पूर्वी कसं व्हायचं की आपल्याकडे पिकलेला भाजीपाला पुण्या मुंबईमध्ये गाडीमध्ये घेऊन जायचे, शेतकरी त्या संबंधित आजूबाजूची कोणती तरी गाडी भाडेतत्वावर काम करायची, त्याच्यामध्ये तो माल भरायचा, तो माल दुसऱ्या दिवशी पुण्याला मुंबईला विकला जायचा. तो माल विकल्यानंतर आता मोबाईल आहेत पण पूर्वी साधारण तो माल विकला कसा, काय भाव गेला, किती किलो भरला हे 3 दिवसानं कळायला जायचं. मग त्याच्यामुळं मध्यस्थ दलालामार्फत तो विकला जायचा, त्याच्यामध्ये एक्झॅक्ट आपला माल का कमी विकला गेला किंवा बरोबर विकला गेला का हे शेतकऱ्याला समजायचं नाही. मग माझ्या असं लक्षात आलं की जेव्हा आपण मार्केटमध्ये उभं स्वतः जाणार आहे मग त्यावेळेला आपल्याला समजतं की मार्केटमध्ये त्या मालाची आवक किती आहे, दुसऱ्या मालाची गुणवत्ता काय, आपल्या मालाची गुणवत्ता काय आहे, मग त्यानुसार आपल्याला समोर मार्केटची गरज लक्षात येते आणि त्या प्रमाणात मग आपण त्या मालाची गुणवत्ता असेल, क्विंटलमध्ये प्रमाण असेल, भरण्याची पद्धत असेल, निवड करण्याचे प्रकार असेल याच्यामध्ये आपण बदल केले आणि त्यानुसार मग डायरेक्ट मार्केटिंगमध्ये मग कालांतरानं मी दलाल हा विषय बाजूला ठेवला,
1: थेट विक्री
0: आणि स्वतः थेट विक्री करायला सुरुवात केली. मग आठवडा बाजार असतील, जवळचीच आमची वाई शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये असेल तर त्या माध्यमातून आम्ही विक्रीला सुरुवात केली. मग त्याच्यामध्ये मध्यस्थाला जाणारे पैसे आहेत किंवा इतर जे ती एक स्टेप कमी झाली आणि 2 रुपये मालाचे मला वाढते मिळायला लागले आणि ग्राहकाला पण चांगला माल तो पहिल्यापेक्षा कमी ह्याच्यामध्ये मिळायला लागला.
1: अगदी खरं आहे. आता हे बदल केले म्हणजे ते आपल्याला एक गरज आहे, बाजारपेठेचा अभ्यास करणं महत्वाचं आहे, उदरनिर्वाहाचं साधन शेती आहे म्हणून, पण जमीन ही आपली तितकीच महत्वाची आहे कारण आपण त्याच्यामध्ये वारंवार वर्षभर पिकं घेणार आहोत. मग जमिनीच्या दृष्टीनं काय काय बदल केलेत की जेणेकरून जमीन शाश्वत राहिली पाहिजे?
0: याच्यामध्ये मॅडम एक आहे की ज्या वेळेला आपण शेती करतो त्यावेळेला एखादं पीक आपण त्याच्यामध्ये घेतलं, त्याला 4-6 महिने पाणी दिलं, खतं टाकली तर त्या जमिनीचा घसारा होत असतो. जमिनीची पाणी धारण क्षमता कमी होती, जमिनीमधला सेंद्रिय कर्ब कमी होतो, जमिनीचा पीएच वाढतो. तर मग असा विषय येतो की आपण बाहेरून खतं आणून जमिनीची हेल्थ किती प्रकारे टिकवू शकतो, मग ते आपल्याला परवडतं का, तर तो विषय लक्षात घेऊन जमिनीचा बाहेरून हे करण्यापेक्षा प्लॅटफॉर्म मेंटेन करण्यासाठी पीक फेरपालट, कोणत्या पिकावर कोणतं पीक चांगलं येतं आणि जमिनीचा घसारा झाल्यानंतर दुसरं एखादं पीक की जमिनीचा घसारा भरून काढतं, मग त्याच्यामध्ये जमिनीची भौतिक रचना सुधारली जाते, पाणी धारण क्षमता वाढते. तर या पद्धतीनं भाजीपाल्याची पिकं जी आहेत ही कमी मुदतीची पिकं आहेत, पण त्याला पाणी जास्त लागतं आणि मोस्टली माझ्याकडे भाजीपाला जास्त हा उन्हाळ्यामध्ये घेतला जातो. मग उन्हाळ्यामध्ये काय होतं की अतिरिक्त पाण्याचा वापर हा होतो कारण पिकाची गरज असते. मग तिथं जमिनीचा घसारा भरून निघण्यासाठी मग त्याच्या पुढच्या सीझनमध्ये जर तुम्हाला हळदीसारखं पीक आहे माझ्याकडे, मग जे हळदीसारखं कंदवर्गीय पीक आहे, मग हळदीसारखं जे पीक आहे त्याच्यामध्ये आपण शेणखत पण टाकतो, हिरवळीचं खत पण घेतो आणि कंदवर्गीय पीक असल्यामुळे जमिनीमध्ये पोकळी तयार होते आणि हवा खेळती राहते आणि त्याचा परिणाम असा होतो की जमिनीचा अगोदर झालेला घसारा जो भरून निघतो आणि परत जमीन रिचार्ज होऊन पुढच्या पिकासाठी रेडी राहते.
1: अगदी खरंय. पण आता हे सगळे बदल करत असताना आपण पारंपरिक सोडून थोडीशी आधुनिकतेची जोड देतोय, म्हणजे पारंपरिक तर आपण ठेवलेलंच आहे पण त्याचबरोबर गरज आहे त्या गरजेनुसार बदललेलो आहे. मग हे बदलत असताना काय काय अडचणी आल्या तुम्हाला स्वतःला वैयक्तिक?
0: नाही, याच्यामध्ये काय आहे की आजूबाजूची शेती किंवा बाहेर जाऊन काय मार्केटची गरज ओळखल्यानंतर नवीन काय येतंय आणि मग कोणतंही पीक जरी घेतलं तरी पारंपरिक मध्ये आणि

0: आधुनिकमध्ये फरक काय आहे? पहिली गोष्ट, जेव्हा एखाद्या पिकामध्ये आपल्याला ऊसामध्ये आपण उदाहरण घेतलं तर पूर्वी 40 टन 50 टन उत्पादन निघायचं, आता 100 टनाच्या पुढे उत्पादन निघतं. किंवा हळदीमध्ये पूर्वी 20 क्विंटल 30 क्विंटल उत्पादन निघायचं, आता 35-40 क्विंटल पर्यंत निघतं. तर हा जो बदल आहे हा कशामुळे होतोय, किंवा हा हे बदल करण्याचं किंवा उत्पादन वाढवण्याचं जे साधन आहे, जो मार्ग आहे, तो कशा पद्धतीनं आपण घेतला पाहिजे? प्रत्येक वेळेला आपण जास्तीची खतं टाकली, खूप बाहेरनं आणून टाकलं आणि उत्पादन वाढवलं, तर मग एकीकडे आपला उत्पादन खर्च वाढतोय आणि एकीकडे उत्पादन वाढतंय. मग ते सगळं जर गणित बघायला गेलं तर ते तिथंच पडतंय. शेतीमध्ये आज जर आपल्याला सातत्यानं एखाद्या पिकामध्ये फायदेशीर पीक म्हणून राहायचं झालं तर त्याच्यामध्ये आपल्याला गुंतवणूक कमी केली पाहिजे. मग भांडवली गुंतवणूक कमी कशा प्रकारे, उत्पादनाचा रेशो कमी न येता भांडवली गुंतवणूक कमी कशा प्रकारे करता येईल, मग त्याच्यामध्ये काही सुधारित रिसर्च चांगले वाहन घेतले, दोन रोपामधलं अंतर झालं, दोन लाईनमधलं अंतर झालं, पेरण्याची पद्धत किंवा लागवडीचा कालावधी किंवा लागवडीची पद्धत ह्याच्यामध्ये बदल करत घेतले, आणि पहिली एरिकेटेड सिस्टीम जी होती, भिजवण्याची जी सिस्टीम होती, ती सोड पाण्यानं होती. मी सुरुवातीलाच 2001 पासून माझ्या शेतीमध्ये ड्रीप आणि मायक्रो इरिगेशन अशा प्रकारे मी पिकाला पाणी देण्याचं नियोजन केलं. त्याच्यामध्ये मला फायदा असा मिळत गेला की एकतर पाण्याचं प्रमाण कमी झालं, दुसरा मुद्दा असा विषय झाला की नेमकं पिकाच्या मुळात इथपर्यंत आहे तर तिथपर्यंतच त्या खोलीपर्यंतच तुम्ही जमीन भिजवली, सोडलं पाणी की ते अवास्तव जे गरज नाही ते पण क्षेत्र भिजतं. आणि भिजल्यानंतर जमीन खराब कशामुळे होते जास्त आजकाल, तर ती जमीन जास्त अतिरिक्त पाण्यामुळे होते. मग तिथं तुम्ही जर पाण्याचा अवास्तव वापर टाळून गरजेचं पाणी त्या पिकापुरतं जर दिलं तर तो जास्तीचा घसारा आपल्याला टाळता येतो आणि तिथं जमिनीची हेल्थ टिकून राहायला मदत होते. मग दोन पिकांमधलं अंतर, दोन पिकांमधले बिवड आपण म्हणतो मराठी किंवा आपल्या पारंपरिक शब्द
1: भाषेमध्ये,
0: हा तर माझ्या खिशात पैसे आहेत म्हणून मी उत्पादन किती वाढवू शकतो, तर ह्याला मर्यादा आहे. मग त्याच्यापेक्षा तुमच्याकडे चांगला प्लॅटफॉर्म असला, चांगला प्लॅटफॉर्म असला, बिवड चांगला असला, तर ऑलरेडी तिथं तुमचं 25-30% उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादन वाढायला मदत होते. मग त्याच्यामुळे मी पिकं घेत असलेल्या याच्यामध्ये, समजा मी ऊस घेतला, माझा ऊस लागण आणि खोडवा जर काढला तर खोडव्यानंतर मी मध्ये जो पिरियड आहे त्याच्या पिरियडमध्ये मी हळदीसारखं पीक घेतलं, केळीसारखं पीक घेतलं, सोयाबीनसारखं पीक घेतलं किंवा हिरवळीची खतं घेतली, तर त्याच्यामध्ये मग माझा घसारा भरून निघतो आणि परत जमीन पहिल्यासारखी स्ट्रॉंग राहते पुढच्या पिकाच्या उत्पादनासाठी.
1: बरोबर.
0: आणि तिथं माझा उत्पादन खर्च कमी होतो.
1: जर
0: उत्पादन खर्च नुसता कमी होत नाही तर माझं उत्पादन वाढतं आणि त्याची गुणवत्ता चांगली राहते.
1: बरोबर.
0: आज परिस्थिती कशी आहे की मार्केटमध्ये चांगल्या गुणवत्तापूर्ण मालालाच चांगली डिमांड आहे. हलका माल असला, खराब लो क्वालिटीचा माल असला तर ते विकला जात नाही, आणि विकला गेला तर तो कमी दरात विकला जातो.
1: बरं,
0: तो पिकवायला इकडे खर्च, काढणीचा खर्च कमी होत नाही, पाणी कमी लागत नाही, खत कमी लागत नाही, मजूर कमी लागत नाही,
1: जो खर्च तो करायचा तो करावाच लागतो.
0: हा, मग आता विषय शेतीमध्ये कन्सेप्ट असा आहे, फायद्याची शेती किंवा हमखास उत्पन्न देणारी शेती जर आपण बघायची म्हटलं तर कमी जमिनीमध्ये जास्तीचं गुणवत्तापूर्ण उत्पादन काढणं सोपं आहे.
1: बरोबर.
0: जास्ती जमिनीमध्ये जास्तीचं गुणवत्तापूर्ण उत्पादन काढणं सोपं नाही, म्हणून साठी मी मध्ये पिकामध्ये गॅप ठेवून पीक फेरपालट करून जी माझ्याकडे पिकं आहेत, रब्बी खरीप मधली पिकं असतील, रब्बी मधली पिकं असतील किंवा उन्हाळ्यामधली, तर तिन्ही प्रकारच्या पिकामध्ये मी चांगल्या गुणवत्तापूर्ण उत्पादन घेण्याचा प्रयत्न करतो आणि ज्या मार्केटमध्ये जो वाण नाहीये तो वाण मार्केटमध्ये घेऊन जायचा आणि तो वाणाला नेमकं डिमांड जास्त राहतं आणि त्याचे आपल्याला 2 रुपये वाढते रेट मिळतात.
1: खरे. पण हे सगळं करत असताना जेव्हा आपण हे बारमाही पिकं घेतो किंवा वर्षभर दर हंगामाला प्रत्येक हंगामामध्ये त्या जमिनीमध्ये जरी पिकं घेतली तरी त्या जमिनीला विश्रांतीची गरज खूप असते, तरच आपल्याला पुढचं पीक चांगलं मिळतं. मग ही विश्रांती कधी साधली जाते या सर्व नियोजनामध्ये?
0: याच्यामध्ये मॅडम काय होतं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये किंबहुना तालुक्यामध्ये इरिगेटेड एरिया जास्त आहे तर शेतकऱ्यांचं होल्डिंग कमी आहे. म्हणजे 80-90% शेतकरी आहेत ते 1 हेक्टरच्या आतले आहेत, म्हणजे त्यांना 2 एकर 1.5 एकर 1 एकर अशाच जमिनी आहेत.
1: बरोबर.
0: मग त्याच्यामुळं काय होतं की काही पिकं घेत असताना ज्यांच्याकडे पाणी आहे त्यांना मधला हा जो विश्रांतीचा पिरियड आहे तो मिळत नाही. पूर्वी काय होतं की पूर्वी पाण्याचं प्रमाण कमी होतं, ड्रिप नव्हते, त्यावेळेला मग उन्हाळा संपला मार्च मधली गहू ज्वारी निघाली की जमीन मोकळी राहायची.
1: बरोबर.
0: मग ती नांगरून तापवली जायची, आपोआप तिला विश्रांती मिळायची. आता कसं होतंय, आता आपल्याकडे कॅनॉल आहे, पाणी आहे, ड्रीप आहे.

0: सगळं आहे. बरं, शेतकरी काय आहे की बाबा त्याचं अर्थार्जन होण्यासाठी उन्हाळ्यामध्ये त्याला कुठलं तरी पीक घेतलं तर 2-2.5 महिन्याचं छोटं त्याच्यामधनं पीकातनं उत्पन्न मिळून जातं. मग तो पिरियड नेमका जो जमिनीचा विश्रांतीचा आहे तिथं आपण पीक घेतो आणि जमीन परत इरिगेटेड करतो. मग आता जमिनीचा विश्रांती घ्यायचा पिरियड जर आपण कमी केला किंवा संपवला तर मग जमीन आपण स्वास्थ्य त्याचं सुधारवणार कधी? मग त्याच्यासाठी मी काय म्हणतो की बाबा आपण घेत असलेल्या पिकामध्ये वारंवार जमिनीचा घसारा करणारी जर पिकं आपण घेतली तर त्याच्यामध्ये किमान तुम्ही जमीन रिचार्ज करणारं जमिनीचा पोत सुधारवणारी जर पिकं घेतली, पीक फेरपालट जर केला तर तुम्हाला जमीन विश्रांती देण्या इतपत जमिनीला तुम्हाला ऑर्गॅनिक कार्बन वाढतो आणि जमिनीची भौतिक रचना सुधारून तुम्हाला उत्पादन मिळायला पुढच्या पिकासाठी वाव मिळतो.
1: आता इतके वर्ष झालं तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करताय, अनुभव आहे तुम्हाला. 2001 पासून तुम्ही बरेचसे बदल केले, म्हणजे जवळजवळ 26 वर्ष झालं तुम्ही या बदलामध्ये आहे. पिकाची गरज काय आहे, जमिनीची गरज काय आहे ते तुम्ही फार जवळून पाहिलेलं आहे. मग सध्या पिकाच्या गरजेनुसार, जमिनीच्या गरजेनुसार पीक फेरपालट करणं किती महत्वाचं ठरतंय?
0: नक्कीच मॅडम. काय आहे याच्यामध्ये, तुम्ही एखादा प्लॅटफॉर्म जर एखाद्या पिकासाठी रेडी नसेल आणि तुम्ही त्या क्षेत्रावरचं जर ते पीक घेतलं तर तिथं काय होतं की तिथं तुम्ही उत्पादन बाहेरून निविष्ट आणून फवारण्या करून खतं देऊन त्याचं गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळत नाही आणि मग तिथं तुमचा लागवड खर्च होतो, पाणी देणं होतं, खताला खर्च होतो, मजुरांना खर्च होतो आणि तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी तेवढं तुमचं उत्पादन मिळत नाही आणि मग ते पीक तुम्हाला परवडत नाही. मग तुम्ही काय म्हणताय, मग त्यावेळेला परवडलं नाही की मग तुम्हाला भांडवली लॉस तर होतोच तुमचा, तुम्हाला उत्पन्न त्याच्यामधून मिळत नाही
1: आणि कष्टाचं फळ
0: हा आणि कष्टाचं फळ मिळत नाही. कष्ट करून उत्पन्न नाही मिळालं की माणसाचा उत्साह कमी होतो, शेतकरी नाउमेद होतो, मानसिक खच्चीकरण होतं. मग त्याच्यासाठी शेतकऱ्यानं माझं असं मत आहे की एखादं पीक करायचं म्हणून करण्यापेक्षा ती जमीन त्या पिकासाठी तयार आहे का, आपण त्याच्या अगोदर किती तयारी केली आणि त्या पिकासाठी आपण ज्या काही गोष्टी ज्ञानाच्या माहितीच्या आहेत त्या आपण घेतल्यात का? पूर्वी कसं होतं की पेरायचं, काढायला जायचं तरी उत्पन्न यायचं, पण आता ती पद्धती राहिलेली नाही. आता रोगराई वाढली आहे, हवामानामध्ये बदल आले आहेत, क्लायमेट व्हेरिएशन इतकं आहे. आता टेम्परेचर आलं तर हाय टेम्परेचर येत आहे, थंडी पडली तर 7-6 डिग्रीपर्यंत थंडी होती आहे, पाऊस आला तर अतिवृष्टी होती आहे. मग ह्या सगळ्या नैसर्गिक गोष्टी शेतकऱ्याच्या किंवा आपल्या हातात नाहीयेत. मग त्या गोष्टी आपल्याला टाळता येत नाहीत, पण त्याच्यापासून आपण संरक्षण आपल्या पिकाचं कसं करू शकतो? तर नेमक्या त्या गरजेच्या त्या गोष्टी ओळखून जर आपण पिकाचं नियोजन केलं आणि त्याच्यामध्ये सुरुवातीपासून आपण प्लॅटफॉर्म ज्या पद्धतीचा ज्या पिकासाठी आहे किंवा जी जमीन ज्या पिकासाठी योग्य आहे तीच जमीन त्या पिकासाठी निवडली गेली पाहिजे. उदाहरण घ्यायचं झालं तर आपल्या जिल्ह्यामध्ये हळदीचं पीक होतं. आता हळदीचं पीक खूप पारंपरिक पण आहे, पण हळदीमध्ये उत्पादन घेत असताना जर ते पीक किंवा ती जमीन जर हळदीसाठी जर योग्य नसेल तर त्या हळदीच्या पिकाला कंदकूज किंवा आतून कंदमाशी हे जे इतके जे मोठ्या प्रमाणावर त्याला आजार होतात आणि ते परत तुम्हाला कुठल्याही औषधानं कमी होत नाहीत. मग तिथं तुमचं नुकसान 50-60% पासून 80% होतं. फायदा तर सोडून द्या, पण टाकलेला खर्च तुमचा 80% वाया जातो. मग त्याच्यासाठी जी पण पिकं तुम्हाला घ्यायची आहेत तर त्या पिकासाठी जमिनीची तयारी, जमिनीची प्रत, सुरुवातीचं पूर्व मशागत, बेसल डोस, लागणारी खतं आणि त्याचं पूर्ण आपल्याला माहिती त्या पिकाची आपण घेणं गरजेचं आहे आणि मगच त्या पिकामध्ये तुम्ही जर उतरला तर तुम्हाला तिथून उत्पादन कमी व्हायचा रिस्क कमी होते आणि ते उत्पादन तुमचं गुणवत्तापूर्ण आलं जरी रेट कमी राहिले तरी तुम्हाला भांडवली लॉस तुमचा होत नाही.
1: बरोबर.
0: मग ह्या अनुषंगानं आपण शेतीचं नियोजन करणं गरजेचं आहे. आता शेतीच्या निविष्ठामध्ये खूप वाढ होत चालली आहे मॅडम.
1: हो.
0: महिला मजूर किंवा पुरुष मजूर मिळणं अवघड आहे. सगळ्यात मोठी समस्या आता शेतीची ही आहे, जे नवीन तरुण पिढी जी आहे ती शेतीमध्ये यायला मागत नाही आणि मग त्याचा परिणाम असा होतोय की नवीन पिढी शेतीमध्ये येत नाही, त्याच्यामुळं नवीन आता ज्या शेतीमध्ये कामगार मिळत नाहीत आणि मग किती पैसे दिले तरी प्रत्येक सीझनला ते पैसे वाढत राहतात.
1: बरोबर.
0: आणि पैसे वाढत राहून तो कामगार उपलब्ध होत नाही आणि काम शेतीचं वेळेला होत नाही. आजचं काम उद्यावर गेलं, उद्याचं परवावर गेलं की त्याचा पिकाला तोटा होतो, गवत काढायचं वाढतं, तो घसारा मोठा होतो, रोगराई वाढते. तर त्याच्यासाठी तुम्हाला यांत्रिकीकरण, वेळेत तणनाशक, शिफारशीतलं तणनाशक वापरलं पाहिजे, शिफारशीमध्येच ते घेतलं पाहिजे, ह्या पण गोष्टी महत्वाच्या आहेत.
1: बरं, तर पीक संरक्षण अतिशय महत्वाचं आहे. तुम्ही हे जे वर्षभराचं नियोजन करताय त्याच्यामध्ये वेगवेगळी पिकं घेतली जात आहेत आणि ही पिकं वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या हंगामाला सामोरे

0: जात असतात आणि त्या दरम्यान जसं वातावरण बदलत आहे त्या पद्धतीने त्याच्यावर येणाऱ्या रोगराईचं प्रमाण हे वेगवेगळं आहे. मग त्या दृष्टीने आपण कसं प्रयत्न करतो, कारण शिफारशीत खत मात्रा जितक्या महत्वाच्या आहेत तितक्याच शिफारशीत कीटकनाशक फवारणं सुद्धा महत्वाचं आहे. मग त्या दृष्टीनं काय काय बदल करतो आपण, कशा पद्धतीचा फायदा झालाय आपल्याला?
1: मॅडम, याच्यामध्ये एक आहे की पूर्वी पीक पिकवत असताना एखाद्या पिकाचं ज्या वेळेला त्या एरियामध्ये मोठ्या प्रमाणावर लागवड होते तर त्या पिकासोबत त्याच्यावर येणारे कीटक, त्याच्यावर येणाऱ्या अळ्या, त्याच्यावर येणारे मावा, तुडतुडे, रोगराई हे सगळे तिथं डेव्हलप होते. कारण ती सायकल आहे, ती सायकल कंटिन्यू तिथं पिकं तुमची राहिली तर ती तशीच चालत राहते. मग त्याच्यापासून आपल्या पिकाचं संरक्षण करण्यासाठी आपण, मी करत असताना मी काय करतो की बाबा शिफारशीतली जी औषधं आहेत शक्यतो काय आहे की पिकावर रोग येण्या अगोदर तुम्ही नियोजन ठेवलं पाहिजे आणि पीक हेल्दी ठेवलं तर रोगराईचं प्रमाण कमी राहतं. आणि मग पीक हेल्दी राहण्यासाठी पिकावर हवामान बदलाचे गोष्टी लक्षात घेऊन आपण पिकावर प्रिव्हेंटिव्हमध्ये फवारण्या जर घेतल्या आणि फवारण्या घेत असताना सुद्धा आज मॅडम परिस्थिती अशी आहे की दुकानदाराकडे जायचं, दुकानदारानं सांगितलं की बाबा अमुक अमुक घटक आहे ते तुम्ही फवारा आणि मग त्याचं प्रमाण समजा तुम्ही लिटरला 2 मिली सांगितलं किंवा 1.5 मिली सांगितलं तर शेतकऱ्याचं अज्ञान असलं किंवा काही वेळेला दुकानदार जास्त बॉटल खपावाय म्हणून मग 2 रुपये वाढतं सांगतो, मग त्याचा अवास्तव वापर होतो. मग तो अवास्तव वापराचा परिणाम असा होतो की शेतकऱ्याचा इकडे खर्च वाढतो आणि पिकाची गुणवत्ता खराब होते. मग माझं असं मत आहे की मी पिकवलेलं मला खायला आलं पाहिजे, मग दुसऱ्याला खायला काहीच अडचण नाही. आजकाल काय परिस्थिती आहे की रेसिड्यू फ्री जे आपण म्हणतो, आपण बाहेर माल निर्यात करतो, भारताचा शेतीमाल हा खूप युरोप किंवा इतर देशांमध्ये जातो, मग त्याच्यामध्ये रेसिड्यू फ्री बघितलं जातं की त्याच्यामध्ये उर्वरक अंश किती आहेत, म्हणजे जे मानवी शरीरासाठी जे घातक आहेत, मग ते जर तुम्ही, तुम्हाला जर ते घटक आणि ते जर टाळायचं असेल आणि विषमुक्त अन्न तुम्हाला जर घ्यायचं असेल तर त्याच्यामध्ये जी औषधं आहेत शिफारशीतली तुम्ही घ्या, फक्त ती शिफारशीच्या प्रमाणामध्ये घ्या आणि पीक काढणीच्या अगोदर ठराविक कालामध्ये ती बंद केली पाहिजेत की जेणेकरून त्याचा अंश काढणीच्या वेळेला त्या याच्यामध्ये भाजीपाल्यामध्ये याच्यामध्ये राहिला नाही पाहिजे. तर त्या अनुषंगानं जर तुम्ही जर काम केलं तर तुमचा उत्पादन खर्चही कमी राहतो आणि काढलेलं पीक तुम्हाला गुणवत्तापूर्ण पुढे तुम्ही स्वतः खाऊ शकता आणि दुसऱ्याला पण मार्केटमध्ये देऊ शकता.
0: आणि आपण त्याच पद्धतीचं नियोजन
1: आणि त्या पद्धतीनं आपण नियोजन नक्कीच करत असतो. खतामध्ये सुद्धा माझं नियोजन मॅडम असं असतं की रासायनिक खताचा वापर पूर्वी जो होत होता तो आता मी हळूहळू हळूहळू साधारण 20%, 30%, 50% असा कमी करत आता माझ्याकडे साधारण 30% मी रासायनिक खत वापरतो.
0: मग त्याच्यासाठी आपण काय पर्यायी खत म्हणून,
1: त्याच्यासाठी पर्यायी खतामध्ये आपण हिरवळीचे खतं घेतो, दोन्ही तिन्ही सीझनला घेतो, उन्हाळ्यामध्ये घेतो, खरीपमध्ये घेतो, रब्बीमध्ये घेतो. दुसरा त्याला पर्याय असा आहे की शेणखत आपण वापरतो, पण शेणखतामध्ये काय आहे की शेणखत हे खूप महाग आहे आणि तेवढ्या मोठ्या प्रमाणात मिळत नाहीत. दुसरा मुद्दा शेणखतामध्ये आदर बॅक्टेरिया किंवा इतर बुरशीजन्य रोगाचा पण प्रादुर्भाव
0: जर नसेल तर मग त्याचा परिणाम वाईट होऊ शकतो,
1: त्याचा परिणाम मग टाकून बिघडवल्यासारखं होतं. मग त्याच्यामुळे त्याही गोष्टी टाळण्यासाठी हिरवळीच्या खतासोबत आपण जैविक जी काही खतं आहेत, म्हणजे जमिनीमध्ये फिक्सेशन झालेलं जे मटेरियल आहे, मग त्याचं PSB असेल, रायझोबियम असेल,
0: हे जे बॅक्टेरिया
1: आझोटो बॅक्टेरिया असेल, आता याच्यामध्ये जे काही मुळ्या वाढवणारे बॅक्टेरिया असतील, तर असे बॅक्टेरिया किंवा अशी जैविक जे मटेरियल आहे तर त्याचं सुद्धा अळवणे किंवा त्याचं सुद्धा ड्रिंचिंग आपण पिकांना घेतो. त्याच्यामध्ये अमृत पाणी असेल, दशपर्णी अर्क असेल, हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये करत असतो. मग त्याच्यामुळे काय होतं की रासायनिक खतावरचा ताण किंवा खर्च कमी होतो आणि कमी याच्यामध्ये जे आपण पिकाला देणार आहे त्याची मिळण्याचे परसेंटेज हे वाढतं आणि म्हणून साठी पिकाला त्याचं खताची गरज पूर्ण होते आणि पिकाचं उत्पादन वाढ आहे ते आपल्याला सातत्यानं एकसारखी राहते.
0: सर, आता जर विचार केला तर आपल्याकडं शेतकऱ्यांची एक अशी मानसिकता असते की ज्या बाजारपेठेमध्ये ज्याची आवक नाहीये ते पीक आपण करूया असं शेतकऱ्यांची मानसिकता असते आणि एकानं केलं की 10 जण बरोबर त्याच्यामध्ये करतात आणि बाजारपेठेमध्ये अचानक आवक वाढते आणि दर घसरले जातात आणि त्यामुळे शेतकऱ्याची मानसिकता बिघडते. मग हे जे नियोजन आहे हे अभ्यास बाजारपेठेचा योग्य पद्धतीनं करणं किती महत्वाचं आहे, आपण कशा पद्धतीनं करतो हा अभ्यास?
1: मॅडम, जे शेतकरी ज्या पिकामध्ये जी पण 4-6 पिकं जर घेत असतील, उदाहरणार्थ आता मी जी पिकं घेतोय तर त्या पिकांमध्ये मंदी नाही का, तर काही पिकांना काही पिरियडमध्ये मंदी असते किंवा मार्केटमध्ये रेट नसतात, पण काय होतं की शेतकऱ्यानं जे पीक घेतोय आणि त्या पिकाला जर मंदी आली किंवा दर नाही आले तर ते पीक बंद करायचं आणि मग दुसऱ्या पिका

0: दर आला म्हणून ते पीक लावायचं असं जर आपण करत बसलो आणि असे शेतकरी भरपूर करतात तर माझं असं म्हणणं आहे की वेळेला 100 रुपये किलो पण कांदा मिळत नाही आणि आता 2 रुपये किलो पण विकला जात नाही. मग अशी परिस्थिती प्रत्येक पिकामध्ये येते, शेतीमधल्या प्रत्येक पिकामध्ये येते, तेजीमध्ये प्रत्येक पिकाला आहे. मग त्याच्यामुळं तुम्ही असं म्हणता कामा नाही की मी केलेलं पीक 12 महिने त्याला दर राहील आणि ते मला हे, पण मी केलेलं पीक त्याला दर राहील आणि ते मला परवडेल त्या पद्धतीनं नियोजन करायचं असेल तर ते पीक बंद न करता तुम्ही त्या पिकामध्ये सातत्याने राहायला पाहिजे. फक्त त्याचा उत्पादन खर्च तुम्ही कमी केला पाहिजे आणि त्याचा लागवडीचा हंगाम तुम्ही साधला पाहिजे की बाबा जे शेतकरी ज्या वेळेला आता समजा 100 शेतकऱ्यांनी लागवड केली तर त्यांचं उत्पादन बाजारात आलं आणि इतर रिस्क हवामान असतं त्या पिरियडमध्ये जर त्याचे लागवड क्षेत्र कमी असेल असं जर थोडंसं तुम्हाला जाणवलं, निरीक्षण ठेवलं, तर त्या पिरियडमध्ये जर तुम्ही तो वाण मार्केटमध्ये जर आणला तर तुम्हाला ते पीक बंद करण्याची वेळ येत नाही. फक्त एक आहे, एखाद्या पिकामध्ये सातत्यानं राहायचं असेल तर त्याच्यामध्ये उत्पादन खर्च कमी करून चांगलं उत्पादन आपल्याला ठेवता आलं पाहिजे, तरच तुम्ही त्याच्यामध्ये राहू शकता.
1: पण आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये बरेचसे शेतकरी अल्पभूधारक शेतकरी पण आहे. जमीन कमी असेल तर वर्षभराचं नियोजन कसं करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. का तर उदरनिर्वाहाचं साधन म्हणजे शेती आहे शेतकऱ्यांचं. त्या दृष्टीनं एक शेतकऱ्यांनी काय प्रयत्न करणं अपेक्षित आहे
0: याच्यामध्ये? मॅडम, ज्यांची शेती कमी आहे त्यांनी जास्त मुदतीची पिकं टाळली पाहिजेत. म्हणजे उदाहरणार्थ ऊसासारखं पीक एकदा लावलं त्या जमिनीमध्ये तुम्हाला 15 महिने परत काही करता येत नाही. मग तो ऊस तुटून जाईल त्यावेळेला तुम्हाला पैसे येतील त्यावेळेलाच तुमचं हे चालेल. मग त्याच्यापेक्षा तुम्ही ती पिकं जर कमी केली आणि त्याच्यामध्ये कमी मुदतीची काही पिकं घेतली, मग ती कोणती एकडधान्याची असू द्या, भाजीपाल्याची असू द्या, सोयाबीनसारखी असू द्या, गहू असू द्या, तर ह्या पिकामध्ये काय होतं की ह्या पिकामध्ये तुम्हाला स्किल वापरता येतं. 2 रुपये टाकले तर ते 4-2 महिन्यामध्ये 5 महिन्यामध्ये रिकामे होतात आणि ते पीक पुढच्या पिकाला तुम्हाला परत ती जमीन मोकळी होते. तर अल्पभूधारक शेतकऱ्यांना नेहमी, माझ्याकडे ही जमीन ज्या वेळेला कमी होती मी 12 महिने ऊस बंद केला होता. कारण मला असं दिसलं की त्या क्षेत्रावर ऊस लावल्यावर परत तिथं काहीच करता येत नाही. मग मी ऊस बंद करून मी कमी मुदतीची पिकं घेतली आणि मग एका एकरवर मी समजा एक ऊसाचं एकच पीक 15 महिन्यामध्ये घेत होतो, तिथं मी इतर कमी मुदतीची 3 पिकं घ्यायला लागलो. मग तिथं हा इथं फक्त एक आहे की इथं तुम्हाला स्वतः उपस्थिती, स्वतःचं नियोजन, निरीक्षण, वेळेला कामकाज करणं, वेळेला त्या पिकाची निगा ठेवणं, खत देणं, पाणी व्यवस्थापन, रोगराई, मार्केट हे बघणं. आज परिस्थिती काय आहे, जो शेतकरी जास्तीचा काळ त्याचा शेतीवर घालवेल, जास्तीचा काळ निरीक्षण ठेवेल आणि अभ्यासानं आणि तंत्रानं जर जाईल तर त्याला त्या पिकापासून बाजूला जायचं किंवा तोटा व्हायची शक्यता कमी आहे. नक्कीच शेतीमध्ये अडचणी खूप आहेत. मग त्या अडचणी कुठल्याही व्यवसायामध्ये नाही येत असं नाही, नोकरीमध्ये पण धोके आहेत, रिस्क आहे, परंतु शेवटी मॅडम एक करा, मला असं म्हणायचंय की 150 कोटी जनता जी आहे ह्याचं अन्नाचं साधन हे शेती आहे.
1: बरोबर.
0: आणि तो शेतकरीच पूर्ण करू शकतो.
1: अगदीच खरं.
0: मग त्याच्यामुळं बाकी सगळ्या वापरावर निर्बंध येईल. आपण कोविडचा काळ बघितला, मग त्याच्यामध्ये आपली अर्थव्यवस्था शेतकऱ्यांनीच तारली. मग तसं आज आपल्याला आपली एक जशी जसं आखाती देशांची ताकद आहे तेल, तसं आपली ताकद आपली शेती ही आपली ताकद आहे. आणि नक्कीच खूप काही प्रामाणिक आणि अर्थपूर्ण कामकाजानं अभ्यासानं शेती करणारे शेतकरी आपल्या भागामध्ये राज्यामध्ये आहेत.
1: असे आत्मनिर्भर प्रयोगशील शेतकरी आहेत म्हणूनही आपली अजूनही सातारा जिल्ह्यातली शेती खूप चांगल्या पद्धतीनं केली जाते. नक्कीच आपल्या शेतकरी बंधूंना तुमच्या या शेतीचा अंदाज आला असेल, कशा पद्धतीनं शेती करणं अपेक्षित आहे, बाजारपेठेचा अभ्यास किती महत्वाचा आहे, योग्य वेळी योग्य पीक जर बाजारपेठेमध्ये गेलं, माल चांगला जर बाजारपेठेमध्ये गेला तर चांगला फायदा होऊ शकतो, त्याचंही नियोजन योग्य पद्धतीनं कसं केलं पाहिजे हे तुम्ही आपल्या शेतकरी बंधूंना नक्की सांगितलं आणि त्याचा फायदा आपल्या शेतकरी बंधूंना होईल अशी आपण आशा करूया. तुम्ही ही जी माहिती दिलीत त्याबद्दल सातारा जिल्ह्यातील सर्व शेतकरी बंधू भगिनींच्या वतीने तुमचे आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद. नमस्कार.
2: आताच आपण आत्मनिर्भर शेतकरी अंतर्गत वर्षभरासाठी शेतीचं नियोजन याविषयी मुक्काम पोस्ट भुईंस तालुका वाई जिल्हा सातारा येथील राजेंद्र गायकवाड यांची सुप्रिया मोरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. बराय तर मंडळी, याबरोबरच आजचा आमची शेती आमचा परिसर हा कार्यक्रम आता इथं संपूयात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. आमची शेती आमचा परिसर हा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर विविध भारतीच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम